संजीव अभ्यंकर आणि सहकारी यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं संत ज्ञानेश्वर महाराज यांचं हे गीत.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकला पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. यानंतर संत सोयराबाई यांचा अभंग ऐकूया किशोरी आमोणकर यांच्या स्वरात. या कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 24 भाद्रपद, शके 1948 अर्थात 15 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होते. या प्रातःकालीन सभेत सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत.

सकाळचे 6:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया वैभवी शेटे यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष.

मंगल प्रभातमध्ये आत्ताच पण ऐकलं वैदेही करंबेळकर यांच्या स्वरातलं गीत. यानंतर ऐकूया स्वप्नील गोरे यांनी गायलेलं हे गीत.

0: यशवंत देव यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजतायत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत. श्रोते हो, आपलं ध्येय गाठण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आयुष्यात अधिक प्रगल्भ होण्यासाठी आपल्यात बदल होणं गरजेचं असतं. आता पहा, निसर्गाचं चक्रसुद्धा बदलत असतं. उन्हाळा, पावसाळा, मग हिवाळा, म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला स्वतःमध्ये बदल करण्याची शिकवण देतो. तसंही इंग्रजीत एक म्हण आहे, चेंज इज द ऑनली कॉन्स्टंट इन लाईफ. म्हणजेच बदल ही काळाची गरज आहे आणि काळानुसार आपणही बदललं पाहिजे, अर्थातच सकारात्मक पद्धतीने. पण हा बदल अचानक एका दिवसात घडणारा नसतो. त्यासाठी रोज थोडं थोडं आपल्या अवगुणांवर, वाईट किंवा नको असलेल्या सवयींवर काम करून हळूहळू टप्प्याटप्प्याने स्वतःची एक अधिक चांगली आवृत्ती घडवत राहणं गरजेचं आहे. कारण एका दिवसात आपल्याच झालेला बदल आपल्यालाही परवडणार नाही आणि आपल्या घरच्यांनाही परवडणार नाही, नाही का? हा झाला गमतीचा भाग. पण बदल हा महत्त्वाचा. हळूहळू का होईना बदल नक्की करा, कारण स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं ही एक प्रक्रिया आहे, चमत्कार नाही. रोज थोडं थोडं बदलत राहूया, अधिक चांगलं होत राहूया.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका पाऊस झाला। कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 31 अंश सेल्सिअस। किमान तापमान कुलाबा इथे 22, सांताक्रूज इथे 24 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 90% नोंदवण्यात आली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 32, किमान 24 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 55 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये सोमालियाची किनारपट्टी, वायव्य आणि नैऋत्य अरबी समुद्र या भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे। आता कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात परसबागेतील किडीचे नियंत्रण भाग 1। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धन

0: संपदा मधुमेह आजारावरील उपचार पद्धती सहभागी तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान भाग 3. लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि परंपरा यांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचकस्वर सुलभा सौमित्र. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. लेखक श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर. सकाळी 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 126. दुपारी 12:00 वनिता मंडळ. सुरुवातीला आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन कोमल कुंभार. त्यानंतर आरोग्य दर्पण दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याविषयी डॉक्टर अनघा मुळे यांची मुलाखत भाग 2. दुपारी 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी. एक वाक्य जे कायम मनात राहील निवेदन मैथिली जगताप. अमृत कलश संध्याकाळी 6:30 मी आणि माझं लेखन याविषयी कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी साधलेला संवाद. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसान वाणी. दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 मनीटॉक. 9:45 मंथन. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग 1. लेखक हरिकृष्ण कौल. नादब्रह्म शास्त्रीय संगीत. सकाळी 10:30 पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन राग मंगल भैरव. दुपारी 2:30 उत्तरा चौसाळकर यांचं गायन राग मधुवंती. संध्याकाळी 5:02 रसिक हजारे यांचं सतारवादन राग गावती. रात्री 10:00 मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता ऐकूया कृषीवाणी. त्यापूर्वी एक संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: सकाळचे 6:41 झाली आहेत. कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. परसबागेत मुख्यतः भाज्यांचं किडींपासून नुकसान होतं. या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक विषारी कीटकनाशकांची फवारणी करता येत नाही, कारण दररोज भाज्या खाण्यासाठी लागतात. शिवाय परसबागेत लहान मुलं आणि पाळीव प्राणी फिरत असतात. पिकांचं मुख्यतः कीटकांच्या अळ्यांपासून नुकसान होतं. अळ्या खादाड असतात. अळ्यांचं कोशावस्थेत रूपांतर होतं. कोशावस्थेत कीटक सुप्तावस्थेत असल्याने काहीच खात नाही. हे कोश झाडावर टांगलेले असतात किंवा जमिनीत असतात. जमिनीची खुरपणी केल्याने कोश उघडे पडतात. अळ्या आणि कोश पक्षी खाऊन टाकतात. अळ्यांचा नाश परजीवी कीटक आणि भक्षक कीटक करतात. परसातील पिकावर दोन प्रकारचे

0: कीटक आढळतात, चावून खाणारे कीटक आणि रस शोषणारे कीटक। चावून खाणारे कीटक झाडाची पानं, खोड, मुळ्या, फुलं आणि फळं चावून खातात, त्यामुळे झाडांची पानं कातरल्यासारखी दिसतात किंवा पानांवर भोकं दिसतात। तर रस शोषणारे कीटक झाडाच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात। बहुधा हे कीटक बारीक असतात आणि वसाहत करून बहुसंख्येने असतात, उदाहरणार्थ मावा, फुलकिडे, तुडतुडे, माशा, ढेकण्या, खवले कीटक, कोळी इत्यादी। जेव्हा परसबागेतील झाडांची पानं, खोड फिक्कट आणि निस्तेज दिसतात, तेव्हा समजावं की त्या झाडावर मावा कीटक आहे। मावा कीटक आपल्या शरीरातून गोड रस बाहेर टाकतात, तो खाण्यासाठी मुंगळ्यांची रांग लागते। झाडावर मुंगळे दिसले की समजावं तिथे मावा कीटकांची वसाहत आहे। झाडाच्या रंगाप्रमाणे मावा कीटक आपला रंग बदलतात आणि शत्रूपासून संरक्षण करतात। बहुधा पानांच्या खालच्या बाजूवर मावा कीटकांची वसाहत असते, म्हणून फवारणी पानांच्या खालील बाजूवर करावी। बारीक चिकणमाती पाण्यात मिसळावी आणि मावा कीटकांवर फवारणी करावी, त्यामुळे मावा कीटकांची हालचाल बंद होते, त्यांना श्वास घेता येत नाही। पालेभाज्यांवर चिकणमाती फवारणे योग्य होणार नाही, म्हणून धान्याचं बारीक पीठ पाण्यात मिसळून त्याचं दुधाप्रमाणे पातळ मिश्रण तयार करावं आणि पानांच्या खालील बाजूवर बसलेल्या मावा कीटकांच्या वसाहतीवर फवारणी करावी। सूर्यकिरणांनी मिश्रणातील पाण्याची वाफ होते आणि मैद्याचा पानांवर पापुद्रा तयार होतो, त्यामुळे मावा कीटक हालचाल न करता गुदमरून मरतात। 2-3 दिवसांनी मैद्याची पापडी मेलेल्या मावा कीटकांसह पानांवरून गळून पडते। परसबागेतील पिकावर अनेक प्रकारच्या पतंगाच्या आणि फुलपाखरांच्या अळ्या असतात। पानांच्या खालील बाजूवर या कीटकांची अंडी असतात, त्यातून अळ्या निघतात। या अळ्या पानं आणि कोवळ्या फांद्या खातात। उपाय म्हणून अळ्या वेचून त्या थोडं रॉकेल घातलेल्या डब्यातील पाण्यात टाकाव्या म्हणजे मरतात, किंवा रॉकेलमध्ये कापडाचा बोळा भिजवावा आणि त्या बोळ्याचा स्पर्श अळ्यांना आणि अंड्यांच्या पुंजक्यांना करावा, अळ्या मरतात आणि अंड्यातून अळ्या बाहेर निघत नाहीत। झाडाच्या पानांच्या खालील बाजूवर अंड्यांचे पुंजके शोधावेत, अशी पानं तोडून गोळा करावी आणि ती जाळून टाकावीत। 12 लिटर पाण्यात धुण्याचा सोडा 3 चमचे मिसळावा, पाणी चांगलं ढवळावं म्हणजे सोडा पाण्यात विरघळतो। ढवळत असताना निंबोळीचे तेल 3 चमचे या द्रावणात थेंब थेंब टाकावं, थेंब फुटून त्याचे बारीक कण पाण्यात तरंगतात आणि दुधाप्रमाणे पांढरे इमल्शन तयार होतं। या मिश्रणाची फवारणी पिकावर करावी म्हणजे अळ्यांसोबत इतर किडींचंही नियंत्रण होतं। परसबागेत टोमॅटो, कोबी आणि इतर भाज्यांची रोपं लावली की रात्री देठ कुरतडणाऱ्या अळ्या त्या रोपांची खोडं जमिनीलगत चावून खातात, त्यामुळे सकाळी रोपं कोलमडून पडलेली असतात। काही जातींच्या अळ्या रोपांच्या खोडावर चढून पानं खातात, त्यामुळे किनारीपासून आतपर्यंत पानं कातरलेली असतात। उपाय म्हणून पत्र्याच्या डब्याचा तळवा आणि झाकण कापून टाकावं म्हणजे बांगडी तयार होते, ती जमिनीवर ठेवून तिच्या मध्यभागी रोप लावावं। पत्र्याच्याऐवजी 2 इंच रुंद पुठ्ठ्याची वेटोळी रोपाभोवती जमिनीवर ठेवली तरी भागतं, त्यामुळे अळी रोपाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही। रोप लावल्यानंतर रोपाच्या खोडाच्या बुंध्याजवळ दात कोरण्याच्या काड्या किंवा आगपेटीच्या काड्या किंवा टणक काड्या खोचून ठेवाव्या, त्यामुळे अळीला रोपाभोवती प्रदक्षिणा घालता येत नाही आणि खोड कातरता येत नाही।
1: शेतकरी बंधूंसाठी हवामान। ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला। सकाळचे 6:45 आणि 50 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर।
2: नमस्कार, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपण सर्वांचं स्वागत करत आहे। श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत।
3: श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत। या भागात आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया। जेव्हा एखादा पेशंट, एखादा रुग्ण डायबेटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं, त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचं उपचार करायचं आहे, त्या 2 प्रकारे असतात त्याचे प्रकार। एक असतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स, म्हणजे गोळ्या औषधाव्यतिरिक्त, आणि एक

0: फार्मॅकोलॉजिकल म्हणजे गोळ्या औषधं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाउंडेशन डायबेटीस ट्रीटमेंटची आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जसं आपण बघितलं की डायबेटीस मधुमेह हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे, जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे डायबेटीस होतो, त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली जीवनशैली बदलायची आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट म्हणजे हाय फायबर फूड ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत, जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत, होल ग्रेन्स पूर्ण धान्य कडधान्य प्रथिने जास्त घ्यायचे आहेत, आणि कार्बोहायड्रेट कार्बोदकाचे प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे, शुगरी ड्रिंक्स अवॉइड करायचे आहेत, प्रोसेस अति प्रोसेस फूड्स बिलकुलपणे टाळायचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येते, वेट मॅनेजमेंट. वजन जास्त असेल तर वजन कमी करायचा, इव्हन 10% वेट लॉसनीसुद्धा शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी, रेग्युलर सातत्य पाहिजे, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, रोज 40 ते 50 मिनिट एरोबिक एक्सरसाइज प्लस आठवड्यातून 2 ते 3 दिवस रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील, टोबॅको आहे, तंबाखू किंवा अल्कोहोल, हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणाव टाळायचा आहे, आणि ॲडिक्युएट स्लीप पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन अब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे, त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग लॉंग ॲक्टिंग, तर त्यांच्या वजनानुसार वयानुसार डॉक्टर जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायची औषधं म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केला म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झाला आहे, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्मॅकोलॉजिकल मेजर्स. फार्मॅकोलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या इंजेक्शन्स. धन्यवाद.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतहो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाणी, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन प्रदेश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेल्या आहेत, माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनही आवश्यक आहे. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्यास लागतील. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना माळीन दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावर पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी बहुतांश लोक घरात झोपलेले होते. सुमारे 45 घरे मातीच्या ढिगाऱ्याकडे गेली आणि 151 जणांचा मृत्यू झाला. अशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासातील नोंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी ही या भूस्खलनाची प्रमुख कारणीभूत ठरली असली तरी डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे माती भुसभुशीत होणे आणि त्यामुळे दरड कोसळणे ही ती सलग प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आहे. यानंतरही आपण काही शिकलो का? तर नाहीच. तळीये या गावी 22 जुलै 2021 रोजी, बिरगाव आणि आंबेघर साताऱ्यातील 2021 साली, इर्शाळवाडी 19 जुलै 2023 या दिवशी भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण घरे गाडल्या गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडली. या घटना का घडतात? सलग आणि अतिमुसळधार पाऊस, डोंगराच्या उतारामध्ये पाण्याचे प्रमाण ते वाढत जाणे, माती आणि खडकांची भौगोलिक रचना बदलणे हे तर आहेतच, पण याबरोबर जंगलतोड आणि वनस्पतींचे आच्छादन कमी होणे. हे होण्यामागची कारणे म्हणजे रस्ते बनवणे, उत्खनन करणे आणि अनियंत्रित बांधकाम करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल करणे. आणि हे सगळं विकासाच्या नावाने आपण मानव करत असतो ते फक्त आपल्या गरजांसाठी. तेव्हा निसर्ग आपल्याला एकच संदेश देतो, माती जपा, पाणी जपा, हवा जपा आणि वनस्पती देखील जपा. कारण यापैकी एकाचे संरक्षण म्हणजे सर्वांचे संरक्षण आणि यांचे सर्वांचे संरक्षण म्हणजे मानवी जीवाचे अस्तित्व टिकणे होय. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला. सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐसी अक्षरे रसिके.
5: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
6: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा

0: भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेशवंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरी चानंदना गणपती गजवदना, देवा गजवदना रामा गजवदना, स्वामी गजवदना गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना, लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना, पुष्प वाहिले जाला रे गणपती गजवदना. गोंधळी म्हणतो, भोळ्या भक्ताने 5 नामांचा 5 तत्वांचा गोंधळ मांडलाय. गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं. वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ दारात गोंधळ, मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ, अहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोर या गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात. अशा प्रकारे 3.5 शक्तिपीठ यांचा गोंधळ घातला जातो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र. देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो. आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात. दिमडी, तुंतुणं, मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात. त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो, तो असा: कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, या गणा या रणया विघ्नहरया ताराया, तुझ्याच स्मरणी जग हे तरले, अखंड व्यापुनी त्रिखंड उरले, दुखंड मनाला कधी न पुरले, पाखंड जनाला माराया, काम क्रोधाचा निवारा पडेल कार्याचा हा भार, विकल्प बुद्धीचा हा भार ज्ञान अमृत पाजाया. पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडू साली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात, त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. त्यापूर्वी हे संदेश.
3: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
4: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
3: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
4: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
3: अटी लागू.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
6: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
7: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.

0: हरियाणा, गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी, गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, जरूर ऐका। हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद।
3: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात। तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच। आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे। कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे। आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते। त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली। आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत।
2: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता।
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
5: पण भवतालाचं भान ठेवून। प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं।
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया।

0: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात काल राज्यासह देश परदेशात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं. घराघरातही लाडक्या गणरायाचं आगमन झालं. पुढचे 12 दिवस चालणाऱ्या या चैतन्य पर्वाला पारंपरिक पद्धतीनं श्री गणेश प्रतिष्ठापनेनं सुरुवात झाली. मुंबईत 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणरायांचं आगमन झालं. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही गणपती बाप्पा विराजमान झाले. तर सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थेच्या गणपतीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नाशिकमध्ये 757 गावांमध्ये 1 गाव 1 गणपती उपक्रम राबवला जात आहे. बीडमध्येही 292 गावांनी, धुळ्यात 36 गावांनी तर धाराशिव जिल्ह्यात 45 गावांनी 1 गाव 1 गणपती उपक्रम राबवला आहे. नागपूरमध्ये सिनियर भोसला पॅलेस इथल्या गणेशोत्सवाचं यंदा 298 वर्ष असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीतल्या कर्ला आंबेशेत गावात सलग 41व्या वर्षीही 125 घरगुती गणपतींचं एकाच मिरवणुकीतून आगमन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरेनुसार बाप्पांच्या डोक्यावरची लाकडी माटवी विविध फळा फुलांनी सजवण्यात आली.

0: नंदुरबारच्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपतींची मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात विधिवत स्थापना करण्यात आली. यवतमाळच्या उमरखेड इथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचं वितरण करण्यात आलं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवालाही काल जल्लोषात सुरुवात झाली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा लयबद्ध ताल आणि मंगल सुरावटीने सजवलेले मंडप, याचबरोबर मनातील उत्साहाने बाप्पा समोर नतमस्तक होत भक्तिमय झालेला प्रत्येक जण आनंदून गेला होता. पुण्यातील मानाचे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या प्रमुख गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली. उत्सव काळात विविध गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. पुण्यातील नवग्रह मित्र मंडळाने गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली आहे. बाप्पाला फुले आणि इतर साहित्य वाहणे ऐवजी एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवलं जातं. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे.
0: यावर्षी गणेश चतुर्थी बरोबरच काल हरतालिका तृतीया देखील भक्तिभावानं साजरी झाली. घरोघरी सुवासिनींनी हरतालिकेची मनोभावे पूजा केली. दरम्यान आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं विसर्जन घाट, कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र अशी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानीही गणराज विराजमान झाले. परंपरेचं जतन आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना केलं. लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात ढोल ताशांच्या गजरात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते विघ्नहर्त्याची पूजा आणि आरती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचं दर्शन घेतलं. तसंच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शनही त्यांनी घेतलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी मुंबईत केलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीनं वाशीमध्ये आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषा बोलणाऱ्यांना मोठ्या मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे असं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असून सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सलोखा राखण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. राज्य सरकारनं समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 2029 पर्यंत भाजप शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात व्यक्त केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह आज मुंबईला रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना जरांगे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडे वर्ग असणाऱ्या काही बाबी वगळता आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिस्थितीत उत्सव काळात आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशाचा 7 जून 2020 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक, काही अभिनेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार मदन बाफना यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बाफना 1985 आणि 1990 मध्ये मावळमधून आमदारपदी निवडून आले. सन 1987 ते 1992 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, विधी आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. बाफना यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगाव मावळ इथं अंत्यसंस्कार केले जातील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. आजही कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज 15 सप्टेंबर अभियंता दिन. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त भारतात अभियंता दिन साजरा केला जातो. देशाच्या विकासात अभियंत्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. लोकशाहीची मूल्य, मानवी हक्क आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सहभागाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. 15 सप्टेंबर हा भारतात दूरदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. 1959 सुरू झालेल्या दूरदर्शनने माहिती, शिक्षण आणि मनोरंजनाची समृद्ध परंपरा घराघरात पोहोचवली. भारतीय जनमानसाशी घट्ट नातं जोडणारा दूरदर्शनचा हा समृद्ध वारसा आजही अविरत सुरू आहे. आज दूरदर्शनला 67 वर्ष पूर्ण झाली. मराठीतील प्रसिद्ध मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ आणि साहित्य समीक्षक गंगाधर गाडगीळ यांचा आज स्मृती दिन. 15 सप्टेंबर 2008 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मराठी दलित साहित्याचे अग्रणी साहित्यिक, कवी आणि लेखक दया पवार उर्फ दगडू मारुती पवार यांचा जन्म 15 सप्टेंबर 1935. त्यांचं बलूत हे आत्मकथन मराठीतील महत्त्वपूर्ण दलित साहित्यकृती ठरलं आणि त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दाजी भाटवडेकर उर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1921. त्यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं. श्रोतेहो, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. गणेशोत्सवाचा उत्साह राज्य

0: कोणती ही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपलं विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीच्या आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीच्या विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 पासून हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोक चळवळीचा भाग म्हणून घेतलं, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
1: अच्छा मॅडम, मातीच्या गणेश मूर्तींचा वापर किंवा एक गाव एक गणपती हा उपक्रम, आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका किंवा लोकवाद्यांच्या वापरावर भर, असे अनेक उपक्रम किंवा या उपक्रमाबाबत जनजागृती करताना प्रशासन दिसत आहे. तर हे सगळं जनजागृती करत असताना अनेक अडचणीसुद्धा येत असतील आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबवताना प्रशासनासमोर कोणती आव्हानं आली का आणि त्यावर आपण कशी मात केली किंवा कोणकोणते उपाय योजले?
0: गणेशोत्सव हे धार्मिक भावनाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या दृष्टीने तो पर्यावरण पूरक कसा व्हावे ही पण एक विषय आहे. पण हे करताना लोकांच्या भावनाचा आदर करणे ही खूप महत्वाचे आहे. तर जेव्हा आम्ही प्रत्येक गणपती मंडळाकडून किंवा गावोगावी घरातून गणेश मूर्ती संकलित करतो तेव्हा त्यांच्या फेरविसर्जन होईपर्यंत सर्व मूर्ती सुव्यवस्थित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतींना पार पाडावी लागते. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, मूर्तीची विटंबना होणार नाही याची आम्ही खास करून दक्षता घेतो आणि योग्य पद्धतीने मूर्तीचा फेरविसर्जन करणे ही एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते. आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार हे सगळं राबवताना झाले नाही आहे. यामध्ये जे आव्हानं आहे त्यावर मात करण्यासाठी आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे त्यांचा सहभाग घेतो, आमचे तरुण मंडळ जे आहे त्यांना आम्ही इन्वॉल्व्ह करून घेतो, शाळांचे विद्यार्थ्यांपर्यंत ही संदेश आम्ही पोचवतो, गावोगावी आमचे महिला बचत गट स्थापित आहे तर त्या महिलांकडून खूप चांगला सहभाग आम्हाला मिळते आणि हे सगळ्यांच्या सहभागावरून आम्ही हे सगळं जेवढे आमच्याकडे आव्हान आहे त्यावर आम्ही मात करत गेलो आहे.
1: अच्छा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी यासाठी गणेश मंडळं, ग्रामपंचायती, महिला बचत गट, विद्यार्थी आणि युवकांना सुद्धा या उपक्रमाशी जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं कोणकोणते प्रयत्न केले आहेत?
0: हे उपक्रम जेव्हा सुरू झाला 2015 साली तेव्हा हे जिल्हा परिषदने सुरू केला असा नव्हता, तेव्हाच लोकांकडून सुरू झाला. जे काही एनजीओ पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत होते, पर्यावरण साठी किंवा पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काम करत होते, त्यांच्या सोबत मिळूनच जिल्हा परिषदने हे सुरू केला होता आणि सुरुवातीपासूनच आम्ही हे ठरवले की हे प्रशासनचा काम नाही आहे. प्रशासनचा काम आहे की लोकांची हँड होल्डिंग करणे, त्यांना दिशा दर्शवणे आणि जिथे लोक कमी पडत आहे तिथे त्यांच्या हेल्प करणे. यासाठी आम्ही स्टार्टिंगपासूनच महिला बचत गट असो, आमचे विद्यार्थी असो, तरुण मंडळ असो, पर्यावरणमध्ये काम करणारे अनेक एनजीओज असो, या सगळी लोकांचा सहभाग घेऊनच केले, त्यामुळे ही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरू राहिली आहे.
1: हो निश्चितच. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं राज्यभरातील दिलखुलासच्या श्रोत्यांना आणि विशेषतः गणेश भक्तांना आपण काय संदेश द्याल?
0: गणेशोत्सव हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक खूप उत्साहाचा आणि मोठा सण असते आणि दरवर्षी त्याचा महत्व तेवढाच वाढत गेला आहे, लोकांचा सहभाग तेवढाच वाढत आहे. परंतु हे

0: झगडा करताना कुणालाही त्रास होऊ नये. आम्ही आपली भावना आणि सण साजरा करताना कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. लहान मुलांना त्रास झाला नाही पाहिजे. वयोवृद्ध जे मंडळी आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. जे मुलं स्कूलचे एक्झाम्स देतात किंवा ते स्टडी करतात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. तर हे सगळं करताना शक्यतो थोडा आवाजची मर्यादा आपण पाळली पाहिजे. ट्रॅफिक जास्त कंजेशन होऊ नये, कारण की आपण जेव्हा ट्रॅफिक किंवा रोड ब्लॉक करतो तेव्हा कोणती तरी ॲम्ब्युलन्स असू शकते, कोणता तरी पेशंट असू शकते ज्यांच्यासाठी एमर्जन्सी असू शकते, तर त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपला जे सण आहे हे एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आपण साजरा केला पाहिजे. लोककलांना प्रोत्साहन द्यायला हवा. लोकवाद्य जे आहे, आपली जो संस्कृती आहे ते जपण्यासाठी आपण उत्सव साजरा करतो आहे, तर ह्या भावनेने आपण सण साजरे केले पाहिजे.
1: हो, निश्चितच. आपण केलेल्या आवाहनाला गणेश मंडळं आणि गणेश भक्त निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील. मॅडम, आपल्या संवादातून गणपती बाप्पाविषयीची आपली श्रद्धा जपण्याबरोबरच पर्यावरणाचं रक्षणही कसं करता येईल, लोकसहभागातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप कसं देता येईल आणि निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनालाही हातभार कसा लावता येईल याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. श्रोते हो, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा चैतन्यदायी असा उत्सव आहे. हा आनंद साजरा करताना आपला उत्सव पर्यावरणासाठीही मंगलमय ठरावा यासाठी प्रत्येकानं छोटंसं का होईना पण जबाबदारीनं आणि मनापासून एक एक पाऊल उचलायला हवं. श्रोते हो, गणेशाप्रती आपल्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवूया, जोरदार तयारी करूया. हा राज्य महोत्सव लय भारी पद्धतीनं साजरा करूया, पण सामाजिक भान मात्र राखूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लोक चळवळ अधिक बळकट करूया. गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, आजच्या या विशेष संवादासाठी आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एकामागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल,
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्य

0: असा मंत्र विसरू नका.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट राहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500.
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्या नमस्कार.
5: विक्रम, आता सगळीकडे सणासुदीचं वातावरण आहे. आता गणपती बसणं आपले सगळे म्हणजे श्रावणातच खरं तर सुरू होतात सगळे सण वगैरे, आणि आता गणपती आहे, मग दिवाळी असते. या सगळ्या उत्सवाच्या दरम्यान जेव्हा तुझ्याकडे एनरोल करतात कोणी वेट लॉस करण्यासाठी, तेव्हा त्यांच्या खाण्यावरती काही विशिष्ट बंधनं असतात का, याबद्दल आज सांग.
6: सर्वप्रथम म्हणजे चित्रा, तुला, आपल्या सगळ्या रेकॉर्डिंगच्या टीमला आणि आपले श्रोते हो सगळ्या तुम्हाला लोकांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा गणेशोत्सव तुम्हाला सगळ्यांना खूप छान, चांगला आणि मानसिक शांतीचा, शारीरिक स्वास्थ्याचा आणि भरभराटीचा जावो. पहिली गोष्ट एक लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की गणपती, दसरा, होळी हे जे सण आहेत आपल्याकडचे, किंवा कधी कधी कुणाच्या घरात लग्न असतं, मुंज असतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहेत, या येतच राहतात. पण म्हणून फिटनेस थांबतो का, तर तसं नसतं. आता आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या लोकांना मी गणपतीमध्ये लिटरली मोदकाचं डाएट, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये फराळाचं डाएट, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करून देतो. एकच फक्त ह्या लोकांना सगळ्यांना मी सांगतो की सणवारांच्या दिवसामध्ये तुम्ही तुमचं वजन मेंटेन केलं पाहिजे. सणवाराच्या दिवसात गोड खाऊन त्याच्यानंतर खाण्याच्या वेळा पण पाळल्या जात नाहीत, झोपेच्या वेळा पाळल्या जात नाहीत, आणि अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये तुमचं वजन कमी नक्की होणार नाही. तर ह्या कालावधीमध्ये तुमचं वजन मेंटेन जरी झालं ना तरी खूप आहे, आणि ते होतं मेंटेन, आणि ह्याच्यातनं क्लायंटला एक कॉन्फिडन्स येतो उलटा की आपण ह्या सगळ्या गोडधोड गोष्टी खाऊन देखील आपलं वजन मेंटेन होत आहे हे बघून देखील क्लायंटला खूप चांगलं वाटतं. आणि ह्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत की ह्या सगळ्या गोष्टी खाऊन सुद्धा वजन कसं मेंटेन करायचं, हे आमचे क्लायंट शिकतात आणि त्याच्यानंतर ते सगळीकडे नंतर सणवार किंवा हे जे असे ऑकेजन येतात जेव्हा खाणं ताब्यात राहत नाही, तर अशा वेळेस ह्या टिप्स अँड ट्रिक्स वापरून आमचे क्लायंट हे त्यांचं वजन मेंटेन करायला शिकतात.
5: ओके, याबद्दल तुझ्याकडून अधिक ऐकायचंच आहे, पण आधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन

0: नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335000 9011335000 सो विक्रम, तू सांगतोय सणासुदीच्या दिवसात वेट मेंटेन कसं करतात क्लायंट?
1: की शक्यतो म्हणजे झोपण्याच्या वेळा पाळा.
0: ओके,
1: तेही सुद्धा भरपूर वेळेस लोकांना जमत नाही, पण मी लोकांना सांगतो की झोपण्याच्या वेळा जरी पाळता आल्या नाही तरी पुरेशी झोप घ्या. कमी झोप झाल्यानंतर मी नेहमी रेडिओवरती आपल्या सांगत असतो की कमी झोप झाली की वजन वाढतं, कमी झोप झाली की हॉर्मोन इम्बॅलन्स होतो, चुकीच्या वेळेस झोप झाली की तरी सुद्धा त्रास होतो. तर अशा वेळेस मी लोकांना सांगतो सणावाराच्या दिवसांमध्ये की तुम्ही पुरेशी झोप घ्या, नंबर 1. नंबर 2, जेव्हा केव्हा तुम्ही गोड खाता तर ते माफक असू देत. आता मोदक म्हणलं तर काही काही लोक म्हणजे एकदम कॉम्पिटिशन लावल्यासारखं 7 मोदक खाल्ले, 10 मोदक खाल्ले, असं करू नका. मोदकाची मजा घ्या. आणि लोकांना सांगतो की जेव्हा तुम्ही गोड गोष्ट खाल तर त्याच्याबरोबर इतर काही खाऊ नका. म्हणजे उदाहरणार्थ गणपतीमध्ये मी लोकांना सांगतो की सकाळी गणपतीची आरती घरात झाल्यानंतर नैवेद्याचे जे मोदक आहेत ते तुम्ही नाश्ता म्हणूनच खा.
0: अच्छा.
1: आणि मग 3 आणि 4 मोदक नाश्त्याला खाल्ल्यानंतर दिवसाभरामध्ये परत गोड खायची इच्छा युजली लोकांना राहत नाही. आणि मेन ह्याच्यामध्ये मी लोकांना काय सांगतो की सणवार असेल तरी काही ना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी ही चालू ठेवा. उठल्या उठल्या पटकन जाऊन जरी अर्धा तास चालून आलात, घरी थोडे पीटीचे व्यायाम केलेत आणि मग तुमच्या काय एन्जॉयमेंटला लागलात तरी अत्यंत चालतं येईल. तर ह्या सगळ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी, आणखीनही काही गोष्टी आहेत ज्या मी लोकांना सांगतो, या सगळ्या गोष्टी पाळल्या की सणवाराच्या दिवसात सुद्धा वजन अत्यंत इझिली मेंटेन करता येतं आणि सणवार संपल्यानंतर गोडधोड खाणं संपल्यानंतर ते कमी यायला लागतं.
0: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011335000 9011335000 9011335000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
7: नमस्ते.
6: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
7: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
6: ओके.
7: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
6: ओके.
7: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
6: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा. कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91 1800 267 89 91 1800 267 89 91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
7: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
6: ओके,
7: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
6: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91 1800 267 89 91 1800 267 89 91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
7: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
8: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
9: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते,
8: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
9: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
8: अटी लागू.
10: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
11: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
10: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
11: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
12: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
8: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
12: ऑर्डर साठी संपर्क 99 877 98 747
8: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:51 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हृदय चक्रधर यांची रचना मोहिनी बर्डे यांच्या स्वरात.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. युपीआयद्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या परिषदेला बहुतेक सर्वच सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिल्यानं जगाला भारताच्या प्रबळ संयोजन शक्तीचं यानिमित्तानं दर्शन घडल्याचं जयशंकर म्हणाले. दोन मोठे संघर्ष आणि अतिशय ठाम मतं असलेल्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या जगात ही ब्रिक्स शिखर परिषद पार पडली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारतात नुकतीच झालेली ब्रिक्स देशांची परिषद यशस्वी ठरल्याचं अमेरिकेच्या अटलांटिक काउन्सिलमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल कुगलमन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे. या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात भारत यशस्वी झाला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले. न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे. ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही. न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले. युपीआयद्वारे केलेल्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील

अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 600 अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं, 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 चालणार आहे. व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19 बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 विविध राज्यं, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट, गीतं आणि लावणी तर 26 दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17-24 दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12 मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाजे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यानं पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं IRGC चा हा दावा खोडून काढला आहे.
येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचा

0: समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज, सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. UPI द्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 झाली आहेत. या पुढची उद्घोषणा लगेचच
2: प्रसारित करीत आहोत. दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ.

0: दूरदर्शन ही विज्ञानाची अद्भुत कामगिरी मानली जाते. सुरुवातीला दूरचित्रवाणीवर फक्त काळी पांढरी चित्र आपल्याला पाहता येत होती. नंतर रंगीत चित्रांबरोबर आता प्रसारण डिजिटल झालंय. दूरदर्शनने आपल्या विविध कार्यक्रमांमधून पसरवलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने कौटुंबिक जीवन उजळून निघालंय. माणसांची मनं संस्कारक्षम झाली, विचार आणि आकलनाची शक्ती वाढली, व्याप्ती वाढली.
1: शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी वस्तुस्थितीशी संबंधित माहिती कुटुंबाला परिचित झाली. चांगलं वाईट असा भेद बघायला मिळाला. सामाजिक वाईट गोष्टी टाळण्यात आल्या. आपल्या कौटुंबिक जीवनावर दूरदर्शनचा आश्चर्यकारक आणि चिरस्थायी प्रभाव पडला. अर्भकांचं संगोपन, कुटुंबाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, राहणीमान आणि जीवनशैलीत गुणात्मक सुधारणा झाली. सण साजरे करण्याचा विश्वास वाढला.
0: स्त्री पुरुषांमध्ये परस्पर संमती, शिस्त, आत्मसमर्पण आणि कर्तव्य पार पाडणं या कौटुंबिक जीवनातील सुखशांती आणि प्रगतीच्या पायऱ्या. दूरदर्शनच्या अनेक कार्यक्रमांतून या गोष्टींचा चांगला परिणाम आपल्याला दिसून आला. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीने आपल्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल घडतोय. मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. आजचा टीव्ही आणि त्यावर दिसणाऱ्या वाहिन्यांची संख्या ही भरमसाठ आहे.
1: पण एक काळ असा देखील होता जेव्हा टीव्हीवर या शेकडो वाहिन्या नव्हत्या बघायला मिळत. फक्त एकच वाहिनी बघून सर्व वयोगटातील लोकांचं मनोरंजन व्हायचं. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. सुरुवातीच्या काळात अत्यंत कासव गतीने प्रवास करणाऱ्या दूरदर्शनने मात्र नंतरच्या काळात मोठी गती पकडली. रंगीत प्रसारणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत

0: वाढ झाली. लोक अक्षरशः दूरदर्शन पाहण्यासाठी वेडावले होते.
1: रविवारचा दिवस तर आपल्यासाठी त्या काळी पर्वणीच होता. त्या दिवशी अनेक मनोरंजनपर कार्यक्रम, चित्रपट, गीतमाला, मालिका यांचं प्रसारण होत असे. ज्यांच्याकडे टी व्ही असायचा त्यांच्या घरासमोर लोक ठिय्या मांडून बसायचे. लहान मुलांसाठी प्रसारित होणाऱ्या शक्तिमान, ज्युनियर जी, ही मॅन, टर्निंग पॉइंट, अलिफ लैला, चंद्रकांता यासारख्या मालिकांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती.
0: छोट्या पडद्यावर अवघं विश्व सामावू शकतं ही अद्भुत बाब या इडियट बॉक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहाण्या माध्यमाने दाखवली. साहित्य, संस्कृती, क्रीडा, आरोग्य, उद्योग, शेती, गृहिणी यांना वाहिलेल्या कार्यक्रमांचं सुयोग्य नियोजन करून ते सादर केलं जात.
1: हे माध्यम सुरू झालं ते मुळात शिक्षणासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शालेय चित्रवाणीचे पाठ नियमित दाखवले जाऊ लागले. याचं रितसर वार्षिक वेळापत्रक तयार केलं जाईल, जिथं टी व्ही त्या शाळांमध्ये आणि घराघरात हजारो विद्यार्थी, शिक्षकांनी या दूरशिक्षणाचा लाभ त्या काळी घेतला.
0: माझे घर, किलबिल, युवदर्शन, ज्ञानदीप, फूल खिले है गुलशन गुलशन अशा बहुविध मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. कामगार विश्व, आमची माती आमची माणसं यांचाही प्रेक्षक वर्ग होता.
1: सच की परछाई आणि परिक्रमा यासारख्या सामाजिक जाणीवा सशक्त करणाऱ्या कार्यक्रमांनी दूरदर्शनच्या वेगळ्या पैलूचं दर्शन घडवलं. नाटक, मोठ्या पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा या पारंपरिक माध्यमांपेक्षा वेगळा दृश्य अनुभव आपल्याला मिळू लागला. दूरदर्शनचा सुरुवातीचा काळ हा स्वनिर्मितीच्या दृष्टीनं सुवर्ण काळ असाच होता.
0: हम लोक या दूरदर्शनतर्फे सादर झालेल्या पहिल्या प्रायोजित मालिकेनं माध्यमातील बदलत्या प्रवाहाचे संकेत दिले.

0: रामायण, महाभारत यांच्या प्रसारणाच्या वेळी तर रस्त्यावर संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती असायची. बालपणीच्या रामायण आणि महाभारत मालिकांच्या खूप रम्य आठवणी आहेत.
1: रामायण आणि महाभारत म्हणजे एक मोठा उत्सव असायचा. सकाळपासूनच मालिका सुरू व्हायच्या आधी अभ्यास करून घ्या अशा प्रकारच्या सूचना व्हायच्या. एवढंच काय तर अगदी लहान मुलांना झोपेतून उठवतानाच आज मालिका असल्याची आठवण करून दिली जायची. फक्त लहानच नाही तर मोठी माणसंसुद्धा आपापली कामं आवरायची आणि प्रक्षेपणाच्या वेळेच्या आधीच टीव्हीसमोर मोक्याची जागा पटकवायची.
0: त्या काळात गाजलेल्या रामायण आणि महाभारत या मालिकांच्या अशा अनेक आठवणी आहेत. कुटुंब व्यवस्थेवर टीव्ही मालिकेचे संस्कार आणि परिणाम बघायला मिळायचे. कोरोना विषाणूच्या संकट काळात लॉकडाऊनमुळे जेव्हा शूटिंग बंद होतं तेव्हा आपल्या मनोरंजनाची जबाबदारी दूरदर्शनने खांद्यावर घेतली. रामायण, महाभारत या कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांना आणि दूरदर्शनला देखील पुन्हा एकदा आपला संस्कारक्षम सुवर्णकाळ अनुभवता आला.

0: करमणुकीला प्रबोधनाची चौकट असलेले कार्यक्रम लाखो लोकांपर्यंत योग्य त्या ताकदीनं पोहोचले. 1982 रंगीत टीव्ही आला. ते रंग एशियाड या खेळ स्पर्धेतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणातून आपल्या डोळ्यांना सुखावू लागलेत.
1: हे वैभवाचे दिवस 90 मध्यापर्यंत होते. नंतर जागतिकीकरणाच्या झंझावातात खासगी वाहिन्यांचा प्रवेश झाला आणि परिस्थिती हळूहळू बदलू लागली. एका संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून

0: ऑनलाईन माध्यमापेक्षा टेलिव्हिजन हे माध्यम 5 पटीने प्रभावी असल्याचं पुढे आलं.
1: टीव्हीशी वर्षानुवर्ष जोडलं गेलेलं नातं आणि मालिकांमुळे दररोज त्यात गुंतलेल्या अपेक्षा यामुळे टीव्ही हा सर्वांसाठी आता तरी सेवानिवृत्त होण्याची शक्यता नाही. आव्हानही येतच राहणार. त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी टीव्ही माध्यमांनी कंबर कसायला हवी. याला तोंड देण्यासाठी दूरदर्शननं आपल्या मर्यादा आणि सुप्त शक्तींचा धांदोळा घ्यायला हवा.
0: कार्यक्रमाचं साधेपण आणि आशय समृद्धी हे दूरदर्शनचं खास वैशिष्ट्य. ते जपलं गेलं पाहिजे. कुटुंबातल्या सर्वांना एकत्र आनंद घेता येईल अशा कार्यक्रमाची निर्मिती ही दूरदर्शनची शैली. आजही कोणी त्याला हात लावू शकलं नाही.
1: शहरात मोबाईल आणि नेटफ्लिक्सचा धुमाकूळ सुरू असला तरी निमशहरी ग्रामीण प्रेक्षक आजही टीव्ही संचाकडेच आपलं करमणुकीचं साधन म्हणून पाहतो. कथा, कविता, शास्त्रीय संगीत, थोरांची चरित्र, चांगल्या एकांकिका, नाटकं, पुस्तक परिचय अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये खाजगी वाहिन्या आजही फारसा रस दाखवत नाहीत.
0: समाजाची नीतिवत्ता, त्यांच्या देशप्रेमाच्या, राष्ट्रवादीच्या संकल्पना, बंधुभाव, परस्परांच्या भाषा, संस्कृती यांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी ही माध्यमं कडीची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी दूरदर्शन हे माध्यम सशक्त असायला हवं. तंत्रज्ञान आणि भारतभर पसरलेलं विविध विषयावरच्या वाहिन्यांचं जाळं यात आजही दूरदर्शन अग्रेसर आहे.
1: घराघरात दूरचित्रवाणी संचावर हुकूमत गाजवणारी वाहिनी दूरदर्शन आपल्या सर्वांच्या मनात घर केलेली मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांची सांगड घालणारी वाहिनी. आपल्या अनेकांचे भावबंध या वाहिनीशी जोडले गेलेले आहेत.
0: दूरदर्शनशी या भावबंधाचं नातं असलेले आणि दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होणारे एक प्रेक्षक रवींद्र कुडाळकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. 15 सप्टेंबर हा दिवस दूरदर्शन दिन म्हणून याचं पालन केलं जातं. त्याचं कारण असं आहे की प्रायोगिक तत्वावर दूरदर्शन आजच्या दिवशी 1959 साली चालू करण्यात आलेलं होतं. खरं तर ते दूरदर्शनचे जुने दिवस जे आहेत, 72 ते 80 चा काळ अजूनही आठवतो. जुन्या आठवणी दूरदर्शनच्या जुन्या नॉस्टॅल्जियात गेलो ना, ते बालपणीचे दिवस अतिशय रंजक आणि जादूई होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांचं प्रचंड आकर्षण आणि अप्रूप अगदी लहानपणापासून आहे. आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध ज्ञान, माहिती आणि मनोरंजनपर कार्यक्रमात मी लहानपणापासून, मग ते फोन इन कार्यक्रम असो किंवा इतर कार्यक्रमातही मला योग आलेला आहे. 72 साली जेव्हा दूरदर्शन चालू झालं, आपल्या अनेकांकडे तेव्हा टीव्ही सेट नव्हता. आम्ही आमच्या अहमदनगरच्या ज्या भागात राहायचो तिथे मोजक्या लोकांकडे टीव्ही होता. मग तिथे जाऊन आम्ही टीव्ही पाहायचो, दूरदर्शन पाहायचो. आणि कार्यक्रमांबद्दल जर म्हटलं तेव्हाच्या रामायण, महाभारत, भारत की खोज असे कार्यक्रम तर मला आठवतं. चिमनराव गुंडे भवनावरचा एक छान कार्यक्रम दूरदर्शनला तेव्हा होता, चिवी जोशींचा, तोही मला खूप म्हणजे आवडत असे तो कार्यक्रम. गोट्या नावाची एक मालिका मला खूप आवडायची तेव्हा. आणि त्यातलं जे शीर्षक गीत होतं म्हणजे बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माया राणी खडे खात, हे गीत मला अजूनही म्हणजे आठवतं शीर्षक गीत. आणि माझ्या आवडीनं मी गुणगुणत राहतो. आणि दूरदर्शनचे ते जे दिवस होते, खरं तर संस्कारक्षम दिवस असं मी त्यांचं वर्णन करेन. कारण तेव्हा कुठलेही समाज माध्यम किंवा वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या. मला अजूनही आठवतं की रामायण आणि महाभारत या मालिका लागल्या की अगदी चौकाचौकात लोक जमा व्हायचे, बसायचे. आणि त्या काळी काही सार्वजनिक मंडळ, युवा मंडळ किंवा अशा खाजगी संस्था होत्या, त्यांनी वर्गणी काढून टीव्ही विकत घेतलेला असा आणि तो एखाद्या चौकात किंवा एखाद्या सार्वजनिक हॉलमध्ये ठेवला जाई आणि सर्व लोक तिथे येऊन आनंद घेत असत. तर ते निखळ मनोरंजनाचे जे दिवस आहे ना, अगदी ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं एक शाश्वत असं वरदान होतं असं मला वाटतं. समाज माध्यम आता खूप आलेली आहेत, पण आमच्या लहानपणी जेव्हा दूरदर्शन चालू झालं तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, मोबाईल असं काही नसताना आम्ही दूरदर्शनकडे एक विश्वास व्यासपीठ म्हणून पाहायचो की ज्या योगे आमचं बुद्धी वृद्धिगत होईल, आमचं ज्ञान वृद्धिंगत होईल आणि आमचं एक व्यक्तिमत्व विकास होईल. प्रदीप इडेंच्या बातम्या म्हणा किंवा चारुशिला पटवर्धन यांच्या बातम्या म्हणा, या मला अतिशय आवडायच्या की शांतपणे ते बातम्या देत असत आणि

0: त्यांचा जो बातम्या देण्याची पद्धत, आवाजाची पद्धत, याचा मी म्हणजे नक्कीच चाहता लहानपणापासून होतो. आणि मला असं कधी कधी वाटायचं की हा दूरदर्शनचा जो स्टुडिओ आहे हा कसा असेल, इथली लोक कशी असतील, इथे हे अभिनेता येणारे, काम करणारे, निर्माता, नंतर निवेदक, आणि दूरदर्शन मध्ये कसं तंत्रज्ञान असेल की ज्या योगे आपल्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचत असतात, याचं कुतूहल मला खूपच पहिल्यापासून होतं. आणि मला आता सांगायला खूप आपल्याला छान वाटतंय, हेवा वाटतो माझ्याबद्दल कधी कधी. आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो की मुंबई दूरदर्शनच्या हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात किंवा हॅलो डॉक्टर सारखा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, जनजागृतीचा उपक्रम आणि करमणूकपर कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये फोनवर सहभाग घेत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख आणि आयडेंटिटी निर्माण झालेली आहे. तेव्हा खरं तर लहानपणी मला जे वाटायचं ना स्टुडिओ कसा असेल, आपल्याला जाता येईल का, आता मला खूप छान वाटतं सांगताना की मी अनेकदा मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओत अगदी जाऊन आलो, तिथे लोक आपल्याला ओळखतात, ही एक मोठी म्हणजे गोष्ट आहे. आणि सह्याद्री वाहिनीच्या आई सोबत माझी माय नावाच्या कार्यक्रमात 2 भागात मला 7 वर्षापूर्वी सहभाग घ्यायचा एक आनंद आणि एक संधी मिळाली. आणि माझी पत्नी सुलेखा हिच्यासोबत देखील कालांतराने रेशीम गाठी नावाच्या कार्यक्रमात देखील मुंबई दूरदर्शन मध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागाची संधी मला मिळालेली होती. या गोष्टी खूपच मला आनंददायी नक्कीच आहे. मुंबई दूरदर्शनने आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे. आणि छायागीत नावाचं एक कार्यक्रम असेल लहानपणी आमच्या, त्यामध्ये त्या कार्यक्रमात अगदी जुनी गाणी, नवी गाणी, सगळी गाणी लागायची. या आजच्या 15 सप्टेंबरच्या दूरदर्शन दिनी या सगळ्या आठवणीत जायची आणि आठवणीत रमायची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरं तर दूरदर्शनच्या बातम्या देखील अतिशय विश्वासू आणि आश्वासक बातम्या होणं आपण आजही त्यांच्याकडे पाहतो. या सर्व आठवणी आज जागृत झालेल्या आहेत. मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.
1: दूरदर्शननं आपलं वैविध्य जपणाऱ्या गायन, नृत्य, नाटक, लोककला अशा विविध परफॉर्मिंग आर्ट्स यांना कायम उत्तेजन दिलंय. कोणार्क फेस्टिवल, हम्पी फेस्टिवल, विविध लोककलांचे कार्यक्रम, आपल्या देशातील प्रमुख यात्रा यांचं लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन करतं.
2: याखेरीज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शन मार्फत आपल्या देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं आणि यातूनच आपलं राष्ट्रीय ऐक्य राखलं जातं. संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटावा असे कार्यक्रम उपग्रहांचं प्रक्षेपण दूरदर्शनवरून प्रसारित केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणारं संचलन आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान निर्माण करण्याचं कार्य सतत दूरदर्शन करतं.
1: आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येकाला संसदेमध्ये नक्की काय घडतं हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा TV आणि राज्यसभा TV या 2 वाहिन्यांवरून संसदेचं कामकाज प्रसारित केलं जातं.
2: सध्या प्रसारणात झालेला बदल हा एक अपरिहार्यतेमुळे झाला आहे. केवळ दूरचित्रवाणी माध्यमच नव्हे तर रंगमंचीय, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमही आता आपला सादरीकरणाचा घाट बदलताना दिसतायत.
1: आपल्या समोरही या निमित्ताने नवं आव्हान उभं ठाकलंय. मनोरंजनाचे नवे अवतार हात जोडून समोर उभे असताना आपल्या चोखंदळपणाचा बळी यात जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

0: आत्ताच आपण दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात, दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन होतं श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 9 वाजता आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 126.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: दादाभाऊ पेस्तनजी वाडिया यांचा मुंबईच्या आर्थिक क्षेत्रातला दबदबा सन 1840 पर्यंत शिखरावर पोचला होता. परंतु व्यापारात काही सगळे दिवस सारखे नसतात. दादाभाऊही त्याला अपवाद नव्हते. दादाभाईंच्या व्यवसायालाही उतरती कळा लागली. त्यांची मोठी गुंतवणूक असलेली फर्गसन टर्नर अँड कंपनी ही पेढी 1840 मोठ्या नुकसानीत गेली. दादाभाईंना एका रात्रीत 10 लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. त्या काळात ही रक्कम प्रचंड मोठी होती. या नुकसानातून सावरण्याचा प्रयत्न करताहेत तोच सन 1850 एका व्यवहारात अचानक झालेल्या तोट्यामुळे त्यांना 33 लाख रुपयांचा फटका बसला. हे नुकसान सहन करण्यापलीकडचं होतं. या व्यवहारासाठी केलेले वायदे पूर्ण करण्यासाठी दादाभाईंना त्यांच्या अनेक मालमत्ता विकाव्या लागल्या. त्यात फोर्टमधल्या पारसी बझार स्ट्रीटवरच्या म्हणजेच आजच्या सय्यद अब्दुल्ला ब्रेलवी मार्गावरच्या त्यांच्या राहत्या घराचाही समावेश होता.
2: पुढची 10-15 दादाभाई झालेल्या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत होते. 1860 अमेरिकेत सुरू झालेलं गृहयुद्ध अर्थात सिव्हिल वॉर मुंबईच्या व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं सुवर्ण काळाचा प्रारंभ ठरलं होतं. अमेरिकेतल्या गृहयुद्धामुळे अमेरिकेतून ब्रिटनमध्ये होणारी कापसाची आयात थांबली आणि परिणामी भारतातून कापूस ब्रिटनकडे रवाना व्हायला लागला. भारतातल्या कापसाला सोन्याचा भाव मिळायला लागला. या व्यापाराचं केंद्र मुंबई शहर होतं. या संधीचा लाभ घेण्यासाठी अनेक नवीन पेढ्या बाजारात उगवल्या. हौशे गौशे कापसाच्या व्यापारात आपलं उखळ पांढरं करून घ्यायला लागले होते. आधीच प्रस्थापित असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या गुंतवणुकीत वाढ केली.
1: या बूमच्या कालावधीत आपला नुकसानीत गेलेला व्यवसाय सावरण्यासाठी दादाभाईंनीही निकराचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा दुर्दैव आड आलं. 1865 सरता सरता अमेरिकेतलं गृहयुद्ध संपुष्टात आलं आणि अमेरिकेतनं इंग्लंडच्या दिशेनं कापसाची निर्यात पूर्ववत सुरू झाली. परिणामी मुंबईतला तेजीत आलेला बाजार एका झटक्यात उठला. व्यापाऱ्यांची गुंतवणूक बुडली. 5 वर्षात जे रंकाचे राव झाले होते ते पुन्हा रंक होऊन मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसायला लागले. प्रेमचंद रायचंद यांच्यासारखे मुंबईतले कॉटन किंग समजले जाणारे व्यापारी आयुष्यातनं उठले. दादाभाईंची कथा ही काही वेगळी नव्हती. त्यावेळी त्यांचं वय 65 होतं. या उतार वयात हा धक्का ते सहन करू शकले नाहीत.
2: साधारणतः व्यापाऱ्यांची पुढची पिढी अगदी लहानपणापासूनच बापासोबत धंद्यातले बारकावे शिकत पुढे जात असते. पण दादाभाईंच्या मुलांनी असं काही केल्याची माहिती मिळत नाही. जी माहिती समोर आली त्यानुसार दादाभाई पेस्तनजींना मेरवानजी, जमशेदजी, रतनजी आणि नुसेरवानजी अशी 4 मुलं होती. हे 4ही जण दादाभाईंप्रमाणे व्यवसाय न करता नोकरी करत होते. त्यातल्या अगदी धाकट्या मुलाला अकाली अंधत्व आल्यामुळे त्यानं पुढच्या आयुष्यात काहीच केलं नाही. यावरून केवळ एकच अनुमान काढता येतं की दादाभाईंची पुढची पिढी फारशी कर्तृत्ववान निपजली नाही.
1: सन 1885 दादाभाऊ वारले. त्यानंतर 3 वर्षात म्हणजे 1888 त्यांच्या वारसांना लालबाग बंगला आणि तो ज्या परिसरात उभा होता ती 37,763 चौरस यार्डांची जागाही विक्रीला काढावी लागली. विक्रीला काढलेला दादाभाईंचा लालबाग हा बंगला आणि त्याच्या सभोवतालची प्रचंड मोठी जागा विकत घेतली ती नुसरवानजी मानेकजी पेटीट यांनी. पेस्तनजींचा लालबाग बंगला नुसरवानजी पेटीट यांच्या ताब्यात गेला. त्या बंगल्यात नुसरवानजी पेटीट यांनी आपल्या जमशेदजी या दिवंगत मुलाच्या नावानं अनाथ पारशी मुलांसाठी अनाथाश्रम आणि शाळा सुरू केली.
2: नुसेरवांजी मानेकजी पेटीट हे मुंबईतलं बडप्रस्थ दिनशॉ मानेकजी पेटीट यांचे बंधू. दिनशॉ पेटीट यांच्याप्रमाणेच नुसेरवांजीही मुंबईतलं एक मोठं प्रस्थ होतं. नुसेरवांजी पेटीट यांचा एकुलता एक मुलगा जमशेदजी नुसेरवांजी पेटीट याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी 19 मार्च 1888 रोजी अचानक मृत्यू झाला. एकुलत्या एका तरुण मुलाच्या अकाली मृत्यूनं धक्का बसलेल्या नुसेरवांजींना नैराश्य आलं. आता आपलं कुणी नाही या विचारानं विरक्ती आलेल्या नुसेरवांजी यांनी मुलाच्या उठावणा या क्रियाकर्माच्या दिवशी मुलाच्या स्मरणार्थ पारशी समाजातल्या अनाथ आणि गरीब परिवारातल्या मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर 7 महिन्यांनी त्यांनी दादाभाई पेस्तनजी यांची लालबाग इस्टेट खरेदी करून त्यात जी एन पेटीट ऑर्फनेज फॉर पारसी बॉईज या नावानं अनाथ आश्रम सुरू केला. सुरुवातीला या अनाथाश्रमात 100 पारशी मुलांना प्रवेश देण्यात आला होता.
1: हा अनाथाश्रम साधारण आजच्या आश्रमशाळेच्या धर्तीवर होता. अनाथाश्रमात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणाची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. मुलांना रूढ शिक्षणाबरोबरच सुतारकाम, लोहारकाम, सोन्या चांदीच्या वस्तूंवरची कलाकुसर इत्यादीचं शिक्षणही दिलं जात असे. पारशी धर्माचंही शिक्षण घेणं बंधनकारक होतं. मुलांसाठी लागणारा कपडा लत्ता, अंथरुणं पांघरुणं, त्यांचं जेवण खाण इत्यादीची सोय लालबाग बंगल्याच्या परिसरातच करण्यात आली होती. मुलांच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत त्यांना या अनाथाश्रमात राहण्याची मुभा असे. त्यानंतर त्यांच्या रोजगाराची सोय अनाथाश्रमातर्फे करून त्यांना आश्रमाबाहेरच्या जगात स्थिरावण्यासाठी मदत केली जात असे.
2: अनाथाश्रमातले सगळे शिक्षक पारशी होते. मुलांप्रमाणे शिक्षकांच्या राहण्याची सोयही लालबाग इस्टेटमध्येच केलेली होती. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका डॉक्टरचीही नेमणूक केलेली होती. हा डॉक्टर सकाळ आणि संध्याकाळ असा दिवसातून 2 वेळा अनाथाश्रमातील मुलांची तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांच्यावर उपचार करत असे. डॉक्टर मात्र पारशी समाजातलाच असावा अशी अट नव्हती आणि त्याला अनाथाश्रमाच्या परिसरात राहणंही बंधनकारक नव्हतं. हे अनाथालय 1948 पर्यंत याच जागेत होतं. ते तिथून हल्ल्यानंतर त्या जागेचं काय झालं आणि मुळात लालबाग बंगला नेमका

0: कुठे होता या सगळ्यांबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा चौथा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोजे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळच्या 9:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

सुरुवातीला ऐकूया मधुसूदन कालेलकर यांची रचना, डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांच्या स्वरात. चित्रपट अष्टविनायक.

0: मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

श्रोतेहो, सध्या आपण गणेशोत्सव साजरा करतो आहोत. काल आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि जल्लोष. हा गणेशोत्सव आपणा सर्वांना आनंदाचा जावो, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो आणि गणपती बाप्पाकडून आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळो या मंगलमय शुभेच्छा.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. यानंतर जगदीश खेबुडकर यांची रचना ऐकूया. गायक आणि संगीतकार सुधीर.

सुधीर रावाचा बेटा या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके यांच्या स्वरात. श्रोते हो, आपल्याला आपल्या जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्या लाडक्या बाप्पाला देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. बघा ना, आईच्या आज्ञेसाठी वडिलांचा सामना करावा लागला, स्वतःच्या भावाशी स्पर्धा करावी लागली, पण बाप्पाने धैर्य ठेवलं, बुद्धी वापरली आणि आपला मार्ग शोधला. श्रोते हो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या समस्यांकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहूया, सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया आणि आयुष्य अधिक सुंदर बनवूया.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्द.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, शंकर महादेवन आणि सहकारी यांच्या स्वरात. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत भावधारा.

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, रंजना जोगळेकर यांच्या स्वरात. यानंतर आपण ऐकणार आहोत रवींद्र साठे यांनी गायलेलं शंकर सखाराम यांचं हे गीत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही।
3: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक।
2: ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com।

मोरेश्वर पटवर्धन यांचं गीत आपण ऐकलं, शोभा जोशी यांच्या स्वरात. यानंतर भावधारामध्ये ऐकूया श्रीहरी बर्वे यांच्या स्वरात श्रीपाद गोडबोले यांचं हे गीत.

0: श्री हरी बर्वे यांनी गायलेलं श्रीपाद गोडबोले यांचं गीत आपण ऐकलंय. सकाळचे 9:50 आणि 16 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात भावधारा. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
7: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
6: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं विनायक मोहरीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. यानंतर आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं आणखी गीत ऐकूया. रचना आहे वसंत बापट यांची, संगीतकार यशवंत देव.

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. यानंतर ऐकूया बन्या बापू या सिनेमातलं गीत. संगीतकार ऋषिराज, रचना आहे मुरलीधर गोडे यांची, स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांचा.

अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या स्वरात मुरलीधर गोडे यांचं गीत आपण ऐकलं. बन्या बापू या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर ऐकूया अगबाई अरेच्या या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत. स्वर आहे शंकर महादेवन यांचा, संगीतकार अजय अतुल.

0: अगबाई अरेच्या या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं, शंकर महादेवन यांच्या स्वरात. सकाळचे 10:11:20 झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

समीर सामंत यांची रचना आपण ऐकली, अजित परब, मुग्धा वैशंपायन आणि सहकारी यांच्या स्वरात. चित्रपट उबंटू. यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं हे गीत. स्वर आहे शंकर महादेवन यांचा, संगीतकार शंकर एहसान लॉय.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं आणखी गीत पण ऐकलं. रचना होती मंगेश कांगणे यांची, स्वर होता शंकर महादेवन, आनंदी जोशी आणि सहकारी यांचा. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 10:32 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत पंडित रोणू मुजुमदार यांनी बासरीवर वाजवलेला राग मंगल भैरव. त्यांना तबल्याची साथ कालीनाथ मिश्रा यांची. विलंबित गत झपतालात द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया पंडित रोणू मुजुमदार यांचं बासरीवादन राग मंगल भैरव.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादनात राग मंगलभैरव आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती कालीनाथ मिश्रा याने. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचं आगमन काल झालेलं आहे आणि सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गुणपती गणपती गजाननाचं गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथून गिरीश देशमुख, सोनाली देशमुख आणि आरो देशमुख यांनी. ऐकूया त्यांच्या पसंतीचं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीतासाठी बसंती कळवली होती शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथून गिरीश देशमुख, सोनाली देशमुख आणि आरव देशमुख यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. रचना आहे संत एकनाथ यांची आणि संगीतकार आहेत श्रीधर फडके. आणि या गीतासाठी पसंती कळवलेली आहे जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी यांनी. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात भालू या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे आणि या गीतासाठी पसंती कळवली होती रणजित कुमार थोरात आणि प्रकाश दादा जैन जिल्हा बीड येथून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात सुशीला या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचा, संगीतकार आहेत राम कदम आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे डोंगरगाव जिल्हा राजनंदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये राधिका गजभिये अनिष्का आणि तन्मय गजभिये यांनी, तसंच बिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगण कौशल्या हेमलता आणि डिम्पल देवांगण यांनी.

आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचा, संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर, आणि या गीतासाठी पसंती कळवलेली होती क्रांतीनगर नांदेड येथून डॉक्टर प्रज्ञेश वडगावकर, कांचन वडगावकर, अच्युत शांताबाई, प्रणाली वडगावकर आणि समस्त वडगावकर परिवार यांनी.

उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात आपली माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीतकार होते राम लक्ष्मण. या गीतासाठी पसंती कळलेली होती. पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे यांनी, तसंच बल्लारशा येथून सूरज लोंढे, प्राची आणि एकलव्य लोंढे यांनी. बरायत श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूच आपली आवड या कार्यक्रमात तुमच्या मनपसंत गीतांसह. तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात वंदना विटणकर यांची रचना अमृता श्रेष्ठ यांच्या स्वरात.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ॲसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

श्रीहरी बर्वे यांच्या स्वरात शशिकांत पाठक यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात शांताराम नांदगावकर यांची रचना माणिक वर्मा यांच्या स्वरात.

श्रीकांत दादरकर यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 12 वाजतायत. प्रसारित करत आहोत महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज ऋषी पंचमी हा सण भाद्रपद शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. आजच्या दिवशी खास ऋषी पंचमीची भाजी केली जाते. या भाजीमध्ये खास करून अळूची पानं, त्याचे देठ, लाल माठ, पालक, चवळीची पानं, रताळं, सुरण, बटाटा, कच्चं केळं, लाल भोपळा, वालपापडी, हिरवे वाटाणे, भेंडी, गवार, म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या थोड्याफार पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी साधारणपणे याच भाज्या घालून ही ऋषी पंचमीची भाजी केली जाते. त्यात चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी, ओल्या नारळाचा चव आणि मिरची घातली जाते. अर्थात एकीकडे घरात गोडधोड प्रसादासह अशा छान छान पारंपरिक भाज्यांचा, पदार्थांचा आनंद घेतला जातो आणि मग काय, गप्पांना तर अक्षरशः ऊत येतो. आणि हो, अशाच गप्पा रंगल्यात त्या आपल्या आपुलकी या घरात या कौटुंबिक श्रुतिकेत. चला तर मग ऐकूया कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होत आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरुरकर आणि दिनेश अडावतकर.

0: अरे बस बस बस, धीर धरना जरा. पोचलोय आपण घरी. किती घाई आहे तुला? दार उघडेपर्यंत तरी दम धरावा माणसानं.
1: अरे बाजूला हो आधी, आत तरी जाऊ देशील की नाही? हातात एवढं सामान आहे आणि तू अजून लेक्चर दे म्हणजे झालं।
0: अरे हो, सॉरी सॉरी, ये. पण हे काय, नाही नाही म्हणता कितीतरी खरेदी केली असतो तू. अगं अख्खा दादरच उचलून आणलंस की काय? लोकांना खरेदी करायला काही शिल्लक ठेवलंय की नाही तू?
1: अरे काय रे, लाडका गणपती बाप्पा आलाय आणि मी खरेदी करणार नाही असं कधी झालंय का? फुलं, दुर्वा, हार, थोडी सजावटीची सामग्री, आणि हे बघ काय आणलंय ते।
0: शर्वरी, हे बघ
1: हां,
0: मी काय आणलंय.
1: अरे वा मोदक।
2: नमस्कार नमस्कार. अरे इकडे पण जरा बघा, मी पण आलोय म्हटलं इकडे.
0: ये बाळा, एकटाच आलायस? सुखदा कुठे आहे?
2: अरे ती गेली आहे तिच्या दोघा तिघ्या मैत्रिणींकडे. 1.5 दिवसाचे गणपती आहेत ना, त्यांच्याकडे
0: बर.
2: जायला लागतं. येईल ती नंतर.
1: मग तुला नाही नेलं का सोबत बाळाला?
2: अगं आता काय बोलायचं, तिच्यासोबत कुठे जायचं तर वेळ नाही, आणि खर्च किती होणार याचा विचार करून मीच आपलं म्हटलं, तू जा बाबा मी येतो नंतर. तू पुढे हो, मी आलोच मागून.
0: अगं तू बाजूला हो आधी आधी मोदकान आय मीन रोहितला आत येऊ दे.
1: बघितलं, हे असं असतं, मोदक आले की तुम्ही मला नेहमी बाजूला सारता।
0: ते मला आधीपासूनच माहित आहे, या घरात माझं स्थान नेहमीच मोदकांच्या आसपासच कुठेतरी असतं.
2: हे बघ मोहित, तू लहानपणी असाच होतास, गणपतीच्या आरतीला सगळ्यात आधी यायचास.
1: आरतीला नाही रे, प्रसादाला।
0: अगं दोन्ही एकाच कार्यक्रमाचा भाग होते, आरती म्हणजेच मोदक आणि मोदक म्हणजेच आरती.
2: चल चल चल, आत ये. आमचा गणपती आणि आरास बघितलीस की नाही?
0: नाही ना अजून. हे काय, तुमच्या समोर तर आलो, मी कसं बघणार?
1: तू आधी बाप्पाचं दर्शन घे, मग आम्ही तुझ्या मोदकांचं दर्शन
0: ठीक आहे
1: घेतो।
0: ठीक आहे, पण मलाही ठेवा बरं का मोदक, नाहीतर मला दर्शनापुरतंही उरणार नाहीत.
1: किती सुंदर दिसतोय ना गणपती।
2: आणि यावेळी सजावट काय छान झाली आहे.
0: म्हणजे ही आरास तू नाही केलीस
2: नाही बुवा.
0: म्हणूनच छान झाली आहे.
1: हां, अगदी मुद्द्यावर बोट।
2: ए, तुमची मैत्री इतकी जुनी आहे म्हणून तुम्ही दोघं माझ्याशी असं वागता ना?
0: अरे आम्ही नसतो ना रोहित, तर तुझ्या चुका तुला कोण सांगणार?
2: आई.
1: आईचा वारसा कोणीतरी चालवायला हवा की नको? हां,
2: हो, दाखवा दाखवा बरं, चुका मनसो दाखवा.
1: पण खरं सांगू का, गणपती बसला की

0: मला दरवर्षी आपलं लहानपण आठवतं
1: आणि मला तर गणपतीची आरती ऐकली की सरळ आपल्या जुन्या सोसायटीत पोहोचल्यासारखं वाटतं.
2: ती छोटीशी जागा, मधोमध गणपती, भोवती मुलांचा घोळका आणि प्रत्येकाला स्वतःची एक जबाबदारी.
0: माझी जबाबदारी सजावट,
1: माझी जबाबदारी घंटा,
2: आणि माझी
0: काहीच नाही.
2: काय काय?
0: कारण तू स्वतःहून कोणतीच जबाबदारी घेत नव्हतास. तुला आम्ही काही काम दिलं की तू पळूनच जायचास.
2: अरे मी नेतृत्व करायचो.
1: म्हणजे
2: तुम्ही काम करायचा आणि मी सांगायचो काय करायचं, कोणी काय करायचं.
0: याला नेतृत्व म्हणतात
1: आजच्या भाषेत, त्याला मॅनेजमेंट म्हणतात.
2: पण आठवत काय एकदा आपण मखर बनवलं होतं गणपतीसाठी?
0: हा, ते मखर तर मी जन्मात विसरू शकत नाही.
2: मग काय चांगलं केलं होतं मखर.
1: मग त्या वर्षी तू मखर बनवताना इतका गोंध लावला होतास रोहित की गणपतीच्या मागचा पडदा, थर्माकोल आणि तुझी शर्टाची बाही सगळं एकमेकांना चिकटलं होतं आणि तू सुद्धा चिकटला होतास.
0: हो, आणि आईने विचारलं पण होतं, हे मखर आहे की रोहितचा नवीन शर्ट, आणि मखरात गणपती बसवायचा का रोहितला बसवलंय. आता आईला काय सांगणार होतो की रोहितचा शर्ट चिकटून बसलाय म्हणून.
1: हो ना.
2: तुम्ही दोघांनी मिळून माझी जुनी प्रकरणं उघडायची असं ठरवलंय वाटतं.
0: गणपती आला की जुन्या आठवणी येतात. आता त्या आठवणीत तुझे उद्योगच जास्त आहे, त्याला आम्ही काय करणार.
2: नाही नाही नाही, तुम्ही दोघांनी ना म्हणजे माझ्या कलागुणांची कधीच कदर नाही केली.
0: वा वा वा, कारण तुझ्या कलागुणांना दरवर्षी नवीन रूप मिळायचं. एकदा तू रंगीत कागदाऐवजी वर्तमानपत्र चिकटवलं होतं, आठवतंय?
2: थीम गेली ती थीम.
1: हो हो, कळते तुझी थीम, ढासळती आर्थिक परिस्थिती आणि गणपती उत्सव.
0: पण गमतीचा भाग सोडला तर गणेशोत्सवाचा सण असाच आहे. घरातला प्रत्येक जण त्यात आपापल्या पद्धतीनं सहभागी होतो.
2: म्हणजे कुणाला सजावट आवडते, कुणाला आरती, कुणाला नैवेद्य, कुणाला स्वागत पाहुण्यांचं,
1: आणि कुणाला फक्त मोदक.
0: तरीच म्हटलं, इतक्यात मोदक विसरला कसा काय? हा,
1: आयुष्यात सगळं विसरेन शर्वरी, पण मोदक नाही विसरणार मी.
2: मला गणपतीची गोष्ट आठवली ना की त्याचा एक गुण फार आवडतो, म्हणजे गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो.
0: हो, आणि गणपतीच्या गोष्टींमध्ये किती वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत.
1: अगदी गणपती आणि व्यासांची गोष्ट आपण लहानपणी किती उत्सुकतेने ऐकायचो. महाभारत लिहिण्यासाठी गणपतीनं अट ठेवली, व्यासांनी ही अट ठेवली, आणि मग सुरू झाला तो लेखनाचा प्रवास.
2: आणि तेव्हापासूनच कदाचित डेडलाईन ही संकल्पना आली असावी.
0: तुझ्यासारख्या माणसाला महाभारत लिहायला दिलं असतं तर पहिल्याच दिवशी म्हणाला असतास उद्या करू,
1: आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला असतास गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी करूया.
2: पण गणपतीच्या गोष्टी यांना आपल्याला एक मात्र सांगतात की बुद्धी, संयम, ऐकण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची ताकद, हे गुण फक्त देवाच्या कथांमध्ये ठेवायचे नसतात तर रोजच्या आयुष्यातही लागतात.
0: विशेषतः ऐकण्याची क्षमता
2: माझ्याकडे आहे,
0: अजिबात नाही.
1: अरे मी साक्षीदार आहे, अजिबात नाही.
2: अरे देवा,
0: गणपतीचे मोठे कान कशासाठी आहेत माहितीये?
1: सगळं ऐकण्यासाठी.
0: आणि आपण
2: आपल्याला जे ऐकायचं असतं तेवढंच ऐकतो.
1: अरे हे तर आपल्या तिघांचं बालपणापासूनचं धोरण आहे.
0: लहानपणी ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती असायचा त्या प्रत्येक घरात किमान 25-30 जण जमा व्हायचे, आणि ज्याचा आवाज सगळ्यात मोठा त्याला बक्षीस मिळायचं.
2: मला मिळालं होतं ना एकदा.
1: आणि आरती संपल्यावर प्रसाद कोण वाटणार हा एक मोठा प्रश्न असायचा.
0: त्यावेळीही तुझं लक्ष प्रसादाकडेच.
1: माणसाच्या आयुष्यात सातत्य असणं अतिशय महत्वाचं
2: आहे. खरे खरे, तुझ्या आयुष्यामध्ये एक सातत्य मात्र आहे, खाण्याचं.
0: गणपतीचं काल आगमन झालं, उद्या गौरी येतील, आणि गणपती बरोबर गौरी आल्या की महाराष्ट्रातल्या घराचं रूपच बदलतं.
2: आणि मला नेहमी गंमत वाटते, गणपती बाप्पा आले की आपण त्यांचं स्वागत करतो, आणि गौरी आल्या की त्यांना घरातल्या लेकीसारखं मानतो.
1: माझ्या आजीच्या गावात तर तुम्हाला सांगतो, महालक्ष्मीला अगदी माहेरवाशिणीचा मान असायचा.
0: खरंय, विदर्भात महालक्ष्मीचा सोहळा किती मोठा असतो. ज्येष्ठा कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींचं स्वागत, त्यांची सजावट, दागिने, सुंदर वस्त्र, नैवेद्य, हा हा.
2: आणि मग घरातल्या बायका म्हणतात महालक्ष्मीला हे आवडतं ते आवडतं.
1: आणि देवीचे सुद्धा माहेरी आलेल्या लेकीसारखे प्रचंड लाड, पुरणपोळी काय, डाळबट्टी काय, रोडगे काय, 16 भाज्यांचा नैवेद्य, अनेक घरांमध्ये गौरीला मांसाहारी नैवेद्य सुद्धा दाखवतात म्हटलं.
0: हो ना, आणि त्यातली गंमत म्हणजे प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते.
2: म्हणजे कुठे महालक्ष्मीला सुंदर साडी नेसवतात, कुठे दागिने घालतात, कुठे खड्यांच्या गौरी असतात, तर कुठे तेरड्याच्या.
1: आणि माझ्या ओळखीच्या एका घरात तर तुम्हाला सांगतो, महालक्ष्मीच्या दिवशी इतके पदार्थ केले जातात की मला वाटतं देवीचा नैवेद्य आहे की संपूर्ण गावाचं लग्न.
0: हा भाग मात्र मला आवडतो.
2: पदार्थांचा
0: नाही, घरात आलेल्या पाहुण्याला काही कमी पडू नये हा भाव.
1: बरोबर बरोबर. सणांच्या प्रथांमध्ये मला ही गोष्ट फार सुंदर वाटते. त्या फक्त पूजा सांगत नाहीत तर नात्यांची आठवण करून देतात.
0: गौरी म्हणजे माहेरपण. लग्न झालेल्या मुलीला माहेरी आल्यावर जे प्रेम मिळतं तसंच.
2: आणि म्हणून गौरीचे दिवस बायकांसाठी इतके खास असतात, नाही का?
1: आणि म्हणूनच आई गौरी बसवताना इतकी आनंदी असायची. तिच्या हातून प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून व्हायची. बघा, गणपती पाठोपाठ गौरी आल्या की तिच्यासाठी जागरण व्हायची. सगळ्या बायका जमायच्या गल्लीतल्या आणि गौरीची गाणी म्हणायच्या. आठवतं का तुला शर्वरी?
0: हो ना, मला आठवतं. ते एक गाणं होतं बघ, दिवा जळ दिवाटी ग कापराच्या वाती, आली गौराई पावणी ग खेळू साऱ्या राती. आठवलं का?
1: किती सुंदर ना. आणि आपल्याला त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व कळत नव्हतं.
2: तेव्हा वाटायचं दरवर्षी हेच कार्यक्रम काय परत परत होतात.
0: आणि आता कळतं दरवर्षी असं काहीच कायमचं नसतं.
1: आणि रोहित, मराठवाड्यातल्या महालक्ष्मीच्या प्रथा तुला माहिती आहेत का?
2: थोड्या माहिती आहेत.
0: थोड्या म्हणजे?
2: अगं, म्हणजे महालक्ष्मी येतात, पूजा होते, नैवेद्य होतो वगैरे वगैरे,
1: बस इतकंच.
0: तुला महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास विचारला तर तुझ्याकडे नैवेद्य होतो इथपर्यंतच माहिती आहे.
2: अरे, माहितीपेक्षा भावना महत्वाची ना.
1: ही सोयीची पळवाट आहे.
0: महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या परंपरांना वेगवेगळे रंग आहेत. विदर्भात महालक्ष्मीचा थाट वेगळा, मराठवाड्यात काही घरात पद्धती वेगळ्या, कोकणात वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या, पण देवीचं स्वागत करण्याची भावना मात्र जवळजवळ सारखीच.
2: मोहित, अरे काही वर्षापूर्वी मी गणपतीच्या दिवसात कोकणात गेलो होतो. कोकणातला गणपतीचा सण काहीतरी वेगळाच आहे यार.
1: एक तर कोकण पाऊस पडून गेल्यावर हिरवगार नटलेलं असतं, थंडगार झालेलं असतं, आणि चहू दिशांना नोकरीनिमित्त पसरलेले कोकणवासी आपापल्या घरी परततात. घरं गावं भरून जातात, एक उत्साह संचारतो, आणि मग रोज रात्री भजन कीर्तन बाल्यानृत्य.
2: मी बघितलं होतं बाल्यानृत्य, त्या गाण्याचे सूर अजूनही विसरू शकलेलो नाही मी.
0: ए दादा, म्हण ना मग. ते
2: म्हणतो पण हसू नका बर का मला तुम्ही, किंवा म्हणजे तुम्ही लगेच नाचायला लागू नका त्याच्यावर.
0: अरे बरं बरं बरं, तसं नाही. हा आता म्हण बघू पटकन.
2: नाही का ते गणाधाव रे मला पावरे, गणाधाव रे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे.
0: आहा हा, किती सुंदर आहे ना हे गाणं. मला महाराष्ट्रातली ही एक गोष्ट आवडते, वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगवेगळ्या परंपरा आहेत ना. मोहित, तुलाही आठवत असेल ना गणपतीच्या दिवसात आपण किती छान छान गाणी म्हणायचो.
1: हो ना, मला आठवते ना. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. या गाण्याशिवाय गणपती उत्सव पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अशी गाणी जेव्हा लागायची ना, आपण त्या आवाजात आवाज मिसळायचो, नाही का?
0: खरंय खरंय. आणि तुझा सूर एकीकडे तर ताल दुसरीकडे असायचा.
1: ताल माझ्या मनात असायचा,
2: बाहेर मात्र काहीतरी वेगळंच चालायचं.
0: पण गणपती बाप्पा मोरया म्हणताना तालाची गरज नसते, तिथे फक्त उत्साह हवा
1: आणि श्रद्धा हवी. आणि गणपतीची आरती म्हणजे तर पूर्ण घर एकाच आवाजात येण्याचा क्षण.
2: हो खरंय, म्हणजे कितीही वेगवेगळे आवाज असले ना तरी आरतीमध्ये ते एकत्र मिसळून जातात.
0: अगदी घरासारखंच.
1: काय
0: म्हणजे घरातही प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, पण एखाद्या क्षणी सगळे एकत्र आले की त्या सगळ्याला एक सुंदर लय मिळते.
2: आणि ती लय असते एका संपूर्ण घराची, त्यात कमी जास्त कोणी नसतं. असलं तरी सगळ्यांच्या लईत एकत्र सामावले जातात.
1: वा, आज शर्वरी आणि रोहित दोघही भारी बोलतायत बाबा.
2: तू पण बोल ना, काहीतरी गंभीर जरा बोल ना.
1: बोलतो, मला मोदक द्या ना.
0: बस, तुझं गंभीर तत्वज्ञान इथेच संपत.
2: बर बाबा, घे हा मोदक एकदाचा.
1: फक्त एकच.
0: गणपती समोर बसून प्रसादावर घासा घेस.
1: नाही, मी वाटाघाटी करतोय.
2: वाटाघाटी? बरं ठीक आहे, चल हा दुसरा घे, दोन घे.
1: थँक्यू थँक्यू.
0: अरे, एवढा पटकन मान्य केलंस, आणखी मागायला हवं होतंस.
1: नाही, गणपतीच्या दिवशी समाधान मानायला शिकायचं असतं.
2: पण मला सांग मोहित, म्हणजे हे सगळं तुला कुठून मिळालं रे?
1: दुसरा मोदक मिळाल्यावर.
0: खरंच सांगते, गणपती आणि गौरीचे हे दिवस मला नेहमी एक गोष्ट शिकवतात. सण मोठा किंवा छोटा नसतो, त्यात आपण किती मनाने

0: सहभागी होतो हे महत्वाचं.
1: हो ना, म्हणजे कोणी मोठी सजावट करेल, कोणी साधी पूजा करेल, कोणी फक्त आरतीलाच येईल,
2: कोणी तळणीचा मोदक आणेल, तर कोणी उकडीचा.
0: गणपती आले की मोदक कोणता खायचा हा सुद्धा एक प्रश्न असतोच, नाही का?
1: हो, पण गणोबा समोर सगळे सारखे
2: आणि पोटोबा पुढे सुद्धा.
0: हा माणूस ना सुधारणार नाही.
1: पण हा कधी बिघडला होता सांग जरा.
0: चला चला आता की नाही आपण आरती करूया.
2: यावेळी घंटा कोण वाजवणार?
1: अरे तूच.
2: आणि आरती?
0: आपण ते घ.
2: आणि मोदक?
1: मोदक आरती नंतर.
2: मग मी पूर्ण भक्तिभावाने तयार.
0: गणपती बाप्पा आपल्या घरात अशीच हसण्याची जागा ठेव.
1: गैरसमज झाले तरी ते बोलून मिटवण्याची ताकद दे.
2: आणि मित्र कितीही वर्षांनी भेटले तरी पहिल्या दिवसासारखं हसता यावं.
0: घरात सण आला की घरच्यांना घर आठवावं.
1: आणि गौरी आली की प्रत्येक मुलीला आपलं माहेर आठवावं.
2: एवढंच नाही तर या सगळ्या सणांच्या निमित्तानं आपण एकमेकांसाठी थोडं अधिक वेळ थांबावं.
0: कारण शेवटी
1: देव घरात येतो म्हणून घर सुंदर होत नाही.
2: घरातली माणसं एकमेकांसाठी मनापासून उभी राहतात
0: तेव्हा घर खरंच सुंदर होतं.
2: बर आता मला पटकन सांगा बर.
1: काय बाबा आता
2: माझे दोन मोदक कुठे आहेत?
0: अरे देवा काय हा.
1: गणपती बाप्पा
2: मोर्या.
0: मंगलमूर्ती
2: मोर्या. मला मोदक लवकर द्या.
0: वा वा वा.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो आता आपण ऐकूया आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. यामध्ये डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या आरोग्य दर्पणमध्ये मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सणवार म्हटलं किंवा मग गेट टुगेदर म्हटलं की चमचमीत चटकदार गोडधोड पदार्थ खाणं हे ओघानं आलंच. या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दात उत्तम असणं हे तर मस्ट आहेच, पण त्याचबरोबर दातांना घट्ट करून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. हा, आता जर या हिरड्या पक्क्या असतील, चांगल्या असतील, तरच दातांचं आरोग्य उत्तम राखायला मदत होते. ते म्हणतात ना, सरसलामत तो पगडी पचास, अगदी खरं आहे. दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे ओघानं आलंच. तर मंडळी, आजच्या आपल्या दातांचं आरोग्य निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनघा मुळे. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि 2003 मध्ये त्या BDS झाल्या. डॉक्टर, आपण पहिल्या भागामध्ये दातांच्या आरोग्याबद्दल जाणून घेतलं आणि मी आत्ता म्हटलं तसं की दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या दातांना ज्या घट्ट धरून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. तर मुळात हिरड्यांचं आरोग्य किंवा हिरड्या चांगल्या आहेत किंवा नाहीयेत किंवा आता सुस्थितीत आहेत का हे कसं ओळखावं की डॉक्टरकडे लगेचच जायला हवं?
1: अगदी बरोबर म्हणालीस. हिरड्या दातांना सक्षम करतात, सपोर्ट करतात, एक टीम म्हणून काम करतात, हाड, हिरडी आणि दात. सो हे तिन्ही व्यवस्थित असलं तर आपलं दातांचं आणि पर्यायी तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. हिरड्यांचे प्रकार बऱ्यापैकी वेगवेगळे असतात, पण साधारण आपण हिरड्यांकडे बघताना तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे हिरड्या ही आपल्या कोणत्या टाईपच्या आहेत, काही काही गोष्टी त्या हिरड्यांमध्ये पातळ असणे ह्या अनुवंशिकतेप्रमाणे येतात. आपल्या आईच्या, मावशीच्या, आत्याच्या जशा असतात तशा आपल्या येतात. सो ह्याला आम्ही प्रोटोटाईप म्हणतो. तर त्या प्रोटोटाईपप्रमाणे काही काही गोष्टी बदलतात, पण सगळ्यांसाठी गरजेच्या 3 गोष्टी. एक म्हणजे स्वच्छता ठेवणे, आणि हिरड्या स्वच्छ आपल्याला स्वतःचं स्वतः ठेवता येत नाहीत. आपल्याला 6 महिन्यातनं एकदा प्रोफेशनल क्लिनिंग किंवा तज्ज्ञांकडनं त्या स्वच्छ करून घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये अडकलेल्या गोष्टी या घट्ट होतात आणि मग पर्यायाने त्या तिथनं ब्लिडिंग किंवा रक्त वाहतं. आणि मग आपण म्हणतो सफरचंद खाल्ल्यानंतर रक्त येतं आहे, तर ते हिरड्यांमध्ये जे अडकलंय, जे घट्ट झालंय, ते इन्फेक्शन त्याच्यामुळे ते येत आहे. तर हिरड्यांची काळजी ही डेफिनेटली घेतली गेलीच पाहिजे, त्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि आपण नेहमी सांगत असतो की जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपण इयरली चेकअप करतो, तसंच दातांचं सुद्धा इयरली चेकअप होणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा आपण या दातांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा मेडिकल हिस्ट्री सांगणं डॉक्टरांना हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पुढचे गंभीर परिणाम होणार नाही किंवा काही होणार असतील तर त्याची सुद्धा डॉक्टर शक्यता सांगतात. तर मग त्यामध्ये आपण काय सांगाल की हिस्ट्री किती महत्वाची आणि हिस्ट्री सांगताना कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणं मस्ट आहेच?
1: दातांचा जेव्हा चेकअप होतो तर दात आपण आपल्या शरीरापासून वेगळे नाही करू शकत. सगळ्या गोळ्या, सगळं जे आपण खाणार आहोत ते आपल्या ह्या म्हणजे तोंडातर्फेच आत जाणार आहेत, अगदी औषधाच्या गोळ्या असल्या तरी सुद्धा. सो आपल्या दातांवर जे काय आपण काम करणार आहोत त्याच्याबरोबर इंजेक्शन जे आम्ही देतो, औषधं जे देतो, त्याच्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री फार गरजेची असते. की कोणताही पर्याय हा पेशंटला किती चांगला ठरेल किंवा काय लिमिटेशन्स असतील हे त्या मेडिकल हिस्ट्रीवरनं ठरवता येतं. साधारण ब्लड प्रेशर असणारे लोक, म्हणजे ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, मधुमेह, अनकंट्रोल डायबिटीस, मग त्या केसमध्ये आम्हाला काय घ्यायची काळजी आहे दात काढताना, दातांची ट्रीटमेंट करताना, हे समजण्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री पाहिजे. काही काही किडनीचे आजार असतात, लिव्हर सिरोसिस पेशंट असतात. दात हे सगळ्याशी रिलेटेड असतात, त्याला तुम्ही शरीरापासून वेगळे काढू शकत नाही. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री, डॉक्टरचं हे आद्य कर्तव्य आहे की मेडिकल हिस्ट्री घेतली गेली.

0: आलीच पाहिजे डेंटिस्टची. आणि तुला मी इथे सांगणं मला असं महत्त्वाचं वाटतं की डेंटिस्ट हे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, पण पहिल्या 3 वर्षात मेडिसिनचे जे महत्त्वाचे विषय आहेत, मेडिसिन, सर्जरी, पॅथॉलॉजी, एनाटॉमी, हे सगळे विषय डेंटिस्ट्रीला असतात. आम्ही ते सगळे शिकतो. कारण मी म्हटलं असं तुला दातांना वेगळं काढता येत नाही, त्यामुळे जो दातांवर परिणाम आहे बाकीच्या औषधांचा, बाकीच्या तुमच्या स्वास्थ्याचा, मानसिक शारीरिक जे कोणत्या व्याधी असतील तो दातांवरही होतो. त्यामुळे हे मेडिकल हिस्ट्री घेणं आणि पेशंटने देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावर बरीच काही काही ट्रीटमेंट मॉडिफाय होऊ शकतात.
1: तुम्ही आता सांगताना वारंवार जाणवतंय की या दातांबरोबरच हिरड्यांची निगा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर या हिरड्यांचे काही प्रकार सुद्धा असतात का, आणि मग तेव्हा खबरदारी घेणं काय गरजेचं आहे?
0: प्रकार म्हणजे आपल्या हिरडीला मी पहिलेही म्हटलं तसं प्रोटोटाईप्स असतात, म्हणजे एक थिन असतं, पातळ असते. कोणत्या कोणत्या हिरड्यांमध्ये काही काही अनुवंशिकतेप्रमाणे आलेले असे काही बॅक्टेरिया असतात की ते आतमध्ये असतातच, त्यामुळे मग त्यांना जास्ती काळजी घ्यावी लागते. सो हा हिरडीचा प्रकार कोणता आहे, जाड आहे, थिक आहे का थिन आहे, पातळ असतात, मग त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ट्रीटमेंट करताना जास्ती काळजी घ्यावी लागते डेंटिस्टला.
1: अच्छा,
0: की पातळ हिरडे आहेत त्यांना कोणत्याही बाजूच्या दाताला जसा धक्का नाही पोचवला पाहिजे, हिरडीला पण कमीत कमी धक्का पोचायला पाहिजे. कधी कधी काही काही हिरड्यांमध्ये बरेचसे पहिल्या लहानपणी काही औषधं दिल्यामुळे, सेवनामुळे दातांना रंग चढतो.
1: अच्छा,
0: तसं हॉर्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो त्यामुळेही हिरड्यांमध्ये बदल होतात गर्भधारणेच्या आधी नंतर. आणि काही काही औषधांचा परिणाम हिरड्यांवर होतो, हिरड्या एनलार्ज होतात, त्याला आमच्या मेडिकल भाषेत जिंजाइवल हायपरप्लेसिया म्हणजे गम्स ग्रो होतात, जास्ती मोठे झाल्यासारखे वाटतात.
1: हो,
0: बीपीच्या म्हणजे गोळ्यांमुळे जास्ती दिवस खाल्ल्यानंतर, किंवा लोकांना आकडी येते, एपिलेप्सी म्हणतो आपण, तर त्याच्यावर ज्या गोळ्या दिल्या जातात त्याच्याने बऱ्याच वर्ष जेव्हा त्या गोळ्या सेवन करतात पेशंट्स, तेव्हा त्यांच्यामध्ये हे काही काही प्रकार म्हणजे जिंजाइवल हायपरप्लेसिया हा प्रकार पाहिला जातो. सो हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा हे आपल्यामध्ये ती काही मेडिकल कंडिशन असेल तर ती डेंटिस्टकडे जाऊन मग त्या हिरडीवर काय परिणाम होतोय हे पाहून हिरड्या स्वच्छ ठेवण्याचं काम मग डेंटिस्ट तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यासाठी काही औषधं असतील का तीही सुचवू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि अगदी साधं सजे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल किंवा होतच, मी असं म्हणेन की दात घासताना हिरडीला लागला ब्रश तर अशा वेळेला काय करावं पटकन किंवा काय सांगाल?
0: मेन म्हणजे दात घासण्याची पद्धतच शिकून घ्यावी, म्हणजे हिरडीला कमीत कमी त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्यांमधनं रक्त येणं म्हणजे हिरड्यांमध्ये अडकलेलं घट्ट होणं, आपण टार्टर म्हणतो त्याला साधारण सामान्य माणसांच्या भाषेत, त्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो. तर ते जेव्हा आतपर्यंत रुतलेलं असतं, आपण दाखवलंच नाही 3-4-5 वर्ष, मग काही खाल्ल्यानंतर, ब्रशिंग केल्यानंतर लोक सहज म्हणतात की डॉक्टर माझ्या हिरड्यांमधनं ब्लिडिंग होत आहे. आता हे स्वच्छ ठेवण्यासाठी ना एकदा तर प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्या, तेव्हा तुम्हाला डॉक्टर ब्रशिंग शिकवतात. हिरड्या कशा स्वच्छ ठेवायच्या त्याच्यासाठी काही काही ना उपकरणं आहेत ज्याला आपण डेंटल फ्लॉस म्हणतो. तर ही उपकरणं ह्याचा वापर कसा आहे हे समजून घ्यायला लागतो. तुमच्या दातामध्ये हिरडीचा आकार कसा आहे 2 दातांमधला आणि त्याला कोणतं सुटेबल आहे, फ्लॉस, ब्रश, अजून एक असतं वॉटर फ्लॉसर, तर हे प्रकार समजून घेऊन त्यांच्याकडनं शिकून घेऊन करणं हे जास्ती सुयोग्य ठरतं.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे हिरडे आपले चांगले ठेवता येतात अजून चांगल्या प्रकारे.
1: दातांचं आणि पर्यायाने या हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: एक म्हणजे ब्रशिंग केलं गेलं पाहिजे 2 वेळा. पहिल्या भागात जसं आपण म्हटलं होतं की सकाळी उठल्यानंतर, ब्रेकफास्टच्या नंतर करणं शक्य असेल तसं करा, रात्री झोपण्याच्या आधी. वॉटर फ्लॉसर, इंटरडेंटल ब्रश किंवा फ्लॉस हे जे आहेत हे प्रकार आहेत, हे आपण आपला प्रयोग करू नये. कोणता आपल्यासाठी उपयुक्त आहे हे डेंटिस्टकडनं जाणून घ्यावं. ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात. प्लस हिरड्यांना लावायला काही काही चांगले क्रीम्स येतात त्यांना घट्ट करण्यासाठी वगैरे. सो हे करणं गरजेचं आहे. काय करू नये तर आपलं आपण पिन काढ्या ह्या आपल्या आपण घालू नये बरे, आणि मग त्याच्यामुळे दुखापत, इजा जी होते ना ती आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण
1: जातं.
0: आणि लोक म्हणतात की नाही थोडंसंच केलं होतं, पण त्याचं कधी कधी ना इन्फेक्शन पसरतं हिरडीला सूज आलेले असताना. कधी कधी कोणी कोणी ते फोडण्याचा प्रयत्न करतात आपापल्या ह्याच्या, तर हे जे सेल्फ उपाय असतात ना ते कधी कधी हानिकारक ठरतात. तुम्हाला तुकतंय, काही अडकलंय, तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्यवस्थित करून उपाय

0: आहेत, दातांचं क्लिनिंग हे करून घ्या. काही पोटेन्शियल म्हणजे पुढे कधी कधी प्रॉब्लेम्स येणार असतात, आत्ता ती कीड छोटी आहे पण नंतर प्रॉब्लेम येऊ शकतं असं जर का काही दिसलं तर ते आधी फिलिंग करून घ्या, अक्कलदाडा काढून घ्या. कारण ह्या सगळ्या सर्जरीजना लागतात ती औषधं, इंजेक्शन्स, ही आपण अननेसेसरी आपल्या गर्भधारणा झाल्यानंतर आपलं टेन्शन वाढवण्यासारखं आहे. दोन तीन डॉक्टरांचे सल्ले घेऊन मग करता येतं, जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा त्या प्रोसिजर करतोच आम्ही, पण ते आधी करता येण्यासारखं असेल तर तुमचा तो काळ सुखकर आणि शांततेत जाईल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मी सांगेन की कोणतेही सप्लिमेंट स्वतःच्या डोक्याने घेऊ नये, कारण ते काही चालतात काही चालत नाहीत. तर जसा गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्याल, डेंटिस्टचाही सल्ला घ्यावा, फ्लोराईड टूथपेस्ट वापरू शकता. साधारण असा नियम असतो की पहिल्या 3 महिन्यात गर्भधारणा झाल्यानंतर रुटीन प्रोसिजर्स आपण करू शकतो, इमर्जन्सी आणि रुटीन. कोणत्याही मेडिसिन्स जसं की आपण म्हणतो साध्या पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, हे सगळे हानिकारकच असतात बालकासाठी, ते त्याच्यात आपल्या प्लेसेंटा वाटे जाणारच असतात. सो ते न घ्यायला लागावं अशी अपेक्षा असते. सो म्हणून सगळ्या ट्रीटमेंट आधी करून घ्यायला हव्यात. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आपण काय काय प्रोसिजर्स करू शकतो, तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पुन्हा इमर्जन्सी प्रोसिजर्सच अलाउड असतात. अजून एक चौथा मुद्दा मला सांगायचा आहे की दात दुखायला लागला, समजा ह्या पलीकडे जाऊन काही समस्या उद्भवली प्रेग्नंट लेडीमध्ये, तर कंटाळा करू नये किंवा आता काहीच करता येणार नाही या भीतीने तसंच ते चालूच ठेवू नये. तुम्ही डेंटिस्टकडे जा, त्याच्यातनं उपाय काही ना काहीतरी काढता येतो. तुम्ही घरीच थांबलात आणि आता काहीच होणार नाहीये म्हणून मी तसंच सहन करते असं झालं तर ते इन्फेक्शन जास्ती वाढू शकतं. आणि अशा वेळेस आम्ही 1-2 केसेस पाहिले आहेत की अगदी डिलिव्हरीच्या आधी आम्हाला दात काढायला लागतोय, डिलिव्हरी आधी का दात आधी.
1: अरे बाप.
0: सो अशा काही काही केसेस ह्या त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुम्ही तसंच ठेवल्यामुळे, तर तसं करू नका, मदत मिळेल तुम्हाला. फक्त शक्यतो गर्भधारणा व्हायच्या आधी एक डेंटल काउन्सिलिंग, डेंटल चेकअप मॅन्डेटरी ठेवा.
1: अगदी खरं आहे. आणि आपण ही सगळी काळजी एकीकडे घेत आहोत, असंच एक आपल्याला समस्या जाणवते ती म्हणजे अक्कलदाढीच्या वेळेला. एक तर ती सगळ्यात उशिरा येते, साधारणपणे 10 वर्षाच्या नंतरच ती आपल्याला दिसते अक्कलदाढ आलेली. मग ते हळूहळू येते, येताना दुखते किंवा मग कालांतरे त्याच्यातही काही समज गैरसमज बरेचसे असतात. तर काय सांगाल की ती काढून टाकणं गरजेचं आहे किंवा कधी काढावी ती
0: अक्कलदाढ? हा आपला एक्स्ट्रा ऑर्गन आपण म्हणू शकतो. उत्क्रांती झाली तसं त्यांना पहिले अक्कलदाढ गरजेची होती, एका साईडला 3 दाढा हव्या होत्या, तेवढे खायचे ते रॉ फूड जेव्हा आपण खातो. आता आपण चिजवलेलं अन्न खातो त्यामुळे अक्कलदाड जबड्याचा आकार छोटा झाला, पर्यायाने अक्कलदाडेला यायला जागाच नाही उरली. साधारण 18 ते 27 ते 30 ह्या दरम्यान अक्कलदाड येते, 17 ते 30 म्हणू शकाल. ते आपल्या जबड्यामध्ये जागा नसेल की मग ती येत नाही, शेजारच्या दातांना थोडं प्रेशर तसं अप्लाय करते कारण तिला यायला जागा नसते. सो समज असे असतात की अक्कलदाड काढल्याने माझं डोळ्यांना काही त्रास होईल का किंवा कानाला काही, मी म्हणेन न काढल्याने जास्ती त्रास होतात. अडकलेल्या अक्कलदाढा या मेन म्हणजे त्या येताना 2-3 त्रास घेऊन येतात बरोबर. एकदम आरामात आल्या आणि त्रास झाला नाही तर तुम्ही लकी आहात, पण नाही तर आपल्याला आ करताना त्रास होतो, जबडा उघडताना त्रास होतो, मधनं त्रास होतो, दररोज नाही. तिथे गाल चावला जातो, अर्धवट आलेली अक्कलदाड, त्या दाढेचं टोक गालाला लागतं आणि सतत गाल चावल्यामुळे तिथे अल्सर्स होऊ शकतात. सो हे जे आपल्याला असं वाटतं की ते येणारच नाहीये कधीतरी येईल, हे गैरसमज आहेत किंवा डोळ्यावर परिणाम किंवा कानावर, तसं नाही. ते आल्या तर व्यवस्थित येतात, नाही आल्या तर त्यांना काढावं लागतं. तशाच आत राहिलेल्या दाढा या कधी कधी पुढे जाऊन वर्स सर्कमस्टन्सेस म्हणू किंवा पर्सेंटेज म्हणू, त्याच्यामध्ये काहीतरी अशी सिस्ट किंवा अजून काही इन्फेक्शन तयार होऊ शकतं. तर किडलेल्या अक्कलदाडा, अर्धवट आलेल्या, वाकड्या तिकड्या आलेल्या ह्या वेळच्या वेळी सल्ला घेऊन एक्सरे काढून टाकाव्यात.
1: बर.
0: हा समजा तसा असेल की आपण ऑब्झर्वेशन खाली काही काही ठेवू शकतो, तशा त्या आम्ही ठेवतो ऑब्झर्वेशन खाली, त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करावा. पण जाऊन दाखवावं, जोपर्यंत दाखवत नाही आणि एक्सरे काढत नाही, कारण ती अक्कलदाड दिसत नसते बरेच वेळा तोंडात,
1: हो
0: पण दुखत असतं, तर मग ते आपल्याला निदान करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसा जबड्याचा आकारही तो बदलत गेला. आणि मग इथे तुम्ही आता सांगितलं की अक्कलदाड येताना काहीतरी त्याचं टोक सतत गालाला चावलं जातं त्याच्यामुळे किंवा दुखतं, किंवा बऱ्याच जणांना ना सवय असते म्हणा किंवा तो एक खाताना त्यांचा एक भाग होऊन जातो की खाताना हमखास गाल चावला जातो. तर हे चावणं कितपत अयोग्य आहे आरोग्यासाठी आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यात काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?
0: गाल चावण्याच्या जसं म्हणतो जेव्हा दात नाहीयेत किंवा अक्कलदाड येते किंवा त्या दातांची ठेवण विचित्र असल्यामुळे गाल पकडला जातो.

0: आपले जा बाजूचे दात हे गाल बाजूला ठेवतात
1: हां
0: चावताना, पण ते नसतील किंवा अक्कलदाडीत असेल तर तो चावला जातो. सततच्या चावल्या जाण्याने तिथे ना लालसरपणा येतो, चट्टा उमटतो, अल्सर येतो. आणि स्टडीज किंवा अभ्यासाने हे कळलं आहे की सतत त्या स्किनला समजा इरिटेशन झालं दातामुळे किंवा चावल्यामुळे, तर तो लाल पांढरा चट्टा हा त्या स्किनच्या भागामध्ये बरेच काही काही असे चेंजेस घडवतो बऱ्याच कालांतराने की ते कधी कधी हानिकारक असू शकतात. आणि चावल्यामुळे काय होतं, त्या तो अल्सर सतत राहतो, त्यामुळे तिथनं चावताच येत नाही, पुन्हा पुन्हा त्याच्यावर आघात होत राहतो आणि रक्त येऊ शकतं. ते बरं झालं नाही तर पुढे कॅन्सरमध्ये हा वर्स्ट, म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी शेवटची पातळी ही गाठू शकते. त्यामुळे डेंचर लागणे, दाताचा भाग लागणे, ब्रिजचा भाग लागणे आणि गाल चावला जाणे हे जर का असेल तर प्लीज हे होईल बरं अशावर राहायचं नाही, ते जाऊन दाखवायचं आणि तो का चावला जातोय ह्याचं निवारण करून घ्यायचं तज्ञांकडनं.
1: तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे ब्रिज आहे किंवा इम्प्लांट आहे, तसंच कवळी सुद्धा. तर एक साधारण 50 ओलांडून गेली किंवा 60 झाली की हल्ली अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर कवळी, ब्रिज आणि इम्प्लांट हे बसवताना घ्यायची काळजी आणि हे योग्य वेळेत डॉक्टरला दाखवणं किती गरजेचं आहे त्याबद्दल काय आपण सांगाल?
0: मी तुझा शेवटचा प्रश्नाचा जो भाग आहे तो पहिले घेईन.
1: हा,
0: की योग्य वेळी दाखवल्याने हा जो प्रवास आहे हा थोडा अजून सोपा
1: बर
0: आणि सरळ होतो.
1: हा,
0: ब्रिज म्हणजे काय असतं तर वी आर ब्रिजिंग द गॅप. जो आपला दात नसतो ते जे आहे नदी म्हणतो तसं, ती पोकळी आपण भरताना दोन दातांचा सपोर्ट घेतो, सहारा घेतो आणि तो बसवतो. तो फिक्स्ड बसलेला असतो हा प्रकार, सो त्याला ब्रिज म्हणतात. कवळी म्हणजे हिरड्यांच्या आणि हाडाच्या सहाय्याने वरवर बसलेली असते ती. त्याला मुळं नसतात कवळीला, आपल्या दातांना मुळं असतात नैसर्गिक दात. आणि तिसरा भाग म्हणजे इम्प्लांट किंवा कृत्रिम दंतरोपण ज्याला आपण म्हणतो, की तो जो इम्प्लांट आहे हा एक स्क्रू असतो टायटेनियमचा, सोप्या भाषेत सांगायचं तर, आणि तो आपल्या हाडामध्ये जातो, त्यावर एक कॅप होते. सो ब्रिज आणि इम्प्लांट हे फिक्स्ड पर्यायांमध्ये मोडतात, कवळी हे काढा घालायचे, मग ती दोन दातांची असू दे नाहीतर पूर्ण कवळी असू दे. हे करायच्या आधी जर का नैसर्गिक दात वाचवले तर ब्रिज करावा लागणार नाही किंवा कवळी करावी लागणार नाही. आणि 50-55 जरी आपण म्हटलं तरी वय खूप लहान असतं. साधारण आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही 75 ते 80 पर्यंत समजतो, कारण की मेडिकलचे बरेच एवढे छान छान उपाय पद्धती आहेत ऍडव्हान्स्ड, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी ते काम करतात.
1: हो,
0: त्यामुळे दातांचंही आरोग्य तिथपर्यंत टिकायला हवं असेल तर एक म्हणजे नैसर्गिक दात चांगले ठेवणे, रेग्युलर फॉलोअप करणे, आणि आधी कीड लक्षात आली तर रूट कॅनल अवॉइड करता येतं. इम्प्लांट अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा आपण दात वाचवू. कवळी अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा नैसर्गिक दात वाचवून ठेवू. सो 50, 55, 60, 70 ह्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना माझं असं म्हणजे रिक्वेस्ट आहे की आता काय काय काही गरजेचं नाहीये, काढून टाकू असं करू नका. उपचार पद्धती आहेत त्या समजून घ्या आणि त्याप्रमाणे दातही वाचवा, आणि त्यांना पर्याय नसेल तर मग ह्या उपचार पद्धती आपल्याला करून घ्याव्या लागतात.
1: नक्कीच, आणि प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, अगदी तसंच तुम्ही सांगितलं. आता ह्या दातांच्या बाबतीत आणखीन काळजी घ्यावी लागते ती म्हणजे खेळाडूंना, ते सतत धावत असतात किंवा काही असे खेळ ज्यामुळे तोंडावरती आघात होण्याची शक्यता असते, तर तिथे त्या दंतवैज्ञांचा सल्ला कसा महत्वाचा ठरतो?
0: खेळाडूंमध्ये आपण प्रकार पाहिले तर पहिला प्रकार असतो की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये, की बॉक्सिंग आहे, असे जे जिथे जवळ येऊन एकमेकांशी खेळलं जातं, त्या केसेसमध्ये आम्ही त्यांना एक दातांना काहीही इजा होऊ नये किंवा तोंडालाच माउथ गार्ड्स म्हणतात त्याला, ते आपण बनवून तज्ञांचा सल्ला घेऊन बनवून ते घालावे लागतात त्या लोकांना. स्विमर्सना पण घालावे लागतात, कारण स्विमिंगमध्ये जे क्लोरीन वगैरे पाण्यामध्ये असतं काही प्रमाण त्याचं बदललं तर बऱ्याच वर्षांनंतर असे आम्ही अभ्यासाने निष्कर्ष काढलेत की कदाचित त्यांच्या दातावर परिणाम होतो. सो अशा ज्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना हे गार्ड्स कंपल्सरी आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी जेव्हा तो काही परफॉर्मन्स देणार असेल, मॅच असेल, तेव्हा त्यांची एकाग्रता ही सर्वात जास्त महत्वाची असते, कोणताही खेळ असो. मग ती कमी कशामुळे होऊ शकते? तर दात दुखीमुळे, काही दातांच्या समस्यांमुळे ती होऊ शकते. तर माझं म्हणजे म्हणणं असं आहे किंवा रिक्वेस्ट आहे की त्या सगळ्यांनी ना इयरली चेकअप जास्ती व्यवस्थित करावा, ॲटलिस्ट तुमच्या मॅचच्या आधी. म्हणजे जसं बाकीचा हेल्थ चेकअप होतो तसा दातांचा चेकअप व्हावा किंवा आता करतही असतील, आणि मग फिलिंग्स किंवा दात हिरड्या स्वच्छ करून घेणे हे आधी केलं की त्यावेळेला त्यांना त्रास होणार नाही, त्यांची एकाग्रता त्यांच्या मॅचमध्ये राहील.
1: बरोबर.
0: सो हे

0: हे खेळाडूंमध्ये जास्ती आहे. काही काही खेळाडूंमध्ये जिमला किंवा वेट लिफ्टिंग हे जे करतात ह्या आत्ताच्या काळामध्ये हे खूप वाढलं आहे. इवन साधारण सामान्य लोक पण आपण जिमला जातो योगा वेट लिफ्टिंग, तेव्हा तुम्ही दातांवर एक्सेसिव्ह वेट उचलताना किती भार देत आहे किंवा तुम्ही तो भार जातोय रादर देत नसतात तो जात असतो, तर तो त्याच्याकडे लक्ष देणं हल्ली आम्हाला गरजेचं वाटायला लागलं आहे. आम्ही बरेच वेळा हिस्ट्रीमध्ये विचारतो की तुम्ही जिमला जाता का, कारण सबकॉन्शियस लेवलवर आपल्याही नकळत आपण ते दात एकमेकांवर ठेवतो आणि ते घट्ट असे दाबले जातात, त्याच्यामुळे सुद्धा दातांची वरची लेअर घासली जाऊ शकते. तर तुम्ही एक्सेस वेट लिफ्टिंग जिमिंग जेव्हा करता तेव्हा ही काळजी घ्यावी आणि जाऊन आल्यामुळे तुम्हाला हा अवेअरनेस येऊ शकतो, डेंटिस्ट सांगू शकतो की तुम्ही दात जास्ती जोरात एकमेकांवर ठेवताय. सो ह्या काही काही काळजी खेळाडूंमध्ये घेणं गरजेचं. आहार तर आहेच त्यांच्यासाठी महत्वाचा, फायबर इनटेक जास्ती. मला अजून एक मुद्दा मांडावा वाटतो की ह्या सगळ्या लोकांमध्ये ना जे मॅच खेळतात किंवा खूप वरच्या लेवलवरचे स्पोर्ट्स खेळाडू असतात प्रोफेशनल स्पोर्ट्समध्ये एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन रिच सप्लिमेंट्स देतात, तर ही सुद्धा थोडी सल्ल्याने घ्यावी. त्या एनर्जी रिच ड्रिंक्समध्ये ऍसिड पीएच कधी कधी होऊ शकतो तोंडातला, म्हणजे आपल्या तोंडामधला जे थुंकीचा एक पीएच असतो ते कधी कधी कमी व्हायला लागतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या आतल्या गालाच्या आतल्या त्वचेवर दातांवर दातांचा इनॅमल जाण्यावरही परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा,
0: हे सगळं जास्ती प्रमाणात झालं तर ह्याचं संतुलन ठेवावं फक्त खेळाडूंनी.
1: नक्कीच. आणि तुम्ही आता म्हणाल की हल्ली सजगता वाढलेली आहे लोकांमध्ये सुद्धा, त्याच्यामुळे जिमकडे जाणारी मंडळी आहेत, तसंच सोशल मीडियाचा खूप छान वापर करणारी अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात की कुठेही बाहेर जायचं म्हटलं किंवा अगदी लग्न समारंभ असेल किंवा अगदी स्वतःचंच लग्न असेल तर माझ्या लग्नात बाबा माझे फोटो छान यायला हवे, माझी स्माईल खूप छान दिसायला हवी, याकडे खूप सजगतेने बघतात. अर्थात बघायला हवं काहीच हरकत नाही, पण अनेक जण काय करतात कुठला तरी फोटो असतो आणि मग तो घेऊन डॉक्टर येतात, डॉक्टर माझे दात असे एवढे छान होऊ शकतात का, एक तर ते 11th hour येतात, दुसरी गोष्ट अशी किंवा मैत्रिणीने किंवा मित्राने केलेलं असतं आणि मग ते त्यांनाही तसंच करून हवं असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना किती अप्लाय होतात आणि सध्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती दिसून येतो आहे.
0: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण अमान्य करूच शकत नाही, सगळ्यांवर आहे, सगळ्या वयोगटांवर आणि सगळ्या प्रकारच्या, म्हणजे सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तो म्हणतात ना असं एखाद्यावर असं हावी व्हावं तसा तो सोशल मीडिया आहे. फक्त ह्याचा आपण कशा प्रकारे म्हणजे विपर्यास होत नाही ना हे बघायचं, किंवा ॲज डेंटिस्ट किंवा डॉक्टर्स किंवा त्यातले तज्ज्ञ म्हणून आम्ही त्यांना गाईड करतो की ही दोन बोटं सारखी नाहीत, त्यामुळे दुसऱ्या माणसामध्ये हे स्माईल जे आपण चांगलं करतोय ते जे काही झालं ते तुमच्यामध्ये होऊ शकेल की नाही यासाठी ना आम्ही मापं घेतो, काही फोटो घेतो आणि मग आम्ही प्रत्यक्ष करून पाहतो की हे बदल शक्य आहेत का. दुसरा भाग म्हणजे वेळ, तू जसं म्हणालीस की 11th hour अगदी उद्या किंवा एका महिन्यात लग्न आहे आणि इतके वाकडे तिकडे दात आहेत की ते सरळ करून हवेत, तर आम्ही त्यांना समजावतो की बाबांनो हे सगळं शक्य आहे पण हे लग्न झाल्यानंतर करा शांततेत.
1: बर.
0: तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळांना दातांचा कलर बदलण्यासाठी लोक येतात बरं का, ब्लिचिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, तर मला इथे सांगावं वाटतं की ओके ब्लिचिंग ट्रीटमेंट्स ह्या अवेलेबल आहेत, चांगल्या सल्ला घेऊन त्या अगदी व्यवस्थित करू शकतात, फक्त त्यालाही आपण कसं खाली SIP शेअर मार्केट ह्या सगळ्या डिस्क्लेमर्स कसे असतात की नाही, त्याला डिस्क्लेमर्स असतात, ते त्या जाहिरातीत किंवा ते सोशल मीडियावर टाकलेले नसतात, ते आम्ही समजावतो की प्रत्येकाच्या ह्याला आम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. अगदी लग्नाच्या 4-5 दिवस आधी सगळ्यांना शक्य होईल असं नाही, ज्यांना शक्य होतं त्यांना आम्ही करून देतो, ज्यांना नाही शक्य होत त्यांना आम्हाला समजावं लागतं की ह्याला वेगळे बदल गरजेचे आहेत. आणि ह्या सगळ्याच्या आधी मी सांगेन की हे असे 11th hour बदल करायचे नसतील ना किंवा धावाधाव करायची नसेल तर रेग्युलर डेंटल चेकअप करून घ्या. सर्वात पुन्हा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर.
1: बरोबर.
0: जर का हे तुम्हाला आधी समजलं तर तार लावायचे का, स्माइल डिझायनिंग तारेनी होणारे का नुसतं आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणतो ह्याच्याने होणारे का, हिरड्या त्याला साथ देणार आहेत का, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून करणं आणि 2-3 महिन्यासाठी न करता जास्ती सस्टेनेबल ट्रीटमेंट देणं हे जास्ती गरजेचं आणि दातांना निरोगी ठेवून ट्रीटमेंट करणं हे जास्ती महत्वाचं ठरतं. ते आम्हाला त्यांना समजवायला लागतं बरेच वेळा.
1: दात म्हणा हिरड्या म्हणा यांचा लॉंग टर्म कसा विचार करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो की कळीचा मुद्दा किंवा जो अगदी आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन करू असं म्हणजे तंबाखू दारू आणि असे निकोटीनयुक्त पदार्थ टाळणं सगळ्यात गरजेचं आहे. याच्यामुळे काय काय गंभीर दूरगामी परिणाम होऊ शकतात काय सांगाल?
0: निकोटीन, तंबाखू, पान

0: पारी, खैणी, त्याच्या वेगवेगळे प्रकार असतात आणि अल्कोहोल किंवा दारू, ह्या सगळे व्यसनाधीन पदार्थांमध्येच ऍक्च्युली मोडतात. हे मुळात कितीही कमी प्रमाणात घेतलं तरी हानिकारकच, आणि ते कोणत्याही प्रकाराने घेतलं तरी ते हानिकारक. म्हणजे बऱ्याच बायका म्हणतात की चहाची तलफ म्हणून मग मी ती मिश्री चोळते, मी स्वच्छ करायला वापरते, पण ती मिश्री ही हानिकारकच दातांसाठी, सो ती वापरणं बरोबर नाही ते नाही. आता ह्यामध्ये कसं असतं, टप्पे असतात. पहिले ना तलफ म्हणून घेतात, मग थोडंसं त्याचं प्रमाण वाढलं की मेन म्हणजे दातांवर पिवळे चट्टे, त्याचा कलर यायला लागतो पान किंवा तंबाखू खाल्ल्याने किंवा सिगरेट स्मोकिंगने. हे तंबाखूचे जे छोटे छोटे कण असतात ते दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पर्यायाने आणि हाडामध्ये जाऊन रुततात, बसतात. जसे स्मोकिंग आपल्या लंग्ससाठी हानिकारक आहेत, फुफ्फुसांमध्ये जसे जाऊन बसतात, तसे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पण जाऊन बसतात. बऱ्याच वर्षांनंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, थुंकी कमी व्हायला लागते, कोरडेपणा वाढतो. सर्वात मोठा परिणाम आम्ही तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये पाहतो म्हणजे मुख कर्करोग. दुसरा म्हणजे OSMF म्हणतो आमच्या भाषेत आम्ही, गालावर आतल्या भागांमध्ये इतका कडकपणा, हे जे स्नायू असतात ते घट्ट निबर होत जातात, कातडी आतली निबर होते, चट्टे उमटतात आणि ते आ करताना त्रास देतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे अक्षरशः असे आम्ही प्रकार पाहिलेत किंवा अशी उदाहरणं पाहिलेत की 30-35 वर्षांनंतरच्या सेवनाने कर्करोग तर आहेच, तोंडाचा, घशाचा कर्करोग, जिभेचा, आणि मग हे सगळे हे फास्ट स्प्रेडिंग कॅन्सर्स आहेत. हे बाकीच्या अवयवांवर पण तितकाच
1: गंभीर
0: परिणाम करतात, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि OSMF किंवा जे स्नायू घट्ट करणारा जो प्रकार आहे हाही होतो तंबाखूमुळे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, स्मोकिंग नुसतं तो माणूस करत नसतो, आपण ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, आजूबाजूची मुलं असतील, मोठे वयोवृद्ध असतील किंवा इव्हन आपल्या बरोबरचे सहकारी असतील, त्यांनाही ते हानिकारकच ठरतं. आणि अल्कोहोलमुळे रक्तामधली तर शुगर कमी होते असं म्हणतात, पण तरीसुद्धा सलायवा किंवा थुंकी ही कमी होते. त्याच्याने त्याच्यामध्ये आम्ल पदार्थांचं किंवा ॲसिडिक पदार्थांचं प्रमाण हे खूप जास्ती असतं, आणि त्यामुळे दातांचं इनॅमल आपलं वेअरडाऊन लवकर होतं, झीज जास्ती होते. अल्कोहोल इंटेकचं प्रमाणाबाहेर किंवा थोडंफार प्रमाण वाढलं तर आम्हाला बरेच काही काही इंजेक्शन द्यायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेही आम्ही पाहिलंय, त्यांची दातांची ट्रीटमेंट करणं ही प्रचंड त्रासदायक ठरतं. आणि मुळात व्यक्ती त्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याला म्हणतात तसं समजवणं, त्याच्याकडनं तो रिस्पॉन्स घेणं किंवा कोऑपरेशन घेणं हे सगळंच कठीण होतं. जसं बाकीच्या अवयवांवर परिणाम, तसंच आपल्या हिरड्यांवर, दातांवर, आणि दुर्गंधी येणं, त्याच्याशी बोलू न शकणं, त्याच्याशी संवाद साधताना येणं, हे छोटे छोटे बरेच प्रकार तर पाहतोच पाहतो. ह्या सगळ्याचं सेवन हे करूच नये.
1: दातांची आणि या हिरड्यांची काळजी घेताना काही महत्वाचे मुद्दे अगदी समोर येतात. जाण्याआधी तुम्ही या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श कराल का आणि एक टिप्स म्हणून सगळ्या श्रोत्यांना काय काय सांगाल?
0: नक्कीच. सर्वात पहिले म्हणजे दातांचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य आणि पर्यायी जबडे आणि हाडांचं आरोग्य हे आपल्या बाकीच्या स्वास्थ्याप्रमाणेच, म्हणजे बाकीच्या अवयवांप्रमाणे इतकंच महत्वाचं आहे. तोंड हा आरसा आहे, जसं आपण म्हणतो की बरेचसे आपल्या व्याधी किंवा मेडिकल कंडिशन्स ह्या तोंडामध्ये दिसतात, आणि तोंड हे आपण सर्वात जास्ती वापरतो पण सर्वात नेग्लेक्टेड असतं. त्यामुळे हा आपण जितके वेळा आपल्या जिभेचे चोचले पुरवतो तेवढे वेळा आपण त्याची स्वच्छता करत नाही. त्यामुळे स्वच्छ ठेवणं आणि चूळ भरणं मेन म्हणजे सोप्पातला सोप्पा उपाय, आणि 2 वेळा ब्रश करणं, रिपीटेटिव्ह फॉलोअप करणं 6 महिने, वर्षभर, 1 वर्ष, 1.5 वर्ष हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, जसं मी पहिले म्हटलं, गर्भधारणेपूर्वी एक काउन्सिलिंग करून घेणं हे सर्वात जास्ती महत्वाचं, डेंटल काउन्सिलिंग. तसंच लहान मुलांना डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढी ती आई सहज डेंटिस्टकडे जाईल, ते छोटं बाळ किंवा छोटं मूल मोठं होता होता त्यालाही ती सवय अंगीकारायला सोपं जातं, आणि त्याचा जो फिअर फॅक्टर असतो तिथे बसण्याचा, तिथे आवाज येतो त्याचा, हाही हळूहळू नाहीसा होईल. कारण हे सगळं आपल्या आपल्या फिअर ऑफ अननोन किंवा प्रतिमेनी किंवा ऐकिवातनं आपण ते भय आणलेलं असतं, तर ते सोपं होईल. तसंच दुसरा गट हा 50-55 वरच्या लोकांचा, की आता गरज नाहीये काढून टाकू, ह्याच्याऐवजी पर्याय शोधून घ्या आणि नॅचरल दात जास्ती वाचवा. आहारामध्ये साखर आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं प्रमाण, त्याचं संतुलन आखलं की आपल्या दातांवर वाईट परिणाम कमी होतील. कीड लागेल पण फॉलोअपमुळे ती आधी समजेल.
1: बर,
0: त्यामुळे छोट्या ट्रीटमेंटनी तुम्हाला मोठी मदत होईल. जेव्हा तुम्ही दुखल्यानंतर सूज आल्यावर आणि इन्फेक्शन झाल्यावर जाता तेव्हा मरणासन्न स्थितीत असलेला दात वाचवण्याची वेळ येते.

0: आणि जरी तसं असेल तरी सुद्धा नंतर इम्प्लांट्स अवेलेबल आहेत, पण उलटं करायचं नाही की ते अवेलेबल आहेत म्हणून दाताकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नका.
1: बर,
0: सो हे काही काही गोष्टी मी जास्ती स्ट्रेस देऊन सांगेन की ह्याच्यावर लक्ष द्या,
1: खूप गरजेचं आहे. आणि दातांचं आरोग्य चांगलं असेल, हिरड्या उत्तम आणि मजबूत असतील, तर आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो आणि आपण मस्त सगळे दिवस अगदी आनंदात घालवू शकतो. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण, दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. डॉक्टर अनघा मुळे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग दुसरा आणि शेवटचा.

मैत्रिणींनो श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आशा भोसले यांच्या आस्वरात लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं आणि संगीतकार होते श्रीधर फडके. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आस्वरात सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार आहेत प्रभाकर जोग.
1: मागो कशी

सुधीर फडके यांच्या स्वरात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं गौरी माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. यानंतर कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि यसुदास यांच्या स्वरात लळन भाऊजे या चित्रपटातलं गीत. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, संगीतकार आहेत अशोक पत्की.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात अनोळखी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केवुडकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके.

0: आशा भोसले यांच्या स्वरात या सुखांनो या या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचा, संगीतकार होते सुधीर फडके. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता आपण ठीक 1:30 ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुथी बंडखोरांचं सौदी अरेबियावर पुन्हा हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क लावता येणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. रुपे डेबिट कार्ड्सद्वारे केलेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे. अर्थमंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली. 2000 व्यवहारांवर बँक किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबद्दल सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या

0: शिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळावर जीवनरक्षक आणि आपत्कालीन पथकंही तैनात करण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालयं, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही केली आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो आहे. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या उभारणीबद्दलचा विश्वेश्वरय्या यांचा विचार आजही नागरिकांना प्रेरणा देतो असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे आणि अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही केला आहे. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO आणि उद्योग क्षेत्रातली भागीदारी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्राचं जागतिक केंद्र म्हणून उभं करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत विमर्श 2026 या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. क्षेपणास्त्रांपासून ते रडारपर्यंत, लढाऊ विमानापासून ते पाणबुड्यांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये DRDO आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र हे पुरेसं नाही तर हा एक संयुक्त प्रयत्न आहे, ही बाब सिंह यांनी अधोरेखित केली.
1: डिफेन्स सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए DRDO आज एपेक्स ऑर्गेनाइजेशन है, इस सच्चाई को भी कोई नकार नहीं सकता. हालांकि एक सच्चाई यह भी है कि डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए केवल सरकार या DRDO के प्रयास ही पर्याप्त नहीं है, यह एक कोलेबरेटिव इफर्ट और यही कोलेबरेशन ही इस विवर्ष 2026 का कोर मैसेज है. साथियों, DRDO और इंडस्ट्री के बीच की पार्टनरशिप ही भारत को डिफेंस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब बना सकती है. इसके अलावा अन्य कोई दूसरा विकल्प नहीं है.
0: कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD सह एकंदर 1547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसिरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली. हसिरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसांतच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 2 जागांवर विजय झाल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी असलेल्या करमवीर सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. करमवीर सिंह याला कॅनडातनं हद्दपार केल्यानंतर नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातलं एक महत्वाचं यश असल्याचं ते म्हणाले. हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा तसंच पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यात तो हवा होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती असं यादव यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणच्या अटी जोपर्यंत अमेरिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेशी कसल्याही वाटाघाटी करणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझेही यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून ही भूमिका मांडली. इराणला तह करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची अमेरिकेची तयारी आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. त्यावर इराणनं आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमधल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा एकदा हल्ले केले. सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आपण सौदीच्या खमीस मुशायत इथल्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा हुतींनी केला. या हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाले असल्याचं सौदी अरेबियानं म्हटलंय. दरम्यान आखाती अरब देशांनी इराणसोबत प्रस्तावित असलेली चर्चा पुढे ढकलली असून यामुळे मध्य पूर्वेतला संघर्ष अधिक चिघळण्याची तसंच जागतिक तेल पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची भीती वाढली आहे. भारत आणि कॅनडा दरम्यान प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी काल नवी दिल्लीत सुरू झाली.

येत्या 18 सप्टेंबरपर्यंत ही चर्चा सुरू राहील. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वस्तुमाल आणि सेवांचा व्यापार, मूळ स्रोतासंबंधीचे नियम आणि व्यापारातले तांत्रिक अडथळे यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. याआधी या कराराच्या वाटाघाटीसाठीची तिसरी फेरी जुलै महिन्यात ओटावा इथं पार पडली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या वास्तव्याच्या कालावधीवर कठोर मर्यादा घालण्यासाठी आणलेल्या नवीन नियमाला मॅसॅच्युसेट्सच्या जिल्हा न्यायाधीशांनी तात्पुरती स्थगिती दिली. या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. या निर्णयामुळे अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं यावर्षी जुलै महिन्यात हा नियम मांडला होता. या अंतर्गत परदेशी विद्यार्थी आणि शैक्षणिक कारणासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या अभ्यासकांच्या व्हिसावर 4 वर्षांची तर पत्रकारांना जास्तीत जास्त 240 तसंच चीनच्या पत्रकारांसाठी 90 दिवसांच्या वास्तव्याची मर्यादा प्रस्तावित होती. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या नेत्यांनी काल आपल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे युनायटेड किंगडमच्या अखंडतेला धोका निर्माण होऊन त्याच्या विभाजनाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल वेल्सची राजधानी कार्डिफ इथं या करारासंदर्भात चर्चा झाली. युकेमधल्या या तिन्ही प्रदेशांमधल्या राजकीय पक्षांनी अधिक स्वायत्तता आणि अंतिमत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. दरम्यान बर्नहॅम यांच्या प्रवक्त्यानं हा धोका फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतही विजय मिळवण्याचं भारताचं लक्ष असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुती बंडखोरांचे सौदीवर हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 608 गावांमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित करण्यात आलं आहे. अनुसूचित जातीसाठी 233, अनुसूचित जमातीसाठी 84 आणि मागास प्रवर्गासाठी 254 ग्रामपंचायतीमधलं सरपंच पद आरक्षित राहणार आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाची स्थापना झाली. नांदेड शहरात जवळपास 1000 आणि ग्रामीण भागात 1500 गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉल्बी सिस्टमच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंध लागू राहणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. मतदारांकडून प्राप्त होणारे दावे आणि हरकती यांची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीने निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जुन्या मतदार यादीतून एखादा पात्र मतदार चुकीने वगळला गेला असल्यास फॉर्म नंबर 6 भरून घ्यावा आणि त्याची योग्य पडताळणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडी केंद्रे नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यातील 65 अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांना शाळेच्या शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 4 सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला. नांदेड महापालिकेने 12 सप्टेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत 5,11,000 रुपयांची कर वसुली केली. महापालिकेने करावरील शास्तीत 80% सूट जाहीर केली होती. शहरातील 3,218 मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने 1 सप्टेंबर पासून 30 वर्षांचा पल्ला तपासणी अनसल्ला हे विशेष आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. पुढच्या 100 दिवसात 30 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा, स्तनाचा तसंच गर्भाशय, मुखाचा कर्करोग याची प्रामुख्याने तपासणी केली जात आहे. आजाराचे लवकर निदान करून रुग्णाला त्वरित योग्य उपचाराखाली आणणं तसंच आरोग्याबाबत जनजागृती करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन आणि महावॉकेथॉनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जल ही जीवन हा संदेश यावेळी देण्यात आला.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात चकोर आजगावकर यांच्या स्वरात पुष्पा बागधरे यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांची रचना.

इंदिरा कुलकर्णी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत, शरद जांभेकर यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गज

0: ಗಜಾನನ, ಗೌರೀಚಾನಂದನ, ಗಣಪತಿ ಗಜವದನ, ದೇವ ಗಜವದನ, ರಾಮ ಗಜವದನ, ಸ್ವಾಮಿ ಗಜವದನ, ಗೌರೀಚಾನಂದನಾರೇ ಗಣಪತಿ ಗಜವದನ, ಪಾಯಿ ಗುಂಗುರು ವಾಜತಿರೇ ಗಣಪತಿ ಗಜವದನ, ಲಾಲ್ ಶೇಂದುರ ಲ್ಯಾಲಾರೇ ಗಣಪತಿ ಗಜವದನ, ಪುಷ್ಪವಾಹಿಲೆ ಜಾಲಾರೇ ಗಣಪತಿ ಗಜವದನ. ಗೊಂಧಳಿ ಮಂಟೋ ಭೋಳ್ಯಾ ಭಕ್ತಾನೆ ಪಾಚ ನಾಮಾಂಚಾ ಪಾಚ ತತ್ವಾಂಚಾ ಗೊಂಧಳ ಮಾಡಲಾಯ. ಗೊಂಧಳಾತ ಆಣಿ ಸಂಸಾರಾತ ವಿಘ್ನ ಯೋ ನಯೆ ಮ್ಹಣೂನ್ ಗಣಪತಿ ಬಾಪ್ಪಾಚಿ ಆಧೀ ಪೂಜಾ ಕೆಲಿ ಜಾತೆ, ತ್ಯಾಲಾ ವಂದನ ಕೆಲ ಜಾತ. ವಾಜಲಾ ಸಂಬಳ ಘಾಲೂ ದೇವಿಚಾ ಗೊಂಧಳ, ಘರಾತ ಗೊಂಧಳ, ದಾರಾತ ಗೊಂಧಳ, ಮಾಮಾಚಾ ಗೊಂಧಳ, ಮಾಮಿಚಾ ಗೊಂಧಳ, ಸಾಸೂಚಾ ಗೊಂಧಳ, ಸುನೆಚಾ ಗೊಂಧಳ, ಮಾತಾರ್ಯಾಚಾ ಗೊಂಧಳ, ಮಾತಾರಿಚಾ ಗೊಂಧಳ, ಅಹೋ ಹೆ ಸಗಳೆ ಗೊಂಧಳ ದೂರ ವಾವೇತ್. ಮ್ಹಣೂನ್ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ಮೋರಯಾ ಗಣರಾಯಾ ತ್ಯಾಚಾ ಧಾವಾ ಆಧಿ ಗೊಂಧಳಿ ಕರ್ತಾತ್. ಅಶಾ ಪ್ರಕಾರೆ ಸಾಡೆತೀನ್ ಶಕ್ತಿಪೀಠ ಯಾಂಚಾ ಗೊಂಧಳ ಘಾತಲಾ ಜಾತೋ. ತುಳಜಾಪುರ್ಚಿ ಭವಾನಿ, ಕೊಲ್ಹಾಪುರ್ಚಿ ಅಂಬಾಬಾಯಿ, ಮಾಹೂರ್ಚಿ ರೇಣುಕಾ ಆಣಿ ಅರ್ಧೆ ಪೀಠ ವಣಿಚಿ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಯಾ ದೇವತಾಂಚೆ ಆವಾಹನ ಗೊಂಧಳಿ ಕರ್ತಾತ್. ಮಹಿಷಾಸುರಾಚಾ ವಧ ಕರಣಾರ್ಯಾ ದೇವಿಚಾ ಆಧಿ ಶಂಕರಾಚಾ ಪುತ್ರ ಗಣೇಶಾಚಾ ಧಾವಾ ಕೆಲಾ ಜಾತೋ. ಕಾರಣ ಗಣೇಶ ಗೌರಿ ನಂದನ ಪಾರ್ವತಿ ಪುತ್ರ. ದೇವಿಚಾ ಗೊಂಧಳಾ ಪ್ರಮಾಣೆ ಖಂಡೋಬಾಚಾ ಜಾಗರಣಾತಹಿ ಪ್ರಾರಂಭಿ ಗಣೇಶಾಚಾ ಧಾವಾ ಕೆಲಾ ಜಾತೋ. ಆಧಿ ನಮಾವೆ ಗಣಾಲಾ, ಮಗ ತ್ಯಾ ಮಲ್ಹಾರಿ ದೇವಾಲಾ, ಅಸ ಖಂಡೋಬಾಚ ಜಾಗರಣ ಸಾದರ ಕರಣಾರೆ ವಾಘೆ ಮಂಟಾತ್. ದಿಮಡಿ, ತುಂತುಣ, ಮಂಜಿರಿ ಯಾ ವಾದ್ಯಂಚಾ ಸಾಥಿನ ವಾಘೆ ಆಣಿ ಮುರಳ್ಯಾ ಜಾಗರಣ ಸಾದರ ಕರ್ತಾತ್. ತ್ಯಾವೇಳಿ ಆಧಿ ಶಂಕರಾಚಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಹೋತೆ ಆಣಿ ನಂತರ ಗಣೇಶಾಚಾ ಧಾವಾ ಹೋತೋ ತೋ ಅಸಾ. ಕೈಲಾಸ ರಾಣಾ ಶಿವಚಂದ್ರ ಮೌಳಿ, ಪಣೀಂದ್ರ ಮಾಥಾ ಮುಕುಟಿ ಝಳಾಳಿ, ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ಭವ ದುಃಖ ಹರಿ, ತುಜ ವೀಣ ಶಂಭೋ ಮಜ ಕೋಣ ತಾರಿ. ಯಾ ಗಣ ಯಾ ರಣಯ ವಿಘ್ನಹರಯ ತಾರಾಯ, ತುಜಾಚ ಸ್ಮರಣಿ ಜಗ ಹೇ ತರಲೆ, ಅಖಂಡ ವ್ಯಾಪೂನಿ ತ್ರಿಖಂಡ ಉರಲೆ, ದುಖಂಡ ಮನಾಲಾ ಕಧೀನ ಪುರಲೆ, ಪಾಖಂಡ ಜನಾಲಾ ಮಾರಾಯ, ಕಾಮ ಕ್ರೋಧಾಚಾ ನಿವಾರ, ಪಡೆಲ ಕಾರ್ಯಾಚಾ ಹಾ ಭಾರ, ವಿಕಲ್ಪ ಬುದ್ಧಿಸಾ ಹಾ ಬಾರ, ಜ್ಞಾನ ಅಮೃತ ಪಾಜಾಯ. ಪಾರಂಪರಿಕ ವಾಘೆ ಶಂಕರರಾವ್ ಧಾಮಣಿಕರ್ ಜಾಧವ್ ಯಾಂಚಾ ಹಾ ಗಣ ಖಂಡೋಬಾಚಾ ಜಾಗರಣಾತೂನ್ ಅನೇಕ ವೇಳಾ ಸಾದರ ಹೋತೋ. ಪಠ್ಠೆ ಬಾಪುರಾವ್, ಭಾಊ ಫಕ್ಕಡ್, ದಗುಡೂ ಸಾಲಿ ಅಶಾ ಅನೇಕ ಶಾಹಿರಾಂಚೆ ಗಣ ಗೊಂಧಳ ಆಣಿ ಜಾಗರಣಾತ್ ಪ್ರಾರಂಭಿ ಸಾದರ ಹೋತಾತ್. ತ್ಯಾಮುಳೆ ಗಣೇಶ್ ಸರ್ವ ಲೋಕಕಲಾಂಚ ಆರಾಧ್ಯ ದೈವತ ಅಸ್ತ ಹೇ ಮಾತ್ರ ಖರ.
1: ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಉತ್ಸವ ಲೋಕಕಲೆಚಾ ಯಾ ಮಾಲೆತ್ ಆತ್ತಾಚ ಆಪಣ ಐಕಲಾ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಕಾಶ್ ಖಂಡ್ಗೆ ಯಾಂಚಾ ಲೇಖ. ವಾಚಕ ಸ್ವರ ಹೋತಾ ಸುಲಭಾ ಸೌಮಿತ್ರ ಯಾಂಚಾ. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: पुन्हा प्रसारित करत आहोत आता कार्यक्रम कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. परसबागेत मुख्यतः भाज्यांचं किडींपासून नुकसान होतं. या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक विषारी कीटकनाशकांची फवारणी करता येत नाही, कारण दररोज भाज्या खाण्यासाठी लागतात. शिवाय परसबागेत लहान मुलं आणि पाळीव प्राणी फिरत असतात. पिकांचं मुख्यतः कीटकांच्या अळ्यांपासून नुकसान होतं. अळ्या खादाड असतात. अळ्यांचं कोशावस्थेत रूपांतर होतं. कोशावस्थेत कीटक सुप्तावस्थेत असल्याने काहीच खात नाही. हे कोश झाडावर टांगलेले असतात किंवा जमिनीत असतात. जमिनीची खुरपणी केल्याने कोश उघडे पडतात. अळ्या आणि कोश पक्षी खाऊन टाकतात. अळ्यांचा नाश परजीवी कीटक आणि भक्षक कीटक करतात. परसातील पिकावर दोन प्रकारचे कीटक आढळतात, चावून खाणारे कीटक आणि रस शोषणारे कीटक. चावून खाणारे कीटक झाडाची पानं, खोड, मुळ्या, फुलं आणि फळं चावून खातात. त्यामुळे झाडांची पानं कातरल्यासारखी दिसतात किंवा पानांवर भोकं दिसतात. तर रस शोषणारे कीटक झाडाच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात. बहुधा हे कीटक बारीक असतात आणि वसाहत करून बहुसंख्येने असतात. उदाहरणार्थ मावा, फुलकिडे, तुडतुडे, माशा, ढेकण्या, खवले कीटक, कोळी इत्यादी. जेव्हा परसबागेतील झाडांची पानं, खोड फिक्कट आणि निस्तेज दिसतात तेव्हा समजावं की त्या झाडावर मावा कीटक आहे. मावा कीटक आपल्या शरीरातून गोड रस बाहेर टाकतात. तो खाण्यासाठी मुंगळ्यांची रांग लागते. झाडावर मुंगळे दिसले की समजावं तिथे मावा कीटकांची वसाहत आहे. झाडाच्या रंगाप्रमाणे मावा कीटक आपला रंग बदलतात आणि शत्रूपासून संरक्षण करतात. बहुधा पाना

0: पानांच्या खालच्या बाजूवर मावा कीटकांची वसाहत असते, म्हणून फवारणी पानांच्या खालील बाजूवर करावी. बारीक चिकणमाती पाण्यात मिसळावी आणि मावा कीटकांवर फवारणी करावी. त्यामुळे मावा कीटकांची हालचाल बंद होते, त्यांना श्वास घेता येत नाही. पालेभाज्यांवर चिकणमाती फवारणे योग्य होणार नाही, म्हणून धान्याचं बारीक पीठ पाण्यात मिसळून त्याचं दुधाप्रमाणे पातळ मिश्रण तयार करावं आणि पानांच्या खालील बाजूवर बसलेल्या मावा कीटकांच्या वसाहतीवर फवारणी करावी. सूर्यकिरणांनी मिश्रणातील पाण्याची वाफ होते आणि मैद्याचा पानांवर पापुद्रा तयार होतो, त्यामुळे मावा कीटक हालचाल न करता गुदमरून मरतात. 2-3 दिवसांनी मैद्याची पापडी मेलेल्या मावा कीटकांसह पानांवरून गळून पडते. परसबागेतील पिकावर अनेक प्रकारच्या पतंगाच्या आणि फुलपाखरांच्या अळ्या असतात. पानांच्या खालील बाजूवर या कीटकांची अंडी असतात, त्यातून अळ्या निघतात. या अळ्या पानं आणि कोवळ्या फांद्या खातात. उपाय म्हणून अळ्या वेचून त्या थोडं रॉकेल घातलेल्या डब्यातील पाण्यात टाकाव्या म्हणजे मरतात, किंवा रॉकेलमध्ये कापडाचा बोळा भिजवावा आणि त्या बोळ्याचा स्पर्श अळ्यांना आणि अंड्यांच्या पुंजक्यांना करावा. अळ्या मरतात आणि अंड्यातून अळ्या बाहेर निघत नाहीत. झाडाच्या पानांच्या खालील बाजूवर अंड्यांचे पुंजके शोधावेत. अशी पानं तोडून गोळा करावी आणि ती जाळून टाकावीत. 12 लिटर पाण्यात धुण्याचा सोडा 3 चमचे मिसळावा. पाणी चांगलं ढवळावं म्हणजे सोडा पाण्यात विरघळतो. ढवळत असताना निंबोळीचे तेल 3 चमचे या द्रावणात थेंब थेंब टाकावं. थेंब फुटून त्याचे बारीक कण पाण्यात तरंगतात आणि दुधाप्रमाणे पांढरे इमल्शन तयार होतं. या मिश्रणाची फवारणी पिकावर करावी म्हणजे अळ्यांसोबत इतर किडींचंही नियंत्रण होतं. परसबागेत टोमॅटो, कोबी आणि इतर भाज्यांची रोपं लावली की रात्री देठ कुरतडणाऱ्या अळ्या त्या रोपांची खोडं जमिनीलगत चावून खातात, त्यामुळे सकाळी रोपं कोलमडून पडलेली असतात. काही जातींच्या अळ्या रोपांच्या खोडावर चढून पानं खातात, त्यामुळे किनारीपासून आतपर्यंत पानं कातरलेली असतात. उपाय म्हणून पत्र्याच्या डब्याचा तळवा आणि झाकण कापून टाकावं म्हणजे बांगडी तयार होते. ती जमिनीवर ठेवून तिच्या मध्यभागी रोप लावावं. पत्र्याच्या ऐवजी 2 इंच रुंद पुठ्याची वेटोळी रोपाभोवती जमिनीवर ठेवली तरी भागतं, त्यामुळे अळी रोपाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही. रोप लावल्यानंतर रोपाच्या खोडाच्या बुंध्याजवळ दात कोरण्याच्या काड्या किंवा आगपेटीच्या काड्या किंवा टणक काड्या खोचून ठेवाव्या, त्यामुळे अळीला रोपाभोवती प्रदक्षिणा घालता येत नाही आणि खोड कातरता येत नाही.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकला. विषय होता परसबागेतील किडीचे नियंत्रण, भाग पहिला, आणि वाचक स्वर होता स्वप्नीता शिंदे यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोताहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपण सर्वांचं स्वागत करत आहे. श्रोताहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. या भागात आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादा पेशंट एखादा रुग्ण डायबिटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचं उपचार करायचं आहे त्या दोन प्रकारे असतात. त्याचे प्रकार एक असतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स म्हणजे गोळ्या औषधाव्यतिरिक्त आणि एक फार्मॅकोलॉजिकल म्हणजे गोळ्या औषधं. सर्वात महत्त्वाचा म्हणजे फाउंडेशन डायबिटीस ट्रीटमेंटची आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जसं आपण बघितलं की डायबिटीस मधुमेह हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे डायबिटीस होतो. त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली जीवनशैली बदलायची आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट म्हणजे हाय फायबर फूड ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत. जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत. होल ग्रेन्स पूर्ण धान्य कडधान्य प्रथिने जास्त घ्यायचे आहेत. आणि कार्बोहायड्रेट कार्बोदकाचे प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे. शुगरी ड्रिंक्स अवॉइड करायचे आहेत. प्रोसेस अति प्रोसेस फूड्स बिलकुलपणे टाळायचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येते वेट मॅनेजमेंट. वजन जास्त असेल

0: तर वजन कमी करायचा, इव्हन 10% वेट लॉसनीसुद्धा शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. रेग्युलर सातत्य पाहिजे, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, रोज 40 ते 50 मिनिट एरोबिक एक्सरसाइज प्लस आठवड्यातून 2 ते 3 दिवस रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील, टोबॅको आहे, तंबाखू किंवा अल्कोहोल, हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव टाळायचा आहे आणि ॲडिक्वेट स्लीप, पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्माकॉलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन ॲब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे, त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग, लाँग ॲक्टिंग. तर त्यांच्या वजनानुसार वयानुसार डॉक्टर, जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत, ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायची औषधं, म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात, हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये, जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे, अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केला म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झाला आहे, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे. आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्माकॉलॉजिकल मेजर्स, फार्माकॉलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या, इंजेक्शन्स. धन्यवाद.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोतहो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार यशोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाने, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन प्रदेश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेल्या आहेत, माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धन

0: साधनही आवश्यक आहेत. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्याच लागतील. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना माळीण दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी बहुतांश लोक घरात झोपलेले होते. सुमारे 45 घरे मातीच्या ढिगाऱ्याकडे गेली आणि 151 जणांचा मृत्यू झाला. अशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासातील नोंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी ही या भूस्खलनाची प्रमुख कारणीभूत ठरली असली तरी डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे माती भुसभुशीत होणे आणि त्यामुळे दरड कोसळणे ही ती सलग प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आहे. यानंतरही आपण काही शिकलो का? तर नाहीच. तळीये या गावी 22 जुलै 2021 रोजी, बिरगाव आणि आंबेघर साताऱ्यातील 2021 साली, इर्शाळवाडी 19 जुलै 2023 या दिवशी भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण घरे गाडल्या गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडली. या घटना का घडतात? सलग आणि अतिमुसळधार पाऊस, डोंगराच्या उतारामध्ये पाण्याचे प्रमाण ते वाढत जाणे, माती आणि खडकांची भौगोलिक रचना बदलणे हे तर आहेतच, पण याबरोबर जंगलतोड आणि वनस्पतींचे आच्छादन कमी होणे. हे होण्यामागची कारणे म्हणजे रस्ते बनवणे, उत्खनन करणे आणि अनियंत्रित बांधकाम करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल करणे. आणि हे सगळं विकासाच्या नावाने आपण मानव करत असतो ते फक्त आपल्या गरजांसाठी. तेव्हा निसर्ग आपल्याला एकच संदेश देतो, माती जपा, पाणी जपा, हवा जपा आणि वनस्पती देखील जपा, कारण यापैकी एकाचे संरक्षण म्हणजे सर्वांचे संरक्षण आणि यांचे सर्वांचे संरक्षण म्हणजे मानवी जीवाचे अस्तित्व टिकणे होय. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान या विषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आताच आपण ऐकलात. आता दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा, सरकार रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भरता सुनिश्चित करने के लिए कदम उठा रही है. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान और दिल्ली के मुख्यमंत्रियों ने यमुना नदी के पुनरुद्धार के लिए किशाऊ बहुद्देशीय बांध परियोजना समझौते पर हस्ताक्षर किए. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव ने कहा, भारत सतत विकास के अंतर्गत चक्रीय अर्थव्यवस्था को बढ़ावा देने के लिए प्रतिबद्ध है. विश्व चक्रीय अर्थव्यवस्था मंच की बैठक गांधीनगर में शुरू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इंजीनियरों को राष्ट्र निर्माण का कर्मयोगी बताया. अमरीकी अदालत ने विदेशी छात्रों और पत्रकारों के लिए ट्रंप प्रशासन के नए वीजा नियमों पर रोक लगा दी है. मौसम विभाग ने आज पंजाब, दिल्ली, कच्छ, तमिलनाडु, असम और मेघालय में तेज बारिश का अनुमान व्यक्त किया. और पुरुष क्रिकेट में भारत आज शाम दिल्ली में अफगानिस्तान के खिलाफ दूसरा T20 अंतर्राष्ट्रीय मैच खेलेगा. अब समाचार विस्तार से. रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने कहा है कि सरकार रक्षा क्षेत्र में आत्मनिर्भरता सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण कदम उठा रही है. श्री सिंह ने नई दिल्ली में रक्षा अनुसंधान और विकास संगठन उद्योग सहभागिता सम्मेलन विमर्श 2026 को संबोधित करते हुए ये बात कही.
4: अभी पिछले कुछ वर्षों में हमने डिफेंस सेक्टर में जो रिफॉर्म्स देखे हैं, मैं कह सकता हूं कि वह अनप्रेसिडेंटेड है. हमारे प्रधानमंत्री के विजन और लीडरशिप में हमने कई गेम चेंजिंग फैसले लिए हैं, चाहे वो पॉजिटिव इंडिजनाइजेशन लिस्ट हो, मेक इन इंडिया इनिशिएटिव हो, आईडेक्स हो, अदिति हो, या फिर डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट बजट का 25% प्राइवेट सेक्टर के लिए एलोकेशन का फैसला हो.
3: श्री सिंह ने DRDO तथा उद्योग के बीच साझेदारी भारत को रक्षा विनिर्माण का वैश्विक केंद्र बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभा सकती है.
4: TDF के माध्यम से स्टार्टअप्स को ग्रांट्स दिए जा रहे हैं और अनेक टेक्नोलॉजी प्रोडक्शन स्टेज तक पहुंच चुकी हैं. आईडेक्स ने भी डिफेंस इनोवेशन के लिए एक नया इकोसिस्टम भी तैयार किया है, जहां स्टार्टअप्स हमारी वास्तविक ऑपरेशनल रिक्वायरमेंट्स के आधार पर सॉल्यूशंस विकसित कर रहे हैं. अब DRDO और इंडस्ट्री की पार्टनरशिप केवल प्रोडक्शन तक ही सीमित नहीं रहनी चाहिए. रिसर्च, डिजाइन, टेस्टिंग, सर्टिफिकेशन और मैन्यू

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांच्या गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती चंद्रशेखर वझे यांनी आणि व्हायोलिनची साथ होती कैलाश पात्रा यांची.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली गेली. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाही असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन केलं जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासनं जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. रायगड जिल्ह्यात दिघे इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणार

0: क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक, 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा एकंदर 79 मूर्तींचं विसर्जन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी 3रा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी CBSE ITMS.NIC.IN या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदपाडा सेक्टर 1 इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे शेजारच्या 6 दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्राझेपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या 2 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल, तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसतील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर येथील शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. हा होता हवामानाचा अंदाज. दुपारचे 3:12 होत आहेत. महिलांसाठी विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार. अच्छा, वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि दीपक केसावलेकर.

0: अरे बस बस बस, धीर धरना जरा, पोचलोय आपण घरी. किती घाई आहे तुला, दार उघडेपर्यंत तरी दम धरावा माणसानं.
1: अरे बाजूला हो आधी, आत तरी जाऊ देशील की नाही? हातात एवढं सामान आहे आणि तू अजून लेक्चर दे म्हणजे झालं.
0: अरे हो, सॉरी सॉरी, ये. पण हे काय, नाही नाही म्हणता कितीतरी खरेदी केली असतो तू. अगं, अख्खं दादरच उचलून आणलंस की काय? लोकांना खरेदी करायला काय शिल्लक ठेवलंय की नाही तू?
1: अरे काय रे,

0: लाडका गणपती बाप्पा आलाय आणि मी खरेदी करणार नाही असं कधी झालंय का? फुलं, दुर्वा, हार, थोडी सजावटीची सामग्री. आणि हे बघ काय आणलंय ते
1: शर्वरी. हा हे बघ मी काय आणलंय.
0: अरे वा मोदक.
2: नमस्कार नमस्कार. अरे इकडे पण जरा बघा, मी पण आलोय म्हटलं इकडे.
1: ये बा, एकटाच आलायस? सुखदा कुठे आहे?
2: अरे ती गेलीये तिच्या दोघा तिघ्या मैत्रिणींकडे. दीड दिवसाचे गणपती आहेत ना, त्यांच्याकडे जायला लागत. येईल ती नंतर.
0: मग तुला नाही नेलं का सोबत बाळाला?
2: अग आता काय बोलायचं, तिच्यासोबत कुठे जायचं तर वेळ नाही आणि खर्च किती होणार याचा विचार करून मीच आपलं म्हटलं तू जा बाबा मी येतो नंतर. तू पुढे हो, मी आलोच मागून.
1: अग तू बाजूला हो आधी. आधी मोदकान आय मीन रोहितला आत येऊ दे.
0: बघितलं हे असं असतं, मोदक आले की तुम्ही मला नेहमी बाजूला सारता.
1: ते मला आधीपासूनच माहित आहे. या घरात माझं स्थान नेहमीच मोदकांच्या आसपासच कुठेतरी असतं.
2: हे बघ मोहित, तू लहानपणी असाच होतास, गणपतीच्या आरतीला सगळ्यात आधी यायचंस.
0: आरतीला नाही रे, प्रसादाला.
1: अगं दोन्ही एकाच कार्यक्रमाचा भाग होते. आरती म्हणजेच मोदक आणि मोदक म्हणजेच आरती.
2: चल चल चल आत ये. आमचा गणपती आणि आरास बघितलीस की नाही?
1: नाही ना अजून. हे काय तुमच्या समोर तर आलो, मी कसं बघणार?
0: तू आधी बाप्पाचं दर्शन घे, मग आम्ही तुझ्या मोदकांचं दर्शन घेतो.
1: ठीक आहे ठीक आहे, पण मलाही ठेवा बरं का मोदक, नाहीतर मला दर्शनापुरतही उरणार नाही.
0: किती सुंदर दिसतोय ना गणपती.
2: आणि यावेळी सजावट काय छान झाली आहे.
1: म्हणजे ही आरास तू नाही केलीस?
2: नाही
1: म्हणूनच छान झाली आहे.
0: हा अगदी मुद्द्यावर बोट.
2: ए तुमची मैत्री इतकी जुनी आहे म्हणून तुम्ही दोघं माझ्याशी असं वागता ना?
1: अरे आम्ही नसतो ना रोहित, तर तुझ्या चुका तुला कोण सांगणार?
2: आई.
0: आईचा वारसा कोणीतरी चालवायला हवा की नको? हा हा
2: हो हो हो, दाखवा दाखवा बरं चुका मनसो.
0: पण खरं सांगू का, गणपती बसला की मला दरवर्षी आपलं लहानपण आठवतं.
1: आणि मला तर गणपतीची आरती ऐकली की सरळ आपल्या जुन्या सोसायटीत पोहोचल्यासारखं वाटतं.
2: ती छोटीशी जागा, मधोमध गणपती, भोवती मुलांचा घोळका आणि प्रत्येकाला स्वतःची एक जबाबदारी.
0: माझी जबाबदारी सजावट,
1: माझी जबाबदारी घंटा.
2: आणि माझी
0: काहीच नाही.
2: काय काय?
0: कारण तू स्वतःहून कोणतीच जबाबदारी घेत नव्हतास. तुला आम्ही काही काम दिलं की तू पळूनच जायचास.
2: अरे मी नेतृत्व करायचो.
1: म्हणजे
2: तुम्ही काम करायचा आणि मी सांगायचो काय करायचं, कोणी काय करायचं.
0: याला नेतृत्व म्हणतात
1: आजच्या भाषेत, त्याला मॅनेजमेंट म्हणतात.
2: पण आठवतं काय एकदा आपण मखर बनवलं होतं गणपतीसाठी?
0: हा ते मखर तर मी जन्मात विसरू शकत नाही.
2: मग काय चांगलं केलं होतं मखर.
1: मग त्या वर्षी तू मखर बनवताना इतका गोंध लावला होतास रोहित की गणपतीच्या मागचा पडदा, थर्माकोल आणि तुझी शर्टाची बाही सगळं एकमेकांना चिकटलं होतं आणि तू सुद्धा चिकटला होतास.
0: हो आणि आईने विचारलं पण होतं, हे मखर आहे की रोहितचा नवीन शर्ट, आणि मखरात गणपती बसवायचा का रोहितला बसवलंय. आता आईला काय सांगणार होतो की रोहितचा शर्ट चिकटून बसलाय म्हणून.
1: हो ना.
2: तुम्ही दोघांनी मिळून माझी जुनी प्रकरणं उघडायची असं ठरवलंय वाटतं.
0: गणपती आला की जुन्या आठवणी येतात. आता त्या आठवणीत तुझे उद्योगच जास्त आहे, त्याला आम्ही काय करणार?
2: नाही नाही नाही, तुम्ही दोघांनी ना म्हणजे माझ्या कलागुणांची कधीच कदर नाही केली.
0: वा वा वा, कारण तुझ्या कलागुणांना दरवर्षी नवीन रूप मिळायचं. एकदा तू रंगीत कागदाऐवजी वर्तमानपत्र चिकटवलं होतं, आठवतंय?
2: थीम गेली ती थीम.
1: हो हो कळते तुझी थीम, ढासळती आर्थिक परिस्थिती आणि गणपती उत्सव.
0: पण गमतीचा भाग सोडला तर गणेशोत्सवाचा सण असाच आहे. घरातला प्रत्येक जण त्यात आपापल्या पद्धतीनं सहभागी होतो.
2: म्हणजे कुणाला सजावट आवडते, कुणाला आरती, कुणाला नैवेद्य, कुणाला स्वागत पाहुण्यांचं
1: आणि कुणाला फक्त मोदक.
0: तरीच म्हटलं इतक्यात मोदक विसरला कसा काय? हा
1: आयुष्यात सगळं विसरेन शर्वरी, पण मोदक नाही विसरणार मी.
2: मला गणपतीची गोष्ट आठवली ना की त्याचा एक गुण फार आवडतो, म्हणजे गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो.
0: हो आणि गणपतीच्या गोष्टींमध्ये किती वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत.
1: अगदी गणपती आणि व्यासांची गोष्ट आपण लहानपणी किती उत्सुकतेनं ऐकायचो. महाभारत लिहिण्यासाठी गणपतीनं अट ठेवली, व्यासांनी ही अट ठेवली आणि मग सुरू झाला तो लेखनाचा प्रवास.
2: आणि तेव्हापासूनच कदाचित डेडलाईन ही संकल्पना आली असावी.
0: तुझ्यासारख्या माणसाला महाभारत लिहायला दिलं असतं तर पहिल्याच दिवशी म्हणाला असतास उद्या करू.
1: आणि दुसऱ्या दिवशी म्हणाला असतास गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी करूया.
2: पण गणपतीच्या गोष्टी यांना आपल्याला एक मात्र सांगतात की बुद्धी, संयम, ऐकण्याची क्षमता आणि परिस्थितीनुसार मार्ग काढण्याची ताकद हे गुण फक्त देवाच्या कथांमध्ये ठेवायचे नसतात तर रोजच्या आयुष्यातही लागतात.
0: विशेषतः ऐकण्याची क्षमता
2: माझ्याकडे आहे,
0: अजिबात नाही.
1: अरे मी साक्षीदार आहे, अजिबात नाही.
2: अरे देवा,
0: गणपतीचे मोठे कान कशासाठी आहेत माहितीये?
1: सगळं ऐकण्यासाठी.
0: आणि आपण
2: आपल्याला जे ऐकायचं असतं तेवढंच ऐकतो.
1: अरे हे तर आपल्या तिघांचं बालपणापासूनचं धोरण आहे.
0: लहानपणी ज्यांच्या ज्यांच्या घरात गणपती असायचा त्या प्रत्येक घरात किमान 25-30 जण जमा व्हायचे आणि ज्याचा आवाज सगळ्यात मोठा त्याला बक्षीस मिळायचं.
2: मला मिळालं होतं ना एकदा.
1: आणि आरती संपल्यावर प्रसाद कोण वाटणार हा एक मोठा प्रश्न असायचा.
0: त्यावेळीही तुझं लक्ष प्रसादाकडेच.
1: माणसाच्या आयुष्यात सातत्य असणं अतिशय महत्वाचं आहे.
2: खरे खरे, तुझ्या आयुष्यामध्ये एक सातत्य मात्र आहे, हा खाण्याचं.
0: गणपतीचं काल आगमन झालं, उद्या गौरी येतील आणि गणपती बरोबर गौरी आल्या की महाराष्ट्रातल्या घराचं रूपच बदलतं.
2: आणि मला नेहमी गंमत वाटते, गणपती बाप्पा आले की आपण त्यांचं स्वागत करतो आणि गौरी आल्या की त्यांना घरातल्या लेकीसारखं मानतो.
1: माझ्या आजीच्या गावात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीला अगदी माहेरवाशिणीचा मान असायचा.
0: खरंय, विदर्भात महालक्ष्मीचा सोहळा किती मोठा असतो. ज्येष्ठा कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींचं स्वागत, त्यांची सजावट, दागिने, सुंदर वस्त्र, नैवेद्य, हा हा.
2: आणि मग घरातल्या बायका म्हणतात महालक्ष्मीला हे आवडतं ते आवडतं.
1: आणि देवीचे सुद्धा माहेरी आलेल्या लेकीसारखे प्रचंड लाड. पुरणपोळी काय, डाळबट्टी काय, रोडगे काय, 16 भाज्यांचा नैवेद्य, अनेक घरांमध्ये गौरीला मांसाहारी नैवेद्य सुद्धा दाखवतात म्हटलं.
0: हो ना, आणि त्यातली गंमत म्हणजे प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते.
2: म्हणजे कुठे महालक्ष्मीला सुंदर साडी नेसवतात, कुठे दागिने घालतात, कुठे खड्यांच्या गौरी असतात तर कुठे तेरड्याच्या.
1: आणि माझ्या ओळखीच्या एका घरात तर तुम्हाला सांगतो महालक्ष्मीच्या दिवशी इतके पदार्थ केले जातात की मला वाटतं देवीचा नैवेद्य आहे की संपूर्ण गावाचं लग्न.
0: हा भाग मात्र मला आवडतो.
2: पदार्थांचा
0: नाही, घरात आलेल्या पाहुण्याला काही कमी पडू नये हा भाव.
1: बरोबर बरोबर. सणांच्या प्रथांमध्ये मला ही गोष्ट फार सुंदर वाटते. त्या फक्त पूजा सांगत नाहीत तर नात्यांची आठवण करून देतात.
0: गौरी म्हणजे माहेरपण. लग्न झालेल्या मुलीला माहेरी आल्यावर जे प्रेम मिळतं तसंच.
2: आणि म्हणून गौरीचे दिवस बायकांसाठी इतके खास असतात नाही का.
1: आणि म्हणूनच आई गौरी बसवताना इतकी आनंदी असायची. तिच्या हातून प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून व्हायची. बघा, गणपती पाठोपाठ गौरी आल्या की तिच्यासाठी जागरण व्हायची. सगळ्या बायका जमायच्या गल्लीतल्या आणि गौरीची गाणी म्हणायच्या. आठवतं का तुला शर्वरी?
0: हो ना, मला आठवतं. ते एक गाणं होतं बघ, दिवा जळ दिवाटी ग कापराच्या वाती, आली गौराई पावणी ग खेळू साऱ्या राती. आठवलं का?
1: किती सुंदर ना. आणि आपल्याला त्यावेळी त्या गोष्टीचं महत्व कळत नव्हतं.
2: तेव्हा वाटायचं दरवर्षी हेच कार्यक्रम काय परत परत होतात.
0: आणि आता कळतं दरवर्षी असं काहीच कायमचं नसतं.
1: आणि रोहित, मराठवाड्यातल्या महालक्ष्मीच्या प्रथा तुला माहिती आहेत का?
2: थोड्या माहिती आहेत.
0: थोड्या म्हणजे?
2: म्हणजे महालक्ष्मी येतात, पूजा होते, नैवेद्य होतो वगैरे वगैरे,
1: बस इतकंच.
0: तुला महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास विचारला तर तुझ्याकडे नैवेद्य होतो इथपर्यंतच माहिती आहे.
2: अरे माहितीपेक्षा भावना महत्वाची ना.
1: ही सोयीची पळवाट आहे.
0: महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात या परंपरांना वेगवेगळे रंग आहेत. विदर्भात महालक्ष्मीचा थाट वेगळा, मराठवाड्यात काही घरात पद्धती वेगळ्या, कोकणात वेगळ्या, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या, पण देवीचं स्वागत करण्याची भावना मात्र जवळजवळ सारखीच.
2: मोहित, अरे काही वर्षापूर्वी मी गणपतीच्या दिवसात कोकणात गेलो होतो. कोकणातला गणपतीचा सण काहीतरी वेगळाच आहे यार.
1: एक तर कोकण पाऊस पडून गेल्यावर हिरवगार नटलेलं असतं, थंडगार झालेलं असतं आणि चहू दिशांना नोकरीनिमित्त पसरलेले कोकणवासी आपापल्या घरी परततात. घरं गावं भरून जातात, एक उत्साह संचारतो आणि मग रोज रात्री भजन कीर्तन बाल्यानृत्य.
2: मी बघितलं होतं बाल्यानृत्य, त्या गाण्याचे सूर अजूनही विसरू शकलेलो नाही मी.
0: ए दादा, म्हण ना मग ते.
2: म्हणतो पण हसू नका बरं का मला तुम्ही, किंवा म्हणजे तुम्ही लगेच नाचायला लागू नका त्याच्यावर.
0: अरे बरं बरं बरं, तसं नाही हा. आता म्हण बघू पटकन.
2: नाही का ते गणाधाव रे मला पाव रे, गणाधाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे.
0: आहा हा, किती सुंदर आहे ना हे गाणं. मला महाराष्ट्रातली ही एक गोष्ट आवडते, वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगवेगळ्या परंपरा आहेत ना. मोहित तुलाही आठवत असेल ना, गणपतीच्या दिवसात आपण किती छान छान गाणी म्हणायचो.
1: हो ना, मला आठवते ना, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. या गाण्याशिवाय गणपती उत्सव पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अशी गाणी जेव्हा लागायची ना, आपण त्या आवाजात आवाज मिसळायचो, नाही का.
0: खरंय खरंय. आणि तुझा सूर एकीकडे तर ताल दुसरीकडे असायचा.
1: ताल ताल माझ्या मनात असायचा,
2: बाहेर मात्र काहीतरी वेगळंच चालायचं.
0: पण गणपती बाप्पा मोरया म्हणताना तालाची गरज नसते, तिथे फक्त उत्साह हवा
1: आणि श्रद्धा हवी. आणि गणपतीची आरती म्हणजे तर पूर्ण घर एकाच आवाजात येण्याचा क्षण.
2: हो खरंय, म्हणजे कितीही वेगवेगळे आवाज असले ना तरी आरतीमध्ये ते एकत्र मिसळून जातात.
0: अगदी घरासारखंच.
1: काय
0: म्हणजे घरातही प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, पण एखाद्या क्षणी सगळे एकत्र आले की त्या सगळ्याला एक सुंदर लय मिळते.
2: आणि ती लय असते एका संपूर्ण घराची, त्यात कमी जास्त कोणी नसतं. असलं तरी सगळ्यांच्या लयीत एकत्र सामावले जातात.
1: वा, आज शर्वरी आणि रोहित दोघे भारी बोलतायत बाबा.
2: तू पण बोल ना, काहीतरी गंभीर जरा बोल ना.
1: बोलतो, मला मोदक द्या ना आधी.
0: बस, तुझं गंभीर तत्वज्ञान इथेच संपत.
2: बर बाबा, हे घे हा मोदक एकदाचा.
1: फक्त एकच.
0: गणपती समोर बसून प्रसादावर घासा घेस.
1: नाही, मी वाटाघाटी करतोय.
2: वाटाघाटी, बरं ठीक आहे, चल हा दुसरा घे, दोन घे.
1: थँक्यू थँक्यू.
0: अरे एवढा पटकन मान्य केलंस, आणखी मागायला हवं होतस.
1: नाही, गणपतीच्या दिवशी समाधान मानायला शिकायचं असतं.
2: पण मला सांग मोहित, म्हणजे हे सगळं तुला कुठून मिळालं रे?
1: दुसरा मोदक मिळाल्यावर.
0: खरंच सांगते, गणपती आणि गौरीचे हे दिवस मला नेहमी एक गोष्ट शिकवतात. सण मोठा किंवा छोटा नसतो, त्यात आपण किती मनाने सहभागी होतो हे महत्वाचं.
2: हो ना, म्हणजे कोणी मोठी सजावट करेल, कोणी साधी पूजा करेल, कोणी फक्त आरतीलाच येईल,
1: कोणी तळणीचा मोदक आणेल, तर कोणी उकडीचा.
0: गणपती आले की मोदक कोणता खायचा हा सुद्धा एक प्रश्न असतोच, नाही का.
2: हो, पण गणोबा समोर सगळे सारखे
1: आणि पोटोबा पुढे सुद्धा.
0: हा माणूस ना सुधारणार नाही.
2: पण हा कधी बिघडला होता सांग जरा.
0: चला चला, आता की नाही आपण आरती करूया.
1: यावेळी घंटा कोण वाजवणार?
2: अरे तूच.
1: आणि आरती?
0: आपण ती घ.
1: आणि मोदक?
2: मोदक आरती नंतर.
1: मग मी पूर्ण भक्तिभावाने तयार.
0: गणपती बाप्पा, आपल्या घरात अशीच हसण्याची जागा ठेव.
2: गैरसमज झाले तरी ते बोलून मिटवण्याची ताकद दे.
1: आणि मित्र कितीही वर्षांनी भेटले तरी पहिल्या दिवसासारखं हसता यावं.
0: घरात सण आला की घरच्यांना घर आठवावं.
2: आणि गौरी आली की प्रत्येक मुलीला आपलं माहेर आठवावं.
1: एवढंच नाही तर या सगळ्या सणांच्या निमित्तानं आपण एकमेकांसाठी थोडं अधिक वेळ थांबावं.
0: कारण शेवटी
2: देव घरात येतो म्हणून घर सुंदर होत नाही.
1: घरातली माणसं एकमेकांसाठी मनापासून उभी राहतात
0: तेव्हा घर खरंच सुंदर होतं.
1: बर, आता मला पटकन सांगा बर.
2: काय बाबा, आता
1: माझे दोन मोदक कुठे आहेत?
0: अरे देवा, काय हा.
2: गणपती बाप्पा
1: मोरया,
0: मंगलमूर्ती
1: मोरया, मला मोदक लवकर द्या.
0: वा वा वा.

आत्ताच आपण आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकलीत. याचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि दीपक केसावलेकर.

लता मंगेशकर यांनी गायलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: मंगेश पाडगावकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. अरुण डाते यांच्या स्वरात, संगीतकार होते यशवंत देव. दुपारचे 3:35 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.
1: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं धनंजय गोखले यांचं भाषण. धनंजय गोखले यांची अथर्वशीर्ष, भगवद्गीता याबरोबरच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विषयांवरची रोजच्या जीवनाची सांगड घालणारी मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याच अनुषंगाने आज ऐकूया हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो नमस्कार. बाप्पांचं आगमन झालंय. गणपती उत्सवाची धामधूम रेलचेल सुरू आहे. गणपती उत्सवामध्ये एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे गणपती अथर्वशीर्ष नक्की काय आहे, कुणी सांगितलं, कुणासाठी सांगितलं, कुणासाठी म्हणायचं, यामध्ये काय काय सांगितलं गेलंय, मला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, हे असे अनेक प्रश्न अनेक जण गेली अनेक वर्ष मला विचारतात. याच प्रश्नांचा आधार घेऊन काही गोष्टी आपण उलगडूया. हा, पण त्यासाठी तुमचा सहभाग मला नक्की लागेल. कारण कसं आहे, मी जरी काही गोष्टी सांगितल्या तरी तुम्ही त्या करेपर्यंत तुम्हाला त्यातला आनंद मिळणार नाही. आता हेच पहा, आपण अथर्वशीर्ष या शब्दापासूनच सुरू करूया. थर्व हा शब्द अथर्वशीर्षामध्ये आहे. आता तो माझ्या मागून तुम्ही म्हणा, थर्व थर्व. अजून एकदा म्हणायचं, आता मी म्हणतो तसा थर्व. काय जाणवलं? कंपन जाणवली असतील, व्हायब्रेशन जाणवलं असेल. आता मी जर का सांगितलं असतं की थर्व या शब्दाचा अर्थ म्हणजे कंपन, थर्व म्हणजे व्हायब्रेशन्स, हे तुम्हाला कदाचित कळल्याचा भास निर्माण झाला असता. पण थर्व असं म्हटल्यानंतर ती कंपन जाणवली. आता पहा, थर्व या शब्दाला मागे अ लागला, झाला अथर्व. कंपनांना मागे अ लागला म्हणजे झाली अकंपन, अकंप. अथर्व म्हणजे अकंप. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कंपन व्हायब्रेशन्स म्हणजे अस्थिरता. अस्थिरतेचा उलट अर्थ शब्द झाला तो म्हणजे स्थिरता. कंप अकंप, अस्थिरता स्थिरता, हा शब्द अथर्वशीर्ष आपल्याला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी सांगतो. आता शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोकं. डोकं म्हणजे सगळ्यात वरचा भाग. इंग्रजीमध्ये हेल्म, अपेक्स, पिनाकेल असे शब्द त्याला आहेत. सगळ्यात वरचा भाग, अत्युच्च बिंदू. मग अथर्वतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष, स्थिरतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष. इतकं साधं सोपं या शब्दाचा अर्थ आहे. मग हे अथर्व शीर्ष जे आपण स्थिरतेसाठी म्हणतोय ते तितक्याच स्थिरतेने जर का म्हटलं तर त्यामध्ये जे सांगितलंय स्थिरता ते आपल्या उपयोगाला नाही का येणार. आणि कुठलीही गोष्ट साधायची असेल तर सर्वात प्रथम लागते ती स्थिरता, शरीराची, मनाची, बुद्धीची. आपण एक काम करूया, हे अथर्वशीर्ष आपण म्हणूया, संपूर्ण नाही, एक तीन चार ओळी त्याच्यातल्या पहिल्या अथर्वशीर्षाच्या म्हणूया आपण. अर्थात एक ओळ मी सांगणार आहे, काही जणांचं पाठ असेल, मुखोद्गत असेल, काही जणांना माहीत नसेल, काळजी करू नका, माझ्या मागे म्हणा. कदाचित ज्यांचं मुखोद्गत आहे, पाठ आहे, त्यांना यामध्ये काहीतरी बदल केल्याचा भास होईल. शांत बसा, स्थिरतेचं स्तोत्र आहे, स्थिर बसा आणि म्हणूया.

माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता अजून दोन ऋचा म्हणूया अशाच, हा बघा काय वाटतं ते. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे याची जाणीव ठेवण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. कसं वाटतंय ना, स्वतःकडे यायला लागलं की नाही सगळं. आता एक अतिशय महत्वाची ऋचा घेऊ ह्याच्यातली. त्वमेव केवलम करतासी, हाती घेतलेल्या कामांचं आणि त्यांच्या सर्व आणि संपूर्ण परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, पेलण्याची घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे अशी ओळ मी सांगत गेलो. अथर्व शीर्षाचा हा माला उलगडलेला अर्थ. आता मगाशी म्हटलं तसं हे अथर्व शीर्ष नक्की कुणासाठी आहे, कुणी सांगितलं? आता पहा, ढोबळ मानाने पाहायला गेलं तर आपण समोर ठेवलेल्या मूर्तीला म्हणतो की बाप्पा नमस्ते गणपतये, गणपतीला नमस्कार आहे, तुला नमस्कार आहे. पण आपण आत्ता म्हटलं माझ्यामधील गणपतीला नमस्कार आहे, हे कुठून जाणवलं? त्याची पण एक गंमत आहे. अथर्व शीर्षामध्ये एक ऋचा येते, अव दक्षिणा आत्तात. अव याचा अर्थ होतो रक्षण कर, सांभाळ कर. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा, दक्षिणा आत्तात, तात म्हणजे संस्कृतमध्ये पासून, ऊन हून, फ्रॉम, दक्षिणेकडून माझं रक्षण कर. माझ्या मनात प्रश्न आला, दक्षिणेकडून रक्षण कर ठीक आहे, बाप्पा करेल रक्षण नाही करेल हा पुढचा भाग झाला, पण कुणाकडून रक्षण करायचं? दक्षिणेला कोण आहे? दक्षिणेला यम. मग त्याच्याकडून रक्षण कर असं कधीतरी कोणीतरी म्हणेल का हो? आपले दिग्गज ऋषी ज्यांनी अक्षरशः संपूर्ण गोष्टी पाहिल्या, दर्शनात ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या दृष्टीने अतिशय ऑपरेशनल लेवलची अशी विनंती करतील. आणि तिथून सुरू झाला अथर्व शीर्षाचा ढांडोळा घेण्याचा प्रवास की अरे हे दक्षिणेकडून जर का रक्षण करायचं असेल ना, तर ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे. हा झाला पहिला भाग ज्यांनी मला प्रेरित केलं अथर्व शीर्ष नक्की काय शोधून काढायला. बरं, परत गणपती ही बुद्धीची देवता, विद्येची देवता, इंटेलिजन्सची देवता, शहाणपणाची देवता. आता असा विचार करा, गणपती समोर जी विद्येची देवता आहे तिच्या समोर बसून तीच कशी आहे हे तिला सांगायचं का? बाप्पा तू असा आहेस, बाप्पा तू तसा आहेस, एखाद दोन वेळा ठीक आहे. अथर्व शीर्षामधली गंमत, त्यामध्ये घातलेलं कोडं मला सुटायला कधी सुरुवात झाली त्याचे हे विचार सांगतो. बघा तुम्हाला पटलं तरी, एखाद्या हुशार व्यक्तीला तो कसा आहे हे सांगितल्यानंतर त्याला काय वाटत असेल? तसंच गणपती बाप्पाचं होत असेल का? आणि आता एक गंमत बघा, ज्यांना फिलॉसॉफिकली थोडासा, अध्यात्माकडे थोडासा कल आहे ज्यांचा, प्रत्येकाचाच असतो, त्यांना बघा हे जमताय का? आता बघा, या अथर्व शीर्षामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, त्वम एव सर्वम खलुविदम ब्रह्मासी, म्हणजे त्वम ब्रह्मासी. आता जी काही ती चार वेदवाक्य सांगितली गेले त्यातलं एक वेदवाक्य, त्वम ब्रह्मासी, तू ब्रह्म आहेस. बरं, त्याच वेळेला आपल्याकडे अजून एक वेदवाक्य सांगितलंय, अहम ब्रह्मास्मी. पहा बरं, कल्पना करा, दोन जण समोरासमोर बसले आहेत, एक जण म्हणतोय त्वम ब्रह्मासी आणि एक जण म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, तू ते आहेस, मी ते आहे. पहा वाक्यांकडे लक्ष द्या, तू ते आहेस, मी ते आहे. अरे म्हणजे तू आणि मी एक नाही का? दोघं मिळून एकाच गोष्टीचं वर्णन चाललंय, तू ते आहेस आणि मी म्हणतो मी ते आहे. अगदी बीजगणिताचा वापर जरी केला तरी एका बाजूला लिहिलं त्वम ब्रह्मासी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं अहम ब्रह्मास्मी. बघा बरं काय त्याच्यातलं आपण पूर्वी करायचो की नाही, ए एक्स इज इक्वल टू बी एक्स असं म्हटल्यानंतर एक्स एक्स गेला, राहिलं ए इज इक्वल टू बी. मग त्वम ब्रह्मासी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म ब्रह्म ते गेलं, राहिलं काय?

त्वम इज इक्वल टू अहम. ही मी तूपणाची बोलवण अथर्वशीर्षामध्ये सांगितले. समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून आपण ते म्हणतो असं जाणवतं खरं, पण त्यातून त्वम इज इक्वल टू अहम म्हटल्यानंतर त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वम एव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं आणि गंमत म्हणून सांगतो, पहा ज्यांना प्रयोग करून पाहायचा त्यांनी हा अवश्य प्रयोग करून पहा. आता हे जे मी स्वसंवाद सांगितला तो माझ्या या व्याख्यानाच्या शेवटी पुन्हा एकदा सांगणार आहे 4 ओळींचा. त्यावेळेला समोर जर का आरसा ठेवता आला तर आरसा ठेवून म्हणा. अथर्वशीर्ष इथून पुढे ज्यावेळेला म्हणाल ना त्यावेळेला आरसा ठेवा समोर. आणि पूर्वी म्हणून देवघरांमध्ये मूर्तींच्या मागे आरसे असायचे का कुणास ठोक. आमच्याही घरात होता, देवघर मोठं होतं. मी आजोबांना नेहमी विचारतो का आजोबा देवाच्या मागे आरसा कशाला, आपण आपल्या पुढे घेतो देवाच्या पाठीमागे कशाला. हळूच हसून ते म्हणायचे, ते कधीही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाहीत, प्रश्नाला प्रश्न विचारायचे. बघ बरं, देवाची जर का पाठ आरशाकडे असेल तर चेहरा कुणाचा आरशाकडे असेल, तुझा. मग चेहरा कुणी कुणाचा पाहायचा हे आजही वाक्य प्रत्येक वेळेला मी अथर्वशीर्ष म्हणतो त्याला अक्षरशः अंगावर रोमांच उठवतं. अहम इज इक्वल टू त्वम. पुन्हा एक अथर्वशीर्षामध्ये येतं, त्वम मूलाधार स्थितोसि नित्यम. का हो मूलाधार चक्र, अनेकांना चक्र संकल्पना माहिती असेल. मूलाधार आहे, आज्ञा आहे, सहस्रार आहे, विशुद्धी, अनाहत, माहीत असलेली 7, न माहीत असलेली शेकडो चक्र. हे ट्रान्सफॉर्मर आहेत शरीरातले. नवद्वारे पुरे देही, 9 दारांची आपली सिटी. सिटी म्हटलं की पॉवर आली, इलेक्ट्रिसिटी आली की नाही आपल्याकडे. मग इलेक्ट्रिसिटी जर का संपूर्ण शहरामध्ये आपल्या शरीराच्या पसरवायची असेल तर ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाहिजेत. मूलाधार त्यातला एक ट्रान्सफॉर्मर. मूलाधार करतं काय, मूलाधार त्या ठिकाणच्या अवयवांना ऍक्शन्सना एनर्जी पुरवण्याचं काम करतं. कुठल्या कुठल्या, हाडं, स्नायू, पेशी, रक्त. पहा, यापैकी एक जरी नसेल तर राहू का आपण. अथर्वशीर्ष हे बेस आहे, अथर्वशीर्ष हे मूल आहे, अथर्वशीर्ष जीवेशण आहे. मला जगायचं आहे, मला उत्तम जगायचं आहे, याच्यासाठी अथर्वशीर्ष सांगितलेलं आहे. मग आता सांगा बरं, अथर्वशीर्ष हे स्थिरतेचं सूक्त कुणी कुणाला सांगितलं? मी मला सांगतोय. मग गणपतीची मूर्ती का? अहो मी माणूस आहे, सातत्याने एखादी गोष्ट मला माझ्या ध्यानात राहत नाही. मग मला माझ्या ध्यानात ठेवण्यासाठी काहीतरी समोर लागतं, कधी चित्र लागतं, कधी एखादं सिम्बॉल लागतं, कधी मूर्ती लागते. आपला एकलव्य नाही का? द्रोणाचार्यांची मूर्ती एकलव्याने का बनवली असेल? पाठ्यपुस्तकामध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्य असे समोरासमोर दाखवतात. एकलव्य धनुर्विद्येची प्रॅक्टिस करताना दाखवली जाते आणि मागे द्रोणाचार्यांचा सुबक पुतळा दिसतो. सांगण्याचा तिथं अर्थ एवढाच की कधीतरी एकलव्याला सुद्धा कंटाळा येत असेल की नाही. नको आता बास झालं, दमलो असं कर, कधीतरी येत असेल, माणूस आहे तो. मग असा कंटाळा आला, कधी चालढकल झाली प्रॅक्टिसमध्ये, तर समोर आपल्या गुरूंचा पुतळा आहे. त्यांच्यातून स्वतःच्या मनामध्ये एक नाद निर्माण होत असेल की नाही, अरे बसलास काय एकलव्या, प्रॅक्टिस नाही का करायची तुला, असं गणपती मला सांगतो असं मला वाटतं. आजही मी जेव्हा जेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो खरी, पण मला असं वाटतं गणपतीच मध्ये अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो. धनंजय त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, धनंजय त्वमेव केवलम करतासी, अरे धनंजय त्वमेव केवलम हरतासी, धनंजय अरे असं काय करतोस, त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वाग ना तसं. भूमीची तुला गमती जमती सांगेन, अनलाची गमती जमती सांगेन, तसं वाग ना. आणि नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा, त्वम अग्नी, त्वम वायू, त्वम सूर्य, त्वम चंद्रमा. अरे ह्या प्रत्येकांच्या गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू. अवभक्तारम, आता ह्या ऋचेची एक गंमत आपण पाहू. अवभक्तारम छोटीशी ऋचा, अव म्हणजे रक्षण कर, मग अशीच सांगितलं. वक्तारम वक्त्याला सांभाळ, मग वक्त्याचं रक्षण कर. आता कोण वक्ता आहे? तुम्ही म्हणाल मी, म्हणजे मी धनंजय. खरं मी ज्यावेळेला बोलतोय त्यावेळेला तुम्ही पण तुमच्या मनात दाद देत असाल की नाही,
कुणाची तरी मान हलत असेल, कुणीतरी बोलत असेल शेजारी बसलेल्या माणसाशी, नाही तर स्वतःशी नक्कीच बोलत असाल. त्यामुळे वक्ता हा नेहमी दोन्हीकडे असतो, श्रोता हा सुद्धा नेहमी दोन्हीकडे असतो. मग वक्त्याचं रक्षण कुणी करायचं? गणपतीकडे गेलो मी एक दिवस, तो म्हणाला अरे तू करायचंस, उद्धरेत आत्मना आत्मानम नाही का सांगून गेला, मग तुझं तू रक्षण करायचंस. कसं करायचं, कुठून करायचं? वक्त्याने वक्त्याचं वक्तव्यापासून रक्षण करायचंय अशी ही ऋचा सांगते. बोलणाराने बोलणाऱ्याचं बोलण्यापासून रक्षण करायचंय. मी जे बोलतोय ना त्याकडे अतिशय ध्यान दे. ओ म्हणजे वक्ता आणि श्रोता एकाच वेळेला ज्या वेळेला असतील त्याच वेळेला संवाद होईल, इतर वेळेला विसंवाद. मग अववक्तारम. आता बघा एक टूल देतो. सध्याच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला टूल हवं असतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुमच्याकडे नक्की उत्तर असतील. पहिला प्रश्न पहा काय आहे माझा तो. गेल्या 4 तासांमध्ये माझी स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का किंवा बोलले का? प्रत्येकाची उत्तर तयार असतील. कोणीतरी म्हणेल नाही, कोणीतरी म्हणेल हा काही वेळा झालं काही वेळा हो नाही. हा म्हणजे ही जी वागणूक आहे, चिडचिड न होऊ देता बोलणं हे वागणं आहे. हे झालं का? मग याला मी एक स्केल तयार केले, त्याला म्हणतात रिव्हर्स स्विंग स्केल. गेल्या 4 तासांमध्ये चिडचिड न होऊ देता मी बोललो का? खरोखरच तुम्ही गेल्या 4 तासांमध्ये आत किंवा बाहेर, मनात किंवा मनाच्या बाहेर, त्याला मी म्हणतो मनात किंवा जनात, चिडचिड न होऊ देता बोलला असाल तर तुम्ही स्वतःला 4 मार्क द्यायचे या प्रश्नाला. चिडचिड होणार होती पण लक्षात आलं माझ्या आणि मग मी थांबवलं. 1-2 वेळा झाली खरी, अच्छा मग अशा वेळेला 3 मार्क द्यायचे. 4 सहज झालं, 3 लक्ष होतं म्हणून चिडचिड न होता बोललं गेलं. अरे तू असं जे काय सांगतोस ना ते मला माहितीच नव्हतं असं लक्ष द्यायचं असतं, असं जर का असेल तर 2 मार्क. आणि नाही ना, खूप कमी वेळा मी चिडचिड न होऊ देता बोललो, बऱ्याचदा चिडचिड झाली असं असेल तर 1. 4, 3, 2, 1. अध्यात्म म्हणजे प्रयोग, अध्यात्म नुसतं ऐकण्याचं नाहीये. मग आता अथर्वशीर्ष जर का मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये मदत करत असेल तर रोजचं जीवन माझं कशानी भरलंय? रोजचं जीवन बोलण्याने भरलेलं आहे. स्वतःशी बोलत असतो, इतरांशी बोलत असतो, काही लोक झोपेतही बोलतात. मग या बोलण्यापासूनच जर का अथर्वशीर्षाचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं उपयोगित्व वापरायला आपण सुरुवात केली तर कसं हरकत आहे. मग चला वापरण्याआधी किती वापरतोय ते पाहूया. शेवटचं लक्ष देऊन ऐकायचं. मी प्रश्न विचारणार आहे, 4, 3, 2, 1 असे प्रत्येक प्रश्नाला गुण द्यायचे. एकूण फक्त 7 प्रश्न विचारणार आहे मी. पहिला प्रश्न पुन्हा विचारतो. गेल्या 4 तासांमध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो किंवा बोलले का? 4, 3, 2, 1. तुम्हाला माहिती आता काय. दुसरा प्रश्न. गेल्या 4 तासांमध्ये दुसऱ्याची चिडचिड होऊ न देता मी बोललो का? परत रिपीट करतो. गेल्या 4 तासांमध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? गेल्या 4 तासांमध्ये दुसऱ्याची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? तिसरा प्रश्न. गेल्या 4 तासांमध्ये जे काही बोललो ते अभ्यासपूर्ण अनुभवाधिष्ठित बोललो का? गेल्या 4 तासांमध्ये जे काही काम हातात आहे त्या कामाशी प्रामाणिक राहून बोललो का? 4, 3, 2, 1. गेल्या 4 तासांमध्ये कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे हिताचं बोललो का? हिताचं बोलणं, कॉन्ट्रीब्युटरी बोलणं बऱ्याचदा न आवडणारं असतं, तसं हिताचं बोलणं मी आवडेल असं बोललो का? आणि आता शेवटचा प्रश्न. गेल्या 4 तासांमध्ये मी गोड बोललो का? आता प्रत्येक प्रश्नाला तुम्ही काही मार्क्स दिले असतील, 4, 3, 1, 4, 3 काही केलं असेल. मी ज्यावेळेला हे करतो, मी ज्यावेळेला सुरुवात केली होती त्याला माझा स्कोर होता 11. कोणाचा 11 असेल, 12 असेल, कोणाचा 17 असेल, मॅक्सिमम जास्तीत जास्त स्कोर 28 आहे. कोणाचा 28 आला असेल ना तर फार छान आहे. पण जपून पहा. मग धरून चाला तुमचा स्कोर आला 14, मग 14 जास्तीत जास्त स्कोर 28 म्हणजे 0.5. अथर्वशीर्ष वापरतोस किती? अववक्तारम 0.5, 50% अववक्तारम सुरू आहे. मग आता शेवटची टीप देतो. अनेक लोक मंगळवारी
गणपती देवळात जातात दर मंगळवार म्हणजे वीकली झालं, काही जण

0: कष्टीला देवळात जातात, संकष्टी चतुर्थी मंथली येते आणि भाद्रपद चतुर्थी गणेश चतुर्थी वर्षातून येते. मी माझ्या व्यवसायाला पूरक म्हणून यांच्याकडे कसं बघतो, मंगळवार म्हणजे वीकली रिव्ह्यू मीटिंग, संकष्टी चतुर्थी म्हणजे मंथली रिव्ह्यू मीटिंग आणि भाद्रपदामध्ये येणारी गणेश चतुर्थी आणि गणपती उत्सव म्हणजे अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग. बाप्पा विद्येची देवता, तो आल्यानंतर विचारणार नाही का धनंजय मागच्या वर्षभरात काय केलंस, मागच्या आठवड्यात काय केलंस. ते इथून पुढे ज्या वेळेला देवळामध्ये जाल प्रत्येकाची श्रद्धा असते, भक्ती असते, त्याबरोबरच गणपतीशी संवाद साधा आणि त्याला सांगा मागच्या आठवड्याभरामध्ये माझा कॉम्पिटन्सी अप्लिकेशन इंडेक्स अवभक्तारमचा 0.5 वरून 0.51 वर गेला. आणि असं हजार वेळेला ज्यावेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला म्हटलं जातं सहस्त्रावर्तनात यम यम काम मधीते तम तमनेन साधयेत. जे जे म्हणून आपल्याला हवाय ते सर्व अथर्वशीर्ष सांगतं तुला सहज मिळणार आहे, पण तू ते करून पाहायला हवंस. आहे की नाही छान अथर्वशीर्ष? त्यामुळे गणपती बाप्पा सगळ्यांना हे अथर्वशीर्ष शोधण्याची बुद्धी देवो, ते अथर्वशीर्ष करून पाहण्याची बुद्धी देवो आणि त्यातून प्रत्येकाला आनंद मिळणारच आहे. आनंदासाठीच तर ही सगळी वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.
1: आत्ताच आपण ऐकलं धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण असं हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

0: श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय देखील आम्हाला पाठवू शकता आमच्या या मेल आयडीवर. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: ड्रामा, एक्शन और रोमांस से भरी सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजेदार किस्से. बॉलीवुड टॉकीज अन्नू कपूर के साथ. रोज दोपहर देखिए मशहूर फिल्मों का अंदाज, वो फिल्में जिन्होंने मचाई थी धूम कभी वहां.
3: जहां रोज दिखाऊंगा एक फिल्म और सुनाऊंगा उस फिल्म से जुड़े स्टार्स की कहानियां. देखना न भूलें सिर्फ DD नेशनल पर बॉलीवुड टॉकीज विद अन्नू कपूर.
2: प्रतिदिन दोपहर 1 बजे DD नेशनल पर.
4: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात. बलसागर भारत.

दुपारचे 4 वाजतायत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या स्वरात संसार या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश केवडकर यांचं, संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात नशीबवान या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतकार होते आनंद मोडक.

सुरेश वाडकर आणि रंजना बेठे यांच्या आस्वरात लक्ष्मीची पावलं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचा, संगीतकार होते श्रीधर फडके. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कळत नकळत या चित्रपटातलं गीत, अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या आस्वरात.

0: सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात उमज पडेल तर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार होते सुधीर फडके. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, गेल्या कार्यक्रमामध्ये आपण तमाशातील शिलकार काय असतो ते जाणून घेतलं. तमाशामध्ये सरदार हा शिलकार गाऊन आतमध्ये जातो आणि त्याच वेळेला टाळ तुणतुणं वाजवत त्याचे साथीदार असतात, ज्यांना सुरते असं म्हटलं जातं, ते समोर येतात आणि आपल्या खड्या आवाजामध्ये गाऊ लागतात. खंडाळ्याच्या घाटात लावल्या केळी, केळीच्या पानाला लावलाय चुना, बायको बाळंतीण नवरा तान्हा, टाकलिया पाटीत नेलाय राणा, अशा छोट्या छोट्या रचना हे सुरते सादर करत असतात. त्यांना फाटा असं म्हटलं जातं. याच फाट्याला फाट्याची लावणी असाही एक शब्दप्रयोग आहे. तसं बघायला गेलं तर वगाचा आणि या फाट्याचा काहीही संबंध नसतो, पण तरीही तो म्हटला जातो. त्याचं कारण काय तर वगामध्ये काम करणाऱ्या कलावंतांना रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हेच कारण आहे. या कलावंतांची घाई गडबड होऊ नये हे तर कारण आहेच आहे. आणि दुसरं कारण असं की सुरत्यांना गाणं म्हणण्याची आणि आपली कला दाखवण्याची एक संधी मिळावी हाही हेतू आहे. आणि त्यासाठीच हा फाटा किंवा फाट्याची लावणी सादर केली जाते. याबद्दल अधिक बोलूया एका ढंगदार लावणीनंतर. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी संगीतबद्ध केली आहे भूषण.

मुख्य शिलेदाराला साथ करणारे जे सुरते असतात ते देखील त्यांची कला इतक्या बहारदारपणे सादर करतात की ऐकणाऱ्यांनाही गंमत वाटते. अर्थात हा एक विनोदी फाटाच असतो. याचं गमतीशीर उदाहरण द्यायचं झालं तर एक फाटा असा होता, कोंबडा कुकतो पैसा मागतो पैसा कशाला बायको करायला, बायको कशाला पोरं व्हायला, पोरं कशाला बाबा म्हणायला. अशा गाण्यांमुळं प्रेक्षकांची निश्चितच करमणूक होत असते. दादा कोंडके यांनी बाई ग केळेवाली मी तुम्हाला शोभेल का हे जे गाणं लिहिलेलं आहे त्या गाण्याची मूळ चाल अशा या फाट्यातूनच आलेली आहे. फाट्याची लावणी कधीकधी सुरत्याने स्वतंत्रपणे देखील लिहिलेली असायची, तिला चालही स्वतंत्र असायची. कधीकधी ते प्रसिद्ध त्या काळातली जी गाणी होती त्यातल्या दोन चार ओळी म्हणायचे आणि पुढं आपला फाटा सादर करायचे. सुरेखा पुणेकर यांनी गायलेली गौतम धुमाळ यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे आनंद शिंदे यांनी.

असाच एक फाटा होता. चंद्र उगवला, प्रभा पडली, रिकामी टिटवी ओरडून गेली. चोर खटल्याची गर्दी झाली, सुखदेव म्हणे पहाट झाली. रामाची सीता रावणानं नेली ग जी जी जी जी. या फाट्याचा आपल्याला सुसंगत असा अर्थ लावता येणार नाही, पण सुरत्याच्या दृष्टीनं त्याच्या अर्थापेक्षा तालासुराला अधिक महत्त्व असतं. काही काही फाटे किंवा त्यांची रचना ही वेगळीच असते. एक फाटा असा होता, एका दिवस बघून सो प्याला, सुभद्रा बोले कृष्णाला, दादा तुम्ही आमचे इवाई झाला, तुमची वत्सला मुलगी द्यावी अभिमन्यूला, झाली नवरा नवरी खळ मांडीयला, अक्षता पडल्या हां जी जी जी. अशा फाट्यातून लोकांची केवळ करमणूकच होते असं नाही, तर ज्यांनी पोथी पुराणं वाचलेली किंवा ऐकलेली नाहीत त्यांनाही थोडीफार नवीन माहिती मिळते. छोट्याशा या फाट्यामध्ये कृष्ण सुभद्रेचं कोणतं नातं आहे हे सांगून अभिमन्यू वत्सलेचं लग्न ठरतं आणि लागतंही, एवढी कमी माहिती या फाट्यामध्ये किंवा फाट्याच्या लावणीमध्ये सांगितलेली आहे. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया. यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत ती वैशाली मांडे यांच्या आवाजातली आहे. प्रशांत मंडपवार यांची रचना, संगीतबद्ध केली आहे समीर सोनू यांनी.

श्रोतेहो, अलीकडच्या काळामध्ये किंवा तमाशांमध्ये फाटा किंवा फाट्याची लावणी फारशी म्हणली जात नाही, कारण वगाला प्रेक्षक वर्ग म्हणावा तसा उरलेला नाही, त्यामुळं शिलकार देखील म्हटला जात नाही, त्यामुळं त्याच्या पाठोपाठ म्हटल्या जाणाऱ्या फाट्यालाही फाटाच दिला जातो असं म्हणायला हरकत नाही. सुरत्यांच्या तोंडची गाणी, त्याची झील ओढण्याची पद्धत, हे फक्त सांगून ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष ज्यावेळेला तमाशा सादर केला जातो त्यावेळेला पाहणं हा एक वेगळाच आनंद आहे. पण सध्याच्या काळामध्ये असा फाटा किंवा फाट्याची लावणी ऐकायला मिळणं खरोखरच दुर्मिळ झालं आहे. पूर्वी बघा, तमाशामध्ये पोवाडे, लावण्या, छक्कड, सवाल जवाब असे गाण्याचे विविध प्रकारही गायले जायचे आणि तेव्हाच या सुरत्यांना झील ओढण्याचं काम करावं लागायचं. अलीकडच्या तमाशामध्ये मात्र नवीन नवीन हिंदी गाण्यांनी बराच धुमाळकूळ घातलेला दिसतो. टाळ तुणतुण्याचं महत्त्व थोडंफार कमी पण झालेलं आहे आणि सुरत्यांचं अस्तित्व देखील धोक्यात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. लावण्यरंग कार्यक्रमात आता आपण ऐकूया अतिशय गाजलेली अशी चंद्रमुखी चित्रपटातली एक लावणी, श्रेया घोषाल यांनी गायलेली, संगीतकार अजय अतुल.

0: बरे दर्शोदे हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग मालिका विशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिद्वार.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन सभेला सुरुवात होत आहे. प्रतीक्षा आहे फक्त काही क्षणांची.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. या सायंकालीन सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी झाली. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका

0: किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत, असं यात स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. मुंबईत आज दुपारपर्यंत 11 सार्वजनिक, 260 घरगुती आणि 8 हरतालिका अशा एकंदर 279 मूर्तींचं विसर्जन झालं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. जरांगे यांना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी 3रा परवानगी अर्ज सादर केला आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रसिक हजारे यांचं सतारवादन राग गावती. विलंबित गत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. ऐकूया रसिक हजारे यांचं सतारवादन राग गावती.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण रसिक हजारे यांचं सतारवादन ऐकलत, राग होता गावती. तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसारभारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म

मंडळी, कधी कधी आयुष्यात एखाद्याशी झालेला संवाद हा काही मिनिटांचाच असतो, कदाचित 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं, पण त्या संवादातलं एखादं वाक्य मात्र अनेक वर्ष आपल्यासोबत राहतं. आपण पुढे जातो, नवीन लोक भेटतात, नवीन शहरात आपण जातो, नवीन अनुभव मिळतात, आयुष्य बदलत राहतं, पण अचानक एखाद्या दिवशी तेच वाक्य पुन्हा आठवतं आणि जाणवतं, अरे हे तर मला कित्येक वर्षांपूर्वी कोणीतरी सांगितलं होतं. कदाचित ते आईबाबांनी सांगितलेलं असू शकतं, किंवा आपल्या शिक्षकांनी, कदाचित मित्रांनी, किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीनेही. आणि कधी कधी तर स्वतःशी झालेल्या एका प्रामाणिक संवादातूनही असं एखादं वाक्य जन्माला येतं, जे आपल्याला आतून बदलून टाकतं. आणि याचसाठी आजचा आपला विषय आहे कॉन्व्हर्सेशन्स दॅट चेंज्ड अस, वन सेंटेन्स दॅट स्टेड फॉर एव्हर. म्हणजेच असा संवाद ज्यातलं एखादं वाक्य आपल्या मनात कायम घर करून राहतं. मित्रांनो, आपण आयुष्यात कितीतरी शब्द ऐकतो, रोज हजारो शब्द आपल्या कानावर पडतात, काही ऐकतो आणि विसरूनही जातो, काही शब्द त्या क्षणापुरते हसवतात, काही दुखावतात तर काही प्रेरणा देतात, पण काही शब्द मात्र मनाच्या अगदी खोलवर जाऊन बसतात. कारण त्या शब्दांमागे फक्त अर्थ नसतो, तर त्यामागे एखाद्या व्यक्तीचा विश्वास असतो, त्याची काळजी असते, अनुभव असतो, आणि त्या क्षणी आपल्याला त्यांची सर्वाधिक गरज असते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, लहानपणी आपण एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळवले की आई आपल्याला म्हणायची, ठीक आहे गुण कमी मिळालेत ना, पण म्हणून तू कमी होत नाहीस. आता ते वाक्य कदाचित त्यावेळी साधं वाटलं असेल, पण पुढे एखाद्या मोठ्या अपयशाच्या वेळी तेच वाक्य आपल्याला आठवतं. किंवा एखादे शिक्षक आपल्याला म्हणतात की तुला हे जमत नाही असं नाहीये, तुला अजून सरावाची गरज आहे, आणि त्या एका वाक्यामुळे आपण हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो. कधीतरी आपला मित्र आपल्याला म्हणतो की तू हे करू शकतेस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव, आणि तोच विश्वास आपण कायम स्वतःवर ठेवलेला असतो आणि प्रत्येक वेळी आपण स्वतःला पुन्हा नव्यानं संधी देतो. आपल्या तरुणपणात ना असे संवाद खूप महत्वाचे असतात, कारण हा तो काळ असतो जेव्हा आपल्यासमोर अनेक प्रश्न असतात. करिअर कोणतं निवडायचं, पुढे काय करायचं, आपण योग्य दिशेनं चाललोत का, इतर लोक आपल्यापेक्षा पुढे गेलेत का, आपल्याला नेमकं काय करायचंय, आपली आवड नेमकी कोणती आहे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या गर्दीत एखाद्या व्यक्तीचं छोटंसं वाक्य आपल्याला दिशा देऊ शकतं. कधी कधी एखादं वाक्य आपल्याला पुढे जाण्याची परवानगी देतं. तुला हे करायचं असेल ना तर करून बघ, किती साधं वाक्य आहे, पण ज्याला आयुष्यभर हे करू नकोस, लोक काय म्हणतील, अपयश आलं तर, असं ऐकायला मिळालं असेल, त्याच्यासाठी करून बघ हे दोन शब्द सुद्धा खूप मोठी ताकद बनू शकतात. आणि कधी कधी एखादं वाक्य आपल्याला थांबायला शिकवतं. आपण सतत धावत असतो, अभ्यासामागे, नोकरीमागे, करिअरमागे, पैशामागे, सोशल मीडियामागे, कम्पॅरिझन मागे, आणि अचानक एखादी व्यक्ती येऊन आपल्याला म्हणते, सगळं लगेच मिळालं पाहिजे असं नसतं की, हे वाक्य मनात राहतं. कारण आजच्या तरुण पिढीसमोर खूप मोठं आव्हान आहे, इन्स्टंट सक्सेसची अपेक्षा. सोशल मीडियावर आपल्याला इतरांचे फायनल रिझल्ट दिसतात, पण त्यामागे अनेक वर्षांची असलेली मेहनत ती मात्र आपण दुर्लक्षित करतो, कारण ती कदाचित आपल्या समोरही आलेली नसते. त्यामुळे होतं काय तर दुसऱ्याच्या चॅप्टर 20 तुलना आपण आपल्या चॅप्टर 2 करू लागतो, जे खरं तर चुकीचं आहे. कधी कधी आपल्याला एखादं वाक्य अपयशानंतर मिळतं, हरलास म्हणून सगळं संपलं असं होत नाही, आता तुला यातून नेमकं काय शिकायचंय ते बघ. किती मोठा फरक आहे या दोन विचारांमध्ये, मी अपयशी झालो आणि माझा हा प्रयत्न अपयशी झाला, यात फरक आहे. पहिलं वाक्य स्वतःची ओळख बनतं आणि दुसरं वाक्य अनुभव. म्हणूनच आपल्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संवाद होणं किती महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येक वेळी मोठं भाषण हवंच असं नाही, कधी कधी एक वाक्यही पुरेसं ठरतं.

आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहायचा का? डोळे मिटूया आणि स्वतःला प्रश्न विचारूया. माझ्या आयुष्यात मला बदलून टाकणारं कोणतं वाक्य मी ऐकलंय? कदाचित तुम्हाला एखाद्या शिक्षकाचा आवाज ऐकू येईल. कदाचित तो आवाज आईचा असेल किंवा बाबांचा. तो आजी आजोबांचाही असू शकतो किंवा मित्रांचाही. कदाचित एखाद्या कठीण काळात स्वतःच स्वतःला सांगितलेलं एखादं वाक्यही ते असू शकतं. आणि जर तुम्हाला असं कोणतंही वाक्य आठवत नसेल तर आजपासून अशी वाक्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आपण स्वतःत घडवून आणलं पाहिजे. आता त्यासाठी फार काही मोठं करायचं नाहीये. जर कधी मित्र निराश दिसला तर त्याला सहज म्हणा, एक प्रयत्न अजून करून बघ की. किंवा एखादी व्यक्ती घाबरत असेल तर त्याला म्हणा, चूक झालीये ना, ठीक आहे, परत एकदा प्रयत्न कर. एखादी व्यक्ती स्वतःची तुलना करत असेल तर म्हणा, अरे तुझी जर्नी तर वेगळी आहे की. किंवा एखादा तरुण स्वतःच्या स्वप्नांबद्दल साशंक असेल तर त्याला सांगा, सुरुवात छोटी असली तरी चालेल, फक्त सुरुवात करता आली पाहिजे. कारण आपण नेहमी विचार करतो की मोठं काम म्हणजे मोठी मदत, मोठी संधी किंवा मोठं भाषण. पण कधी कधी कोणाचं मन उभं करण्यासाठी फक्त एक वाक्य पुरेसं असतं. आणि इथे एक महत्वाची गोष्ट आहे बरं का, आपण फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला काय सांगितलं गेलं याची आठवण ठेवू नये. आपण इतरांच्या आयुष्यात कोणते शब्द सोडून जातोय हेही पाहायला हवं. कारण शब्दांचं आयुष्य आपल्या कल्पनांपेक्षा मोठं असतं. आपण बोललेलं एखादं वाक्य आपल्याला 2 मिनिटात विसरता येईल, पण समोरच्या व्यक्तीला ते वर्षानुवर्ष आठवू शकतं. म्हणून बोलण्यापूर्वी थोडं थांबणं गरजेचं आहे, समोरच्याची परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे, आणि शक्य असेल तेव्हा प्रोत्साहन देणं ही सुद्धा सामाजिक जबाबदारी आहे. मंडळी, आजच्या डिजिटल जगात आपण मेसेजेस पाठवतो, कमेंट्स करतो, पोस्ट करतो, व्हॉइस नोट्स पाठवतो. संवाद खूप वाढलाय, पण खरा संवाद मात्र कमी होऊ नये ह्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण इमोजीज भावना दाखवू शकतात, पण एखाद्या व्यक्तीसमोर बसून मी तुझ्यासोबत आहे असं म्हणण्याची ताकद वेगळीच असते. म्हणून आज एखाद्या अशा व्यक्तीला फोन करा जिने तुमच्यासाठी कधीतरी एखादं महत्वाचं वाक्य सांगितलं होतं. तिला सांगा, तुम्ही त्या दिवशी जे म्हणालात ना ते मला अजूनही आठवत आहे. कदाचित त्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटेल की इतक्या वर्षानंतर त्यांचं ते वाक्य तुमच्या आजही लक्षात आहे. आणि कदाचित त्या एका फोनमुळे 2 आयुष्यांमध्ये पुन्हा एक सुंदर संवाद सुरू होईल. मंडळी, आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या घटनांची गरज नसते. कधी कधी एक भेटही पुरेशी ठरते, तर कधी एखादं पुस्तक, कधी एखादा अनुभव, तर कधी एखादं अपयश, आणि कधी फक्त एक वाक्य. कदाचित आज तुम्ही एखाद्याला सांगितलेलं छोटं वाक्य उद्या त्याच्या आयुष्याचा आधार बनेल. कदाचित आज कुणीतरी तुम्हाला सांगितलेलं एखादं वाक्य तुमच्या पुढच्या पावलाला दिशा देईल. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत, संवाद जपता आला पाहिजे, आणि आपली माणसंही जपता आली पाहिजेत. आणि जेव्हा आयुष्य तुम्हाला एखाद्या वळणावर उभं करेल तेव्हा मागे वळून पाहिलं पाहिजे. कुठेतरी कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगितलेलं एक छोटंसं वाक्य अजूनही तुमच्यासोबत चालतंय याची तुम्हाला जाणीव होईल. काय आहे ना, आपल्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट ही नाही आहे की आपण किती मोठी भाषणं ऐकली, तर ही आहे की कोणीतरी योग्य वेळी आपल्यावर विश्वास ठेवून एक वाक्य म्हटलं होतं, आणि त्या एका वाक्यामुळे आपण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलोय. म्हणून आज स्वतःला एक प्रश्न आपण नक्की विचारूया, माझ्या आयुष्यात कायम राहिलेलं ते एक वाक्य कोणतं आहे बरं? आणि त्यानंतर स्वतःसाठी एक वाक्यही म्हणूया, मी अजून संपलेलो नाहीये, माझी पुढची कथा अजून लिहायची आहे. कारण कदाचित उद्या कोणाच्या तरी आयुष्यात कायम राहणारं वाक्य आज तुमच्या ओठांवर जन्म घेण्याची वाट पाहत असेल.

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत होवो.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
5: सहज संवाद.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर ठीक 6:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: सुरेश वाडकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं धडक मार या चित्रपटातलं. गीतरचना चिंतामणी पोद्दार यांची आणि संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
4: आपुलकी आग्रहात.

थांब लक्ष्मी कुंकू लावी दे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार प्रभाकर जोग. श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आता काही क्षणातच म्हणजे ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. ऐकूया ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात आज आपण भेटतोय छत्रपती संभाजीनगर इथले सर्जनशील कवी श्रीधर नांदेडकर यांना. 1990 नंतरच्या मराठी कवितेतलं हे एक महत्वाचं नाव आहे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून श्रीधर नांदेडकर सर सेवानिवृत्त झाले आहेत आणि सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा 2005 साली आणि परतीचा रस्ता नाहीये हा 2014 साली असे त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि याशिवाय अनेक माध्यमातून सरांचं लेखन वाचकांच्या समोर येत असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कविता ही कवीची एक निर्मिती असते आणि या निर्मितीचा साक्षात्कार कसा झाला आणि पहिली कविता तुम्हाला कधी आणि कशी सुचली?
1: तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मी अगदी आठवणींमध्ये जातोय. मूळ कविता मी 1988 BA वर्गात असताना पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती खूप बालपणामध्ये रुतलेली असावी. त्याचे संस्कार घेऊन मग केव्हा तरी महाविद्यालयीन काळात जे एक वातावरण असतं त्यात असं वाटलं की आपण काहीतरी लिहून पाहावं. त्याला फारसा अर्थ नव्हता जे काही लिहिलं त्याला, पण एक उत्साह होता आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं. आणि मग महाविद्यालयात कविता पहिल्यांदा लिहिली आणि ती मग कुठल्या तरी स्पर्धेत वाचली, मग तिला बक्षीस मिळालं, मग जरा उत्साह वाढला. पण त्या उत्साहापेक्षा देखील मराठीचे जे शिक्षक होते रायगावकर सर, मी त्यांना दाखवायचो भीत आणि ते नुसती अशी एक बरोबरची खून करायचे त्याच्यावर की बाबा चाललंय तुझं आणि चालू द्या अशा अर्थाने. पण मग हळूहळू त्यामध्ये मी रमायला लागलो आणि हळूहळू कळायला लागलं की आपण याच्यात खोलवर जाऊ शकतो.
0: सर, विषय कुठला होता तुमच्या पहिल्या कवितेचा, म्हणजे तुम्ही कॉलेज वयात त्या काळी होतात?
1: साधारणपणे मी एखादी छोटी कथा पण लिहून पाहिली होती तर ती प्रेमावर होती, पण मी कविता जी लिहिली ना तर ती मात्र एका बंदिस्त पक्षाच्या मनोवस्थेचं चित्रण त्या कवितेमध्ये होतं.
0: बर.
1: आणि त्यामध्ये एक घुसमट होती की काय सुचत नाहीये आणि आपण कुठेतरी अडकून पडलोय आणि आपल्याला एक मुक्त आकाश पाहिजे, असा एक काही एक त्याचा
0: भाव त्या कवितेचा होता. सर, तुमचे जे दोन्ही कविता संग्रह आहेत सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये, इतके वेगळे शीर्षक आहेत या दोन्ही कविता संग्रहाचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहांमधनं काय सांगायचंय तुम्हाला वाचकांना?
1: होय होय. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हे शीर्षक देताना त्या शीर्षकाची कविता पण संग्रहात आहे, पण ह्या संपूर्ण कवितांचा एक जो स्वर आहे तो प्रार्थनांचा आहे की आपण ज्या जगात आहोत तिथे सगळ्यांना सुखानी नांदता यावं, तिथे नात्यांमध्ये पवित्रता असावी, तिथे एक प्रकारचा एकोपा असावा सगळ्या समाजात, असं काहीसं सूत्र घेऊन त्या कविता आलेल्या आहेत. पण सुफीमध्ये संगीताचा एक प्रभाव माझ्यावर खूप आहे. नुसरत फतेह अली खानचं जे संगीत त्या काळामध्ये मी ऐकायचो, आजही ऐकतो, पण त्या संगीताचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता आणि त्यातले स्वर हे मला त्या प्रार्थनेला माझ्यातले घेऊन जायचे.
0: ते ऍक्च्युअली डिवोटी संगीत आहे.
1: अगदी अगदी, भक्ती संगीतच आहे. हो,
0: सुफी जे आहे ते डिवोटी संगीत.
1: अगदी अगदी अगदी. आणि त्याचा खूप ज्याला आपण खोलवरचा प्रभाव म्हणू तो मात्र मला जाणवत होता. आणि परतीचा रस्ता नाहीये मध्ये मी नात्यांचा खूप शोध पुढच्या 15-20 वर्षात घेत राहिलो आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर कवितेचं माध्यम निवडलंय तर आपल्याला जी नाती जोडायची आणि आपल्याला जो एकोपा साधायचा आहे तो ह्या कवितेच्या जगातच शोधला जाऊ शकतो
0: त्या माध्यमातून,
1: आणि त्याच्यातून आपल्याला परतीचा रस्ता नाहीये. म्हणजे आपलं जे काय कार्य करायचंय, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे ते आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत कविता असेल, असं काहीसं सूत्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग मी म्हणतो की मला कवितेच्या जगातून आता परतीचा रस्ता नाहीये, तिथेच मी माझी गोष्ट सांगू शकतो,
0: थांबणार आहे आणि तिथेच मी काहीतरी
1: सांगायचं करणार आहे.
0: सर, आपण कवितेबद्दल बोलतोय, तुमची एखादी कविता हो तुम्हाला आवडणारी आपल्या श्रोत्यांना?
1: हो, आता आपण त्या नात्यांचा उल्लेख केला मी अगदी कमी वयामध्ये असा विचार केला की अरे ही जी कुटुंब व्यवस्था अशी विकेंद्रित होत चालली आहे, तर आपला काळ येईल तोपर्यंत

0: आवडणाऱ्या गोष्टी, समारंभाचा तोल जाईल असा वेश करणार नाही, कागदाच्या पुरचंडीतून रस्त्यावरची भजी आणणार नाही, मी मनातल्या मनात भजन करीन, स्मरण देवाचं आतल्या आत। स्वप्नात नातवाच्या केसांमधून खडबडता हात फिरवीन, त्याच्या खेळण्यांना बिनधास्त हात लावीन, त्याला खेड्यातल्या जत्रेत नेईन, ओळखीच्या माणसासोबत सुरक्षित परत पाठवीन आणि स्वतः हरवून जाईन स्वतःच्या सावली सकट।
1: किती छान आहे, म्हणजे दुसऱ्याला त्रास न देण्याची जी वृत्ती माणसाची आहे ती या कवितेतनं सर दिसते आहे।
0: होय होय,
1: चांगल्या साहित्य निर्मितीसाठी समीक्षा किती महत्वाची आहे। आणि याला जोडूनच एक प्रश्न माझ्या मनात आता येतोय की क्लास आणि मास या दोन्ही पातळींवर जर कविता खरी उतरायची असेल तर ती कविता कशी असायला हवी?
0: फारच चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही। हा जो पहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना, समीक्षेचा काय भूमिका असली पाहिजे सर्जनशील कलावंताच्या एकूण प्रवासात, समीक्षकाने जर एखाद्या सर्जनशील कवीच्या प्रवासातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी जर त्याला नीट समजून सांगितल्या आणि कलावंतांनी जर त्या मनापासून ऐकल्या, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तसं जर घडलं ना तर मग मात्र कुठल्याही सर्जनशील कलावंताला त्याचा प्रवास समृद्ध करता येतो हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो।
1: किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न
0: करू शकतो आणि मी तो केलाय, म्हणजे मी वैयक्तिक पण अनुभव सांगू शकतो की सुधीर रसाळ सरांनी, डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी, ह्या सगळ्या लोकांनी मला कवितेसाठी मार्गदर्शन केलं, त्यांनी खऱ्या अर्थाने समीक्षा पण केली, त्यांनी कठोरपणे काही गोष्टी सांगितल्या पण की बाबा हे बरोबर नाही, ही गोष्ट योग्य चालली आहे, हे असं करायला नको, याचा एक प्रभाव माझ्यावर खूप सकारात्मक राहिला। परंतु तुम्ही म्हणता तसा सगळ्याच वेळेस समीक्षेचा सर्जनशील कलावंताला उपयोग होईल असं नाही, काही वेळा तर त्याला निराशा पण येऊ शकते, पण आपण जर सकारात्मक विचार केला आणि जर कलावंतांनी पण ते स्वतः मांडलं तर मात्र नक्की तुम्ही म्हणता तसं
1: बरोबर
0: त्याला हे होऊ शकतं।
1: आणि मास आणि क्लास,
0: हो त्याबद्दल मला असं वाटतं ना की मास आणि क्लास साठी एकाच वेळी लिहिणं ही फारच तारेवरची कसरत आहे,
1: अवघड जबाबदारी
0: आहे। आणि ती यासाठी अवघड आहे की तुम्हाला दोन टोकावरच्या अभिरुचींना सामोरं जायचंय, पण मला असं वाटतं की काही लेखक काही कवींना ते निश्चित जमतं। म्हणजे नागार्जुनांची जी कविता आहे तो रस्त्यावरचा बिहार मधल्या रस्त्यावरचा माणूसही गातो आणि तिला तर संपूर्ण हिंदी साहित्यामध्ये सन्मानाचं स्थान आहे। असा लोककवी जो आहे ना, म्हणजे आता आपण महानोरांचं पण उदाहरण, क्लासला पण ते अपील होत आहेत आणि मासला पण अपील होत आहेत, तर ह्या होतात की गोष्टी की पण त्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर मग ते जरा
1: ते ठरवणं कठीण आहे। सर, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एखादा कवी कविता करत असतो तेव्हा त्याची वृत्ती कदाचित बंडखोर विद्रोही असू शकते, पण जसजसं त्याचंही वय वाढतं त्याची कविता प्रगल्भ होत जाते का, किंवा ती व्हायला हवी का, तुमचा काय अनुभव आहे?
0: अगदी अगदी, फारच तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय असं वाटतंय मला। एक आक्रमकता जी वयाची असते ना ती काम करतेच, आणि माझ्या पिढी च्या नशिबात तर ते साठोत्तरी कवींचं सगळं वागणं आलं, त्यामुळे मला पण असंच वाटायचं की अरे जगाकडे तुच्छतेनेच पाहिलं पाहिजे, तुम्ही त्या ह्यांना नाकारा त्यांना नाकारा, हे वाईट आहे ते वाईट आहे असं करत करतच जायला पाहिजे, अशी एक सुरुवातीची एक आक्रमकता होती। आणि हळूहळू मला कळायला लागलं जेव्हा आपण स्वतः त्या चिंतनात जातो, आपण आपला अनुभव वाढतो, मला वाटायला लागलं की अरे नाही नाही हे चुकीची गोष्ट, तुम्हाला फार व्यापकतेनं साहित्याकडे पाहता आलं पाहिजे, खूप प्रेमाने पाहता आलं पाहिजे, खूप जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने पाहता आलं पाहिजे, आणि मग असा विचार सगळ्यांनी जर केला तर मग त्यातून एक खूप सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं। परंतु निश्चितपणे मला असं सतत वाईट वाटलं की सुरुवातीला हा जो एक आक्रमकता होती मत मांडण्याची आणि कोणाला तरी नाकारण्याची, तर ती अहंकारातून आलेली आणि प्रभावातून आलेली होती। पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं खूप बदल झाला पाहिजे तुमच्या प्रवासात, म्हणजे तुमची नुसती कविता बदलून नाही झालं, तुमचं चरित्र बदललं पाहिजे,
1: तुमचं
0: अंतर्बाह्य बदललं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य बदलणं एका अर्थाने ती एक आध्यात्मिक साधन आहे असं मला वाटतं.
1: तुमच्या लेखनातनं दिसायला हवी
0: हवी हो, अगदी अगदी अगदी.

0: सर, याला जोडून एक प्रश्न असा की तुमच्यावर कुठल्या कवींचा प्रभाव तुम्हाला जाणवतो किंवा
1: हो,
0: कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली कविता लिहिताना?
1: माझ्या अगदी आधीच 60-70 कवी होते आणि त्यांच्यातले खूप चांगल्या कवींचे प्रभाव माझ्यावर होते. भालचंद्र नेमाडेंची सुरुवातीची कविता, सतीश काळसेकरांची कविता, नामदेव ढसाळांची कविता, अरुण कोलटकरांची कविता, ह्या पिढीच्या कवितांमध्ये मी खूप रमलो होतो आणि मला खूप छान वाटायचं. आणि मनोहर ओकांची कविता, तुळशी परबांची कविता, हे सगळ्यांचे प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर होते आणि त्या लोकांनी खूप चांगली कवितेची दिशा दाखवली असं मला वाटतं.
0: सर, आपण गप्पा अशाच आपल्या चालू ठेवणार आहोत, पण आत्ता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल.
1: मला ना संत साहित्यातलं जे अभंग आहेत ना, त्यातलं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
0: संत तुकारामांची
1: रचना
0: नक्की ऐकूया.

0: कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी आपण, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात गप्पा मारतो आहोत. सर, मघाशी आपण तरुण कवींचा उल्लेख केला, त्याला जोडून आता मी हा एक प्रश्न विचारते की सध्या मुक्त कवितेचा एक युग आलेला आहे. म्हणजे काही काळापूर्वीचा जर आपण विचार केला, केशवसुत म्हणा, माधव जुलियन किंवा भारत तांबे, कुसुमाग्रज यांच्या कविता छंदोबद्ध कविता होत्या किंवा त्या मीटरमध्ये बसायच्या आणि अशा काही कवितांची गाणी पण झाली. पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर तरुण मुलं मुक्त कविता करताना दिसतात. ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणू निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे, इतकं त्याचं स्वरूप हे आहे. पण तुम्ही म्हणता तसं खरोखर केशवसुतांपासून अगदी ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत च्या ज्या कविता होत्या त्या फार ज्याला म्हणू आपण गेय कविता, लय, छंद, वृत्त ह्या सगळ्यांमधलं, आणि तो काळही असा होता
0: आणि त्याशिवाय भाषा सौंदर्य,
1: भाषा सौंदर्य
0: ते पण आहे
1: ते, आणि ते सगळं घेऊनच एक भावविश्व जे आहे कवितेचं ते ह्या, म्हणून त्या मासचं अपील त्याच्यासाठी पण होतं की त्याच्यामध्ये कविता पण होती, त्याच्यामध्ये गेयता पण होती, त्याच्यात संगीत पण होतं, त्याच्यामध्ये शब्दांचं सौंदर्य होतं, आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती. आणि त्यामुळे तो संपूर्ण काळ जो आहे, जो आपण म्हणजे रेडिओचाच काळ असा आपण म्हणू, तो सगळा संगीताने भारलेला, भावगीतांनी भारलेला, आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान,
0: सुवर्ण काळ
1: म्हणता येईल असं त्या. आणि आम्ही पण आता ज्या कविता लिहिल्या त्या मुक्त छंदातच लिहिल्या, परंतु मुक्त छंदामध्ये एक अंतर्गत लय असते याचं भान हळूहळू सुटत गेलं. अभिरुचीची ऱ्हासशीलता ही जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागली, कारण त्या माध्यमाकडे व्रतस्थपणे पाहण्याची जी वृत्ती असते तर ती मात्र अगदी लुप्त होण्याच्या परिस्थितीत आहे. आणि तिला उत्साहाचं, तिला फक्त फॅशनचं असं एक स्वरूप दिसतं, आणि त्यामुळे मग ते जोडाजोडीचं जे म्हणता तुम्ही तसं होतं, आणि मग विविध
0: भाषांची
1: वृक्षता, म्हणजे त्याला गद्यप्राय तर होतच पण त्याच्यामध्ये एक कोरडेपणा.

0: हरून जातो, ज्याच्यामध्ये भावात्मकतेचा धागा हरून जातो.
1: सर, यानंतर एक कविता आणखी आपल्या
0: शिक्षकांसाठी. हो, मांजर नावाची एक छोटीशी कविता वाचतो. एकदा तर असंही होईल, पोतडीत बांधून दूरवर रानात सोडून दिलेलं मांजर पुन्हा कधीही परत येणार नाही. हादरवून टाकणारे आपल्याला काही गोष्टींचे शेवट हे असेच असतात जीव घेणे. त्याची दुधाची बशी फेकून देता येते, ते झोपायचं ते पोतेरं फेकून देता येतं, ते खेळायचं तो चेंडू माळ्यावर फेकता येतो, पण कुणीतरी कुणावर तरी प्रेम करायचं कधी काळी त्याचा पुरावा नष्ट नाही करता येत या पृथ्वीवरून कधीही. प्रेम असं चिकटतं त्वचेला की झोपेत मुलाच्या केसांमधून फिरतो हात आणि मुलगा मांजर होऊन जातो.
1: फारच सुंदर. म्हणजे जे काय म्हणायचंय त्या चार ओळीतनं तुम्ही सांगितलंय सर, प्रेमाविषयी नाही का. एकूणच भूतदया जी काय आहे माणसामध्ये आणि तो खरं तर खूप काय म्हणतो बेसिक गुण आहे माणसाचा, तो या कवितेतनं दिसलाय. सर, भारूड या स्मरणिकेचं आणि वाचनवेद या ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं, त्याशिवाय प्रतिष्ठान आणि आशय या दोन मासिकांचं संपादनही तुम्ही केलं आहे. हा अनुभव कसा होता?
0: भारूडचं संपादन तर मी अगदी तरुण होतो तेव्हा मला एक सहकारी म्हणूनच गुरुवारी चंद्रकांत पाटील आणि नादो महाणर यांनी घेतलेलं होतं सोबत. मी त्यांना काही थोडी मदत केली, त्यात माझा काही फार महत्त्वाची भूमिका नव्हती. पण प्रतिष्ठानचं काम जेव्हा माझ्याकडे सोपवलं गेलं तेव्हा मी दडपून गेलेलो होतो, कारण त्याला 50 वर्षाची परंपरा आणि सुधीर रसाळ, तुषम कुलकर्णी सगळे मोठे लोक संपादक राहिलेले आणि ते पण तसं माझ्याकडे कमी वयात आलं. पण प्रतिष्ठानची जबाबदारी किती मोठी याची मला भान असल्यामुळे आणि माझ्या पाठीशी डॉक्टर सुधीर रसाळ, नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि माझे मित्र हे सगळे असल्यामुळे मला त्याचं दडपण तेवढं नाही जाणवलं. मग मी हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांशी संपर्क साधला, कवी लेखकांना जोडून घेतलं, समीक्षकांना जोडून घेतलं, चित्रकारांना आणि मग प्रतिष्ठानला हळूहळू एक माझ्या स्वप्नातला एक आकार मला देता आला. पण मी प्रामुख्याने ताई नव्या लेखक कवींना फार जोडून घेतलं, म्हणजे मी जवळपास 10 वर्ष आधी आणि आता 2-3 वर्ष म्हणजे अजून चालूच आहे, आता माझ्याकडे ती जबाबदारी प्रतिष्ठानची पुन्हा आलेली आहे. तर मी नव्या पिढीतले कवी, नव्या पिढीतले कादंबरीकार, नव्या पिढीतले कथाकार ह्यांचा शोध घेतला, त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याच्यावरची समीक्षा पण नव्या लोकांकडून लिहून घेतली. तर हे मला वाटतं की खूप हा अनुभव
1: एक प्रकारची निर्मितीचा निर्मितीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यास घेतला. सर, अमेरिकेमधला सॅन होजे इथलं अखिल भारतीय साहित्य संमेलन,
0: विश्व साहित्य संमेलनात
1: तुम्ही गेला होतात. याशिवाय अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही गेला आहात, तिथला अनुभव कसा असतो?
0: अमेरिकेतल्या साहित्य संमेलनामध्ये काय झालं की सगळे मराठी लोक आणि आपण इथून तिथे जातोय आणि त्यांना प्रचंड उत्सुकता की आपले लोक आलेले आहेत आणि त्याला एक असा कौटुंबिक धागा होता. परंतु केरळ लिटररी फेस्टिवल म्हणा किंवा आसाममधला कोक्राझार लिटररी फेस्टिवल, तिथे मात्र अद्भुत अनुभव आले मला. म्हणजे केरळची वाचन संस्कृती, आसामची वाचन संस्कृती अद्भुत आहे. म्हणजे लेखक स्वाक्षऱ्या करतायत आणि रांगेनी लोक स्वतःच्या प्रति विकत घेऊन थांबलेले आहेत, लेखक बोलतायत आणि केवळ 18-20-22 या वयोगटातले हजारो विद्यार्थी अत्यंत मन लावून ऐकतात. हे दृश्य
1: चांगलं दृश्य,
0: हे दृश्य म्हणजे आणि ताई आसामच्या मी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तर 10 रुपयाचं तिकीट काढून हजारो लोक पुस्तकाच्या प्रदर्शनात जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींनी मी फार प्रभावित झालो.
1: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे आता मी वाचत बसले तर आपल्याला वेळ होणार नाही, पण काही काही जे आहेत ते कवी यशवंत पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, उगवाई काव्य पुरस्कार, हा कुठला पुरस्कार आहे?
0: हा उगवाई जो पुरस्कार आहे ना तो कणकवलीला कोकणामध्ये वसंत सावंतांच्या नावाने अजय कांडर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो सुरू केलेला पुरस्कार, तर त्या कवीसाठी म्हणूनच तो पुरस्कार त्यांनी ठेवलेला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं नाव त्या पुरस्काराचं.
1: सर, सगुण निर्गुण या सदरामध्ये गेले वर्षभर तुम्ही

0: महाराष्ट्र टाइम्सच्या
1: हो,
0: लेखन केलं,
1: हो,
0: तर ही संधी कशी मिळाली आणि ते करताना तुम्ही स्वतः कसे समृद्ध होत गेला?
1: हो, फारच छान अनुभव माझा राहिला. महाराष्ट्र टाइम्स मधून तुषार बोडखे जे पत्रकार आहेत त्यांनी विचारणा केली की तुम्हाला लिहायला आवडेल का, तर मी हो म्हणालो. तर ते म्हणाले मग तुमचा एखादा तुकडा आम्हाला द्या. तर आपल्या ज्या अमृतधारामधल्या ज्या मालिका आहेत,
0: म्हणजे थोडस वैचारिक आणि चिंतनात्मक लेखन
1: तिथे करणं होतं, मग तर ते मी आपला अमृतधाराच त्यांना दिलं, तर ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला मग लिहायला सांगितलं. पण मला कधीही सदर लेखनाचा अनुभव नाही, पहिलीच वेळ. आणि सगुण निर्गुण असं शीर्षक आहे त्याचं, म्हणजे ते पण जबाबदारीचं होतं. आणि मग मी विचार केला की आपण हे पण एक आव्हान म्हणून घेऊ आणि आपण त्याच्यात रमवून पण जाऊ. आणि मग मी म्हणजे आधी केलेलं वाचन सोडूनही मी खूप संदर्भ संत साहित्याचा मी त्या 6 महिन्यात दुसरं काहीच केलं नाही. मी 24 तास संत साहित्य वाचत होतो
0: आणि त्यातनं ते
1: सदर
0: अत्यंत सुंदर तुमचे लेख, म्हणजे
1: होय,
0: वाचकांनी वाचले त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय पण मिळाला.
1: खूपच खूप प्रेम मिळालं त्याच्यात
0: सर. खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे. तुमच्या कविताही ज्या काय दोन तुम्ही सादर केल्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, साहित्याबद्दल बोललात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: मी पण तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
0: मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. सादर करते होते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र

अमृत कलश हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवरून देखील ऐकत आहात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ह्या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखे असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा

0: सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद
3: हाय मी शर्वरी
4: नमस्कार मी रोहित
5: मी सुखदा
6: आणि मी रेवा
3: आम्ही खूप भांडतो
4: आम्ही चर्चा करतो
5: आम्ही गप्पाही मारतो
6: आम्ही मजा मस्तीही करतो
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
5: आपुलकी आधार

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत। बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी 6:30 वाजून आणि 17 सप्टेंबर रोजी 3:40 वाजून आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात। बलसागर।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी

0: 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दर साल दर शिकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं आयआयएम मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना, तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार MDLनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून दरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला दरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज दरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं दरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी 1 मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे, आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील समजावून सांगितलेलं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील अॅडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं अॅडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 1,250 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्री गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:12 आणि 53 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 वाजता आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्तविशेष हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा 13 आणि 14 सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा अनेक घडामोडींमुळे धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचा ठरला. याच अनुषंगानं या दौऱ्याचा आढावा आजच्या वृत्त विशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, मुंबईतली ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ही केवळ एक इमारत नसून भारतीय ज्ञान परंपरेचं आणि पुरातन दस्ताऐवजांचं एक महाकेंद्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ऐतिहासिक सोसायटीला दिलेल्या भेटीदरम्यान देशाचा इतिहास, भाषा आणि पुराभिलेख जपण्याचं महत्व अधोरेखित केलं. त्यांनी या ज्ञानसंग्रहाचा उपयोग एका महान भारताच्या उभारणीसाठी करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि मार्गदर्शन एशियाटिक सोसायटीच्या कामकाजाला आणि संशोधनाला कोणती नवी दिशा मिळणार आहे याविषयी अधिक सांगत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: एशियाटिक सोसायटीला आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय आपुलकीच्या भावनेने आणि पुरेसा वेळ काढून भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य तर वाढलंच आहे, पण एशियाटिक करता एक अतिशय उज्ज्वल भविष्याची वाटही प्रशस्त झाली आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथालयाचं आणि आमच्या अभिलेख संग्रहाचं आणि इतर पुरातत्वीय वस्तूंचं जे छोटं प्रदर्शन होतं तेच बघितलं असं नाही, तर भविष्यात एशियाटिकने काय करावं याबद्दलचं दिशादर्शनही केलं. म्हणजे त्यांनी इंडॉलॉजीच्या विषयात किंवा पुरातत्वीय शास्त्रांच्या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आणि संस्था देशभरात काम करत आहेत त्यांना एकत्रित आणावं अशा प्रकारची एक सूचना केली. त्याचबरोबर इंडॉलॉजीची जी पारंपरिक विषयवस्तू आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्यकालीन धोरणांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या प्रभावापासून अलिप्त अशी इंडॉलॉजी कशी विकसित करता येईल यावरही त्यांनी एक प्रकारे आपल्या भाषणामध्ये भर दिला. आणि एकूण वसाहतवादाची छाया आपल्या ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो त्या अध्ययन उपक्रमांवर असते ती देखील आता नष्ट व्हायला हवी अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केलं आणि त्यामुळे एक प्रकारचं वैचारिक खाद्य त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळालं. त्यांच्या बोलण्यामध्ये एशियाटिकच्या भवितव्यासाठी त्यांनी केलेला विचार जसा दिसला तसं एशियाटिकला पुढे संस्थेची वाटचाल अधिक चांगली व्हावी याकरता सर्व ती मदत देण्याचं सहकार्य करण्याचं आश्वासनही होतं, त्यामुळे अतिशय आश्वासक वातावरणामध्ये त्यांची ही भेट झाली. त्यांच्या बरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आल्याने या सगळ्या उपक्रमामध्ये अधिक अर्थ निर्माण झाला आणि एक प्रकारचा दुग्ध शर्करा योग जोडून आला. एशियाटिकच्या पुढच्या वाटचालीत याच्या आधीच आम्ही स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे एशियाटिकची कार्यकक्षा विस्तारून तिला मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरात घेऊन जाणं, वेगवेगळ्या वाचनालयांशी, ग्रंथालयांशी, शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधून वेगवेगळ्या पद्धतीने एशियाटिक अधिक लोकाभिमुख करणं हे आमच्या पुढच्या वाटचालीत मधलं एक महत्वाचं आमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तरुणांना आकर्षित करण्याकरता नो युअर एशियाटिक सारखे उपक्रम राबवून तरुणांनी मोठ्या संख्येत इथे यावं आणि इथल्या ज्ञान संपदेचा लाभ घ्यावा हाही आमच्या समोरचा एक मुद्दा आहे. आणि तिसरा, या संस्थेला केंद्र सरकारने कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीला ज्याप्रमाणे राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा दिला आहे तो केंद्राकडून मिळवावा यासाठीही आमचे प्रयत्न राहणार आहे. अमित शहांच्या बोलण्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो भारतीय ज्ञान परंपरेला अधिक चांगल्या पद्धतीने संशोधनाची जोड देऊन त्याला सघन बनवणं आणि भारतीय ज्ञान परंपरेची खोली किती आहे हे लोकांसमोर आणणं या पद्धतीने एशियाटिकने काम करावं अशी त्यांची सूचना होती. आणि हा कालसुसंगत अशा प्रकारचा विचार आहे कारण आज शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणातही भारतीय ज्ञान परंपरेला एक केंद्रवर्ती स्थान मिळत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी एशियाटिक करू शकली तर त्याचं आम्हाला निश्चितपणाने समाधान राहील. एशियाटिकच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये आम्ही या सगळ्या विषयांचा निश्चितपणाने समावेश करू आणि एशियाटिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या दालनांमध्ये ज्ञानाच्या कशा पद्धतीने आपल्याला अधिक उल्लेखनीय कामगिरी करता येईल त्या दृष्टीने विचार करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही लवकरच प्रस्तुत करणार आहोत.
0: श्रोतेहो, आपल्या या भेटीच्या पहिल्या दिवशी आयोजित वार्ताहर परिषदेत अमित शहा यांनी सेवा संकल्प या राष्ट्रीय अभियानाची घोषणाही केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रशासकीय प्रवासाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या सेवा संकल्पातून कशी नवी दिशा मिळेल याचं विश्लेषण करत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे.
1: तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा सेवा दिन किंवा सेवा संकल्प दिन आणि नंतर नंतर तो सप्ताह आणि आता तो जवळजवळ 15 दिवस सेवा संकल्प पखवाडा या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत. याचा मागचा उद्देश हा आहे की राजकीय कार्यकर्त्यांना सेवा कार्याशी जोडून घेण्याची एक सवय लागावी, त्यांच्या हातून श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाईचे स्वच्छतेचे कार्यक्रम व्हावेत, रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप किंवा त्यांची सेवा या पद्धतीने काही कार्यक्रम व्हावेत आणि एकूण समाजातल्या वंचित वर्गाला एक प्रकारे जोडून घेण्यासाठी आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम पक्ष गेली अनेक वर्ष करतो आहे. मला असं वाटतं

0: की एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. आणि राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नसून राजकारण हा सेवेचा मार्ग आहे, सेवेचं साधन आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. पण त्या म्हणण्याला खऱ्या अर्थाने एक आशय मिळतो ज्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम योजले जातात. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र गुजरातमध्ये पहिल्यांदा हाती घेतली त्या घटनेचं 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी सलग 25 वर्ष काम करणं हा एक विक्रम तर निर्माण केलाच आहे, पण त्याच्या बरोबरीने त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा याकरता देखील वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घराणी आधारित राजकारणाचा अतिशय प्रखर, प्रबळ आणि मुखर विरोध करणारे असे नेते आहेत. आणि त्यामुळे राजकारणाची एक वेगळी शैली ही विकसित करण्याकडे त्यांचा भर राहिलेला आहे. त्यांनी विकासाचं राजकारण केलं आहे, विकास हा मुद्दा आयडीवर आणला आणि 25 वर्षांमध्ये त्यांनी विकासाच्या अनुषंगाने खूप ऐतिहासिक म्हणता येईल अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश असलेली कामगिरी केली. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींनी एक प्रकारे लोकांना थिंकिंग बिगची सवय लावली. विकसित भारताचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे, खूप झालं आता विकसनशील म्हणून मिरवणं, अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी दिला. आणि आता विकसित भारत हे एक प्रकारे देशाचं सामूहिक लक्ष ठरलेलं आहे. आणि त्यामुळे आकांक्षा जागवणं, मोठा विचार करण्याची एक सवय लावणं आणि ते करत असताना राजकारणाची आणि राजकारण्यांची नाळ जनतेशी सतत जोडली गेली असली पाहिजे या दृष्टीने सेवा संकल्प अभियानापासून इतर अनेक कार्यक्रम करणं. आणि याच्या पूर्वी अमित शहा हे अध्यक्ष होते, त्यावेळी त्यांनी नदी स्वच्छतेच्या विषयात श्रमदानाच्या माध्यमातून काम करण्याचा पुरस्कार केला होता. डोक्यावरून मैला वाहून नेण्याची जी पद्धत अनेक गावांमध्ये काही काही वर्षांपूर्वीपर्यंत होती त्या प्रथेला कसा फाटा देईल याकरता कसं काम केलं पाहिजे तेही सांगितलं होतं. आणि स्वच्छता अभियानाच्या बाबतीत तर पंतप्रधानांचा नेहमी आग्रह असतो की कार्यकर्त्यांनी केवळ फोटो ऑपॉर्च्युनिटी पुरता हातात झाडून घेऊ नये, तर सगळ्यांनी मिळून एखादं रेल्वे स्टेशन, एखादा बस स्टँड, एखादं रुग्णालय हे जे काही 4-5 तास त्याला लागतील तेवढे देऊन पूर्णपणे स्वच्छ करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि तसे प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला प्रतिकात्मकतेच्या पलीकडे मोठा अर्थ आहे, त्या दृष्टीने राजकारणाची एक नवी दिशा मला असं वाटतं की यातून स्पष्ट होते आहे.
1: श्रोते हो, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी शहा यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या बहुभाषिक परंपरेचा गौरव केला. हिंदी ही देशातल्या इतर प्रादेशिक भाषांशी स्पर्धा करणारी नसून त्यांना जोडणारा दुवा आहे हा महत्वाचा विचार मांडत त्यांनी केंद्र सरकारची सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी असणारी वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. विज्ञानाची आणि आधुनिक साहित्याची भाषा म्हणून भारतीय भाषांना विकसित करण्याचा संकल्प अमित शहा यांनी या व्यासपीठावरून कसा मांडला ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज की भूमी, जिन्होंने स्वराज की कल्पना की और स्वराज की कल्पना को सुस्पष्ट करने का भी काम किया. स्वराज का मतलब सिर्फ शासन तक सीमित नहीं, स्वराज स्वधर्म और स्वभाषा ये तीनों को उन्होंने स्वराज का मुख्य अंग बनाया और उन्होंने शासन के अंदर मराठी को महत्व देकर अपना भाषा का राजकोष बनाया और इसके माध्यम से ही शिवाजी महाराज और हिंदवी स्वराज जब तक चला यहाँ का शासन हो रहा है. महाराष्ट्र की बहुभाषी संस्कृति को भी प्रणाम करना चाहता हूँ. यहाँ मराठी का तो सम्मान है ही है, होना ही चाहिए और हमारे देश के प्रधानमंत्री जी ने ही मराठी को सबसे पहले क्लासिकल लैंग्वेज का दर्जा देने का काम अगर किसी ने किया तो नरेंद्र मोदी जी ने किया. जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र है. मित्रों, मैं आज विनोबा भावे को याद करना चाहता हूँ. उनके उद्गार मैं आपको बताना चाहता हूं। विनोबा भावे जी ने कहा था, मैंने हिंदी का सहारा न लिया होता तो कश्मीर, आसाम, केरल के गांव गांव में जाकर भूदान ग्रामदान का क्रांतिपूर्ण संदेश अपनी जनता तक मैं न पहुंचा सकता। यदि मैं अन्य कोई भाषा का सहारा लेता तो मैं गांवों में काम ही नहीं कर पाता था। राजभाषा ही थी जिसने मुझे हर गांव के साथ संवाद करना सिखा दिया। और मित्रों, ये जो राजभाषा का जुड़ाव देश भर की सभी भाषाओं के साथ है, क्योंकि वो सभी ये देश की बोलचाल में सदियों से है और सैकड़ों सालों से परस्पर उसका व्यवहार रहा है। और मित्रों, ये तो वीर सावरकर की भूमि है। सावरकर जी अपने समय के सबसे विद्वान भाषा शास्त्री भी थे। इन्होंने कई ऐसे शब्दों की रचना की जो शब्द हमारी भारतीय भाषाओं में उपलब्ध ही नहीं, और वो सभी शब्दों को मराठी राजभाषा और देश की सभी भाषाओं में साहजिक स्वीकृति मिली। और उन्होंने मराठी भाषेचे शुद्धिकरण, उसमें जो तिलक जी का पत्र था उसको आत्मसात कर मराठी भाषा का शुद्धिकरण करने का काम किया। हम भारत की हर भाषा को समृद्ध करना है। राजभाषा की समृद्धि के लिए सिंधु शब्दकोश बनाया है, आगे मैं इसकी बात बताऊंगा। मगर वीर सावरकर जी ने जितने भी शब्द संशोधित किए थे, रचे थे, वो सभी को राजभाषा ने हिंदी शब्द सिंधु में स्वीकार कर सावरकर जी को एक प्रकार से सम्मान करने का काम। मित्रों, भारतीय भाषाओं को हम शासन की भाषा बनाना चाहते हैं, भारतीय भाषाओं को विज्ञान की भाषा बनाना चाहते हैं, भारतीय भाषाओं को साहित्य को समृद्ध करना चाहते हैं, और भारतीय भाषा को एक दूसरे के साथ स्वीकृति लाकर एक बहुत बड़ा भारतीय भाषाओं का संपुट भी करना चाहते हैं।
1: श्रोते हो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा मुंबई दौरा देशाच्या आणि राज्याच्या सांस्कृतिक सामाजिक वाटचालीला नवी दिशा देणारा ठरेल हे निश्चित। श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरीकरण संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर, आणि निवेदन अंकिता आपटे।
3: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजतायत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
4: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी।
1: अरे पहली वाली बात कहाँ,
2: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
2: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड, याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
5: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पशुधनाची निवड करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, आणि ती निवड करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभाग येथील प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
6: धन्यवाद।
5: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की दुग्ध व्यवसायासाठी कोणकोणतं पशुधन महत्वाचं आहे?
6: आता मुख्यत्वे दुग्ध उत्पादन करताना कोणत्या कारणास्तव, म्हणजे ते दूध कुठे विक्रीस ठेवणार आहोत किंवा त्याचा उपयोग काय करणार आहोत, ही अत्यंत महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। आणि त्याच्यावरून मग गाय पाळायची की म्हैस, कारण महाराष्ट्रात किंवा आपल्या राज्यात किंवा भारतात सुद्धा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी गाय आणि म्हैस हे दोन पशुधन आपण फार मोठ्या प्रमाणावर पाळत असतो। आता यामध्ये मग जर शेतकऱ्यांची बाजारपेठ किंवा त्यांची विक्री व्यवस्था या सर्व बाबींचा विचार जर केला, तर काहींना डेअरीला दूध द्यायचं असेल किंवा काही रतीप असतील यासाठी मग गायींचं पालन जास्त प्रमाणात होतं। आणि ज्या ठिकाणी जवळ बाजारपेठ आहे, शहरालगत त्यांचं जर उत्पादन होत असेल, तर या ठिकाणी मग जी मिठाईची दुकानं आहेत किंवा त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहेत दुधापासून, मग तिथे या म्हशींच्या दुधाला जास्त मागणी असते। कारण गाईच्या दुधातलं जर स्निग्धांश आणि म्हशीच्या दुधातलं स्निग्धांश यांचा जर आपण विचार केला, तर गाईच्या मध्ये साधारणतः 3.5-4% स्निग्धांश आहे आणि म्हशीच्या दुधामध्ये 6-7 किंबहुना कधी कधी 8% स्निग्धांश आहे। त्यामुळे त्यांच्यापासून बनणारे पदार्थ आणि त्यांची जी मागणी आहे ती वेगवेगळी आहे। ही बाब विचारात घेऊन आपण त्या पद्धतीने निवड करायला हवी।
5: बरं, यामध्ये काही प्रकार आहेत का जनावरांचे, गायींचे कोणते आणि म्हशींचे कोणते?
6: हो निश्चित। आता गायींचं बाबत जर आपण पाहायचं ठरलं, तर याच्यामध्ये आपल्या भारताच्या म्हणजे देशी गायी आणि त्यानंतर आपण ज्या संकरित काही तयार केलेल्या आहेत या गायी आहेत। मग याच्यामधून देशी गायींचं एक दूध देण्याचं क्षमता आहे ती एक कमी आहे, आणि संकरित गायी ज्या तयार केलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन देण्यासाठी केलेल्या आहेत। आणि नंतर काही म्हशी म्हणजे म्हैस वर्गीय आहे। तर मग आता संकरित गायींमध्ये होल्स्टीन फ्रिशियनचे एक संकरित विदेशी जात आहे, त्यांच्या संकरामधून एक संकरित गाय तयार केलेली आहे, किंवा मग जर्सी आहे, असे संकरित जाती आपल्याकडे तयार केलेल्या आहेत। म्हशींमध्ये पाहायचं ठरलं तर मुर्रा, जाफराबादी, पंढरपुरी अशा अनेक चांगल्या जातीच्या म्हशी आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि मग देशी गायी म्हणाल तर त्याच्यामध्ये गीर आहे, साईवाल आहे, रेड सिंधी आहे, महाराष्ट्रातल्या मग डांगी आहे, पण डांगी कशा कमी उत्पादन देणाऱ्या आणि शेतीच्या कामासाठी, नंतर मग रेड सिंधी आहे, लाल कंदारी आहे, अशा अनेक जातीच्या गायी आणि म्हशी उपलब्ध आहेत।
5: बरं, गायींची निवड करण्यासाठी कोणती जात तुम्हाला महत्वाची वाटते?
6: आता जर गायींच्या दूध क्षमतेवर निकष ठरतो, तर मग जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना संकरित गायीकडे कल असतो, म्हणजे संकरित गायी या देशी गायींच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक दूध उत्पादन देत असतात। आणि म्हशींचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मुर्रा आहे, जाफराबादी आहे, पंढरपुरी आहे, या 3-4 महत्वाच्या जाती आहेत। आणि मग देशी गायींमध्ये त्यातल्या त्यात जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हणजे दुग्ध उत्पादनात महत्वाच्या ठरणाऱ्या गीर, सहिवाल, लाल कंदारी किंवा रेड सिंधी या जाती आहेत।
5: बरं, आता एखाद्या शेतकऱ्याला पशुधन विकत घ्यायचं असेल किंवा खरेदी करायची असेल, तर त्याने काय तयारी करायला हवी किंवा कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला हवी?
6: बऱ्याचदा काय होतं, शेतकरी मित्रांचे प्रत्येकाचे भांडवल किंवा त्याची क्षमता ही वेगवेगळी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त

0: दूध देऊ शकते
1: बरं.
0: आणि अधिकाधिक 10 लिटर. तसं
1: अच्छा.
0: जर मग एच एफ आणि जर्सी संकरित गाया ज्या आहेत त्या 20 ते 30 लिटरपर्यंत सुद्धा दूध देतात. आणि त्यांच्या तुलनेत जर आपण गीर किंवा साहिवाल यांची केली तर त्या जास्तीत जास्त 10 ते 12 लिटर दूध दिवसाला देतात. त्याच्यामुळे ह्या सर्व बाबींचा विचार करून अर्थातच जितकं दूध उत्पादन जास्त तेवढा चाऱ्याचा आणि त्याच्यावर जो खर्च होतोय तो पण थोडा अधिक होणार.
1: वैद्यकीय दृष्टीने काही काळजी घ्यावी लागते का पशुधन खरेदी करताना?
0: हो निश्चित. आता पशुधन खरेदी करायचं एकदा शेतकऱ्याचं ठरलं की बाबा गाय करायची की म्हैसमध्ये जायचं किंवा संकरित जायचं आणि त्याच्यामध्ये देशी किंवा संकरित, मग त्याच्यामध्ये समजा आता एक गीर गाय निवडली तर मग त्या गीर गायीच्या सर्व गुणधर्म त्या जनावरांमध्ये असले पाहिजे. म्हणजे 100% ती गीरच असली पाहिजे. त्याच्यामध्ये इतर जनावरांचं मिक्सिंग नको किंवा हे नको. म्हणजे मग आता गीर आहे तर मग तिचं जे गुणधर्म आहे तिचे लांब कान असतील किंवा तिचे डोळे मोठे असतील किंवा तिचा रंग जो आहे तो लालसर कधी कधी ब्राऊन म्हणजे करडा रंग असतो तपकिरी असतो असे ते गुणधर्म 100% जुळले पाहिजे. म्हणजे आपण खरेदी करताना त्या त्या जातीच्या गुणधर्मांना महत्व देऊन त्या त्या जातीचं जनावर निवडायला हवं. आता आजाराचं बोललो की कोणतेही जनावर खरेदी करताना अर्थातच निरोगी असलं पाहिजे, अन्यथा मग त्याला कोणता आजार असेल संसर्गजन्य आजार असेल किंवा इतर आजार असतील तर मग ते आपल्या गोठ्यावर आले की इतर जनावरांना तो रोग होण्याची शक्यता असते किंवा मग ते आजारी पडलं तर अर्थातच त्याची उत्पादन क्षमता घटते. मग ती दुग्ध उत्पादन असेल प्रजोत्पादन असेल आणि मग शेतकऱ्याला मात्र मग असं जनावर खरेदी करून त्याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे जनावर निवडताना भरपूर काही वेगवेगळ्या बाबी आहेत यांच्यावर नीट कटाक्षाने विचारात घेऊनच ते जनावर खरेदी करायला हवं.
1: अच्छा. म्हणजे वैद्यकीय दृष्टीने सुद्धा सगळ्या चाचपणी करूनच आपण पशुधन खरेदी करायला हवं.
0: हो नक्की. म्हणजे त्याला समजा लाळ्या खुरकूत आहे, आता हा लाळ्या खुरकूत हा जो रोग आहे जर एखाद्या जनावराला झालेला असेल आणि तुमच्या गोठ्यात जर ते जनावर आलं तर ते फार ताबडतोब दुसऱ्या जनावरांमध्ये त्याचा प्रसार होतो किंवा असे अनेक रोग आहेत. त्याच्यामुळे हे जनावर खरेदी करताना ह्या रोगांची म्हणजे चाचणी करूनच ते घेतलं पाहिजे. त्यात परत जनावरांना लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जनावर आपल्याकडे आलं किंवा आपण आपल्या गोठ्यामध्ये कुठलंही नवीन जनावर खरेदी करून आणलं तर ते इतर कळपामध्ये लगेचच ठेवायचं नसतं. त्याच्यासाठी त्याला किमान 2 आठवडे बाजूला एक स्वतंत्र निवारा करून तिथे ठेवायचं असतं. मग त्याचं निरीक्षण करायचं आणि मग जेव्हा आपल्याला खात्री पटेल की ह्या जनावरामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग किंवा इतर रोग किंवा कातडीचे रोग असतात खरूज असतो नायटा असतो असे खात्री पटली की हे कुठलेही रोग नाही त्यानंतरच ते जनावर आपल्या कळपामध्ये दाखल करून घ्यायचं आहे.
1: बरं. आणि काही वयोगटातलीच जनावरं खरेदी करावी असा काही विषय असतो का?
0: हो निश्चितच. कारण काय आता आपल्याकडे आपण सर्वसाधारण बघितलं गाई किंवा म्हैस यांचं पूर्ण आयुष्यमान जर बघितलं आयुष्य हे साधारणतः 18 ते 20 वर्षाचं आहे आणि त्याच्यात जर उत्पादनाचं वय जर बघितलं लक्षात घेतलं तर ते साधारणतः गाईमध्ये 3-3.5 वर्षापासून दूध उत्पादन चालू होतं, मशीनमध्ये ते 4-4.5 वर्ष आणि साधारणतः 10 ते 12 वर्षापर्यंत जनावर चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन देतं. मग या दृष्टीने गोठ्यामध्ये असलेलं जनावर जास्तीत जास्त उत्पादन कालावधीमध्ये आपल्या गोठ्यात हवं हे आपण निश्चित तिथे बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जनावर म्हणजे गाई असेल म्हैस असेल हे साधारणतः दुसऱ्या वितानंतर किंवा दुसऱ्या वितामध्ये आपल्या गोठ्यावर असावं. आता दुसऱ्या वितामध्ये का तर पहिलं वित झाल्यावर एक साधारणतः आपल्याला माहिती किंवा जनावर ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्या नोंदी आहेत त्याच्याहून आपल्याला कळू शकतं की हे जनावर जास्तीत जास्त किती दूध उत्पादन देतं आहे. त्याच्यामध्ये काही दुसरे कुठल्या बाबी किंवा काही वेळी ते जनावर प्रेग्नंट राहत नाही किंवा काही वेळी ते उलटते किंवा काही जनावरांमध्ये इतर रोग असतात किंवा काही भागांमध्ये जनावराच्या पाय असतील किंवा इतर अंग असेल त्याच्यामध्ये काही व्यंग असू शकते, तर असे जनावर घेण्याचं 100% टाळायचं आहे. आणि मग अशी जनावर खरेदी करताना त्याची दूध उत्पादन क्षमता आपल्याला निश्चितच कळली पाहिजे आणि त्यावरच मग गोठ्यामधले किती दूध उत्पादन होऊ शकतं हे ठरतं.
1: बरं, आणि जनावर खरेदी केल्यानंतर त्यांचं लसीकरण आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने इतर काही बाबी

0: असतील तर त्याकडे कसं पाहिलं पाहिजे, काय सांगाल?
1: अर्थात आता जनावर आपण जेव्हा खरेदी करतो तर त्याच्यात सगळ्यात पहिलं आपण आता वेगवेगळ्या भागातून जनावरं खरेदी करतो, कधी कधी आपण इतर शेतकऱ्यांकडनं किंवा इतर गावामधनं किंवा दुसऱ्या एखाद्या बाजारांमधून खरेदी करत असतो. मग तिथे आपण जनावर खरेदी करत असताना काही वेळा बऱ्याचदा रोगांची लक्षणं दिसत नाहीत, मग अशा वेळी जनावरांच्या वेगवेगळ्या रोगांचं लसीकरण करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांना डिवर्मिंग म्हणजे त्यांच्या पोटात कृमी आहेत ते बाहेर काढण्यासाठी त्यांना औषध देणं आवश्यक आहे. आता जनावर खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा बोललो की एक विशिष्ट वयातील जनावरं खरेदी करावीत, पण मग पुढचा माणूस समोरचा विकणारा आपल्याला बरोबरच सांगेल असं नाही, त्याच्यात फसवणूकही होऊ शकते. त्याच्यामुळे मग काय, जनावराचं वय ओळखण्याची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या तोंडातले दात. दात हे पांढरे शुभ्र असावेत, पडलेले नसावेत. साधारणतः दातांवरनं आपल्याला 4 ते 5 वर्षापर्यंत जनावराचं वय अतिशय योग्य पद्धतीने ओळखता येतं. समजा जबड्यात किती दात आहेत, मग त्याचे दुधाचे दात पडलेत का, दुधाचे सगळे दात पडून गेले असतील तर ते जनावर 1 वर्षाचं वरचं असतं. मग मधली एक जोडी जी असते पटाशीच्या दाताची, साधारणतः 1.5 वर्षापर्यंत ती येते, 2.5 वर्षापर्यंत दुसरी, 3 वर्षापर्यंत तिसरी आणि 4 वर्षापर्यंत चौथी. त्याच्यामुळे ह्या वयाचे जनावर दातांवरून आपल्याला अगदी योग्य ओळखता येतात. त्याच्यानंतर मग अजून आपल्याला काही बाबी महत्वाच्या आहेत, जसं जनावराची अंगकाठी. अंगकाठी ही खूप जाड किंवा आपण त्याला शरीर यष्टी म्हणतो, त्याच्यामध्ये मानांकन आहेत. मग 3 ते 3.5 मानांकन असलेलं जनावर खरेदी करावं, म्हणजे ते जास्त जाड पण नसावं, म्हणजे चरबी नसावी किंवा खूपही बारीक कृश नसावं, म्हणजे त्याची दूध उत्पादन क्षमता चांगली असते. त्याच्यानंतर जनावराकडे आपण जर बघितलं तर पुढच्या बाजूला निमुळतं आणि मागच्या बाजूला जनावर रुंद होत जातं, हे अतिशय चांगलं अंगकाठीचं जनावर असतं. पाठीचा कणा किंवा पाठ ही सरळ असावी, त्याच्यामध्ये बाक नसावा. त्याच्या ज्या बरगाड्या आहेत छातीच्या त्या पूर्ण फुललेल्या असाव्यात, म्हणजे काय फुफ्फुसाची त्यांची क्षमता आहे ती जास्त चांगली असते, त्याच्यातून रक्ताभिसरण चांगलं होतं आणि दूध उत्पादन हे रक्तामधनच होत असतं. कासेमधनं रक्त फिरतं आणि त्यात काही शोषण करून घटकांमधूनच दूध बनतं, त्याच्यामुळे ती क्षमता जास्त असावी. जनावराचा पोटाचा आकार लांबडा आणि मोठा असावा, म्हणजे चारा ग्रहण करण्याची क्षमताही जास्त चांगली असते. त्याच्यानंतर जनावराची जर आपण एक लांबूनच पाहिलं तर त्याचे तजेलदार जनावर किंवा निरोगी हे आपण ओळखू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये डोळे पाणीदार असावेत, तजेलदार असावेत. नंतर नाक जे आहे ते थोडंसं ओलसर म्हणतो तसं असावं, ओलसर नसेल तर निश्चित त्या जनावराला ताप असेल किंवा कुठला तरी आजार असेल. त्याच्यानंतर आपण जर जनावराच्या पायांची ठेवण बघितली तर पाय उभं राहताना जनावर चौकोनात उभं राहायला पाहिजे, म्हणजे त्या पायांमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही. व्यंग असलेली जनावर प्रजननमध्ये थोडीशी कमी पडतात किंवा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मागच्या बाजूने आपण पाहिलं तर 2 पाय मागचे जे आहेत त्याच्यामध्ये जागा मोठी असावी, याचा अर्थ जनावराची कास ही मोठी असू शकते किंवा दूध उत्पादन क्षमता जास्त असते. या सर्व बाबींचा आपण विचार करताना मग ही माहिती आपण त्यांची एकतर वंशावळ म्हणजे ज्या नोंदी पूर्वीच्या शेतकऱ्याने किंवा कुठल्या मालकाने ठेवलेल्या आहेत त्याच्याहून तपासून बघू शकतो. त्याच्यानंतर मग ते नसेल तर मग बाहेरच्या गुणधर्माहून शरीर एष्टी आणि इतर गुणधर्म यांच्यापासून आपण त्यांची निश्चितच निवड करताना बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जनावराची कास. जनावराची कास ही आपल्याला त्याच्या दूध उत्पादन क्षमतेची माहिती करून देतं. कास ही मोठी असावी, ती म्हणजे 4 भागात विभागलेली असते, 4 भाग व्यवस्थित समान असावेत आणि जे सड आहेत ते पण एक समान असावेत. 4 सड हे फंक्शनल असावेत, म्हणजे त्यातून दूध येणं गरजेचं आहे. कधी कधी समजा एक दगडी आजार आहे त्याच्यामध्ये एखादा सड कामी येतो, त्याच्यातून दूध येत नाही आणि मग दूध उत्पादन क्षमता कमी होते. त्याच्यानंतर मग जनावराची जी कास आहे ती पुढच्या बाजूला बेंबीपर्यंत व्यवस्थित स्मूथली अटॅच पाहिजे, आणि
0: अच्छा
1: मागच्याला शेपटी खालपर्यंत, आणि तो जितका आकार मोठा तेवढी उत्पादन क्षमता जास्त.
0: बरं.
1: आणि या कासेवर रक्त वाहिन्यांची जाळी हवी, कारण रक्त पुरवठा जेवढा जास्त तेवढं दूध उत्पादन जास्त असतं.
0: बरं.
1: तर हे सर्व जनावर आपण खरेदी करण्यापूर्वी या सर्व बाबींची आपण तपासणी करणे गरजेचं आहे.
0: गाय किंवा म्हशींमध्ये भाकड कालावधी किती असावा किंवा दोन वेतांमधलं अंतर किती असावं?
1: आता हे खूप महत्वाचं हे आहे, कारण बऱ्याचदा काय होतं, दोन वितांमध्ये जर जास्त अंतर पडलं तर निश्चितच दूध उत्पादन कमी मिळणार आहे. म्हणजे आता गाय गाभण राहते, 9 महिन्याने ते पिल्लाला जन्म देते आणि दूध उत्पादन चालू होतं. मग ते दूध उत्पादन चालू होऊन ते कमीत कमी 280 दिवस, ते जास्तीत जास्त म्हशींमध्ये 300 दिवस इथपर्यंत त्यांनी दूध उत्पादन द्यायला हवं. आणि त्याच्यानंतर मग त्या दरम्यान परत जनावर हे गाभण होतं आणि हळूहळू दूध कमी होतं. आणि शेवटचे जे 80-90 दिवस आहेत गाभण कालावधी शेवटचा, त्याला आपण भाकड कालावधी म्हणतो. त्याच्यामध्ये वासराची वाढ होण्यासाठी आपोआप दूध बंद होतं आणि जनावर पुढच्या विताची तयारी करत असतं. तर तो भाकड कालावधी हा 60-90 दिवसाच्या वर नसावा. तो जर लांबला भाकड कालावधी, म्हणजेच जनावर जर लवकर गाभण राहिलं नाही तर हा कालावधी लांबतो किंवा दोन वितांमधलं अंतर लांबतं, आणि त्याचा परिणाम हे एकूण त्या जनावरामधून आपल्याला त्याच्या लाईफटाईम मधून जे दूध मिळणार आहे ते नक्कीच कमी होतं.
0: बरं.
1: आणि तो तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. याच्यामुळे जनावर निवडताना ह्या पण बाबी लक्षात घ्यायला हव्यात. त्याचबरोबर तीच गाभण जातंय का, बऱ्याच वेळा गाभण होऊन परत ते उलटण्याचा प्रकार असतो, किंवा काही जनावरांमध्ये वासरू जन्माला येताना अडण्याचा प्रकार असतो, किंवा काही जनावर खूप तापट असतात, किंवा काही पाना जो म्हणजे दूध सिक्रिशन होतं तो चोरतात. अशी सर्व बाबींचा अभ्यास करून त्याची माहिती मिळूनच ते जनावर खरेदी करणं गरजेचं आहे.
0: बरं. पशुधन खरेदीमध्ये काही फसवणूक होण्याची शक्यता असते का?
1: हो, निश्चितच. कारण काय, आता विकणाऱ्याला त्याचं जनावर विकायचं आहे, त्याच्यामुळे तो ते जनावर जास्तीत जास्त तरुण किंवा कमी वयाचं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग त्वचेवर तेल चोळणे किंवा चकाकी आणणे कृत्रिम प्रकारची, किंवा खुरं ही काळी असावीत, म्हणजे जनावर हे तरुण आहे तर ती खडबडीत असतील किंवा चकचकीत नसतील, तर ती चकचकीत करण्याचा प्रयत्न होतो, तिथे काही कलर लावण्याचा प्रयत्न होतो. शिंगांवरनं पण जनावराचं थोडंसं वयाचा अंदाज येतो, म्हणजे शिंग जर अशी साळली किंवा त्याला चकाकी दिली ते आणखीन तरुण दिसतात, मग हा एक प्रकार होतो. आणि दूध उत्पादन किती आहे हे दाखवताना, म्हणजे आता शेतकरी दूध काढूनच बघतो, पण मग ते काय करतात, आदल्या दिवशी दूध काढत नाहीत.
0: अच्छा.
1: आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच ठेवून सकाळी काढतात, मग ते भरपूर दूध उत्पादन दिसतं. मग अशा वेळी आपण लगातार 2 किंवा 3 धारांना, म्हणजे सकाळी काढली, संध्याकाळी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, हे दूध काढून मग त्याची सरासरीवरनं आपल्याला अंदाज येतो नक्की या जनावरांमधनं दूध उत्पादन किती आहे. मग हे सगळं फसवणूक टाळण्यासाठी आपण हा अभ्यास करूनच त्याची काळजी घेऊन ते जनावर खरेदी करायला हवं.
0: बरं. जनावरांच्या खुरांना किंवा शिंगांना कृत्रिम रंग चोळला असेल किंवा शरीराला चकाकी देण्यासाठी काही तेलं वापरलेली असतील तर त्याचं परीक्षण कसं करायचं शेतकऱ्यांनी?
1: हो, यासाठी आपल्याला जनावराचं एकदम बारीक निरीक्षण करायला हवं. आपण जर जनावराच्या स्किनवरनं हात जरी फिरवला किंवा त्वचेवरून आपल्याला तेलसुद्धा हाताला लागू शकतं. आणि जनावराचं वय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या वयाचं जनावर घ्यायचं आहे, म्हणजे 4 ते 5 वर्षाचं जनावर खरेदी करायचं, तर दातांवरनं आपण त्याचं योग्य वयाचा अंदाज लावू शकतो. त्याच्यामुळे हे काही प्रकार जरी असला तरी आपण त्या जनावराच्या तोंडातले दात हे बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास असणे. तो नसेल तर ज्याचा अभ्यास आहे, म्हणजे पशुवैद्यक असतील किंवा इतर कोण लोक असतील, त्यांच्या मदतीने आपल्याला त्यांचं निरीक्षण करता येतं. आणि आपल्याकडे आता पूर्ण भारत देशामध्ये, म्हणजे सगळ्याच राज्यांमध्ये आता एक युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम आपण सगळ्या जनावरांना केलेली आहे आणि त्यांना एक ओळखपत्र दिलेलं आहे. जसं माणसामध्ये आहे तसं त्यांचं ते ओळखपत्र आहे. मग त्याच्या कानातलं जो बिल्ला आहे, त्या कानाच्या बिल्ल्यामधनं आपण त्या जनावराचं सर्व माहिती घेऊ शकतो. म्हणजे त्या जनावराची नोंद जी केलेली आहे, मग ते किती वयाचं त्या तारखेला होतं, त्याच्यानंतर ते कोणत्या शेतकऱ्याच्या मालकीचं होतं, हे सर्व बाबी त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतात. किंवा मग त्यांच्याकडे वंशावळ असेल, नोंदी ठेवल्या जातात. बऱ्याच मोठ्या फार्मवर आपण गेलं किंवा आपण शासकीय फार्मवर गेलं तर तिथे सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. अगदी जन्मापासून त्याचं वजन किती आहे, त्याचं लसीकरण कधी केलेलं आहे, त्याचे पहिलं वीत कितव्या वर्षी झालेलं आहे, किती दूध त्या वितात दिलेलं आहे, ह्या सर्व बाबी त्यामध्ये नोंदलेल्या असतात. मग अशा ठिकाणी जर वंशावळ किंवा नोंदी उपलब्ध असतील तर ती पण आपण बघायला हवं आणि मग ह्या सर्वांचा अभ्यास करून आपण ती जनावर खरेदी करायला हवं.
0: बरं, पशुधन खरेदी करताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भात जी आपण मौल्यवान माहिती आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकत आहात.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये,
2: मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खिड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे। संगीत दिलं आहे प्रणव।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार. आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतल्या 2 सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. 3,000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे. 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे. व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही असं NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार UPI द्वारे केले गेले तर त्यावर 2.5% आणि कमाल 300 रुपये द्यावे लागतील. रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम 2,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. UPI द्वारे 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. NPCIच्या आकडेवारीनुसार सध्या UPI द्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2,000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्यमंत्री

0: मंडळानं आज मंजुरी दिली. या अंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू, आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.8% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला, तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AN News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. केशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा 90% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीराणी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसीराणी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15,50,000 जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईतल्या 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला 2 सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10व्या षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळं उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या 2 सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: Zallastana.
1: शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा आत्ताच आपण ऐकलात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर आम्ही प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया रतिलाल भावसार यांनी गायलेलं हशी खरात यांचं गीत.

0: हर्षी खरात यांचं गीत आपण ऐकलत रतिलाल भावसार यांच्या स्वरात.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरे.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ताराम गाडेकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:30 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतून बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 10:15 मंथन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत धन धन भाग. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत घरसो निकसी भरणपनिया. तबला साथ के लिए सौरभ हिवरेकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे श्रीनिवास आचार्य यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद चित्तल यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग गोरख कल्याण. त्यांना तबला साथ केली होती सौरभ हिवरेकर यांनी आणि हार्मोनियमवर संगत होती श्रीनिवास आचार्य यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत हे आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
2: हाय, मी शर्वरी.
3: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा.
2: आम्ही खूप भांडतो,
3: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो,
5: आम्ही मजा मस्तीही करतो,
3: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का, कारण
2: आपुलकी आधार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग पहिला. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.

0: सांगितलं ना मी जाणार नाही, कशाला उगाच आग्रह करताय? मी जाणार नाही, नाही नाही नाही,
1: हे मात्र चांगलं नाही आहे. सगळं काही आपल्यालाच करायचं आहे आणि आपण मात्र त्या गावचेच नाही इतके अलिप्त राहत आहे.
0: होय, सगळं मलाच करायचं आहे, मीच करायचं आहे. तेच पाहतो ना आतापर्यंत मुलीच्या लग्नाच्या गोष्टी मुहूर्तापर्यंत ठरत आल्या आणि तुम्ही सगळे मला आत्ता सांगायला आलात. तसा जसा काही मी तुमचा कोणीच नाहीये, एखाद्या शेजाऱ्याला बोलाव तसं आमंत्रण.
2: सांगितलं ना आम्ही की हे सगळं कसं अगदी एका दिवसात जुळून आलं हो.
1: आम्हाला काही बोलणं उरलंच नाही, नाहीलाच झाला. आणि बाबा, हल्लीच्या दिवसात इतकं चांगलं स्थळ शोधून तरी मिळेल का?
2: डेझीचं भाग्य उजळणार ही आनंदाची गोष्ट नाही का? शेवटी डेझी ही सुद्धा तुमचीच मुलगी आहे काय?
0: बरोबर, अगदी बरोबर, ही माझीच मुलगी. जसा तुमचा डिंबू हा माझाच मुलगा. तेव्हा जेव्हा उद्या केव्हा त्याचं लग्न कराल ते एक करा. लग्नाच्या दिवशी येऊन सांगा की चला बाबा मुलाचं लग्न आहे, वरातीत सुद्धा तुम्ही आलात तरी चालेल.
2: त्याचं लग्न ठरवणारे मी कोण? ते मंगल कार्य सुद्धा तुम्हालाच पार पाडायचंय.
0: बाई बोलतेच ते ठीक आहे, पण हे केवळ आता सांगण्यापुरतं. मी करायचंय म्हणे, प्रत्यक्षात काय होणार आहे कुणास ठाऊक.
1: पण बाबा तुम्हाला निश्चित ठाऊक होतं डेजीचं लग्न जुळतंय, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती होती.
0: या या या या सगळ्या गोष्टीला माहीत असं म्हणतात? मला काय माहिती आहे, काय माहिती आहे मला?
1: काय जाणून घ्यायचं आणखीन तुम्हाला?
0: मी विचारतो या बाबतीत माझ्याकडं कोण आलं होतं, मध्यस्थ कोण होतं?
1: बाबा लग्न जमवताना कुणीही मध्यस्थ नव्हता. मुलगा डेजी बरोबर विद्यापीठात शिकत होता. कुठल्या तरी मित्रानं डेजी आणि गर्शयानं एकत्र आणलं बस.
0: म्हणजे इतकं सगळं ठाऊक होत होतला आणि मला मात्र? देवा परमेश्वरा,
1: शब्दाला शब्द वाढवत आपण उगीच वेळ घालवतोय बाबा. आता जाऊया ना, चला उठा, नाहीतर उशीर होईल तिथं पोहोचायला.
0: उशीर व्हायला मला जायचंय कुठं? माझ्याशिवाय काम अडून राहिला मी एवढा काय मोठा बॅरिस्टर लागून गेलोय की काय?
2: नाही हो, आपल्याशिवाय काही काम होणार नाहीत.
0: पण तू काय बोलतेस हे सुनबैया? अगं इतकं सगळं माझ्याशिवाय झालं तर या पुढचं होणार नाहीये का? सहज सगळं होईल. बघ तू जा, तू जा, तुझा नवरा पण जाऊ दे. बघ चुलता चुलती आहोत असं सांगून वेळ मारून द्या.
1: मी चुकलो बाबा, पाहिजे तर माफी मागतो पण राग धरू नका. तुम्ही चला ना.
2: आम्ही लहान आहोत त्यामुळे चुकलोय. लहानांच्या चुकीला क्षमा नाही करणार.
0: आत्ता कस बोला, कशाला उशीर होणार आहे? साखरपुड्याचा मुहूर्त केव्हाचा आहे?
1: संध्याकाळी 4 ते 5 सुमाराला साखरपुडा होणार आहे. तिथल्या शेजारच्या मीर साहेबांचं घर आहे ना, तिथंच सारं काही व्हायचंय.
0: पण मी म्हणतो हे सगळं आपल्या घरी का होऊ शकणार नाही? नवा जमाना ना, तिथे करा, तिथे करा काय ते. पण काय रे, डेझीनं हा नवरा स्वतःच निवडलाय म्हणताय? म्हणजे तुमचं काय बरं ते हल्लीचं फॅड काय? हा, लव्ह मॅरेजचा प्रकार तर नाहीये?
1: काय म्हणताय काय तुम्ही हे बाबा? हा, वो आपलं खानदान इतक्या खालच्या पातळीला पोहोचलं नाही अजून. हा, एक खरं की ती दोघं बरोबर शिकत होती त्यामुळे कदाचित झाली असेल ओळख. ते लव्ह मॅरेज वगैरे नाही हा. आणि बाबा, नवरा मुलगा दिल्लीतल्या एका मोठ्या फर्ममध्ये सायंटिफिक ऑफिसर म्हणून नोकरी करतो. जवळजवळ

0: घरापेक्षाही जास्त पगार आहे. घरदार हे भलं मोठं, खाऊन पिऊन सुखी, आणि वडील सुद्धा प्रोफेसर आहेत.
1: हो, आणि तसा मला बाई मुलगा अगदी चांगल्या घराण्यातला वाटला. हो हो, बोलताना इतक्या अदबीनं आणि सभ्यपणानं बोलत होता म्हणता की बस, ना अभिमान ना गर्व, अगदी नम्र.
2: मग देव त्यांना सुखी ठेव. पण सुनबाई, तू त्याचा फोटो तरी पाहिलास का?
1: हे हो, फोटो कशाला, परवा डेझी बरोबर तो जात असताना मी प्रत्यक्ष पाहिलं ना त्याला. मग ती दोघं हॉटेलमध्ये चहा प्यायला गेली. साखरपुड्याच्या वेळी आम्ही त्याला 500 रुपयांचा आहेर द्यायचा ठरवलं होता, पण त्यांना तो नाकारला.
2: लग्नाच्या गोष्टी या थरापर्यंत गेल्या आहेत हा, आणि तुम्ही सगळं काही सगळून ठरवून मोकळे झालात, आणि मला मात्र कुठल्याही गोष्टीचा पत्ता लागूतला नाही.
1: तसं नाही,
2: मी खुळ्यासारखा उगीच मनातल्या मनात मांडे खातोय.
0: पण बाबा, सगळं काही निश्चित ठरेपर्यंत कोणाला काही सांगणं हे बरं नव्हे असा विचार आम्ही केला. कारण लग्नाच्या बाबतीत कधी कधी मित्र वाटणारे शत्रूही बनतात.
2: म्हणजे तुमचं म्हणणं मी तुमचा शत्रू असंच ना? बोला बोला.
0: पण बाबा, समजून का घेत नाही तुम्ही?
2: काय समजून घ्यायचं, मला काहीच समजत नाही असं वाटतं की काय? सगळ्यापासून माझ्यापासून सगळं लपवून ठेवता ते कशा करता? तुम्हाला वाटतंय की मी हे लग्न मोडायला जाईल म्हणून? हा, अरे कशाला ही लफवा शेपी. देवा भगवंता,
1: चूक झाली बाबा, क्षमा करा आम्हाला.
2: मी कशाला मोडीन हे सगळं? हा, जा, तुम्हाला उशीर होतोय, लोक तुमची वाट पाहत असतील. ते जा. हा,
1: तुम्ही नाही येणार?
2: कशा करता? अरे शत्रू ठरवलत ना मला.
0: निश्चित गाशाचाच फोन असणार, तो तिथे वाट पाहत असणार. हॅलो, हा आलो, मिठाई आणली का? अरे बाबा, त्यांच्याकडे पाठवावी लागेल. हॅलो, हा हा, आत्ताच पाठवायची. हा, येतोच आम्ही. चला बाबा, उठा लवकर, गाशा तिथं काळजीत असेल.
2: त्या तुमच्या गाशाची शपथ, मी तिथे येणार नाही.
0: काय बोलताय काय बाबा?
2: तुमची सुद्धा शपथ, मी जर तिथे आलो तर विचार मला.
1: हे चांगलं नाही दिसत बाबा.
0: बघ ना,
2: म्हणजे तुझंही खरं वाटत नाहीये? मी माझ्या स्वर्गवासी पत्नीची शपथ घेऊन सांगतो की मी तिथं येणार नाही. देवानं तुम्हा सगळ्यांना मोठं केलंय, सगळे श्रीमंत आहात, मी केवळ एक दरिद्री. मी आलो तर लाज वाटेल ना तुम्हाला? मी असा फाटका
0: बाबा.

0: नमस्कार नमस्कार
1: क्या प्रोफेसर साहेब वाह वाह या जा गया
0: नको अहो खरंच नकोय थँक यू
2: घ्या ना प्रोफेसर साहेब
0: अरे अशोक नको आता आणखीन काही एक नकोय मला
3: मग थोडीशी बर्फी तरी घ्या ना आपण कुठल्याच पदार्थाला हात लावला नाही का
0: खूप झालंय
2: जरा ओळख दे करून द्या जरा ओळख थोडी
3: ते राहिलं हे गुलाम अली मीर साहेब
2: नमस्कार
3: कॉन्ट्रॅक्टर
1: हा
3: सगळा बंगला त्यांचा
2: अरे वा
1: अरे कसला कसला बंगला हा झोपडी आहे साधी ही डेझी आहे ना ती मला माझ्या मुलीसारखी म्हटलं साखरपुडा ही इथंच व्हावा
2: ते तर झालंच पण का पंडित टिकाला का नाही आले अजून
0: अरे हो बाबूजी कुठे आहेत आमचं लक्षच नाही त्यांच्याशी तर आता काम आहे आणि ते तर कुठे दिसतच नाहीत
3: नाही काय झालं की काल अचानक 4 वाजण्याच्या दरम्यान त्यांना ताप आला
0: काय म्हणताय काय आता कशी आहे त्यांची तब्येत
3: आहे तशीच आहे काही फरक पडला नाही हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना
2: तब्येतीचं काही खरं नाही बघा हल्ली काही ना काहीतरी होतच असतं
3: हो
2: जाताना भेटून जायला पाहिजे ना तोपर्यंत साखरपुडा तरी होऊन जाऊ दे
3: माफ करा आता काय काय करायचं असतं याची मला मुळीच माहिती नाही आहे दुर्दैवानं बाबूजींची तब्येत बिघडली आहे आता काय करायचं असतं याची त्यांनाच चांगली माहिती होती
2: बरोबर आहे ते आले असते तर या प्रसंगाची शोभा आणखीनच वाढली असती अहो कमाल आहे तुमची अहो हे काम काय कठीण गुंतागुंतीचं काम आहे का चला घ्या ते सामान आणि प्रोफेसर साहेबांचा हात हाती घ्या आणि सांगा त्यांना आत्तापर्यंत मी माझी मुलगी लहानाची मोठी केली तळहातावरच्या फोडासारखी जपली पापण्यांची आत सांभाळली आता ही तुमचीच मुलगी समजा आणि तिची काळजी घ्या
3: खरं तर हे सगळं बाबूजीनीच सांगायला हवं होतं नाही का
0: कोण आहे
3: आपण थांबा मी पाहतो
2: ठीक आहे चला घ्या मग गजाननाचं नाव आणि
3: बाबा

0: कसलं दमणं घेऊन बसलात? त्यांना थकवा जाणवत नसेल. बर, आता मगाचं साखरपुड्याचं सामान त्यांच्या हातात द्या बरं.
1: प्रोफेसर साहेब, मला आधी आपल्याला उरावरी भेटायचं आहे, हां, मग इतर सोपस्कार करूया.
2: हा आपला मोठेपणा आहे. अहो, आपल्यासारख्या वयोवृद्धांचे आशीर्वाद आम्हाला हवेत.
1: बरं का, ही मुलगी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे, कळलं? ती मी आपल्या हाती सोपवतोय, तुला सांभाळा.
2: बाबूजी, अहो चिंता नको, मला स्वतःला मुलगी नाही आहे. आता ही मुलगी स्वीकारून मी या मुलीचा बाप होईन. माझी स्वतःची लाडकी मुलगी मानेन मी तिला.

0: सांग सांग, तू सांग मी काय केलं?
1: आपण तेच केलं बाबा की जे शत्रूही करू शकणार नाही. तुम्ही आमची बिहेव्हिअर केली, वाद आणलीत आम्हाला,
2: होय होत्याचं नव्हतं करून टाकलं, आम्हालाही खोटं पाडलं.
1: आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आजारी आहात, तुम्हाला खूप ताप आलाय, आणि तेवढ्यात तुम्ही तिथं हजर. अचानक
0: मी आजारी असल्याचं तुम्ही त्यांना सांगितलं हे मला कसं माहीत असणार?
1: इलाजच नव्हता. सकाळी 10 वाजल्यापासून तुमची मंधरणी करत होतो. त्यांच्याकडील माणसाने आम्हाला काय म्हटलं असेल? तुम्ही यावं म्हणून आम्ही जंगजंग पचाळलं, पण आलाच नाही. ते म्हणाले असतील मुलानं बापाला अगदी धाकात ठेवलंय, पण त्यांचा भलेपणा केवढा. आपल्यापासून ते पाहायला आले. सांगा ना बाबा, तुम्ही यावं म्हणून मी पाय धरले नाही तुमचे, मिनतवाऱ्या नाही केल्या, हात नाही जोडले. सांगा ना, बोला.
0: राग धरू नकोस नाथा, राग धरू नकोस. अरे माझ्या मनाला खूप लागून राहिलं होतं म्हणून मी तसं केलं.
1: मान्य, एकदम मान्य. आपल्या मनाला ते लागून राहिलं, यायला होतं हे कळलं तरी खूप झालं. पण नंतर कशा करता तुम्ही तिथं आलात? आम्ही तुमची इज्जत राखली होती, मान ठेवला होता, आदरानं तुम्हाला.
0: खरं सांगतो, खरं सांगतो नाथा, खरं सांगतो नाथा, मला मनातून यायचं नव्हतं रे. तू नाराज झालास खरा, पण मला मला कोणीतरी ओढून आणल्यासारखा मी इथं आलो. तू विचारशील कुणी ओढून आणलं? पण ही खट्या डेझी, डेझी आहे ना, तिनं मला इथवर आणलं. अरे मी तिला इतकं वाढवलं आहे, लाटत आहे. या शहरातल्या जुन्या वस्तीत आपण जेव्हा राहत होतो तेव्हा तेव्हाच्या आठवणी आहेत या. ती लहान असताना तिला खांद्यावर घेऊन मी दूध आणायला जात असे. तिच्या आजीजवळून जेव्हा भाकरी आणत असे तेव्हा डेझी डेझी माझं बोट धरून येत असे. तुला माहिती आहे, मी तिला बाजारात देत असे, भाजी आणायला मंडईत नेत असे, समुद्रावर, देवळात, कुठे कुठे मी तिला फिरवत असायचा माहिती आहे.
2: पण या गोष्टी कोण ना करतंय बाबूजी, पण तरीही तुम्ही विचार करा की हा काळी मानव आहे का आपल्याला?
0: नाथा नाथा, कधी कधी माझ्या मनात विचार येतो की खूप झालं, खूप झालं हे जीवन, आता हे सगळं सोडून हरिद्वारला जावं. 4-2 क्षण जे काही उरले ते गंगा नदीच्या तीरावर घालवावे. पण काय करू, तुम्हा कुटुंबियांच्या मायामोहात मी अजून गुंतलोय रे. या साध्या लहानशा गोष्टीचा तुम्ही उगाच मोठा भाऊ करताय, पराचा कावळा करताय. मला वेड लागलंय की तुमची अक्कल तुम्हाला सोडून गेलंय हे एक देवालाच ठाऊक.
1: आमची अक्कल कुठेही गेली नाही बाबा, तुमची इज्जत सांभाळण्यात आमची इज्जत आहे. मग आपला मान आदरभाव आम्हाला सांभाळायला नको. पण तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, येण्यापूर्वी आपण विचार करायला हवा होता. तुमची प्रकृती बरी नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं होतं, त्यात आम्ही उघडे पडलो, खोटे ठरलो. यायचंच होतं तर किमान येण्यापूर्वी फोन तरी करायचा.
3: अहो ऐकलत का, हे बघा आता आपण सुद्धा निघूया, नंतर टॅक्सी बस काही मिळेल की नाही याची शंकाच वाटते मला.
0: म्हणजे तुम्ही चाललात? म्हणजे तुम्ही काय इथं पाहुणे म्हणून आला होता?
1: इथं राहून काय करायचंय? जे कार्य पार पाडायचं होतं ते देवाच्या दयेनं पार पडलं.
0: ते ठीक आहे, पण एक रात्र वस्ती करून असतात तर बरं झालं असतं.
3: नको, इथं रात्रभर थांबून काय करायचंय? तिथं घरी कुणी सुद्धा नाहीये, आणि इथं आणखीन त्या जागेची टंचाई. एक भाग भाड्यानं दिलाय, फक्त 6 खोल्या उरलेत आपल्यासाठी. नकोच बाई, इथं
0: 6 खोल्या कमी वाटल्या की काय?
3: तसं नाही हो, पण पॅरीची बहीण सुद्धा आली, तिलाही इथंच राहावं लागेल. शिवाय जेझी, तिच्या सगळ्या मैत्रिणी, त्या सुद्धा इथं राहायच्या आहेत.
1: आणि खरं सांगू बाबा, स्वतःचं घर सोडलं तर अन्यत्र माझं मन लागत नाही कुठे.
0: मन लागत नाही? अरे तुझ्या तोंडून ह्या आज नवीनच ऐकायला मिळतंय. तुझ्या लग्नाच्या वेळी अरे दूरवरून आलेले लांबचे नातेवाईक सुद्धा 15 दिवस इथं राहिले होते. काय जमाना बदलतोय, भावाच्या घरी भावाचं मन लागत नाही. ठीक आहे, कालाय तस्मै नमहा.
1: ठीक आहे गाशा, आम्ही निघतो.
2: म्हणजे आपण खरंच निघालात? अरे थोडा

0: थांबतात तर रात्रीचा जेवण जेवून गेला असता. थांबा ना.
1: हे तू सांगितलं सोडून ठीक आहे का?
2: खाण्याचं काही नाही हो, दिवसभर खाणं चाललंच आहे आमचं, होय की नाही हो.
0: आमचा जनक सिंग कुठे गेलाय कुणास ठाऊक? अरे त्याने तुम्हाला जीप न सोडलं असतं.
3: कुठे गेलाय तो?
2: आता कसला येतोय हो तो, एवढ्या रात्रीचा गेलाय म्हणजे ते त्याला जेवल्याशिवाय का सोडतील. चला तुम्ही.
0: ठीक आहे, तुमची मर्जी.
1: तू त्यांना जायला सांगितलंस? अरे रात्री राहण्याचा आग्रह का नाही केला असा? ठीक आहे, चला मीही निघतो. तो कोट आणि इकडे बघू.
0: तुम्ही कुठे जाताय बाबूजी आता?
1: म्हणजे
0: मी इथंच थांबा.
1: मी इथं थांबायचंय?
0: हे काय बोलताय काय तुम्ही? ओ दोन्ही घरं तुमचीच आहेत, जिथं मन रमेल तिथं राहा तुम्ही.
1: मी इथे
0: आता काय आणखी? तुम्ही इथं थांबा, नाहीतर आमच्या बरोबर तरी चला.
2: इतक्या रात्री आपण कुठं जाणार बाबा? थांबा ना इथंच तुम्ही.
1: सुनबाई तूच सांग, मला इथं राहायला हवं का?
3: आपण उगीचच वाद घालतोय, राहायचं असेल तर इथं राहा. बस भांडण संपलं, आम्ही निघालो. अरे हो गाशा, आमच्या डिंबूच्या कर्ज प्रकरणाचं काय झालं? तू म्हणाला होतास की फोन करून सेक्रेटरीशी बोलतो म्हणून, त्याचं काय झालं काय?
0: कर्ज मंजूर झालंय पण

तर मला इथंच थांबायचं आहे, काही समजत नाही आहे. गाशानं मला इथं थांबवलं की नाथानं मला सोडून दिलंय. स्वीकारलं की सोडलं, माझं नेमकं काय झालंय काही समजत नाही आहे. नाथा आणि त्याची बायको इथं थांबली नाहीत का? तर त्यांचं मन लागत नाही आहे दुसऱ्या जागी. गाशा आणि त्याच्या मुलाबाळांचं राजबागेतल्या भावाच्या घरात मन रमत नाही. वा, राहता राहिलो मी. मला मात्र दोन्ही ठिकाणी मन रमवलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्गच नाही आहे. हो, दुसरा मार्गच नाही आहे. मन नाही रमवलं तर जायचं कुठं? कुठं जायचं? मी तर आधी कदलचं घर सुद्धा विकून बसलोय. अरे अरे, ते घर विकलं नसतं तर, ते घर विकलं नसतं

0: डेजी बेटी, बेटी डेजी कुठे गेलीस? डेजी कोणी उत्तर देत नाही आहे. किशनचंद, हे नोकर सुद्धा बॅरिस्टर बनून गेलेत. किशनचंद, ए किशन, चला आपणच गप्प राहावं हे उत्तम. सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. आणखी एकदा जरी हाक मारली तरी मला हा वेडा ठरवतील हे लोक.
1: काय हवंय बाबूजी तुम्हाला?
0: सुनबाई सुनबाई, मला काही नकोय. तो किशनचंद कुठे गेला आहे?
1: अहो, तो यांच्यासाठी फुलके तयार करतोय. काही काम आहे का त्याच्याशी?
0: नाही काम काहीच नाही आहे. बरं, आपली डेझी कुठे आहे?
1: बाहेरच्या हिरवळीवर गप्पा मारीत बसले. मैत्रिणी आल्यात ना तिच्या. हं, पण काही काम आहे का तिच्याशी?
0: काही खास नाही आहे ग. म्हणजे काय आहे, मी अगदी एकटा बसलोय ना, तेव्हा विचार केला की तिच्याबरोबर गप्पा माराव्यात.
1: सांगितलं ना तिच्या मैत्रिणी आल्यात म्हणून. ठीक आहे, तरी सुद्धा देते तिला आत पाठवून. हे काय बाबूजी, अर्धा कपच दूध प्याला तुम्ही?
0: सुनबाई, सकाळी सकाळी मला दूध आवडत नाही.
1: पण आपण तसं कधी सांगितलं नाही. चहा सुद्धा तयार होता.
0: हो, तो विलायची असणार चहा. दिवसात केव्हा इच्छा झाली तर पितो बरं का, पण सकाळी सकाळी मन तयार होत नाही चहा प्यायला. पण कॉफीत थोडा वेलदोडा टाकला ना की मन प्रसन्न होतं. बघ,
1: मग हे सुद्धा आपण सांगितलं का नाही? उद्यापासून तुमच्यासाठी कॉफीच तयार करते मी.
0: बर,
1: येऊ मी?
0: जा जा जा. आणि बघ, जाताना डेझीला सांगू जा तिचं पेन हवंय मला. म्हणजे मी इथं बसल्या बसल्या पेन्शनचे फॉर्म भरून ठेवतो.
1: बर, पाठवून देते डेझीला.
0: छान. आज आपली पेन्शन आपण स्वतःच आणली तर छान छान.

0: असंच करूया, म्हणजे त्यानिमित्तानं थोडंसं फिरणं होईल. आज तारीख 12, 12 म्हणजे ट्रेजरीत गर्दीही नसणार फारशी. पेन्शन फॉर्म पुस्तक म्हणजे आता एक पेन असलं म्हणजे झालं. पेन पेन
1: काय हे आजोबा तुम्हाला?
0: ओ हो डेझी डेझी बेटी आलीस तू, म्हणजे शेवटी आलीच म्हणायचीस.
1: काय हवंय तुम्हाला?
0: काही नाही काही नाही, मला काही नको आहे. ये ये हां बस बस हां, अशी माझ्याजवळ बैस, हां गप्पा मार माझ्याशी.
1: आई सांगत होती की तुम्ही पेन मागत होतात.
0: हो हो बरं, तू जरा पेन द्या, पेन द्या बघू जरा. मी हा एवढा पेन्शनचा फॉर्म भरून टाकतो.
1: हे घ्या, पण यात शाई आहे आहे, शाई आहे यात.
0: डेझी बेटा हे बघ, त्या टांगलेल्या कोटाच्या आतल्या खिशात माझं पेन्शन पुस्तक आणि फॉर्म आहे, तेवढं दे बघू.
1: हे पुस्तक आजोबा?
0: बघू बघू. हा हा हा तेच तेच.
1: आणि आजोबा इथं दुसरं पण एक पुस्तक आहे. कसलं आहे बरं हे? अरे अरे हे तर पोस्टाचं पासबुक.
0: त्यात काय बात आहे, ते ते ठेव जागेवर.
1: किती साठलेत पैसे तुमच्या नावावर? 637 रुपये 42 पैसे फक्त.
0: वेडी आहेस की काय पुरी तू? ठेव ते पुस्तक जागेवर. अगं बेटी, इतके पैसे रस्त्यावरच्या भिकाऱ्याजवळ सुद्धा असतात, त्यात विशेष काय?
1: मला यातले 100 रुपये द्या ना आजोबा. द्याल?
0: घे घे. अगं दिले खुशीनं दिले, पण तू ही खुशीनं घे. पण तुर्तास ते पेन्शन पुस्तक मला दे बघू.
1: घ्या, मी जाते आता.
0: का का माझ्याजवळ बसणार नाहीस तू की बाहेर तुझ्या मैत्रिणी वाट पाहत आहेत?
1: त्या केव्हाच गेल्या.
0: गेल्या ना? अगं बरं झालं की. काय मी पण इथे एकटा एकटा बसलोय ग, तर थोडा वेळ गप्पा मारीत बसूया. बरं, गाशा गेला का?
1: नाही गेले अजून. काही काम होतं का? असेल तर.
0: नाही नाही डेझी, बाबा उगीतच विचारलं. आता बोल.
1: काय बोलू?
0: हे बघ डेझी, मला जर त्याचा फोटो दाखवतेस ना, तर मी पाहिलं असतं त्याला. काय
1: कुणाला पाहणार होतात आजोबा?
0: अरे बाबा, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला, माझ्या जावयाला.
1: हे हो का आजोबा, आम्ही नाही जा. आजोबा, त्यांनी की नाही सगळा अल्बम पाठवलाय, आई जवळ आहे, तुम्हाला नाही दाखवला?
0: नाही म्हणजे अगं वेळच आली नाही अजून. हे बघ बेटी, सोनबाई नाथ हॉटेलमध्ये गेले होते ना तुम्हाला दोघांना घेऊन?
1: हो, पण त्या गोष्टीला 15 दिवस होऊन गेले.
0: 15 दिवस? अरे बापरे. बरं काय का? काय काय खाल्लं हॉटेलात?
1: आजोबा, एक म्हणजे चहा घेतला आम्ही, आणि क्रीमचे केक, चिकन, चीज, कबाब.
0: अबे आमच्या सोनबाईनं हे हॉटेलमध्ये बनवलेले पदार्थ खाल्ले?
1: हो का बरं?
0: नाही बेटी, उगाचच विचारलं मी. आणखी एक विचारू, साखर पुड्याला अहेरा दाखल 500 रुपये दिले.
1: 500 नाही काही, 300 दिले, पण त्यांनी घेतलेच नाही.
0: 300 म्हणजे 500 नाही, 300 दिलेत तर. अच्छा अच्छा ठीक आहे. नाही तुझी एक चिंता होती बाळ, पण ती आता दूर झाली. आता डिंबूच एकदा लग्न ठरलं की सुटलो.
1: आजोबा, काल अजय दादा आलाय.
0: कोण डिंबू? तो कधी आलाय?
1: काल 1 सुमाराला तो इथं आला. जम्मूहून तो सरळ श्रीनगरला आला.
0: काय म्हणजे सांगतेस काय? आणि मला कोणीच कसं सांगितलं नाही अजून.
1: राणी काकीनं काल फोनवर सांगितलं होतं आजोबा.
0: काय म्हणतेस? मला कोणीच कसं सांगितलं नाही.
1: राणी काकीनं काल फोनवर सांगितलं होतं आजोबा.
0: पण मग मला का नाही कोणी सांगितलं? का त्याला देखील आणि त्याला स्वतःला देखील यायला काय झालं होतं इथं?
1: येई अहो, काल तर आलाय. हे बघा बाबाच आले आता.
0: मी येऊ आज बाबा. गाशा, डिंबू आलोय खरंय?
2: असं म्हणतात खरं, पण मलाही नक्की माहित नाही.
0: अरे बाबा तुला माहित नाही, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. मला काय सांगितलं कोणी?
2: अहो विसरले असतील. डिंबूचं येणं ही काय लपवण्यासारखी गोष्ट आहे का?
0: खरं आहे बाबा, कुठली गोष्ट लपवण्यासारखी असते रे. ठीक आहे, काय म्हणणार आता, बरं जा तुला उशीर होतोय ना, तू जा.
2: हे काय कागद पेन घेऊन काय करताय?
1: त्यांना पेन्शनचा फॉर्म भरायचा आहे.
2: बाबा फॉर्म भरून माझ्याकडे द्या, मी शिपायाकडून पेन्शन आणवतो.
0: नको नको, मी स्वतः जाणार आहे, उगीच कोणाला त्रास देणं मला आवडत नाही.
2: यात कसला आलाय त्रास?
0: तुला नाही म्हणत बाबा, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की त्रास त्या बिचारा शिपायाला होणार आहे, तो कशाला जायचा? मी स्वतः जाईन, कळलं? त्यानिमित्तानं थोडंफार फिरणं होईल. दादा बस केव्हा मिळेल नेम नाही आहे, कळलं?
2: ओ बसमधून कशाला प्रवास करताय? जनक सिंग सरकारी जीप घेऊन तयारच आहे. चला मी येतो आता.
1: मी पण जाते आजोबा.
0: जा बेटी जा, पण एवढं पेन माझ्याजवळ राहू दे बरं का?
1: बरं बरं.
0: चला आता हा फॉर्म भरूया. नंबर ऑफ PPO इश्यूड फ्रॉम ऑफिस ऑफ अकाउंटंट जनरल. तर काय म्हणे, शिपायाकर्मी पेन्शन मागवून घेतो, साहेब झालाय ना मोठा, की साहेबगिरी दाखवतोय मला, माझे स्वतःचे पाय धड राहिले पाहिजे. द पिरियड फॉर विच क्लेम्ड. तो डिंबू आलाय काल श्रीनगरहून, आणि या लोकांनी त्याचा मला अजून पत्ता लागूतला नाहीये. त्या गाढवाला सुद्धा कळत नाही का? त्याला नको मला भेटायला? हे असं वागणं तो त्या घरातल्या मोठ्या माणसाकडून शिकला की काय? ठीक आहे ठीक आहे, देव बिचाऱ्याचं भलं करू. चला बाबूजी फॉर्म भरा. फॉर्म अमाऊंट क्लेम्ड किती भरा? 110 रुपये 25 पैसे मात्र.

ही बस पण निघून गेली. हे बसवाले सुद्धा इतके उर्मट झाले, त्यांच्याजवळच्या पैशाच्या बॅगा तपासल्या तर शेकडो रुपये सुटे मिळतील. कंटाळा आलाय. हा गाशा जर आपल्या जीम बदलून नेता तर त्याचा काही कमी पण नव्हता. इथे उभं राहून वाट पाहणं हेच खरं अपमानास्पद आहे. असं केलं तर म्हणजे उभं राहण्यापेक्षा चालत राजबाग चौकापर्यंत गेलो तर चारा शरीफ जवळून येणारी बस तिथूनच मिळून जाते की म्हणजे तिथे निश्चित बस मिळेल. हेच योग्य आहे. चालत जावं हे उत्तम. म्हणजे अंतर तसं फारसं नाही आहे म्हणा. चालत

0: आत्ताच आपण दिशा अंधारल्या या नभोनाट्याचा भाग पहिला ऐकलात. लेखक होते हरिकृष्ण कौल. यातील सहभागी कलाकार अजित पाटील, किरण साळवी, अनुया बाम, सुनीता पाटणकर, नीता जोशी, अनिल दांडेकर, तनुजा साळवी, नीला पालेकर आणि यशवंत वैद्य. सादर करते यशवंत वैद्य.
1: आत्ताच आपण नभोनाट्य हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, रात्रीचे 11:10 झालेली आहेत. आमचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणासाठी आपण भेटणार आहोत 5:50 प्रातःकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 11:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज हलक्या सरी झाल्या. कमाल तापमान कुलाबा इथं 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा इथं 26 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 90% तर सांताक्रूज इथं 93% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथं 18.2 mm तर सांताक्रूज इथं 15.5 mm नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि पावसाच्या सरी येतील. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरिता इशारा, सोमालियाचा किनारी भाग, दक्षिण पश्चिम अरबी समुद्राच्या लगतचा काही भाग, पश्चिम अरबी समुद्राच्या भागामध्ये 45 ते 65 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील. गुजरातच्या किनारी लगतचा उत्तर पूर्व अरबी समुद्राच्या भागामध्ये 35 ते 45 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि हा वेग पुढे 55 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने वर्तवलेला आहे. हा होता हवामानाचा अंदाज. हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकणार आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या डी टी एच उपग्रहवाहिनीवर भावधारा.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीतरचना आत्ता आपण ऐकलीत. गीतरचना होती कवी सुरेश भट यांची, संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया अरुंधते यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे सुरेश भट यांची, संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

अरुण दाते यांच्या स्वरातील ही गीतरचना आत्ता आपण ऐकली. यानंतर ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील गीतरचना. गीत आहे इलाही जमादार यांचं, संगीत दिलं आहे भीमराव पांचाळे यांनी.

भीमराव पंचाळे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात आता आपण ऐकू शकाल वसंत काबरा यांचं सरोदवादन. आपण ऐकूया राग झिंझोटी. विलंबित गत रूपक तालात निबद्ध आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे दिलशाद अहमद खान यांनी. ऐकूया वसंत काबरा यांचं सरोदवादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण बसंत काबरा यांचं सरोदवादन ऐकलं. आपण ऐकला राग झिंझोटी. त्यांना तबला साथ केली होती दिलशाद अहमद खान यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रहवाणी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

ए आयार मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन ए आयआर या ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. या अंतर्गत आपण ऐकू शकाल सुगम रियाज याचा भाग 13.

नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेच्या आजच्या भागात मिथिलेश पाटणकरचा तुम्हा सर्वांना नमस्कार. कॅची मुखडा असणं ही अलीकडे प्रत्येकच गीताची जणू काही एक गरजच होऊन बसलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. ह्या आकर्षकतेबद्दल, ह्या कॅचीनेसबद्दल आजच्या आपल्या या भागात आपण चर्चा करणार आहोत.

हे गीत अतिशय एकाच ओळीचं असल्यामुळे लगेच हिट झालं. अतिशय आकर्षकता या गीतामध्ये होती. जुम्मा चुम्मा दे दे हे गीत आपण बघितलेलं आहे. या गीताचा मुखडा अतिशय पॉप्युलर झाला. मराठी गीतांमधले अगदी कमीत कमी शब्दांचे मुखडे आता आपण पाहूया.

एका ओळीतलाच मुखडा आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, दुसरी ओळ या मुखड्याला नाही, किंवा सांग तू माझा होशील का, हा एकच छोटासा प्रश्न आहे या गीताच्या मुखड्यामध्ये, याला दुसरी ओळ नाही, किंवा उगवला चंद्र

अजून काही उदाहरणं देता येतील, ती म्हणजे सजना का धरिला परदेस, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवनी जाती, दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव, येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणा.

आपण पाहिलेली मराठीतली उदाहरणं ही एकाएकाच ओळींचे मुखडे असलेली होती. दोन ओळींच्या मुखड्यात अनेक गाजलेली भावगीतं, लोकगीतं, निसर्गगीतं अंतर्भूत होऊ शकतात. गझल हे सुद्धा दोनच ओळींचं वृत्त असल्यामुळे हिंदी मराठी अनेक गझलांचा समावेश दोन ओळींच्या रचनांमध्ये होईल. एका ओळीच्या किंवा दोन ओळींच्या रचनेत कॅची असं काय मूल्य असतं, आकर्षक असं काय मूल्य असतं, याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की एका ओळीत जर काही ठोस विधान किंवा प्रश्न किंवा उद्गारवाचक विधान गीतकाराला करता आलं तर ते तसंच्या तसं श्रोत्याच्या लक्षात राहतं. त्या रचनेला लावण्यात आलेली चाल ही जर बाजूला केली तरी ते जर पटकन उद्धृत करता येण्यासारखं एक विधान असेल, उदाहरणार्थ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता, अशा तऱ्हेचं एखादं विधान असेल किंवा प्रश्न असेल, तर त्या विधानाचा म्हणीसारखा वापर श्रोत्याला करता येतो आणि तो मुखडा हिट होतो, ते गाणं हिट होतं. आतिक्या खंडाला असं कोणताही नाक्यावरचा मुलगा चालीत न म्हणता सुद्धा एखाद्या मुलीला विचारून तिची छेड काढू शकतो. अशा तऱ्हेच्या मासने केलेल्या एखाद्या गाण्यातील प्रश्नाच्या, विधानाच्या अथवा उद्गाराच्या वापरामुळे ते गाणं किंवा गाण्याचे शब्द टिकून राहत असतात. इथे छेड काढून असं गाणं म्हणणं हे वाईट असलं तरी त्या शब्दांना नाक्यावरच्या मुलाच्या दृष्टीने का होईना पण एक उपयुक्तता आहे, हा मुद्दा आपण विसरून चालणार नाही. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा, गोरे गोरे

ठिकाणं एखाद्या सुंदर काळा गॉगल लावलेल्या मुलीला उद्देशून म्हटलं जातं, किंवा लाल छडी मैदान खडी, किंवा ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, अशी गाणी लाल कपडे घातलेल्या मुलींची छेड काढण्यासाठी वापरली जातात. तरुण वयातच वारलेल्या एखाद्या हुशार मुलाच्या दिवाणखान्यातील फोटोखाली अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती, असं वाक्य लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. परदेशातील फोटोंच्या अल्बममध्ये प्रत्येक फोटोला अनुरूप अशी फिल्मी गाण्याची ओळ त्या फोटोची कॅप्शन म्हणून लिहिली जाते.

उदाहरणार्थ सिंगापूरमध्ये जाऊन जर फोटो काढला असेल तर जीवन में एक बार आना सिंगापूर अशी त्या खाली कॅप्शन येते. किंवा पॅरिसमधला फोटो असेल तर अन इव्हनिंग इन पॅरिस असं नाव त्या फोटोला दिलं जातं. राखी पौर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना शाळकरी मुली राखी बांधत आहेत असा वृत्तपत्रात जेव्हा फोटो येतो तेव्हा त्या फोटोखाली ओवाळीते मी लाडक्या भाऊराया अशी कॅप्शन दिलेली दिसते. एखादं गाणं कॅची करताना किंवा कॅची करण्याचा प्रयत्न करताना संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक व निर्माता काय विचार करतात? शब्दांच्या दृष्टीने विचार किंवा अपेक्षा अशी केली जाते की आपण तयार करत असलेल्या गाण्यातील एखादा ठराविक भाग लोकांनी पुन्हा पुन्हा म्हणावा किंवा पुन्हा पुन्हा गुणगुणावा. या हेतूने एखाद्या विशिष्ट भागाला जास्त महत्त्व दिलं जाणं आवश्यक असतं. हे महत्त्व ती विशिष्ट ओळ पुनरावृत्ती करून दोनदा म्हणून किंवा तीनदा म्हणून दिलं जातं किंवा त्या विशिष्ट ओळीला किंवा भागाला ठेका बदलला जातो किंवा वाद्यमेळ बदलला जातो किंवा कोरस देऊन तो भाग परत म्हटला जातो. अशा अनंत पर्यायांमधील काही पर्याय ठरवून त्यातला कॅची भाग अधोरेखित केला जातो. अय्या सुकू सुकू हे शब्द चालीत न म्हणता मोठ्याने गद्य स्वरूपात ओरडून म्हटले आहेत. शम्मी कपूरच्या स्टाईलला ते सूटसुद्धा झालंय. हा या गाण्यातील कॅची भाग आहे असं म्हणणं उरलेल्या गाण्यावर अन्यायकारक आहे, परंतु गाण्याला कॅची बनवताना केली गेलेली ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कंबख्त इश्क या गाण्यात कंबख्त या शब्दाला एक डिले दिलेला आहे. डिलेला आपण सोप्या भाषेत विलंबन म्हणू शकतो किंवा पुनरावृत्ती म्हणू शकतो. कंबख्त कंबख्त कंबख्त असा डिले दिल्यामुळे तो भाग कॅची झालेला आहे.

खल्लास या आयटम सॉंगमध्ये खल्लास या शब्दावर वेगवेगळ्या हरकती व्हेरिएशन्स घेऊन मुखड्यातला तेवढाच भाग जास्त आकर्षक बनवला आहे, जेणेकरून चित्रपट बघून बाहेर पडताना किंवा चित्रपट बघून घरी आल्यानंतर खल्लास एकदम खलास हे त्या व्यक्तीच्या डोक्यात एकदम फिट बसावं. मुखड्यातले शब्द सगळेच्या सगळे लक्षात नाही राहिले तरी चालेल, पण गाण्यातला खलास हा जो महत्त्वाचा की वर्ड आहे, महत्त्वाचा परवलीचा शब्द आहे, तो लक्षात राहावा अशी दिग्दर्शकाची आणि संगीत दिग्दर्शकाची इच्छा असते. चार ओळींचे मुखडे लक्षात ठेवणाऱ्या जनतेपासून ते एक शब्द लक्षात ठेवणारी चित्रपटप्रेमी जनता, असा प्रवास जनतेचाही गेल्या 60 ते 70 वर्षात झालेला आपल्या लक्षात येईल. आजच्या तारखेला कमबख्त इश्क किंवा खल्लास ही आयटम सॉंग्स हिट आहेत, परंतु या गाण्याच्या अंतर्याची चाल काय किंवा अंतर्याचे शब्द काय असा प्रश्न विचारल्यास पटकन कुणालाही सांगता येणार नाही. सगळ्या टॉप 10 कार्यक्रमात गाण्याचं एकच कडवं लावलं जातं, झलक किंवा प्रोमो दाखवताना मुखडाच दाखवला जातो. चित्रपटाबद्दल संगीतकार मुलाखत देताना मुखड्याबद्दलच विस्ताराने बोलतो, मुखडा कसा सुचला हेच सविस्तर सांगतो. गाण्यातल्या दुसऱ्या

या तिसऱ्या अंतऱ्याचं महत्त्व काही काळाने कदाचित उरणार देखील नाही. एका कडव्यापर्यंतच गाण्याची लांबी छोटी होण्याची शक्यता येणारा काळ आपल्याला दाखवतो आहे. किंवा मुखडा आणि अंतरा हा फॉर्मच पूर्णपणे जुना ठरून काही नवीन फॉर्म अस्तित्व देण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फॉर्म चटपटीत असेल, आपल्याकडे ज्याप्रमाणे मुखडा आणि अंतरा हा फॉर्म अजूनही अस्तित्वात आहे त्याप्रमाणे पाश्चात्य देशात व्हर्स, ब्रिज आणि कोरस असा फॉर्म आत्ताच्या घडीला अस्तित्वात आहे. आपल्या मुखड्यात साईन लाईन म्हणजे ज्याला आपण आवश्यक विधान असं म्हणू शकतो आणि क्रॉस लाईन म्हणजे ज्याला आपण पूरक विधान असं म्हणू शकतो ही असते. अंतऱ्यातल्या मजकुराला आपण जोड विधान किंवा विस्तार करणारी विधानं असं म्हणू. यापेक्षा थोडी वेगळी अशी रचना पाश्चात्य देशात आहे. मायकल जॅक्सनपासून ते ब्रिटनी स्पियर्सपर्यंत सर्व पॉप गायकांचे अल्बम जर आपण बघितले तर त्यात 4 ते 6 ओळींचा व्हर्स म्हणजे आवश्यक विधान असतं, ब्रिज पार्ट म्हणजे उभयान्वयी विधान असतं आणि हे आवश्यक व जोड विधानाला दुवा असलेलं असं विधान असतं. यानंतर कोरस पार्ट येतो, यात गायक व कोरस एकत्र गातात, त्यांच्या गायनात व्होकल हार्मनीचा वापर होतो. त्यानंतर पुढचा व्हर्स, ब्रिज आणि कोरस असं गाणं पुढे सरकतं. यात कोरसचे शब्द नेहमी तेच राहतात, व्हर्स व ब्रिजचे शब्द बदलत राहतात. ब्रिजची चाल तशीच राहते, व्हर्सची चाल सुद्धा तीच राहते व कोरसची चाल दरवेळी तीच राहते. अशा तऱ्हेचा फॉर्म आपल्याकडे फॅशन किंवा वेगळेपणा म्हणून येऊ शकतो. मुद्दा असा की गाण्यातल्या ओळी लक्षात राहाव्या म्हणून संगीतकार किंवा गीतकारसुद्धा प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यांना फक्त त्यांचा कॅचवर्ड म्हणजे कमबख्त किंवा खलास किंवा जानलेवा लोकांच्या लक्षात राहायला हवा असतो. थोडक्यात काय की अल्पाक्षरी आणि थोड्या दिवसांनी तर सांकेतिक अशा शब्दरचनेचे दिवस आता येऊ घातलेत. मोबाईल संस्कृतीने ह्यात अजूनच भर घातली आहे. मोबाईल फोनवर मुद्द्याचं आणि नेमकं पण संक्षिप्त असं बोलायची गरज नवीन पिढीला निर्माण झाली आहे. त्यामुळे भाषासुद्धा शॉर्टफॉर्म्स आणि सोपीकरणांचं रूप घेते आहे. मला आता आराम वाटू लागला आहे या वाक्याचं नवीन पिढीने मला आता कम्फर्टेबल वाटतंय असं रूप केलं. त्याच्याही पुढच्या पिढीने मला आता खूपच कम्फी वाटतंय असं मराठी रूप त्याचं केलं. SMS पाठवताना खूप गोष्टींचे शॉर्टफॉर्म्स होऊ लागलेत. कॉन्टॅक्टचं CTC झालंय, इमिजिएटलीचं IMDY झालंय, FOR फॉरचं 4 झालंय आणि YOUचं नुसतं एक अक्षर यू झालंय. ARERचं सुद्धा नुसतं एकाक्षरी R झालंय. ज्याप्रमाणे अल्पाक्षरी गीतरचना केली जाते व ती कॅची ठरू शकते त्याचप्रमाणे अल्पस्वरयुक्त संगीतरचनासुद्धा कॅची ठरते का असा प्रश्न आपल्याला निर्माण होईल. याच्या उत्तरादाखल आतापर्यंत हिट ठरलेल्या अशा काही अल्पस्वरयुक्त संगीतरचनांची आपण उदाहरणे बघूया.

यात जर आपण बघितलं तर सारे गरे रे सा सारे गरे रे सा सारे गरे रे सा सारे सा रे आणि कोमल ग या तीनच स्वरांवर हा पूर्ण मुखडा आहे. हे नोटेशन न कळणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा नुसतं बघून कळेल, नुसतं ऐकून कळेल. सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली, हे आपण उदाहरण आपल्याला सुपरिचित आहेच. याच्यामध्ये सा सा सा सा सा सा सा सा सा सा सा सा आणि यानंतर ग रे ग रे सा सा रे सा ध द सा या मुखड्यामध्ये आपण जर बघितलं तर सा रे कोमल ग आणि ध या चारच स्वरांपलीकडे पाचवा स्वर आलेला नाही. अजून एक उदाहरण आपण बघूया. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, रे रे ग ग रे रे सा सा रे रे ग ग रे रे सा सा.

यामध्ये सुद्धा सा रे आणि ग हे तीनच स्वर आलेले आहेत. यानंतरच्या ओळीत सुद्धा ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला म्हणजेच ध सा सा रे रे ग ग ग ग रे रे सा रे सा सा सा सा. पूर्ण जर मुखडा आपण बघितला तर सा रे ग आणि ध हे चारच स्वर सोडून यात पाचवा स्वर आलेला नाही. अनेक गाण्यांची मुखड्याची पहिली ओळ कमीत कमी सुरात बांधलेली असते आणि पुढच्या ओळींमध्ये मग स्वर विस्तार होतो. काही आपण अजून गाणी बघूया. उदाहरणार्थ ए गुलबदन ए गुलबदन फुलों की महक काटो की चुभन यामध्ये जर आपण बघितलं तर निसा नि रे सा सा सा निसा नि रे सा सा सा निसा रे सा निसा रे सा निसा रे सा सा सा सा. या पूर्ण मुखड्यामध्ये फक्त नी सा आणि रे तीनच स्वर आलेले आहेत. येणारा काळ काही चांगले संगीत प्रकार चांगली संगीत मूल्य रसिकांसमोर ठेवेल सुद्धा, परंतु त्याचं योग्य ते मूल्यमापन आणि प्रथमत चांगलं रसग्रहण करण्यासाठी प्रत्येक वेळी रसिकांनी कॅची एलिमेंटलाच दाद देणं किंवा आकर्षक मुखड्यावरच रिॲक्ट होणं प्रतिक्रिया देणं या गोष्टी सांगीतिक विकासाच्या आड येणार आहेत. आपल्या सांगीतिक दृष्टीच्या कक्षांचा विस्तार करण्यासाठी भारतीय आर्कटाईपला चिकटून राहण्यापेक्षा सुद्धा ग्लोबल आर्कटाईपचा अंगीकार करणं या पुढील काळात फार फार महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या भागात एवढंच. परत भेटूया पुढील भागात. तोपर्यंत सुगम रियाज या मालिकेतल्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. धन्यवाद.

0: आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत सुगम रियाज याचा भाग 13 आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
2: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
1: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
0: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो,
0: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो,
5: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत। बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर।

AR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत. अभिजित सावंत, बेला शेंडे यांच्या स्वरात गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीत दिले आहे निलेश मोहरीर यांनी.

सरीवर सरी या चित्रपटातील हरिहरन यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीत होतं गजेंद्र आहिरे यांचं, संगीत दिलं आहे भास्कर चंदावर.

सावरकर यांनी. यानंतर ऐकूया घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील गीत आशिष कुलकर्णी कविता राम यांच्या स्वरात. गीत आहे वैभवी देशमुख यांचं, संगीत दिलं आहे ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण घर, बंदूक आणि बिर्याणी या चित्रपटातील गीत ऐकलं, आशिष कुलकर्णी, कविता राम यांच्या स्वरात. गीत होतं वैभवी देशमुख यांचं आणि संगीत दिलं होतं ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

एअर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. मध्यरात्रीचा एक वाजलेला आहे. प्रसारित करीत आहोत नादब्रह्मा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकूया व्ही जी जोग यांचं व्हायोलिन वादन, आणि आपण ऐकणार आहोत राग कौसी कानडा, आणि त्यानंतर मिश्र पहाडी धून. त्यांना तबला साथ केली आहे विनायक फाटक यांनी. विलंबित गत झुमरा तालात आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूया व्ही जी जोग यांचं व्हायोलिन वादन, राग कौसी कानडा, आणि त्यानंतर ऐकूया राग मिश्र पहाडी धून.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण व्ही जी जोग यांचं व्हायोलिन वादन ऐकलात. आपण ऐकलात राग कौसी कानडा आणि त्यानंतर ऐकलात मिश्र पहाडी धून. त्यांना तबला साथ केली होती विनायक फाटक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी TTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. या अंतर्गत लावण्य रंग याचा भाग 78 आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर ठीक 2 वाजता आपण ऐकू शकाल कार्यक्रम अमृत कलश. सुरुवातीला मालिका विशेष कार्यक्रम.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोतेहो लावण्यरंग कार्यक्रमात लावणीच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सध्या आपण माहिती घेतोय। बरीचशी माहिती सोपान हरिभाऊ खुडे यांच्या लावणीच्या एका पुस्तकात देखील मला सापडलेली आहे। तमाशामध्ये शिलकार झाल्यानंतर बघायला सुरुवात होते। शिलकारामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचीच पुन्हा गद्यातली जी रचना असते ती मग संवादातून पुढं सरकत जाते। थोड्याच वेळामध्ये वगाचा छोटासा तुकडाही संपतो। मग आता बोर्डावरती येऊन कुणी काय काम करायचं हे सगळ्याच तमासगिऱ्यांना काही समजत नाही। मग अशा वेळेला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शाहीर पुन्हा स्टेजवरती येऊन एक छोटीशी पद्यरचना सादर करतो आणि त्यानुसार सगळी पात्रं पुन्हा आपापली कामं करू लागतात। आणि या पदरचनेमध्ये काय सांगितलं आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकही सरसावून बसलेले असतात। शाहिराने लक्षपूर्वक ही पदरचना जर सादर केली नाही तर मात्र पात्रांचा गोंधळ होऊ शकतो आणि हा गोंधळ टाळण्यासाठीच मध्ये मध्ये ती पदरचना पुन्हा पुन्हा म्हणावी लागते। वग पुढे सरकत ठेवण्यासाठी किंवा पात्रांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी वगाच्या मध्ये मध्ये जी टाकली जाते तिला टाकाची लावणी किंवा टाकणीची लावणी असंही म्हटलं जातं। आता ही लावणी किती अक्षरांची असावी, किती शब्दांची असावी किंवा किती ओळींची असावी याविषयी कुठलंही असं निश्चित बंधन नाही आहे। फक्त ती तालासुरामध्ये म्हणता आली पाहिजे। ही लावणी अगदी एका ओळीपासून पुढं कितीही अनेक ओळींची असू शकते। वैशाली सामंत यांनी गायलेली श्रीपाद अरुण जोशी यांची लावणी आपण ऐकूया। संगीत निलेश मोहरीर यांचं आहे। भरली हुडहुडी अतिशय छान लावणी आहे, ऐका।

चंद्रावती नावाचा एक वग होता. त्या वगामध्ये ज्योतिषाकडं गेलेला सावकार जेव्हा घरी येतो तेव्हा शाहिरानं टाकणीची लावणी म्हटलेली आहे. ती फक्त एकाच ओळीची आहे, चंद्रावतीचा निघून गेला प्राण जी जी जी जी. पण या एका ओळीतून देखील पात्रांना योग्य ते मार्गदर्शन घडतं. सावकार घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीनं चंद्रावतीनं मरून पडायचं आहे हे त्या ओळीतून सूचित केलेलं आहे. त्यानुसार चंद्रावती मरून पडते. आता पुढं काय घडणार अशी प्रेक्षकांना आतुरता लागलेली असते. सावकाराच्या घरी जमलेले लोक सावकाराला चंद्रावतीचं दहन करण्यास सांगतात, पण पत्नीवरच्या प्रेमामुळे तो तसं करायला तयार होत नाही. तो सावकार काय करतो, घेऊन चंद्रावरती पडला शहराबाहेर रडे हुंदक्यांनी तुम्ही ऐका जी जी जी. आता ही जी टाकणीची लावणी आहे ती केवळ दोनच ओळींची आहे आणि या दोन ओळींमध्ये शेवटच्या अक्षरावर यमकही साधलेलं नाही आहे. मात्र या दोन ओळी तालासुरामध्ये म्हणता मात्र येतात. आता हा सावकार काय करतोय, तर बायकोचं प्रेत घेऊन निघालेला आहे, कुठं जाणार काय करणार, अशा पद्धतीनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली जाते आणि कथाही पुढं चालू ठेवली जाते. टाकणीच्या लावणीची सगळी स्वभाव वैशिष्ट्य या दोनच ओळींमध्ये. चंद्रावतीच्या वगामध्ये टाकणीची लावणी जी दोन ओळीची आहे त्यामध्ये राजा हरिश्चंद्र राणी तारामतीला बरोबर घेऊन जंगलात शिकारीला जातो तेव्हा ही टाकणीची लावणी म्हणतात, राजा हरिश्चंद्र फार थकला शिकार खेळून गार छायेखाली त्याला झोप गेली लागून तारामती बसली उषाखाली मांडी देऊन स्वप्नात आला विश्वामित्र बनून ब्राह्मण. हरिश्चंद्र राजापाशी भिक्षा मागे ब्राह्मण, नवखंड पृथ्वी ऐश्वर्य तुझे द्यावे मला दान. कनवाळू राजा देई नवखंड आणि पृथ्वी ब्राह्मणाला दान जी जी जी जी जी. म्हणजे शिकार खेळून राजा हरिश्चंद्र थकलेला आहे, तो तारामतीच्या मांडीवर झोपलेला आहे. त्यावेळेला स्वप्नात विश्वामित्रानं नवखंड पृथ्वीचं दान मागितलेलं आहे आणि हे दान राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्राला दिलेलं आहे. हा धागा पकडूनच पुढचे सगळे जे संवाद होतात ते राजा हरिश्चंद्रानं बोलायचे आहेत असं यातून सूचित केलं जातं. अशा पद्धतीनं ही टाकणीची लावणी असते. याबद्दल अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार लावणीनंतर. आता आपण ऐकणार आहोत उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली राम मोरे यांची रचना, संगीतकार श्याम अनंत.

श्रोते हो, गाढवाचं लग्न हे लोकनाट्य आपण बघितलं असेल. तो चित्रपट देखील आला होता. नवनाथ ग्रंथातल्या एका अद्भुत चमत्कारिक कथेवर हा बघ आधारित आहे. इंद्रदरबारामध्ये रंभेचं नाचगाणं चालू असताना तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन चित्रसेन गंधर्व तिचा हात पकडतो, तेव्हा इंद्र त्याला शाप देतो आणि त्या शापानुसार तो गाढव होऊन भूतलावर मिथुला नगरीमध्ये सावळ्या कुंभाराच्या इथे येतो. नगरीच्या राजकन्येनं स्वयंवर मांडलेलं असतं. जो कोणी एका रात्रीत एका खांबावर 7 ताळ्याची तांब्या पितळ्याची माडी बांधेल त्याच्याशीच ती लग्न करणार असते. गाढवरूपी चंद्रसेन गंधर्व तिचा हा पण पुरा करतो. एका खांबावर एका रात्रीत तो माडी बांधतो. राजकन्येचं त्या गाढवाबरोबर लग्न होतं. लग्नानंतर चित्रसेन गंधर्व मूळ रूपामध्ये प्रगट होतो, अशी या वगाची थोडक्यात कथा आहे. आता या वगामध्ये देखील टाकणीच्या लावणीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. सावळ्या कुंभार आणि बृहस्पती यांचा संवाद झाल्यानंतर ते दोघंही इंद्रदरबारात येतात. शिलकारानं वर्णन केल्याप्रमाणे तिथं रंभेचं नाचगाणं चालू असतं. त्याचवेळेला चित्रसेन गंधर्व याचं मन विचलित होतं. तो मोहित होऊन रंभेचा हात धरतो. नाचगाणं थांबतं. आता पुढं काय घडणार आहे हे टाकणीच्या लावणीतून सांगितलं जातं. ती लावणी अशी होती. गायनकला होत असता आनंदात तिथं एक करणी घडली विपरीत. चंद्रसेन गंधर्व होऊन उन्मत्त लुब्धले त्याचे त्या नायकिणीवर चित्त. भर दरबारी धरला तिचा हात पाप मनी आणुनी मग सभा पाहती अमर पती देतो शाप वाणी. असं चंद्रसेन गंधर्वानं रंभेचा हात धरल्यानंतर सर्व देव त्याच्याकडं भयचकित होऊन पाहतात. इंद्रदेव आता कोणता निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आणि प्रेक्षकांनाही वगामध्ये पुढं काय घडणार हे जाणून घेण्याची जिज्ञासा जागी झालेली असते. अशा पद्धतीनं ही टाकणीची लावणी असते. आपण आणखीन एक ढंगदार

गाढवाचं लग्न या वगनाट्यामध्ये ज्याप्रमाणे टाकणीची लावणी हे वगनाट्य पुढं नेते, ते कशा पद्धतीनं नेते हे सध्या आपण जाणून घेत आहोत. आता प्रेक्षक सगळे वाट बघत असतात की वगनाट्यामध्ये पुढं काय होतं, कारण इंद्र हा चित्रसेन गंधर्वाला शाप देणार आहे हे तर लावणीतून समजलेलं असतं, पण कोणता शाप देणार का उशाप देणार हे ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झालेला असतो. इंद्रानं शाप दिल्यानंतर चंद्रसेन गंधर्व गाढव होऊन पृथ्वी तलावर येतो, सावळ्या कुंभाराच्या गाढवाबरोबर राहू लागतो. एके दिवशी मिथुला नगरीच्या राजकन्याच्या पणाची दवंडी गावामध्ये होते आणि ही दवंडी गाढव देखील ऐकतं. ही देखील एका टाकणीच्या लावणीमध्ये त्यांनी बांधलेली आहे. गाढव हाकामारी कुंभाराला, तू ऐक माझ्या वचनाला, सांग जाऊ न राजाला कन्या द्यावी मला. कुंभार जागा तेव्हा झाला, कुणी हाका मारीत आहे मजला, किंवा आला चोर लुटायला मला गरीबाला. आता लावणीमध्ये सुचवल्याप्रमाणे कुंभार जागा होतो, शेजारी झोपलेल्या बायकोला जागा करतो, कारण तो घाबरलेला असतो. बाहेर कोण हाका मारत आहे हे पाहण्यासाठी तो भीत भीत दार उघडतो. त्यावेळेला गाढव आत येतं आणि सावळ्या कुंभाराला राजाच्या दरबारात स्वयंवरासाठी मांडलेला पैजेचा विडा उचलण्यास सांगतो. त्याप्रमाणे सावळ्या कुंभार विडा देखील उचलतो. पुढं टाकणीच्या लावणीमध्ये हे कथानक पुढं जातं. सावळ्या कुंभारांना करुणत्वरा, चालू न गेला तो राजदरबारा, राजाला जाऊ न करीतो मुजरा, महाराज दुर्घटपण मांडीला खरा, माझ्या गरीबाच्या शब्दाचा मान करा बोले राजाला, विडा उचलतो पैजेचा हट्टपुत्राचा पुरवाया पहिला. आता या लावणीमध्ये सावळ्यानं काय करायचं आहे ते ठरलेलं आहे, याचं योग्य मार्गदर्शनही केलेलं आहे. आणि प्रत्येक पात्रालाच टाकणीच्या या लावणीमुळं आपलं वगामध्ये काय काम आहे, केव्हा आहे, कुठं आहे हे समजतं. अशा पद्धतीनं वगातला संवाद तमाशा कलावंत उत्स्फूर्तपणे बोलत राहतात आणि पुढं वग चालू राहतो. तर अशा पद्धतीनं टाकणीची लावणी तमाशामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. चला आणखीन एक लावणी आपण ऐकणार आहोत. ही लावणी सुलोचना चव्हाण यांनी गायली आहे. राम मोरे यांची रचना, श्यामानंद यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात आज आपण भेटतोय छत्रपती संभाजीनगर इथले सर्जनशील कवी श्रीधर नांदेडकर यांना. 1990 नंतरच्या मराठी कवितेतलं हे एक महत्वाचं नाव आहे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून श्रीधर नांदेडकर.

0: सर सेवानिवृत्त झाले आहेत आणि सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा 2005 साली आणि परतीचा रस्ता नाहीये हा 2014 साली असे त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. आणि याशिवाय अनेक माध्यमातून सरांचं लेखन वाचकांच्या समोर येत असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कविता ही कवीची एक निर्मिती असते आणि या निर्मितीचा साक्षात्कार कसा झाला आणि पहिली कविता तुम्हाला कधी आणि कशी सुचली?
1: तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मी अगदी आठवणींमध्ये जातोय. मूळ कविता मी 1988 बी एच्या वर्गात असताना पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती खूप बालपणामध्ये रुतलेली असावी. त्याचे संस्कार घेऊन मग केव्हा तरी महाविद्यालयीन काळात जे एक वातावरण असतं त्यात असं वाटलं की आपण काहीतरी लिहून पाहावं. त्याला फारसा अर्थ नव्हता जे काही लिहिलं त्याला, पण एक उत्साह होता आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं. आणि मग महाविद्यालयात कविता पहिल्यांदा लिहिली आणि ती मग कुठल्या तरी स्पर्धेत वाचली, मग तिला बक्षीस मिळालं, मग जरा उत्साह वाढला. पण त्या उत्साहापेक्षा देखील मराठीचे जे शिक्षक होते रायगावकर सर, मी त्यांना दाखवायचो भीत आणि ते नुसती अशी एक बरोबरची खून करायचे त्याच्यावर की बाबा चाललं आहे तुझं आणि चालू द्या अशा अर्थाने. पण मग हळूहळू त्यामध्ये मी रमायला लागलो आणि हळूहळू कळायला लागलं की आपण याच्यात खोलवर जाऊ शकतो.
0: सर, विषय कुठला होता तुमच्या पहिल्या कवितेचा, म्हणजे तुम्ही कॉलेज वयात त्या काळी होतात?
1: साधारणपणे मी एखादी छोटी कथा पण लिहून पाहिली होती तर ती प्रेमावर होती, पण मी कविता जी लिहिली ना तर ती मात्र एका बंदिस्त पक्षाच्या मनोवस्थेचं चित्रण त्या कवितेमध्ये होतं.
0: बर.
1: आणि त्यामध्ये एक घुसमट होती की काय सुचत नाहीये आणि आपण कुठेतरी अडकून पडलोय आणि आपल्याला एक मुक्त आकाश पाहिजे असा एक काही एक त्याचा
0: भाव त्या कवितेचा होता. सर, तुमचे जे दोन्ही कविता संग्रह आहेत सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये, इतके वेगळे शीर्षक आहेत या दोन्ही कविता संग्रहाचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहांमधनं काय सांगायचंय तुम्हाला वाचकांना?
1: होय होय. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हे शीर्षक देताना त्या शीर्षकाची कविता पण संग्रहात आहे, पण ह्या संपूर्ण कवितांचा एक जो स्वर आहे तो प्रार्थनांचा आहे की आपण ज्या जगात आहोत तिथे सगळ्यांना सुखानी नांदता यावं, तिथे नात्यांमध्ये पवित्रता असावी, तिथे एक प्रकारचा एकोपा असावा सगळ्या समाजात, असं काहीसं सूत्र घेऊन त्या कविता आलेल्या आहेत. पण सुफीमध्ये संगीताचा एक प्रभाव माझ्यावर खूप आहे. नुसरत फतेह अली खानचं जे संगीत त्या काळामध्ये मी ऐकायचो, आजही ऐकतो, पण त्या संगीताचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता आणि त्यातले स्वर हे मला त्या प्रार्थनेला माझ्यातले घेऊन जायचे.
0: ते ऍक्च्युअली डिव्होटी संगीत आहे.
1: अगदी अगदी, भक्ती संगीतच आहे. हो,
0: सुफी जे आहे ते डिव्होटी संगीत.
1: अगदी अगदी अगदी. आणि त्याचा खूप ज्याला आपण खोलवरचा प्रभाव म्हणू तो मात्र मला जाणवत होता. आणि परतीचा रस्ता नाहीये मध्ये मी नात्यांचा खूप शोध पुढच्या 15 वर्षात 20 वर्षात घेत राहिलो आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर कवितेचं माध्यम निवडलंय तर आपल्याला जी नाती जोडायची आणि आपल्याला जो एकोपा साधायचा आहे तो ह्या कवितेच्या जगातच शोधला जाऊ शकतो
0: त्या माध्यमातून,
1: आणि त्याच्यातून आपल्याला परतीचा रस्ता नाहीये. म्हणजे आपलं जे काय कार्य करायचंय, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे ते आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत कविता असेल असं काहीच सूत्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग मी म्हणतो की मला कवितेच्या जगातून आता परतीचा रस्ता नाहीये, तिथेच मी माझी गोष्ट सांगू शकतो,
0: थांबणार आहे आणि तिथेच मी काहीतरी सांगायचं
1: करणार आहे.
0: सर, आपण कवितेबद्दल बोलतोय, तुमची एखादी कविता
1: हो
0: तुम्हाला आवडणारी आपल्या श्रोत्यांना?
1: हो, आता आपण त्या नात्यांचा उल्लेख केला. मी अगदी कमी वयामध्ये असा विचार केला की अरे ही जी कुटुंब व्यवस्था अशी विकेंद्रित होत चालली आहे तर आपला काळ येईल तोपर्यंत काय होईल, तर आपण ह्या सगळ्या कुटुंबाच्या ह्याच्यात आपल्याला अडकायचं नाही आहे, त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला त्यांना द्यायचं आहे अशा अर्थाची एक कविता मी इथे वाचतो. तर त्याचं शीर्षक आहे तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट. तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट मी ऐकेन कोसांच्या अंतराहून, उमटू देणार नाही तुझ्या संसारावर माझी वृद्ध सावली.

0: अचानक येऊन तुझ्या छोट्याशा पोराला जवळ घेऊन मी बोलणार नाही. दात पडलेल्या माझ्या बोळक्यातून त्याच्या अंगावर थुंका उडायची मला आज फार भीती वाटते. मी फोनवर जोरात हसणार नाही, हळू आवाजात बोलेन, तुम्हाला केवळ आवडणाऱ्या गोष्टी. समारंभाचा तोल जाईल असा वेश करणार नाही. कागदाच्या पुरचंडीतून रस्त्यावरची भजी आणणार नाही. मी मनातल्या मनात भजन करीन, स्मरण देवाचं आतल्या आत. स्वप्नात नातवाच्या केसांमधून खडबडता हात फिरवीन, त्याच्या खेळण्यांना बिनधास्त हात लावीन, त्याला खेड्यातल्या जत्रेत नेईन, ओळखीच्या माणसासोबत सुरक्षित परत पाठवीन आणि स्वतः हरवून जाईन स्वतःच्या सावली सकट.
1: किती छान आहे. म्हणजे दुसऱ्याला त्रास न देण्याची जी वृत्ती माणसाची आहे ती या कवितेतनं सर दिसते आहे.
0: होय होय.
1: चांगल्या साहित्य निर्मितीसाठी समीक्षा किती महत्वाची आहे. आणि याला जोडूनच एक प्रश्न माझ्या मनात आता येतोय की क्लास आणि मास या दोन्ही पातळींवर जर कविता खरी उतरायची असेल तर ती कविता कशी असायला हवी.
0: फारच चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही. हा जो पहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना, समीक्षेचा काय भूमिका असली पाहिजे सर्जनशील कलावंताच्या एकूण प्रवासात. समीक्षक आणि जर एखाद्या सर्जनशील कवीच्या प्रवासातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी जर त्याला नीट समजून सांगितल्या आणि कलावंतांनी जर त्या मनापासून ऐकल्या, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसं जर घडलं ना तर मग मात्र कुठल्याही सर्जनशील कलावंताला त्याचा प्रवास समृद्ध करता येतो हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो.
1: किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न
0: करू शकतो आणि मी तो केलाय. म्हणजे मी वैयक्तिक पण अनुभव सांगू शकतो की सुधीर रसाळ सरांनी, डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी, ह्या सगळ्या लोकांनी मला कवितेसाठी मार्गदर्शन केलं. त्यांनी खऱ्या अर्थाने समीक्षा पण केली, त्यांनी कठोरपणे काही गोष्टी सांगितल्या पण की बाबा हे बरोबर नाही, ही गोष्ट योग्य चालली आहे, हे असं करायला नको. याचा एक प्रभाव माझ्यावर खूप सकारात्मक राहिला. परंतु तुम्ही म्हणता तसा सगळ्याच वेळेस समीक्षेचा सर्जनशील कलावंताला उपयोग होईल असं नाही. काही वेळा तर त्याला निराशा पण येऊ शकते. पण आपण जर सकारात्मक विचार केला आणि जर कलावंतांनी पण ते स्वतः मांडलं तर मात्र नक्की तुम्ही म्हणता तसं
1: बरोबर
0: त्याला हे होऊ शकतं.
1: आणि मास आणि
0: हो त्याबद्दल मला असं वाटतं ना की मास आणि क्लास साठी एकाच वेळी लिहिणं ही फारच तारेवरची कसरत आहे.
1: अवघड जबाबदारी
0: आहे. आणि ती यासाठी अवघड आहे की तुम्हाला दोन टोकावरच्या अभिरुचींना सामोरं जायचंय. पण मला असं वाटतं की काही लेखक काही कवींना ते निश्चित जमतं. म्हणजे नागार्जुनांची जी कविता आहे तो रस्त्यावरचा बिहार मधल्या रस्त्यावरचा माणूसही गातो आणि तिला तर संपूर्ण हिंदी साहित्यामध्ये सन्मानाचं स्थान आहे. असा लोककवी जो आहे ना, म्हणजे आता आपण महानोरांचं पण उदाहरण, क्लासला पण ते अपील होत आहेत आणि मासला पण अपील होत आहेत. तर ह्या होतात की गोष्टी की पण त्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर मग ते जरा
1: ते ठरवणं कठीण आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एखादा कवी कविता करत असतो तेव्हा त्याची वृत्ती कदाचित बंडखोर विद्रोही असू शकते, पण जसजसं त्याचंही वय वाढतं त्याची कविता प्रगल्भ होत जाते का किंवा ती व्हायला हवी का, तुमचा काय अनुभव आहे?
0: अगदी अगदी, फारच तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय असं वाटतंय मला. एक आक्रमकता जी वयाची असते ना ती काम करतेच. आणि माझ्या पिढीच्या नशिबात तर ते 60 कवींचं सगळं वागणं आलं, त्यामुळे मला पण असंच वाटायचं की अरे जगाकडे तुच्छतेनेच पाहिलं पाहिजे. तुम्ही त्या ह्यांना नाकारा, त्यांना नाकारा, हे वाईट आहे ते वाईट आहे असं करत करतच जायला पाहिजे, अशी एक सुरुवातीची एक आक्रमकता होती. आणि हळूहळू मला कळायला लागलं जेव्हा आपण स्वतः त्या चिंतनात जातो, आपण आपला अनुभव वाढतो, मला वाटायला लागलं की अरे नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला फार व्यापकतेनं साहित्याकडे पाहता आलं पाहिजे, खूप प्रेमाने पाहता आलं पाहिजे, खूप जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने पाहता आलं पाहिजे. आणि मग असा विचार सगळ्यांनी जर केला तर मग त्यातून एक खूप सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. परंतु निश्चितपणे मला असं सतत वाईट वाटलं की सुरुवातीला हा जो एक आक्रमकता होती मत मांडण्याची आणि कोणाला तरी नाकारण्याची, तर ती अहंकारातून आलेली आणि प्रभावातून आलेली होती.

0: पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं खूप बदल झाला पाहिजे तुमच्या प्रवासात, म्हणजे तुमची नुसती कविता बदलून नाही झालं, तुमचं चरित्र बदललं पाहिजे, तुमचं अंतर्बाह्य बदललं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य बदलणं एका अर्थानं ती एक आध्यात्मिक साधन आहे असं मला वाटतं.
1: तुमच्या लेखनातनं दिसायला हवी.
0: हवी हो, अगदी अगदी अगदी.
1: सर, याला जोडून एक प्रश्न असा की तुमच्यावर कुठल्या कवींचा प्रभाव तुम्हाला जाणवतो किंवा कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली कविता लिहिताना?
0: माझ्या अगदी आधीच 60-70 कवी होते आणि त्यांच्यातले खूप चांगल्या कवींचे प्रभाव माझ्यावर होते. भालचंद्र नेमाडेंची सुरुवातीची कविता, सतीश काळसेकरांची कविता, नामदेव ढसाळांची कविता, अरुण कोलटकरांची कविता, ह्या पिढीच्या कवितांमध्ये मी खूप रमलो होतो आणि मला खूप छान वाटायचं. आणि मनोहर ओकांची कविता, तुळशी परबांची कविता, हे सगळ्यांचे प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर होते आणि त्या लोकांनी खूप चांगली कवितेची दिशा दाखवली असं मला वाटतं.
1: सर, आपण गप्पा अशाच आपल्या चालू ठेवणार आहोत, पण आत्ता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल.
0: मला ना संत साहित्यातलं जे अभंग आहेत ना, त्यातलं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
1: संत तुकारामांची
0: रचना
1: नक्की ऐकूया.

0: कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी आपण, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात गप्पा मारतो आहोत. सर, मगाशी आपण तरुण कवींचा उल्लेख केला, त्यालाच जोडून आता मी हा एक प्रश्न विचारते की सध्या मुक्त कवितेचा एक युग आलेला आहे. म्हणजे काही काळापूर्वीचा जर आपण विचार केला, केशवसुत म्हणा, माधव जुलियन किंवा भारत आंबे, कुसुमाग्रज यांच्या कविता छंदोबद्ध कविता होत्या किंवा त्या मीटरमध्ये बसायच्या आणि अशा काही कवितांची गाणी पण झाली. पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर तरुण मुलं मुक्त कविता करताना दिसतात. ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे, इतकं त्याचं स्वरूप हे आहे. पण तुम्ही म्हणता तसं, खरोखर केशवसुतांपासून अगदी ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्या कविता होत्या त्या फार ज्याला म्हणू आपण गेय कविता, लय, छंद, वृत्त ह्या सगळ्यांमधलं, आणि तो काळही असा होता
0: आणि त्याशिवाय भाषा सौंदर्य ते पण आहे
1: ते, आणि ते सगळं घेऊनच एक भावविश्व जे आहे कवितेचं ते ह्या, म्हणून ते मासचं अपील त्याच्यासाठी पण होतं की त्याच्यामध्ये कविता पण होती, त्याच्यामध्ये गेयता पण होती, त्याच्यात संगीत पण होतं, त्याच्यामध्ये शब्दांचं सौंदर्य होतं, आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती. आणि त्यामुळे तो संपूर्ण काळ जो आहे, जो आपण म्हणजे रेडिओचाच काळ असा आपण म्हणू, तो सगळा संगीताने भारलेला, भावगीतांनी भारलेला, आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान,
0: सुवर्ण काळ
1: म्हणता येईल असं त्या. आणि आम्ही पण आता ज्या कविता लिहिल्या त्या मुक्त छंदातच लिहिल्या, परंतु मुक्त छंदामध्ये एक अंतर्गत लय असते याचं भान हळूहळू सुटत गेलं. अभिरुचीची ऱ्हासशीलता ही जी आहे ती प्रकर्षानं आपल्याला जाणवायला लागली, कारण त्या माध्यमाकडे व्रतस्थपणे पाहण्याची जी वृत्ती असते तर ती मात्र अगदी लुप्त होण्याच्या

0: परिस्थितीत आहे आणि तिला उत्साहाचं, तिला फक्त फॅशनचं असं एक स्वरूप दिसतं आणि त्यामुळे मग ते जोडाजोडीचं जे म्हणता तुम्ही तसं होतं आणि मग विविध
1: भाषांची खूप
0: रुक्षता, म्हणजे त्याला गद्यप्राय तर होतच पण त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येऊन जातो ज्याच्यामध्ये भावात्मकतेचा धागा हरवून जातो.
1: सर यानंतर एक कविता आणखी आपल्या
0: शिक्षकांसाठी. हो, मांजर नावाची एक छोटीशी कविता वाचतो. एकदा तर असंही होईल पोतडीत बांधून दूरवर रानात सोडून दिलेलं मांजर पुन्हा कधीही परत येणार नाही. हादरवून टाकणारे आपल्याला काही गोष्टींचे शेवट हे असेच असतात. जीव घेणे त्याची दुधाची बशी फेकून देता येते, ते झोपायचं ते पोतेरं फेकून देता येतं, ते खेळायचं तो चेंडू माळ्यावर फेकता येतो, पण कुणीतरी कुणावर तरी प्रेम करायचं कधी काळी त्याचा पुरावा नष्ट नाही करता येत या पृथ्वीवरून कधीही. प्रेम असं चिकटतं त्वचेला की झोपेत मुलाच्या केसांमधून फिरतो हात आणि मुलगा मांजर होऊन जातो.
1: फारच सुंदर. म्हणजे जे काय म्हणायचंय त्या चार ओळीतनं तुम्ही सांगितलंय सर प्रेमाविषयी, नाही का? हे एकूणच भूतदया जी काय आहे माणसामध्ये आणि तो खरं तर खूप काय म्हणतो बेसिक गुण आहे माणसाचा, तो या कवितेतनं दिसलाय. सर भारूड या स्मरणिकेचं आणि वाचन वेद या ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं, त्याशिवाय प्रतिष्ठान आणि आशय या दोन मासिकांचं संपादनही तुम्ही केलं आहे. हा अनुभव कसा होता?
0: भारूडचं संपादन तर मी अगदी तरुण होतो तेव्हा मला एक सहकारी म्हणूनच गुरुवरे चंद्रकांत पाटील आणि नादो महानोर यांनी घेतलेलं होतं सोबत. मी त्यांना काही थोडी मदत केली, त्यात माझा काही फार महत्वाची भूमिका नव्हती. पण प्रतिष्ठानचं काम जेव्हा माझ्याकडे सोपवलं गेलं तेव्हा मी दडपून गेलेलो होतो, कारण त्याला 50 वर्षाची परंपरा आणि सुधीर रसाळ, तुषम कुलकर्णी सगळे मोठे लोक संपादक राहिलेले आणि ते पण तसं माझ्याकडे कमी वयात आलं. पण प्रतिष्ठान ची जबाबदारी किती मोठी याची मला भान असल्यामुळे आणि माझ्या पाठीशी डॉक्टर सुधीर रसाळ, नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि माझे मित्र हे सगळे असल्यामुळे मला त्याचं दडपण तेवढं नाही जाणवलं. मग मी हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांशी संपर्क साधला, कवी लेखकांना जोडून घेतलं, समीक्षकांना जोडून घेतलं, चित्रकारांना आणि मग प्रतिष्ठानला हळूहळू एक माझ्या स्वप्नातला एक आकार मला देता आला. पण मी प्रामुख्याने ताई नव्या लेखक कवींना फार जोडून घेतलं, म्हणजे मी जवळपास 10 वर्ष आधी आणि आता 2-3 वर्ष म्हणजे अजून चालूच आहे, आता माझ्याकडे ती जबाबदारी प्रतिष्ठानची पुन्हा आलेली आहे. तर मी नव्या पिढीतले कवी, नव्या पिढीतले कादंबरीकार, नव्या पिढीतले कथाकार ह्यांचा शोध घेतला, त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याच्यावरची समीक्षा पण नव्या लोकांकडून लिहून घेतली. तर हे मला वाटतं की खूप हा अनुभव
1: एक प्रकारची निर्मितीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यास घेतला. सर अमेरिकेमधलं सॅन होजे इथलं अखिल भारतीय साहित्य संमेलन,
0: विश्व साहित्य संमेलनात
1: तुम्ही गेला होतात, याशिवाय अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही गेला आहात, तिथला अनुभव कसा असतो?
0: अमेरिकेतल्या साहित्य संमेलनामध्ये काय झालं की सगळे मराठी लोक आणि आपण इथून तिथे जातोय आणि त्यांना प्रचंड उत्सुकता की आपले लोक आलेले आहेत आणि त्याला एक असा कौटुंबिक धागा होता. परंतु केरळ लिटररी फेस्टिवल म्हणा किंवा आसाममधला कोक्राझार लिटररी फेस्टिवल, तिथे मात्र अद्भुत अनुभव आले मला. म्हणजे केरळची वाचन संस्कृती, आसामची वाचन संस्कृती अद्भुत आहे. म्हणजे लेखक स्वाक्षऱ्या करतायत आणि रांगेनी लोक स्वतःच्या प्रती विकत घेऊन थांबलेले आहेत, लेखक बोलतायत आणि केवळ 18-20-22 या वयोगटातले हजारो विद्यार्थी अत्यंत मन लावून ऐकतात. हे दृश्य
1: चांगलं दृश्य,
0: हे दृश्य म्हणजे आणि ताई आसामच्या मी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तर 10 रुपयाचं तिकीट काढून हजारो लोक पुस्तकाच्या प्रदर्शनात जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींनी मी फार प्रभावित झालो म्हणजे.
1: सर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे आता मी वाचत बसले तर आपल्याला वेळ होणार नाही, पण काही काही जे आहेत ते कवी यशवंत पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, उगवाई काव्य पुरस्कार, हा कुठला पुरस्कार आहे?
0: हा उगवाई जो पुरस्कार आहे ना, तो कणकवलीला कोकणामध्ये

0: अनंत सावंतांच्या नावाने अजय कांडर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो सुरू केलेला पुरस्कार, तर त्या कवीसाठी म्हणूनच तो पुरस्कार त्यांनी ठेवलेला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं नाव त्या पुरस्काराचं.
1: सर, सगुण निर्गुण या सदरामध्ये गेले वर्षभर तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या लेखन केलं, तर ही संधी कशी मिळाली आणि ते करताना तुम्ही स्वतः कसे समृद्ध होत गेला?
0: हो, फारच छान अनुभव माझा राहिला. महाराष्ट्र टाइम्स मधून तुषार बोडखे जे पत्रकार आहेत त्यांनी विचारणा केली की तुम्हाला लिहायला आवडेल का, तर मी हो म्हणालो. तर ते म्हणाले मग तुमचा एखादा तुकडा आम्हाला द्या. तर आपल्या ज्या अमृतधारामधल्या ज्या मालिका आहेत,
1: म्हणजे थोडंसं वैचारिक आणि चिंतनात्मक लेखन
0: तिथे करणं होतं, मग तर ते मी आपला अमृतधाराचंच त्यांना दिलं, तर ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला मग लिहायला सांगितलं. पण मला कधीही सदर लेखनाचा अनुभव नाही, पहिलीच वेळ. आणि सगुण निर्गुण असं शीर्षक आहे त्याचं, म्हणजे ते पण जबाबदारीचं होतं. आणि मग मी विचार केला की आपण हे पण एक आव्हान म्हणून घेऊ आणि आपण त्याच्यात रमवून पण जाऊ. आणि मग मी म्हणजे आधी केलेलं वाचन सोडूनही मी खूप संदर्भ संत साहित्याचा मी त्या 6 महिन्यात दुसरं काहीच केलं नाही. मी 24 तास संत साहित्य वाचत होतो
1: आणि त्यातनं ते
0: सदर
1: अत्यंत सुंदर तुमचे लेख, म्हणजे वाचकांनी वाचले त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय पण मिळाला.
0: खूपच खूप प्रेम मिळालं त्याच्यात
1: सर. खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे. तुमच्या कविताही ज्या काय दोन तुम्ही सादर केल्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, साहित्याबद्दल बोललात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मी पण तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
1: मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. सादर करते होते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या

अमृत कलश हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲप. मध्यरात्रीचे 2:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया सर्जा या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीत नादो महानोर यांचं, संगीत पंडित रघुनाथ मंगेशकर यांचं.

अर अर अबा अत तरी थांब या चित्रपटातील गीत आपण ऐकलत आरती अंकलीकर टिकेकर, माफ करा, आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरात. गीत होतं बालाजी वाघमोडे यांचं आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. यानंतर ऐकूया अनुमती या चित्रपटातील गीत रघुनंदन पणशीकर यांच्या स्वरात. गीत आहे गजेंद्र आहिरे यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे गजेंद्र आहिरे यांनी.

अनुमती या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया. माझा पती करोडपती या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

अनुराधा बोडवाल यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 3 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मनापासून स्वागत करते. म्हणजे सणवार म्हटलं किंवा मग गेट टुगेदर म्हटलं की चमचमीत चटकदार गोडधोड पदार्थ खाणं हे ओघानं आलंच. या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दात उत्तम असणं हे तर मस्ट आहेच, पण त्याचबरोबर दातांना घट्ट करून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. हा, आता जर या हिरड्या पक्क्या असतील, चांगल्या असतील, तरच दातांचं आरोग्य उत्तम राखायला मदत होते. ते म्हणतात ना, सरसलामत तो पगडी पचास, अगदी खरं आहे. दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे ओघानं आलंच. तर मंडळी, आजच्या आपल्या दातांचं आरोग्य निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अनघा मुळे. नमस्कार डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर गेली 15 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतायत आणि 2003 मध्ये त्या BDS झाल्या. डॉक्टर, आपण पहिल्या भागामध्ये दातांच्या आरोग्याबद्दल जाणून घेतलं आणि मी आत्ता म्हटलं तसं की दातांबरोबरच हिरड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर या दातांना ज्या घट्ट धरून ठेवतात त्या म्हणजे हिरड्या. तर मुळात हिरड्यांचं आरोग्य किंवा हिरड्या चांगल्या आहेत किंवा नाही आहेत किंवा आता सुस्थितीत आहेत का हे कसं ओळखावं की डॉक्टरकडे लगेचच जायला हवं?
1: अगदी बरोबर म्हणालीस. हिरड्या दातांना सक्षम करतात, सपोर्ट करतात, एक टीम म्हणून काम करतात, हाड, हिरडी आणि दात. सो हे तिन्ही व्यवस्थित असलं तर आपलं दातांचं आणि पर्यायी तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. हिरड्यांचे प्रकार बऱ्यापैकी वेगवेगळे असतात, पण साधारण आपण हिरड्यांकडे बघताना तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे हिरड्या ही आपल्या कोणत्या टाईपच्या आहेत, काही काही गोष्टी त्या हिरड्यांमध्ये पातळ असणे ह्या अनुवंशिकतेप्रमाणे येतात. आपल्या आईच्या, मावशीच्या, आत्याच्या जशा असतात तशा आपल्या येतात. सो ह्याला आम्ही प्रोटोटाईप म्हणतो. तर त्या प्रोटोटाईपप्रमाणे काही काही गोष्टी बदलतात, पण सगळ्यांसाठी गरजेच्या 3 गोष्टी, एक म्हणजे स्वच्छता ठेवणे. आणि हिरड्या स्वच्छ आपल्याला स्वतःच स्वतः ठेवता येत नाहीत. आपल्याला 6 महिन्यातनं एकदा प्रोफेशनल क्लिनिंग किंवा तज्ज्ञांकडनं त्या स्वच्छ करून घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये अडकलेल्या गोष्टी या घट्ट होतात आणि मग पर्यायाने त्या तिथनं ब्लिडिंग किंवा रक्त वाहतं. आणि मग आपण म्हणतो सफरचंद खाल्ल्यानंतर रक्त येत आहे, तर ते हिरड्यांमध्ये जे अडकलंय, जे घट्ट झालंय, ते इन्फेक्शन त्याच्यामुळे ते येत आहे. तर हिरड्यांची काळजी ही डेफिनेटली घेतली गेलीच पाहिजे, त्यासाठी प्रोफेशनल क्लिनिंग करून घेणं हे गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि आपण नेहमी सांगत असतो की जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, आपण इयरली चेकअप करतो, तसंच दातांचं सुद्धा इयरली चेकअप होणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा आपण या दातांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा मेडिकल हिस्ट्री सांगणं डॉक्टरांना हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे पुढचे गंभीर परिणाम होणार नाही किंवा काही होणार असतील तर त्याची सुद्धा डॉक्टर शक्यता सांगतात. तर मग त्यामध्ये आपण काय सांगाल की हिस्ट्री किती महत्वाची आणि हिस्ट्री सांगताना कुठल्या कुठल्या गोष्टी सांगणं मस्ट आहेच?
1: दातांचा जेव्हा चेकअप होतो तर दात आपण आपल्या शरीरापासून वेगळे नाही करू शकत. सगळ्या गोळ्या, सगळं जे आपण खाणार आहोत ते आपल्या ह्या म्हणजे तोंडातर्फेच आत जाणार आहेत, अगदी औषधाच्या गोळ्या असल्या तरी सुद्धा. सो आपल्या दातांवर जे काय आपण काम करणार आहोत त्याच्याबरोबर इंजेक्शन जे आम्ही देतो, औषधं जे देतो, त्याच्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री फार गरजेची असते. की कोणताही पर्याय ह्या पेशंटला किती चांगला ठरेल किंवा काय लिमिटेशन्स असतील हे त्या मेडिकल हिस्ट्रीवरनं ठरवता येतं. साधारण ब्लड प्रेशर असणारे लोक, म्हणजे ज्याला आपण रक्तदाब म्हणतो, मधुमेह, अनकंट्रोल डायबिटीस, मग त्या केसमध्ये आम्हाला काय घ्यायची काळजी आहे दात काढताना, दातांची ट्रीटमेंट करताना, हे समजण्यासाठी आम्हाला मेडिकल हिस्ट्री पाहिजे. काही काही किडनीचे आजार असतात, लिव्हर सिरोसिस पेशंट्स असतात. दात हे सगळ्याशी रिलेटेड असतात, त्याला तुम्ही शरीरापासून वेगळे काढू शकत नाही. त्यामुळे मेडिकल हिस्ट्री डॉक्टरचं हे आद्य कर्तव्य आहे की मेडिकल हिस्ट्री घेतली गेलीच पाहिजे डेंटिस्टची. आणि तुला मी इथे सांगणं मला असं महत्वाचं वाटतं की डेंटिस्ट हे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतं, पण पहिल्या 3 वर्षात मेडिसिनचे जे महत्वाचे विषय आहेत, मेडिसिन, सर्जरी, पॅथॉलॉजी, एनाटॉमी, हे सगळे विषय डेंटिस्ट्रीला असतात. आम्ही ते सगळे शिकतो. कारण मी म्हटलं असं तुला दातांना वेगळं काढता येत नाही, त्यामुळे जो दातांवर परिणाम आहे बाकीच्या औषधांचा, बाकीच्या तुमच्या स्वास्थ्याचा, मानसिक शारीरिक जे कोणत्या व्याधी असतील तो दातांवरही होतो. त्यामुळे हे मेडिकल हिस्ट्री घेणं आणि पेशंटने देणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावर बरीच काही काही ट्रीटमेंट मॉडिफाय होऊ शकतात.
0: तुम्ही आता सांगताना वारंवार जाणवतंय की या दातांबरोबरच हिरड्यांची निगा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर या हिरड्यांचे काही प्रकार सुद्धा असतात का आणि मग तेव्हा खबरदारी घेणं काय गरजेचं आहे?
1: प्रकार म्हणजे आपल्या हिरडीला मी पहिलेही म्हटलं तसं प्रोटोटाईप्स असतात, म्हणजे एक थिन असतं, पातळ असते. कोणत्या कोणत्या हिरड्यांमध्ये

0: काही अनुवंशिकतेप्रमाणे आलेले असे काही बॅक्टेरिया असतात की ते आतमध्ये असतातच, त्यामुळे मग त्यांना जास्ती काळजी घ्यावी लागते. सो हा हिरडीचा प्रकार कोणता आहे, जाड आहे, थिक आहे का थिन आहे, पातळ असतात, मग त्यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ट्रीटमेंट करताना जास्ती काळजी घ्यावी लागते डेंटिस्टला.
1: अच्छा,
0: की पातळ हिरडे आहेत त्यांना कोणत्याही बाजूच्या दाताला जसा धक्का नाही पोचवला तसं हिरडीला पण कमीत कमी धक्का पोचायला पाहिजे. कधी कधी काही काही हिरड्यांमध्ये बरेचसे पहिल्या लहानपणी काही औषधं दिल्यामुळे सेवनामुळे दातांना रंग चढतो. तसं हॉर्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो त्यामुळेही हिरड्यांमध्ये बदल होतात गर्भधारणेच्या आधी नंतर. आणि काही काही औषधांचा परिणाम हिरड्यांवर होतो, हिरड्या एनलार्ज होतात, त्याला आमच्या मेडिकल भाषेत जिंजाइवल हायपरप्लेसिया म्हणजे गम्स ग्रो होतात, जास्ती मोठे झाल्यासारखे वाटतात.
1: हो,
0: बीपीच्या म्हणजे गोळ्यांमुळे जास्ती दिवस खाल्ल्यानंतर किंवा लोकांना आकडी येते एपिलेप्सी म्हणतो आपण, तर त्याच्यावर ज्या गोळ्या दिल्या जातात त्याच्याने बऱ्याच वर्ष जेव्हा त्या गोळ्या सेवन करतात पेशंट्स तेव्हा त्यांच्यामध्ये हे काही काही प्रकार म्हणजे जिंजाइवल हायपरप्लेसिया हा प्रकार पाहिला जातो. सो हे सगळं जाणून घेण्यासाठी किंवा हे आपल्याकडे मध्ये ती काही मेडिकल कंडिशन असेल तर ती डेंटिस्टकडे जाऊन मग त्या हिरडीवर काय परिणाम होतोय हे पाहून हिरड्या स्वच्छ ठेवण्याचं काम मग डेंटिस्ट तुम्हाला सुचवू शकतो. त्याच्यासाठी काही औषधं असतील का तीही सुचवू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. आणि अगदी साधं सजे सगळ्यांच्या बाबतीत होत असेल किंवा होतच, मी असं म्हणेन की दात घासताना हिरडीला लागला ब्रश तर अशा वेळेला काय करावं पटकन किंवा काय सांगाल?
0: मेन म्हणजे दात घासण्याची पद्धतच शिकून घ्यावी म्हणजे हिरडीला कमीत कमी त्रास होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिरड्यांमधनं रक्त येणं म्हणजे हिरड्यांमध्ये अडकलेलं घट्ट होणं आपण टार्टर म्हणतो त्याला साधारण सामान्य माणसांच्या भाषेत, त्याला आम्ही कॅल्क्युलस म्हणतो. तर ते जेव्हा आतपर्यंत रुतलेलं असतं आपण दाखवलंच नाही आहे 3-4-5 वर्ष, मग काही खाल्ल्यानंतर ब्रशिंग केल्यानंतर लोक सहज म्हणतात की डॉक्टर माझ्या हिरड्यांमधनं ब्लिडिंग होत आहे. आता हे स्वच्छ ठेवण्यासाठी ना एकदा तर प्रोफेशनल क्लिनिंग करून घ्या तेव्हा तुम्हाला डॉक्टर ब्रशिंग शिकवतात. हिरड्या कशा स्वच्छ ठेवायच्या त्याच्यासाठी काही काही ना उपकरणं आहेत ज्याला आपण डेंटल फ्लॉस म्हणतो. तर ही उपकरणं ह्याचा वापर कसा आहे हे समजून घ्यायला लागतो. तुमच्या दातामध्ये हिरडीचा आकार कसा आहे दोन दातांमधला आणि त्याला कोणतं सुटेबल आहे फ्लॉस ब्रश अजून एक असतं वॉटर फ्लॉसर, तर हे प्रकार समजून घेऊन त्यांच्याकडनं शिकून घेऊन करणं हे जास्ती सुयोग्य ठरतं.
1: बरोबर बरोबर.
0: त्यामुळे हिरडे आपले चांगले ठेवता येतात अजून चांगल्या प्रकारे.
1: दातांचं आणि पर्यायाने या हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: एक म्हणजे ब्रशिंग केलं गेलं पाहिजे दोन वेळा. पहिल्या भागात जसं आपण म्हटलं होतं की सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टच्या नंतर करणं शक्य असेल तसं करा, रात्री झोपण्याच्या आधी. वॉटर फ्लॉसर, इंटरडेंटल ब्रश किंवा फ्लॉस हे जे आहेत हे प्रकार आहेत हे आपण आपला प्रयोग करू नये. कोणता आपल्यासाठी उपयुक्त आहे हे डेंटिस्टकडनं जाणून घ्यावं. ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात. प्लस हिरड्यांना लावायला काही काही चांगले क्रीम्स येतात त्यांना घट्ट करण्यासाठी वगैरे. सो हे करणं गरजेचं आहे. काय करू नये तर आपलं आपण पिन काड्या ह्या आपल्या आपण घालू नये बरे. आणि मग त्याच्यामुळे दुखापत इजा जी होते ना ती आम्हाला मॅनेज करणं खूप कठीण
1: जात.
0: आणि लोक म्हणतात की नाही थोडंसंच केलं होतं पण त्याचं कधी कधी ना इन्फेक्शन पसरतं हिरडीला सूज आलेले असताना. कधी कधी कोणी कोणी ते फोडण्याचा प्रयत्न करतात आपापल्या ह्याच्याने. तर हे जे सेल्फ उपाय असतात ना ते कधी कधी हानिकारक ठरतात. तुम्हाला तुटतंय काही अडकलंय तर ताबडतोब दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान व्यवस्थित करून उपाय घ्यावा.
1: खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि असं वेळोवेळी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशीच काळजी गर्भधारणेच्या आधी आणि नंतर घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घ्यावी दातांची आणि हिरड्यांची सुद्धा त्याच्याबद्दल काय सांगाल त्या ट्रीटमेंटबद्दल?
0: गर्भधारणा जेव्हा आपण विचार करतो कन्सेप्शन आणि त्याच्या पुढे फॅमिली एक्सटेंड करण्याचा हा एक मोठा टप्पा असतो स्त्रीच्या आयुष्यातला. सो मी समजेन की जसं बाकीच्यासाठी काउन्सिलिंग होतं तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू, जसं गायनेकोलॉजिस्ट काउन्सिल करतात तसं डेंटल काउन्सिलिंग प्रायर टू द कन्सेप्शन, फॅमिली प्लॅनिंग, फॅमिली एक्सटेन्शन, गर्भधारणा व्हायच्या आधी हे एकदा इयरली चेकअप. त्यामध्ये आम्ही तीन गोष्टी सांगतो. एक म्हणजे फुल माउथ एक्सरे.
1: ओके.
0: बरोबर आहे. कारण नंतर ते काढता येणं थोडं कठीण असतं. आपल्याला नाही काढू शकत आपण एक्सरे. एकदा फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये नाही, सेकंड ट्रायमेस्टर मध्ये अलाव करतो, थर्ड ट्रायमेस्टर मध्ये नाही. सो जे करता येणं ते तेव्हा बंधनकारक ठरतं ते तुम्ही आधी करून घ्या. अक्कल दाढा ज्या किडलेल्या आहेत, दातांचं क्लिनिंग,

0: हे करून घ्या. काही पोटेन्शियल म्हणजे पुढे कधी कधी प्रॉब्लेम्स येणार असतात. आत्ता ती कीड छोटी आहे पण नंतर प्रॉब्लेम येऊ शकतं असं जर का काही दिसलं तर ते आधी फिलिंग करून घ्या, अक्कलदाडा काढून घ्या. कारण ह्या सगळ्या सर्जरीजना लागतात ती औषधं, इंजेक्शन्स, ही आपण अननेसेसरी आपल्या गर्भधारणा झाल्यानंतर आपलं टेन्शन वाढवण्यासारखं आहे.
1: हां
0: दोन तीन डॉक्टरांचे सल्ले घेऊन मग करता येतं, जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा त्या प्रोसिजर करतोच आम्ही, पण ते आधी करता येण्यासारखं असेल तर तुमचा तो काळ सुखकर आणि शांततेत जाईल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट मी सांगेन की कोणतेही सप्लिमेंट स्वतःच्या स्वतःच्या डोक्याने घेऊ नये, कारण ते काही चालतात काही चालत नाहीत. तर जसा गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घ्याल, डेंटिस्टचाही सल्ला घ्यावा. फ्लोराईड टूथपेस्ट वापरू शकता. साधारण असा नियम असतो की पहिल्या 3 महिन्यात गर्भधारणा झाल्यानंतर रुटीन प्रोसिजर्स आपण करू शकतो, इमर्जन्सी आणि रुटीन. कोणत्याही मेडिसिन्स जसं की आपण म्हणतो साध्या पेनकिलर्स, अँटीबायोटिक्स, हे सगळे हानिकारकच असतात बालकासाठी. ते त्याच्यात आपल्या प्लेसेंटा वाटे जाणारच असतात. सो ते न घ्यायला लागावं अशी अपेक्षा असते. सो म्हणून सगळ्या ट्रीटमेंट आधी करून घ्यायला हव्यात. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आपण काय काय प्रोसिजर्स करू शकतो, तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पुन्हा इमर्जन्सी प्रोसिजर्सच अलाउड असतात. अजून एक चौथा मुद्दा मला सांगायचा आहे की दात दुखायला लागला, समजा ह्या पलीकडे जाऊन काही समस्या उद्भवली प्रेग्नंट लेडीमध्ये, तर कंटाळा करू नये किंवा आता काहीच करता येणार नाही या भीतीने तसंच ते चालूच ठेवू नये. तुम्ही डेंटिस्टकडे जा, त्याच्यातनं उपाय काही ना काहीतरी काढता येतो. तुम्ही घरीच थांबलात आणि आता काहीच होणार नाहीये म्हणून मी तसंच सहन करते असं झालं तर ते इन्फेक्शन जास्ती वाढू शकतं. आणि अशा वेळेस आम्ही 1-2 केसेस पाहिले आहेत की अगदी डिलिव्हरीच्या आधी आम्हाला दात काढायला लागतोय, डिलिव्हरी आधी का दात आधी.
1: अरे बापरे.
0: सो अशा काही काही केसेस ह्या त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुम्ही तसंच ठेवल्यामुळे, तर तसं करू नका, मदत मिळेल तुम्हाला. फक्त शक्यतो गर्भधारणा व्हायच्या आधी एक डेंटल काउन्सिलिंग, डेंटल चेकअप मँडेटरी ठेवा.
1: अगदी खरं आहे. आणि आपण ही सगळी काळजी एकीकडे घेत आहोत, असंच एक आपल्याला समस्या जाणवते ती म्हणजे अक्कलदाढीच्या वेळेला. एक तर ती सगळ्यात उशिरा येते, साधारणपणे 10 वर्षाच्या नंतरच ती आपल्याला दिसते अक्कलदाढ आलेली. मग ते हळूहळू येते, येताना दुखते किंवा मग कालांतर त्याच्यातही काही समज गैरसमज बरेचसे असतात. तर काय सांगाल की ती काढून टाकणं गरजेचं आहे किंवा कधी काढावी ती
0: अक्कलदाढ? हा आपला एक्स्ट्रा ऑर्गन आपण म्हणू शकतो. उत्क्रांती झाली तसं त्यांना पहिले अक्कलदाढ गरजेची होती, एका साईडला 3 दाढा हव्या होत्या. तेवढे खायचे ते रॉ फूड जेव्हा आपण खातो, आता आपण चिजवलेलं अन्न खातो, त्यामुळे अक्कलदाढ जबड्याचा आकार छोटा झाला, पर्यायाने अक्कलदाढेला यायला जागाच नाही उरली. साधारण 18 ते 27 ते 30 ह्या दरम्यान अक्कलदाढ येते, 17 ते 30 म्हणू शकाल. ते आपल्या जबड्यामध्ये जागा नसेल की मग ती येत नाही, शेजारच्या दातांना थोडं प्रेशर तसं अप्लाय करते कारण तिला यायला जागा नसते. सो समज असे असतात की अक्कलदाढ काढल्याने माझं डोळ्यांना काही त्रास होईल का किंवा कानाला काही, मी म्हणेन न काढल्याने जास्ती त्रास होतात.
1: ओ
0: अडकलेल्या अक्कलदाढा या मेन म्हणजे त्या येताना 2-3 त्रास घेऊन येतात बरोबर. एकदम आरामात आल्या आणि त्रास झाला नाही तर तुम्ही लकी आहात, पण नाही तर आपल्याला आ करताना त्रास होतो, जबडा उघडताना त्रास होतो, मधनं मधनं त्रास होतो, दररोज नाही. तिथे गाल चावला जातो, अर्धवट आलेली अक्कलदाढ, त्या दाढेचं टोक गालाला लागतं आणि सतत गाल चावल्यामुळे तिथे अल्सर्स होऊ शकतात. सो हे जे आपल्याला असं वाटतं की ते येणारच नाहीये कधीतरी येईल, हे गैरसमज आहेत किंवा डोळ्यावर परिणाम किंवा कानावर, तसं नाही. ते आल्या तर व्यवस्थित येतात, नाही आल्या तर त्यांना काढावं लागतं. तशाच आत राहिलेल्या दाढा या कधी कधी पुढे जाऊन वर्स सर्कमस्टन्सेस म्हणू किंवा पर्सेंटेज म्हणू, त्याच्यामध्ये काहीतरी अशी सिस्ट किंवा अजून काही इन्फेक्शन तयार होऊ शकतं. तर किडलेल्या अक्कलदाढा, अर्धवट आलेल्या, वाकड्या तिकड्या आलेल्या ह्या वेळच्या वेळी सल्ल्यानी सल्ला घेऊन एक्सरे काढून काढून टाकाव्यात.
1: बर.
0: हां, समजा तसा असेल की आपण ऑब्झर्वेशन खाली काही काही ठेवू शकतो, तशा त्या आम्ही ठेवतो ऑब्झर्वेशन खाली. त्याप्रमाणे त्याच्यावर उपाय करावा, पण जाऊन दाखवावं. जोपर्यंत दाखवत नाही आणि एक्सरे काढत नाही, कारण ती अक्कलदाढ दिसत नसते बरेच वेळा तोंडात,
1: हो
0: पण दुखत असतं, मग ते आपल्याला निदान करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे जसं माणसाची उत्क्रांती होत गेली तसा जबड्याचा आकारही तो बदलत गेला. आणि मग इथे तुम्ही आता सांगितलं की अक्कलदाढ येताना काहीतरी त्याचं टोक सतत गालाला चावलं जातं त्याच्यामुळे किंवा दुखतं, किंवा बऱ्याच जणांना ना सवय असते म्हणा किंवा तो एक खातानाचा त्यांचा एक भाग होऊन जातो की खाताना हमखास गाल चावला जातो. तर हे चावणं कितपत अयोग्य आहे आरोग्यासाठी आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन भविष्यात काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात?
0: गाल चावण्याच्या जसं म्हणतो जेव्हा दात नाहीयेत किंवा अक्कलदाढ येते किंवा त्या दातांची ठेवण विचित्र असल्यामुळे गाल पकडला जातो, आपले बाजूचे दात हे गाल

0: बाजूला ठेवतात
1: हां
0: चावताना, पण ते नसतील किंवा अक्कलदाढीत असेल तर तो चावला जातो. सततच्या चावल्या जाण्याने तिथे ना लालसरपणा येतो, चट्टा उमटतो, अल्सर येतो. आणि स्टडीज किंवा अभ्यासाने हे कळलं आहे की सतत त्या स्किनला समजा इरिटेशन झालं दातामुळे किंवा चावल्यामुळे, तर तो लाल पांढरा चट्टा हा त्या स्किनच्या भागामध्ये बरेच काही काही असे चेंजेस घडवतो बऱ्याच कालांतराने, की ते कधीकधी हानिकारक असू शकतात. आणि चावल्यामुळे काय होतं, त्या तो अल्सर सतत राहतो, त्यामुळे तिथनं चावताच येत नाही, पुन्हा पुन्हा त्याच्यावर आघात होत राहतो आणि रक्त येऊ शकतं. ते बरं झालं नाही तर पुढे कॅन्सरमध्ये हा वर्स्ट, म्हणजे आपण म्हणतो तसं अगदी शेवटची पातळी ही गाठू शकते. त्यामुळे डेंचर लागणे, दाताचा भाग लागणे, ब्रिजचा भाग लागणे आणि गाल चावला जाणे हे जर का असेल तर प्लीज हे होईल बरं अशावर राहायचं नाही. ते जाऊन दाखवायचं आणि तो का चावला जातोय ह्याचं निवारण करून घ्यायचं तज्ञांकडनं.
1: तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे ब्रिज आहे किंवा इम्प्लांट आहे, तसंच कवळी सुद्धा. तर एक साधारण 50 ओलांडून गेली किंवा 60 झाली की हल्ली अशा केसेस आपल्याला पाहायला मिळतात. तर कवळी, ब्रिज आणि इम्प्लांट हे बसवताना घ्यायची काळजी आणि हे योग्य वेळेत डॉक्टरला दाखवणं किती गरजेचं आहे त्याबद्दल काय आपण सांगाल?
0: तुझा शेवटचा प्रश्नाचा जो भाग आहे तो पहिले घेईन.
1: हा,
0: की योग्य वेळी दाखवल्याने हा जो प्रवास आहे हा थोडा अजून सोपा
1: बर
0: आणि सरळ होतो. ब्रिज म्हणजे काय असतं? तर वी आर ब्रिजिंग द गॅप. जो आपला दात नसतो ते जे आहे नदी म्हणतो तसं, ती पोकळी आपण भरताना दोन दातांचा सपोर्ट घेतो, सहारा घेतो आणि तो बसवतो. तो फिक्स्ड बसलेला असतो हा प्रकार, सो त्याला ब्रिज म्हणतात. कवळी म्हणजे हिरड्यांच्या आणि हाडाच्या सहाय्याने वरवर बसलेली असते ती. त्याला मुळं नसतात कवळीला, आपल्या दातांना मुळं असतात नैसर्गिक दातांना. आणि तिसरा भाग म्हणजे इम्प्लांट किंवा कृत्रिम दंतरोपण ज्याला आपण म्हणतो, की तो जो इम्प्लांट आहे हा एक स्क्रू असतो टायटेनियमचा, सोप्या भाषेत सांगायचं तर, आणि तो आपल्या हाडामध्ये जातो, त्यावर एक कॅप होते. सो ब्रिज आणि इम्प्लांट हे फिक्स्ड पर्यायांमध्ये मोडतात, कवळी हे काढा घालायचे, मग ती दोन दातांची असू दे नाही तर पूर्ण कवळी असू दे. हे करायच्या आधी जर का नैसर्गिक दात वाचवले तर ब्रिज करावा लागणार नाही किंवा कवळी करावी लागणार नाही. आणि 50-55 जरी आपण म्हटलं तरी वय खूप लहान असतं. साधारण आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी ही 75 ते 80 पर्यंत समजतो, कारण की मेडिकलचे बरेच एवढे छान छान उपाय पद्धती आहेत ऍडव्हान्स्ड, आपलं आयुष्य वाढवण्यासाठी ते काम करतात. त्यामुळे दातांचंही आरोग्य तिथपर्यंत टिकायला हवं असेल तर एक म्हणजे नैसर्गिक दात चांगले ठेवणे, रेग्युलर फॉलोअप करणे, आणि आधी कीड लक्षात आली तर रूट कॅनल अवॉइड करता येतं. इम्प्लांट अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा आपण दात वाचवू. कवळी अवॉइड करता केव्हा येईल? जेव्हा नैसर्गिक दात वाचवून ठेवू. सो 50, 55, 60, 70 ह्या सगळ्या वयोगटातल्या लोकांना माझं असं म्हणजे रिक्वेस्ट आहे की आता काय काय काही गरजेचं नाहीये, काढून टाकू असं करू नका. उपचार पद्धती आहेत त्या समजून घ्या आणि त्याप्रमाणे दातही वाचवा, आणि त्यांना पर्याय नसेल तर मग ह्या उपचार पद्धती आपल्याला करून घ्याव्या लागतात.
1: नक्कीच, आणि प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं, अगदी तसंच तुम्ही सांगितलं. आता ह्या दातांच्या बाबतीत आणखीन काळजी घ्यावी लागते ती म्हणजे खेळाडूंना, ते सतत धावत असतात किंवा काही असे खेळ ज्यामुळे तोंडावरती आघात होण्याची शक्यता असते, तर तिथे त्या दंतवैज्ञांचा सल्ला कसा महत्त्वाचा ठरतो?
0: खेळाडूंमध्ये आपण प्रकार पाहिले तर पहिला प्रकार असतो की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये, की बॉक्सिंग आहे, असे जे जिथे जवळ येऊन एकमेकांशी खेळलं जातं, त्या केसेसमध्ये आम्ही त्यांना एक दातांना काहीही इजा होऊ नये किंवा तोंडालाच माउथ गार्ड्स म्हणतात त्याला, ते आपण बनवून तज्ञांचा सल्ला घेऊन बनवून ते घालावे लागतात त्या लोकांना. स्विमर्सना पण घालावे लागतात, कारण स्विमिंगमध्ये जे क्लोरीन वगैरे पाण्यामध्ये असतं काही प्रमाण त्याचं बदललं तर बऱ्याच वर्षांनंतर असे आम्ही अभ्यासाने निष्कर्ष काढलेत की कदाचित त्यांच्या दातावर परिणाम होतो. सो अशा ज्या कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना हे गार्ड्स कंपल्सरी आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी जेव्हा तो काही परफॉर्मन्स देणार असेल, मॅच असेल, तेव्हा त्यांची एकाग्रता ही सर्वात जास्त महत्त्वाची असते, कोणताही खेळ असो. मग ती कमी कशामुळे होऊ शकते? तर दात दुखीमुळे, काही दातांच्या समस्यांमुळे ती होऊ शकते. तर माझं म्हणजे म्हणणं असं आहे किंवा रिक्वेस्ट आहे की त्या सगळ्यांनी ना इयरली चेकअप जास्ती व्यवस्थित करावा, ॲटलिस्ट तुमच्या मॅचच्या आधी. म्हणजे जसं बाकीचा हेल्थ चेकअप होतो तसा दातांचा चेकअप व्हावा किंवा आता करतही असतील, आणि मग फिलिंग्स किंवा दात हिरड्या स्वच्छ करून घेणे हे आधी केलं की त्यावेळेला त्यांना त्रास होणार नाही, त्यांची एकाग्रता त्यांच्या मॅचमध्ये राहील.
1: बरोबर.
0: सो हे खेळाडूंमध्ये जास्ती आहे. काही काही खेळाडू

0: जिमला किंवा वेट लिफ्टिंग हे जे करतात ह्या आत्ताच्या काळामध्ये हे खूप वाढलंय. इवन साधारण सामान्य लोक पण आपण जिमला जातो योगा वेट लिफ्टिंग, तेव्हा तुम्ही दातांवर एक्सेसिव्ह वेट उचलताना किती भार देताय किंवा तुम्ही तो भार जातोय रादर देत नसतात तो जात असतो, तर तो त्याच्याकडे लक्ष देणं हल्ली आम्हाला गरजेचं वाटायला लागलंय. आम्ही बरेच वेळा हिस्ट्रीमध्ये विचारतो की तुम्ही जिमला जाता का, कारण सबकॉन्शियस लेवलवर आपल्याही नकळत आपण ते दात एकमेकांवर ठेवतो आणि ते घट्ट असे दाबले जातात, त्याच्यामुळे सुद्धा दातांची वरची लेअर घासली जाऊ शकते. तर तुम्ही एक्सेस वेट लिफ्टिंग जिमिंग जेव्हा करता तेव्हा ही काळजी घ्यावी, आणि जाऊन आल्यामुळे तुम्हाला हा अवेअरनेस येऊ शकतो, डेंटिस्ट सांगू शकतो की तुम्ही दात जास्ती जोरात एकमेकांवर ठेवताय. सो ह्या काही काही काळजी खेळाडूंमध्ये घेणं गरजेचं. आहार तर आहेच त्यांच्यासाठी महत्वाचा, फायबर इनटेक जास्ती. तर मला अजून एक मुद्दा मांडावा वाटतो की ह्या सगळ्या लोकांमध्ये ना जे मॅच खेळतात किंवा खूप वरच्या लेवलवरचे स्पोर्ट्स खेळाडू असतात प्रोफेशनल स्पोर्ट्समध्ये एनर्जी ड्रिंक्स प्रोटीन रिच सप्लिमेंट्स देतात, तर ही सुद्धा थोडी सल्ल्याने घ्यावी. त्या एनर्जी रिच ड्रिंक्समध्ये ऍसिड पीएच कधी कधी होऊ शकतो तोंडातला, म्हणजे आपल्या तोंडामधला जे थुंकीचा एक पीएच असतो ते कधी कधी कमी व्हायला लागतो, आणि मग त्याच्यामुळे आपल्या आतल्या गालाच्या आतल्या त्वचेवर दातांवर दातांचा एनॅमल जाण्यावरही परिणाम होऊ शकतो.
1: अच्छा,
0: हे सगळं जास्ती प्रमाणात झालं तर ह्याचं संतुलन ठेवावं फक्त खेळाडूंनी.
1: नक्कीच. आणि तुम्ही आता म्हणाल जसं की हल्ली सजगता वाढलेली आहे लोकांमध्ये सुद्धा, त्याच्यामुळे जिमकडे जाणारी मंडळी आहेत, तसंच सोशल मीडियाचा खूप छान वापर करणारी अनेक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात की कुठेही बाहेर जायचं म्हटलं किंवा अगदी लग्न समारंभ असेल किंवा अगदी स्वतःचंच लग्न असेल तर माझ्या लग्नात बाबा माझे फोटो छान यायला हवे, माझी स्माईल खूप छान दिसायला हवी, याकडे खूप सजगतेने बघतात. अर्थात बघायला हवं, काहीच हरकत नाही, पण अनेक जण काय करतात कुठला तरी फोटो असतो आणि मग तो घेऊन डॉक्टरकडे येतात, डॉक्टर माझे दात असे एवढे छान होऊ शकतात का, एक तर ते 11th hour येतात, दुसरी गोष्ट अशी किंवा मैत्रिणीने किंवा मित्राने केलेलं असतं आणि मग ते त्यांनाही तसंच करून हवं असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना किती अप्लाय होतात आणि सध्या सोशल मीडियाचा इम्पॅक्ट किती दिसून येतो आहे.
0: सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपण अमान्य करूच शकत नाही, सगळ्यांवर आहे, सगळ्या वयोगटांवर आणि सगळ्या प्रकारच्या, म्हणजे सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तो म्हणतात ना असं एखाद्यावर असं हावी व्हावं तसा तो सोशल मीडिया आहे. फक्त ह्याचा आपण कशा प्रकारे म्हणजे विपर्यास होत नाही ना हे बघायचं, किंवा ॲज डेंटिस्ट किंवा डॉक्टर्स किंवा त्यातले तज्ज्ञ म्हणून आम्ही त्यांना गाईड करतो की ही दोन बोटं सारखी नाहीत, त्यामुळे दुसऱ्या माणसामध्ये हे स्माईल जे आपण चांगलं करतोय ते जे काही झालं ते तुमच्यामध्ये होऊ शकेल की नाही ह्यासाठी ना आम्ही मापं घेतो, काही फोटो घेतो आणि मग आम्ही प्रत्यक्ष करून पाहतो की हे बदल शक्य आहेत का. दुसरा भाग म्हणजे वेळ, तू जसं म्हणालीस की 11th hour अगदी उद्या किंवा एका महिन्यात लग्न आहे आणि इतके वाकडे तिकडे दात आहेत की ते सरळ करून हवेत, तर आम्ही त्यांना समजावतो की बाबांनो हे सगळं शक्य आहे पण हे लग्न झाल्यानंतर करा शांततेत.
1: बर.
0: तिसरी गोष्ट, बऱ्याच वेळांना दातांचा कलर बदलण्यासाठी लोक येतात बरं का, ब्लिचिंग ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, तर मला इथे सांगावंसं वाटतं की ओके ब्लिचिंग ट्रीटमेंट्स ह्या अवेलेबल आहेत, चांगल्या सल्ला घेऊन त्या अगदी व्यवस्थित करू शकतात, फक्त त्यालाही आपण कसं खाली SIP शेअर मार्केट ह्या सगळ्या डिस्क्लेमर्स कसे असतात की नाही, तसं त्याला डिस्क्लेमर्स असतात ते त्या जाहिरातीत किंवा ते सोशल मीडियावर टाकलेले नसतात, ते आम्ही समजावतो की प्रत्येकाच्या ह्याला आम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. अगदी लग्नाच्या 4-5 दिवस आधी सगळ्यांना शक्य होईल असं नाही, ज्यांना शक्य होतं त्यांना आम्ही करून देतो, ज्यांना नाही शक्य होत त्यांना आम्हाला समजावं लागतं की ह्याला वेगळे बदल गरजेचे आहेत. आणि ह्या सगळ्याच्या आधी मी सांगेन की हे असे 11th hour बदल करायचे नसतील ना किंवा धावाधाव करायची नसेल तर रेग्युलर डेंटल चेकअप करून घ्या. सर्वात पुन्हा प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. जर का हे तुम्हाला आधी समजलं तर तार लावायचे का, स्माइल डिझायनिंग तारेनी होणारे का नुसतं आपण कॉस्मेटिक ट्रीटमेंट म्हणतो ह्याच्याने होणारे का, हिरड्या त्याला साथ देणार आहेत का, ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून करणं आणि 2-3 महिन्यासाठी न करता जास्ती सस्टेनेबल ट्रीटमेंट देणं हे जास्ती गरजेचं, आणि दातांना निरोगी ठेवून ट्रीटमेंट करणं हे जास्ती महत्वाचं ठरतं. ते आम्हाला त्यांना समजवायला लागतं बरेच वेळा.
1: दात म्हणा हिरड्या म्हणा यांचा लॉंग टर्म कसा विचार करता हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि याच्यामध्ये अगदी आपण म्हणतो की कळीचा मुद्दा किंवा जो अगदी आपण बोल्ड इटालिक अंडरलाईन करू असं म्हणजे तंबाखू दारू आणि असे निकोटीनयुक्त पदार्थ टाळणं सगळ्यात गरजेचं आहे, ह्याच्यामुळे काय काय गंभीर दूरगामी परिणाम होऊ शकतात काय सांगाल.
0: निकोटीन, तंबाखू, पान, सुपारी, खैनी, त्याच्या वेगवेगळ्या

0: प्रकार असतात आणि अल्कोहोल किंवा दारू, ह्या सगळे व्यसनाधीन पदार्थांमध्येच ऍक्च्युली मोडतात. हे मुळात कितीही कमी प्रमाणात घेतलं तरी हानिकारकच, आणि ते कोणत्याही प्रकाराने घेतलं तरी ते हानिकारक. म्हणजे बऱ्याच बायका म्हणतात की चहाची तलफ म्हणून मग मी ती मिश्री चोळते, मी स्वच्छ करायला वापरते, पण ती मिश्री ही हानिकारकच दातांसाठी. सो ती वापरणं बरोबर नाही ते नाही. आता ह्यामध्ये कसं असतं, टप्पे असतात. पहिले ना तलफ म्हणून घेतात, मग थोडंसं त्याचं प्रमाण वाढलं की मेन म्हणजे दातांवर पिवळे चट्टे, त्याचा कलर यायला लागतो पान किंवा तंबाखू खाल्ल्याने किंवा सिगरेट स्मोकिंगने. हे तंबाखूचे जे छोटे छोटे कण असतात ते दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पर्यायाने आणि हाडामध्ये जाऊन रुततात, बसतात. जसे स्मोकिंग आपल्या लंग्ससाठी हानिकारक आहेत, फुफ्फुसांमध्ये जसे जाऊन बसतात, तसे दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये पण जाऊन बसतात. बऱ्याच वर्षांनंतर त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतात, थुंकी कमी व्हायला लागते, कोरडेपणा वाढतो. सर्वात मोठा परिणाम आम्ही तंबाखू खाणाऱ्या माणसांमध्ये पाहतो म्हणजे मुख कर्करोग. दुसरा म्हणजे OSMF म्हणतो आमच्या भाषेत आम्ही, गालावर आतल्या भागांमध्ये इतका कडकपणा, हे जे स्नायू असतात ते घट्ट निबर होत जातात, कातडी आतली निबर होते, चट्टे उमटतात आणि ते आ करताना त्रास देतात.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे अक्षरशः असे आम्ही प्रकार पाहिलेत किंवा अशी उदाहरणं पाहिलेत की 30-35 वर्षांनंतरच्या सेवनाने कर्करोग तर आहेच, तोंडाचा, घशाचा कर्करोग, जिभेचा, आणि मग हे सगळे हे फास्ट स्प्रेडिंग कॅन्सर्स आहेत. हे बाकीच्या अवयवांवर पण तितकाच
1: गंभीर
0: परिणाम करतात, त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आणि OSMF किंवा जे स्नायू घट्ट करणारा जो प्रकार आहे हाही होतो तंबाखूमुळे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, स्मोकिंग नुसतं तो माणूस करत नसतो, आपण ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, आजूबाजूची मुलं असतील, मोठे वयोवृद्ध असतील किंवा इवन आपल्या बरोबरचे सहकारी असतील, त्यांनाही ते हानिकारकच ठरतं. आणि अल्कोहोलमुळे रक्तामधली तर शुगर कमी होते असं म्हणतात, पण तरीसुद्धा सलायवा किंवा थुंकी ही कमी होते. त्याच्याने त्याच्यामध्ये आम्ल पदार्थांचं किंवा ॲसिडिक पदार्थांचं प्रमाण हे खूप जास्ती असतं आणि त्यामुळे दातांचं एनॅमल आपलं वेअरडाऊन लवकर होतं, झीज जास्ती होते. अल्कोहोल इंटेकचा प्रमाणाबाहेर किंवा थोडंफार प्रमाण वाढलं तर आम्हाला बरेच काही काही इंजेक्शन द्यायला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेही आम्ही पाहिलंय, त्यांची दातांची ट्रीटमेंट करणं ही प्रचंड त्रासदायक ठरतं. आणि मुळात व्यक्ती त्याच्या अंमलाखाली राहिल्यामुळे त्याला म्हणतात तसं समजवणं, त्याच्याकडनं तो रिस्पॉन्स घेणं किंवा कोऑपरेशन घेणं हे सगळंच कठीण होतं. जसं बाकीच्या अवयवांवर परिणाम, तसंच आपल्या हिरड्यांवर, दातांवर, आणि दुर्गंधी येणं, त्याच्याशी बोलू न शकणं, त्याच्याशी संवाद साधताना येणं, हे छोटे छोटे बरेच प्रकार तर पाहतोच पाहतो. ह्या सगळ्याचं सेवन हे करूच नये.
1: दातांची आणि या हिरड्यांची काळजी घेताना काही महत्वाचे मुद्दे अगदी समोर येतात. जाण्याआधी तुम्ही या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श कराल का आणि एक टिप्स म्हणून सगळ्या श्रोत्यांना काय काय सांगाल?
0: नक्कीच. सर्वात पहिले म्हणजे दातांचं आरोग्य, हिरड्यांचं आरोग्य आणि पर्यायी जबडे आणि हाडांचं आरोग्य हे आपल्या बाकीच्या स्वास्थ्याप्रमाणेच, म्हणजे बाकीच्या अवयवांप्रमाणे इतकंच महत्वाचं आहे. तोंड हा आरसा आहे, जसं आपण म्हणतो की बरेचसे आपल्या व्याधी किंवा मेडिकल कंडिशन्स ह्या तोंडामध्ये दिसतात, आणि तोंड हे आपण सर्वात जास्ती वापरतो पण सर्वात नेग्लेक्टेड असतं. त्यामुळे हा आपण जितके वेळा आपल्या जिभेचे चोचले पुरवतो तेवढे वेळा आपण त्याची स्वच्छता करत नाही. त्यामुळे स्वच्छ ठेवणं आणि चूळ भरणं मेन म्हणजे सोप्पातला सोप्पा उपाय, आणि 2 वेळा ब्रश करणं, रिपीटेटिव्ह फॉलोअप करणं 6 महिने, वर्षभर, 1 वर्ष, 1.5 वर्ष हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, जसं मी पहिले म्हटलं, गर्भधारणेपूर्वी एक काउन्सिलिंग करून घेणं हे सर्वात जास्ती महत्त्वाचं, डेंटल काउन्सिलिंग. तसंच लहान मुलांना डिलिव्हरी झाल्यानंतर जेवढी ती आई सहज डेंटिस्टकडे जाईल, ते छोटं बाळ किंवा छोटं मूल मोठं होता होता त्यालाही ती सवय अंगीकारायला सोपं जातं. आणि त्याचा जो फिअर फॅक्टर असतो तिथे बसण्याचा, तिथे आवाज येतो त्याचा, हाही हळूहळू नाहीसा होईल. कारण हे सगळं आपल्या आपल्या फिअर ऑफ अननोन किंवा प्रतिमेने किंवा ऐकिवातनं आपण ते भय आणलेलं असतं, तर ते सोपं होईल. तसंच दुसरा गट हा 50-55 वरच्या लोकांचा, की आता गरज नाहीये काढून टाकू, ह्याच्याऐवजी पर्याय शोधून घ्या आणि नॅचरल दात जास्ती वाचवा. आहारामध्ये साखर आणि प्रोसेस्ड कार्बोहायड्रेटचं प्रमाण, त्याचं संतुलन आखलं की आपल्या दातांवर वाईट परिणाम कमी होतील. कीड लागेल पण फॉलोअपमुळे ती आधी समजेल.
1: बरं.
0: त्यामुळे छोट्या ट्रीटमेंटनी तुम्हाला मोठी मदत होईल. जेव्हा तुम्ही दुखल्यानंतर, सूज आल्यावर आणि इन्फेक्शन झाल्यावर जाता, तेव्हा मरणासन्न स्थितीत असलेला दात वाचवण्याची वेळ येते. आणि जरी तसं असेल तरी सुद्धा नंतर इम्प्लांट्स अवेलेबल आहेत, पण उलटं करायचं नाही की ते अवेलेबल आहेत म्हणून दाताकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नका.
1: बर
0: सो हे काही काही गोष्टी मी जास्ती स्ट्रेस देऊन सांगेन की ह्याच्यावर लक्ष द्या.
1: खूप गरजेचं आहे, आणि दातांचं आरोग्य चांगलं असेल, हिरड्या उत्तम आणि मजबूत असतील तर आपण नक्कीच निरोगी आयुष्य जगू शकतो आणि आपण मस्त सगळे दिवस अगदी आनंदात घालवू शकतो. डॉक्टर अनघामुळे आज आपण इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ॲपवरून. यानंतर प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया बाळा जोजुरी या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर, सुधा जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात. गीत जगदीश केबुडकर यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

आता ऐकूया दत्ता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे कवयित्री शांता शेळके यांची, संगीत दिले आहे पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर, हेमंत कुमार यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया पांडुरंग आगावणे आणि सहकारी यांच्या स्वरातील एक कोळी गीत.

पांडुरंग आगवणे आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया अरुणदाते सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीतरचना आहे कवी मंगेश पाडगावकर यांची, संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी.

अरुंधाते सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 4 वाजलेले आहेत, प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकू शकाल माधवी नानल यांचं गायन. आपण ऐकूया राग हिंडोल. त्यांना तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी. हार्मोनियमवर संगत आहे विनोद पाडगे यांची. सारंगीवर साथ उस्ताद फारुक लतीफ यांची आणि तानपुऱ्यावर हरीश इंदोरकर यांची. विलंबित बंदिश मध्यलय जपतालात निबद्ध आहे. बोल आहेत होरी खेलन वृंदावन. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत होरी खेलत आहे आणि त्या तराणा तन धेरेना धेरेना. ऐकूया माधवी नानल यांचं शास्त्रीय गायन राग हिंडोल.

अपना एकला राग हिंदूर। त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी, हार्मोनियमवर साथ विनोद पाडगे यांची, सारंगीवर साथ उस्ताद फारूक लतीफ यांची आणि तानपुऱ्यावर साथ हरीश इंदुरकर यांची। हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून।

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 वाजतायत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया घनश्याम व्यास यांचं बासरीवादन. ऐकूया राग अहिर भैरव. त्यांना तबला सत केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी. द्रुतगत 3 ताल आणि 1 तालात निबद्ध आहे. ऐकूया घनश्याम व्यास यांचं बासरीवादन, राग अहिर भैरव.

0: आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात घनश्याम व्यास यांचं बासरी वादन ऐकलात. आपण ऐकलात राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ केली होती पंडित राजेंद्र अंतरकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
0: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो,
0: आम्ही चर्चा करतो,
4: आम्ही गप्पाही मारतो,
5: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
0: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
3: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
4: आपुलकी आधार.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया कुलस्वामिनी अंबाबाई या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुळकर यांची. संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील गीतरचना. चित्रपट आहे देवापुढे माणूस. गीतरचना आहे जगदीश खेबडूकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया एकतारा या चित्रपटातील गीत, विदित पाटणकर यांच्या स्वरात, गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं.

विदित पाटणकरांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया देवकीनंदन गोपाळा या चित्रपटातील गीत पंडित भीमसेन जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना गदी माडगुळकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

पंडित भीमसेन जोशी आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया सून माझी सावित्री या चित्रपटातील गीत. वाणी जयराम यांच्या स्वरात, गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

वाणी जयराम यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील गीत वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. गीतरचना शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अनिल अरुणी यांनी.

रघुनाथ साळुंखे आणि सहकारी यांच्या स्वरातील पारंपरिक गीत आत्ताच आपण एक ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत, प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.